मध्यमेरी 2940 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर त्याचबरोबर akashvani.gov.in या वेबसाईटवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज वार शुक्रवार भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026 सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या प्रातकालीन प्रसारण सभेला सुरुवात करत आहोत मंगलध्वनीनं. श्रोते हो सुप्रभात.

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6 वाजतायत. दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या हिंदीमधल्या बातम्या सहक्षेपित करत आहोत.

0: ಕಾಂತಂ ಅತ್ಯದ್ಭುತಂ ಪ್ರಹೃತಮಾತ್ರವಶಾ ತಥಾಪಿ ವಕ್ತ್ರಂ ವಿಲೋಕ್ಯ ಸಹಸಾ ಮಹಿಷಾಸುರೇಣ.
1: श्रोत्यांनो, आतास आपण समूह स्वरातलं सप्तशती देवी स्तुती स्तोत्र ऐकलं. गीर्वाणवाणी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकणार आहोत प्रभात वंदन, प्रातकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम.

शोधून आताच आपण आशा भोसले यांनी गायले भोपाळ ऐकलीत. गौरी माळवडकर यांची रचना संगीतबद्ध केली होती सी रामचंद्र यांनी. भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया जयतीर्थ मेहुंडी यांच्या स्वरातली ही भक्तिरचना.

आताच आपण संत तुकाराम महाराजांचा अभंग ऐकलात जयधीरधर मेवुंडी यांच्या स्वरात. भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात यानंतर ऐकूया संत एकनाथ महाराज यांचा अभंग देवकी पंडित यांच्या स्वरात.

श्रुती हातासापूर्ण चंद्रशेखर गाडगीळ यांनी केलेलं भक्तिगीत ऐकलं. प्रभात वंदन प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात. कार्यक्रमानंतर ऐकूया मुकेश यांच्या स्वरातली हिंदी भक्ती रचना.

श्रोतेहो, आत्ताच आपण मुकेश यांच्या स्वरात हिंदी भक्तिगीत ऐकलं. कार्यक्रमात शेवटी ऐकूया समूह स्वरातली देशभक्तीपर रचना

0: समूह स्वरातल्या या देशभक्तीपर रचनेबरोबरच प्रभातवंदन हा प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम आपण ऐकलात. 6:40 झाली आहेत. कृषी वार्ता प्रसारित करत आहोत. यामध्ये ऐकूया हरितगृह याविषयीची संकलित माहिती महेश इनामदार यांच्या आवाजात.
1: मंडळी, शेतीची जसजशी प्रगती होत गेली तसतसं अद्ययावत तंत्रज्ञान वापरण्याकडं शेतकऱ्यांचा कल वाढला आणि पर्यायानं वेगवेगळ्या प्रकारची साधन सामुग्री शेतामध्ये उपलब्ध होऊ लागली आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्याला कमी खर्चात कमी वेळात जास्तीचं उत्पादन मिळू लागलं. मंडळी, असाच एक शेतीतला प्रयोग म्हणजे हरितगृह. वेगवेगळ्या प्रकारच्या उच्च प्रतीच्या पिकांचे, खास करून फुलं, भाजीपाला, औषधी वनस्पती, फळं यांचं वर्षभर उत्पादन घेण्यासाठी स्टील फ्रेम, प्लास्टिक, काच, फायबर, ग्लास इत्यादी सूर्यप्रकाश

0: अशा पारदर्शक आवरणांनी आच्छादलेलं घर म्हणजेच ग्रीन हाऊस। या हरितगृहात तापमान आणि आर्द्रता योग्य ठेवण्यासाठी योग्य यंत्रणा असते। हरितगृहामुळे निसर्गावर मात करून खात्रीशीर आणि दर्जेदार उत्पादन आपल्याला मिळू शकतं आणि त्याद्वारे भरपूर फायदा मिळवणं शक्य झालं आहे। थंडीपासून बचाव करून वर्षभर बिगर हंगामी पिकांचं भरघोस उत्पादन आपण याद्वारे घेऊ शकतो आणि त्याद्वारे आपल्याला अनेक फायदे मिळतात। अशा या हरितगृहाचे फायदे आपण जाणून घेऊयात। हरितगृहात हवे तितकं तापमान आर्द्रता दिल्यानं पिकांची भरघोस वाढ होते आणि उत्पादन वाढतं। प्रकाशाची तीव्रता कमी करून हवा तेवढा काळ प्रकाश दिल्यानं वनस्पतींची वाढ चांगली होते। वादळ वारा, गारा, पाऊस, कीटक, पक्षी, पाणी इत्यादीपासून वनस्पतींचं चांगल्या प्रकारे संरक्षण होतं। हरितगृहात आर्द्रता भरपूर असल्यानं बाष्पीभवन कमी झाल्यानं वनस्पतींची पाण्याची गरज कमी होते। रात्री श्वसनामध्ये सोडलेला कार्बन डायऑक्साईड वायू हरितगृहात साठवला जातो आणि मग तो दिवसा प्रकाश संश्लेषणात अन्न तयार करण्यासाठी उपयोगी पडतो। हवं तसे हवामान तयार केल्यानं वर्षभर किंवाही कोणतेही पीक आपण याद्वारे घेऊ शकतो। मंडळी, हरितगृह उभारण्यासाठी कुशल तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे। या हरितगृहाचे आच्छादन पॉलीइथाईल फायबर पॉलीकार्बोनेटचे वापरले जाते। लोखंडी फ्रेमचा सांगाडा तयार करून या फिल्मचे आच्छादन केलं जातं। 800 गेजची ही पॉलीथायलिन फिल्म असते। या सर्व टिकाऊ असून 90% सूर्यप्रकाश आतमध्ये जातो। याशिवाय योग्य ते हवामान राखण्यासाठी यंत्रणा ठेवणं हे गरजेचं असतं। नैसर्गिक हवा मिळवण्यासाठी हरितगृहांची उंची ही साधारण 3 ते 3.5 मीटर ठेवणं अपेक्षित आहे। अनेक सुविधा हरितगृहात असणं फार महत्त्वाचं आहे, त्यामुळं हरितगृह उभारण्यासाठी खूप मोठा खर्च येतो। 50 रुपये चौरस फुटांपासून 400 रुपये चौरस फूट एवढा खर्च येतो। म्हणजेच जवळजवळ गुंठाभर क्षेत्रातल्या हरितगृहासाठी किमान 1,00,000 रुपये आपले सहज खर्च होतात। कमीत कमी 5,000 चौरस फुटांचं हरितगृह आपल्याला परवडू शकतं। महागड्या आणि उच्च तंत्रज्ञान अपेक्षित असल्यानं या हरितगृहात टोमॅटो, ढोबळी मिरची, काकडी, कोबी, फ्लॉवर यांचं भरघोस उत्पादन आपण घेऊ शकतो। टोमॅटोचं हरितगृहात एकरी 40 ते 50 टन उत्पादन आपल्याला मिळतं। याशिवाय गैरहंगामात म्हणजेच उन्हाळ्यात वाटाणा, कोथिंबीर इत्यादी पिकं आपण घेऊन जास्त उत्पन्न मिळवू शकतो। निर्यातक्षम अपरंपरागत फुलझाडे, भाजीपाला, फळझाडे, सुगंधी औषधी वनस्पती इत्यादींची लागवड करून आपण उत्पादनं वाढवू शकतो। शिवाय परकीय चलन देखील आपल्याला मिळू शकते। गुलाब, कार्निशियम, जरबरा, ऑर्किड्स या उच्च प्रतीच्या फुलांचं उत्पादन काढून आपल्याला त्याची निर्यात करता येऊ शकते। शेवंती, अंथुरियम, लिली, कॅक्टस तसंच काकडी, ढोबळी मिरची, शतावरी, लेट्यूश इत्यादी भाजीपाला तसंच टरबूज, खरबूज, स्ट्रॉबेरी इत्यादी फळं, पांढरी मसुरी, केशर, महत्वाच्या नागवेली इत्यादी पिकं आपण हरितगृहात घेऊ शकतो। टिश्यू कल्चरद्वारे निर्मित असलेली रोपं हळूहळू काटक बनण्यासाठी ग्रीनहाऊसचा चांगल्या प्रकारे उपयोग करून घेता येतो। अळंबीची लागवड हरितगृहात करून चांगलं उत्पादन आपल्याला काढता येतं। मनुक्याचे उत्कृष्ट प्रत मिळवण्यासाठी हरितगृहाचा चांगल्या पद्धतीने वापर होतो। मंडळी, अशा या हरितगृहाचा खर्च जास्त असतो। लागवडीसाठी विशिष्ट रोपे, योग्य ती माती म्हणजेच माध्यम, आधार पद्धती, पाणी, औषध मारण्यासाठी सुयोग्य यंत्रणा, कुशल कारागीर, काढणी, मार्केटिंग इत्यादी गोष्टीचं अद्ययावत ज्ञान आणि इतर गोष्टी शक्य झाल्यास हरितगृह आपल्याला चांगलंच परवडू शकेल। भांडवलदारांनीही हरितगृहाच्या तंत्राकडे वळून वेगवेगळी भरघोस पिकं घ्यावीत। भविष्यात प्रचंड प्रमाणात वाढणारी लोकसंख्या आणि लागवड खर्च कमी होत जाणारी जमीन या दोन भीषण अडचणी सोडवण्यासाठी ग्रीन हाऊसचा बराच मोठा हातभार लागेल असं एकंदरीत सध्याचं चित्र आहे, त्यामुळं आपण याचा विचार करायला काहीच हरकत नाही।
1: श्रोतेहो, कृषी वार्ता या कार्यक्रमात आताच आपण हरितगृह याविषयीची संकलित माहिती ऐकलीत। वाचक स्वर होता महेश इनामदार यांचा। कृषी वार्ता हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला। 6:45 आणि 40 सेकंद झाली आहेत।
2: आकाशवाणी जळगाव केंद्र नियमित आरोग्य मंथन संपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात। तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत।
3: श्रोते हो नमस्कार, आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावयाचे नियम आणि घ्यावयाची काळजी बघा.

0: शिकणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 यावेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते. त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा. आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे, पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा AC चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायच हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये. आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.
2: आरोग्यमदान संपद हा कार्यक्रम आताच आपण ऐकल्यात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. श्रोते हो, दुपारी 2:05 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 6:50 होत आहेत.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोतेहो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
2: श्रोतेहो नमस्कार. श्रोतेहो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं

0: आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर वाणी आणि प्रवाहमय नद्यांचे सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोतेहो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.
2: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. दुपारी 2:10 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.

आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, यानंतर ऐकणार आहोत योग संजीवनी, बाराव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष मालिका. सहभाग योगविशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस.

0: नमस्कार, आजचा विषय आहे दैनंदिन योगाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा। योग हे मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा परिपूर्ण विचार करणारे शास्त्र असल्यामुळे योगाने शरीर व मन दोन्हीही योग्य सांगड घालून प्रगतीचा मार्ग आखून दिलेला आहे। योगाद्वारे पूर्णपणे असंस्कारित शरीर व मन यावर यौगिक संस्कार करून पूर्णपणे निरोगी शरीर व विशुद्ध मन तयार केले जाते। क्रिया योगाच्या अभ्यासाने शरीराचा व मनाचा समतोल बिघडणारी कारणे मुळातच नाहीशी करून त्याचा समतोल राखण्यासाठी योजना केलेली आहे।
1: शरीराअंतर्गत समतोल बिघडला की व्याधी

0: निर्माण होते. शरीरामध्ये हा समतोल राखण्यासाठी समतोल बिघडवणाऱ्या कारणांशी नेहमी झगडा चालू असतो व यौगिक प्रक्रियांच्या अभ्यासाने ही समतोल राखण्याची क्रिया गतिमान होते. योगोपचारामध्ये व्याधी निर्माण करणारे घटक कोणते आहेत हे आधी निश्चित केले जातात आणि त्यानंतर ती कारणे समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजना केली जाते. समजा आपण एखाद्या काटेरी रस्त्यावरून चालले आहोत तर पायाला काटे बसून येत म्हणून आपण एकतर काटे बाजूला करावे लागतात किंवा प्रतिबंध म्हणून पायात भक्कम पादत्राणे घालावी लागतात. योगाद्वारे अशा प्रकारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा म्हणून उपयोग करण्यासाठी ह्या उदाहरणाप्रमाणे शरीराच्या अंतर्गत संरक्षण शक्तीची वाढ आणि जोपासना करणे हा योगोपचाराचा खरा मार्ग आहे.
1: हा विचार लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक योगाभ्यासाची आखणी कशी करता येते ते सांगता येईल. योगामध्ये शरीर हे पंचकोशात्मक आहे असे मानले जाते. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. पहिला अन्नमय कोश म्हणजे त्वचा, स्नायू व अस्थी

0: उपचाराचा खरा मार्ग आहे.
1: हा विचार लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक योगाभ्यासाची आखणी कशी करता येते ते सांगता येईल. योगामध्ये शरीर हे पंचकोशात्मक आहे असे मानले जाते. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. पहिला अन्नमय कोश म्हणजे त्वचा, स्नायू व अस्थि यांनी बनलेली बाह्य रचना. या कोशाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यासामधील शुद्धिक्रिया व आसने याचा उपयोग होतो. शरीरामध्ये निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले गेले नाहीत तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होतात आणि त्या व्याधी उत्सर्जनासाठी शुद्धिक्रिया म्हणजे षटक्रिया ज्या आहेत योगाभ्यासामधील म्हणजेच हटयोगामध्ये ज्या सांगितल्या आहेत त्या उपयोगी ठरतात. तसेच शरीराचे स्वास्थ्य व संवर्धनासाठी शरीर संवर्धनात्मक आसनाचा उपयोग होतो.
0: दुसरा प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचा वरचा स्तर. यामध्ये रक्ताभिसरण, पचन, उत्सर्जन आणि ह्या सर्व शरीर अवयवांचे कार्य सुधारण्याकरता पुरेशा प्रमाणात प्राणशक्तीची जी आवश्यकता असते त्याच्यासाठी प्राणशक्तीचे जर का संतुलन बिघडले तर अनेक विकार होऊ शकतात. म्हणून प्राणमय कोशाच्या संतुलनासाठी प्राणायाम उपयोगी ठरतो. मनोमय कोश हा तिसरा प्राणमय कोशाचा वरचा स्तर. मनावर झालेल्या एखाद्या आघातामुळे मानवी मनाची स्थिरता बिघडते आणि त्याचा परिणाम शरीर आरोग्यावर होतो. अशा वेळी मनावर संस्कार करण्यासाठी धारणेचा उपयोग होतो. धारणेमुळे स्थिर झालेल्या मनावर ध्यानाच्या अभ्यासाने पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. हृदय व श्वसन यांची गती ह्यावेळी मंद होते. शरीर विश्रांती अवस्थेत आणि मन शांत स्थितीत येते. याच्यावरचा स्तर म्हणजे विज्ञानमय कोश. या कोशाच्या संतुलनासाठी आध्यात्मिक व्याख्याने, समुपदेश, सत्संग हे उपयोगी येतात. आणि शेवटचा आनंदमय कोश हा सगळ्यात वरील स्तर. ह्या कोशासाठी निस्वार्थी सेवाभावी वृत्ती, निष्काम कर्मयोग ह्याद्वारे परमानंद आणि संपूर्ण शैथिल्य प्राप्ती होते.
1: अशा प्रकारे आरोग्य प्राप्तीसाठी प्रतिबंधात्मक म्हणून योगाभ्यास उपयोगी ठरतो. या ठिकाणी आरोग्यापेक्षा स्वास्थ्य हा शब्द अधिक समर्पक वाटतो. कारण आयुर्वेदाने स्वास्थ्याची व्याख्या अशी केली आहे की समदोष हा सब अग्निश्च समधातु मलक्रिया हा प्रसन्न आत्मेंद्रिये मनहा स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे वात, पित्त, कफ हे त्रिदोष अग्नि, धातू, मलक्रिया यांच्या साम्य अवस्थेमुळे इंद्रिये, मन, आत्मा या तिन्ही स्तरावर जेव्हा व्यक्तीला प्रसन्नतेचा अनुभव येतो तेव्हाच ती व्यक्ती स्वस्थ आहे असं म्हणले जाते. आणि हे सर्व आपण आत्ता ऐकल्याप्रमाणे योगाभ्यासामुळे साध्य होते. अशा प्रकारे दैनंदिन योगाभ्यासाद्वारे रोगाला प्रतिबंध करून आरोग्य आपल्याला मिळवता येते. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत.

योग संजीवनी हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. हा कार्यक्रम संध्याकाळी 6:55 पुन्हा प्रसारित करण्यात येईल. मध्यमवारी 239.81 अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. आज शुक्रवार दिनांक 19 जून 2026 सकाळचे 7 वाजलेत.

0: विचारण करून
1: सासूबाईंचा मुलगा
0: म्हणजे आमचे हे
2: विश्रामबाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट द्या.

0: आजचा सुविचार. ज्ञानानंतर जर अहंकार जन्म घेत असेल तर ते ज्ञान विष आहे. परंतु ज्ञानानंतर जर नम्रता जन्म घेत असेल तर ते ज्ञान अमृत आहे. सुविचार आपण ऐकल्यात.
1: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय.
2: अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह.
1: अगं कुठून आणायचे ते?
2: अगं विश्रामबागच्या भांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्रामबागच्या.

आम्ही वरत आहोत आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून। श्रोतेहो, आता जाणून घेऊया आजच्या दिवसभरातील कार्यक्रमांविषयी। 7:10 प्रादेशिक बातमीपत्र पुणे केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 7:20 एक गाणी ताजी तवानी, 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। श्वास हेल्थ केअर यांचा प्रायोजित कार्यक्रम 7:40 आम्ही प्रसारित करू। त्यानंतर एकाल गाणी मनातली हा कार्यक्रम। 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र। ही बातमीपत्र आम्ही सहक्षेपित करणार आहोत। चिंतन हाच चिंतामणी हा प्रायोजित कार्यक्रम 8:40 8:55 लखलख चंदेरी यामध्ये हिंदी चित्रपट संगीताचा आनंद आपण घेणार आहात। त्यानंतर कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम, यामध्ये ऐकाल पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कुमार कदम यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग तिसरा। 9:30 आजचे पाहुणे, यामध्ये नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांची मुलाखत, या मुलाखतीचा भाग दुसरा। 10:00 मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम, 10:15 गांधी वंदना NCERT यांचा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 10:30 11:00 गाता रहे मेरा दिल, यामध्ये संघर्षकालीन परिस्थिती, लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त जागृतीपर विशेष कार्यक्रम, 11:40 भावधारा हा कार्यक्रम। श्रोतेहो, दुपारी 12:00 आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत। यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ या कार्यक्रमात प्रथम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी योग शिक्षक सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद, त्यानंतर आजची रेसिपी पनीर भुर्जी, त्यानंतर आठवणीतलं गाव हळदा गावाची माहिती, 1:00 हिंदीतून बातम्या, 1:05 गीतबहार, 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या, बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र 1:40, 1:45 भावधारा, 1:55 ऐसी अक्षर रसिके, तर 2:00 कृषीवाणी, त्यानंतर 2:05 आरोग्य धनसंपदा आणि 2:10 परिसर, हे दोन्ही कार्यक्रम पुन्हा प्रसारित केले जातील। दुपार समाचार 2:15 नादब्रह्म हा कार्यक्रम, 2:30 3:00 प्रादेशिक बातमीपत्र। आमच्या सायंकालीन प्रसारण सभेत सुरुवातीला 5:00 हिंदी चित्रपट संगीत, 5:10 माननीय पंतप्रधान श्रीयुत नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत सरकारचे श्रम आणि रोजगार मंत्रालय आयोजित रोजगार मेळा 2026 थेट प्रसारण आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत। 6:00 हिंदी मधलं बातमीपत्र। लोकसंगीत कलाकार आहेत दादाभाऊ तांबे आणि सहकारी, कार्यक्रमांची रूपरेषा सांगितली जाईल 6:30। कुटुंब स्वास्थ्य पुन्हा प्रसारण 6:35, योग संजीवनी या कार्यक्रमाचं पुन्हा प्रसारण 6:55, 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष आणि 7:30 माझा वर माझा शिवार, हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू। रात्री 8:00 एक गाणी ताजी तवानी याचं पुन्हा प्रसारण, 8:05 मराठी राष्ट्रीय बातम्या, 8:15 कव्वाली, 8:45 समाचार संध्या, 9:00 News@9 ही बातमीपत्र, त्यानंतर 9:15 स्पॉटलाइट, 9:30 करंट अफेअर्स, हे दोन्ही कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून। रात्री 10:00 आजचे पाहुणे याचं पुन्हा प्रसारण, 10:30 नादब्रह्म यामध्ये मंजुषा कुलकर्णी यांच्या गायनात राग छायानट, 11:00 हिंदीमधल्या आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित होतील। ही होती आज दिवसभरातल्या कार्यक्रमांची।

چی رو پریشم. आकाशवाणी से हे सांगली केंद्र आहे. 7:07 होत आहेत. ठीक 7:10 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून प्रादेशिक बातम्या प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: अहो घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी।
1: अहो अशा प्रतवारीवरच चालतात संसार, मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको।
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं, पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या।

0: कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोहोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाशवाणी, परसबागा, कुंड्यातली रोपं, जनावरं वाहन धुणं, बांधकाम, औद्योगिक वापर, घरातली स्वच्छता, पाण्याचे वापर अनेक, पण त्यासाठी पिण्याचं पाणी वापरू नका. विहिरी, कूपनलिका, तळी, नद्या या इतर स्रोतांचा वापर करा.

आकाशवाणी पुणे स्वाती महाळंक प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सक्लुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोह खनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आता सविस्तर बातम्या. भारत जगासाठी एक विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते काल फ्रान्समध्ये पॅरिस इथं भारतीय समुदायाला संबोधित करत होते. एकेकाळी दोन देशांमधले संबंध केवळ व्यापारावर आधारित असायचे, परंतु आज व्यापाराबरोबरच विश्वासही तितकाच महत्वाचा ठरत असल्याचं मोदी म्हणाले. भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे. देशात गेल्या 12 वर्षात अनेक क्षेत्रात क्रांतिकारी बदल झाले आहेत असंही त्यांनी सांगितलं. फ्रान्स दौऱ्यात पंतप्रधान नीस इथं झालेल्या भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमात G7 देशांच्या परिषदेमध्ये तसंच विवाटेक शिखर परिषदेमध्येही सहभागी झाले. फ्रान्समधल्या अग्रगण्य उद्योगपतींसमवेत त्यांनी उच्चस्तरीय बैठकाही घेतल्या.

फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी काल 99% मतदान झालं. यामध्ये नागपूर मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीचाही समावेश आहे. पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, यवतमाळ, अहिल्यानगर आणि वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर या 6 जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. तर सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना आणि नागपूरमध्ये काल मतदान झालं. एकंदर 7,047 मतदारांपैकी 6,978 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल. राज्यातल्या विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. उर्वरित 11 जागांवर महायुतीला मोठा विजय मिळेल असा विश्वास मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. त्यांनी काल नागपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमधल्या अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार आहेत. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम महाराष्ट्र विकास आराखड्याअंतर्गत श्री महालक्ष्मी मंदिर परिसरातील नूतन प्रदक्षिणा मार्ग आणि परिवार देवता मंदिर संवर्धन कामकाजाचा प्रारंभ केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या कार्यक्रमानंतर अमित शहा यांची कोल्हापूर इथं जाहीर सभाही होणार आहे. इचलकरंजी इथंही सहकारी बँकेच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. येत्या 21 जून रोजी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल आढावा बैठक घेतली. परीक्षा प्रक्रियेत नीतीमूल्य, पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची सर्वोच्च मानकं राखण्याची सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी केली. ही फेरपरीक्षा मुक्त आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजनांची तयारी झाली असल्याची सुनिश्चिती करावी, सर्व स्तरांवर योग्य समन्वय राखावा अशा सूचनाही प्रधान यांनी दिल्या आहेत. गडचिरोलीमधल्या 6 लोह खनिज खाणी केंद्र सरकारनं राज्य खनिज महामंडळाला द्याव्यात अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. राज्यातल्या खनिकर्म आणि ऊर्जा निर्मिती संदर्भात जी किशन रेड्डी यांच्यासमवेत काल बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. गडचिरोलीमध्ये दर्जेदार लोह खनिजामुळे भविष्यात देशातलं महत्वाचं औद्योगिक आणि पोलाद उत्पादन केंद्र म्हणून गडचिरोली विकसित होईल आणि यामधून 3 लाख कोटींची गुंतवणूक येईल तसंच लाखो रोजगार संधीही निर्माण होतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काल पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 9 पैकी 6 खासदार अनुपस्थित होते. या बैठकीला संजय राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत आणि राजाभाऊ वाजे हे उपस्थित होते. तर नागेश अष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब वाकचौरे हे खासदार बैठकीला अनुपस्थित राहिले. या 6 खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना सादर केलं आहे. मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांच्या कथित पक्षांतराच्या निषेधार्थ वाशिम शहरात काल उबाठा शिवसेना पक्षानं आंदोलन केलं. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं देशातली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना अन्न सुरक्षा नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. अन्न तयार करणं, त्यावरचं पॅकिंग आणि साठवणूक या सर्वांसाठी वापरल्या जाणाऱ्या सर्व उपकरणांचा तसंच अन्नाच्या संपर्कात येणाऱ्या पृष्ठभागाचा दर्जा फूड ग्रेड आणि गंधरोधक असणं आवश्यक असल्याचं प्राधिकरणानं म्हटलं आहे. अशा उपकरणांची नियमित स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि देखभाल करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. नियम

0: करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही दिला आहे. आशय सांस्कृतिकच्या वतीनं आणि पुल परिवाराच्या सहयोगानं आयोजित यंदाचा पुल स्मृती महोत्सव येत्या 24 आणि 25 जून रोजी पुण्यामध्ये होणार आहे. कथ्थक नृत्यांगना पंडिता शमा भाटे यांना यंदाचा पुल स्मृती सन्मान प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महोत्सवाच्या आयोजकांनी निवेदनाद्वारे दिली आहे. हा महोत्सव पुण्यातल्या राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या सभागृहात दोनही दिवस संध्याकाळी 5 ते 8 या दरम्यान होणार आहे. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक आणि भव्य अशा जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते काल झालं. सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, जीएसटीचे सहआयुक्त विनोद गवई यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. चंद्रपूरच्या विकासाचा वेग कायम राखत जिल्ह्याला प्रगतीच्या नव्या उंचीवर नेण्याचा आमचा संकल्प आहे असं जयस्वाल यांनी यावेळी सांगितलं. कृषी विभाग, उमेद अभियान आणि पाणी फाउंडेशन यांच्या संयुक्तपणे आयोजित केलेल्या फार्मर कप 2026 या उपक्रमांतर्गत धुळे जिल्ह्यात नुकताच दशपर्णी अर्क महोत्सव झाला. या महोत्सवात जिल्ह्यातल्या शेतकरी गटांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत 33,600 लिटर दशपर्णी अर्काची निर्मिती केली असं जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सूरज जगताप यांनी सांगितलं. या उपक्रमामुळे नैसर्गिक शेतीबाबत जागरूकता वाढायला तसंच सेंद्रिय आणि शाश्वत कृषी पद्धतींचा अवलंब करायला प्रोत्साहन मिळालं असं जगताप म्हणाले. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात यावर्षी जलसंकट निर्माण झालं आहे. लघु प्रकल्पांमध्ये केवळ 13% तर मध्यम प्रकल्पांमध्ये 20% जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे प्रशासनासह नागरिकांचीही चिंता वाढली आहे. नामवंत मल्ल किसनराव मोहोळ यांचं काल रात्री पुण्यामध्ये निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे ते वडील होत. आज सकाळी 10 वाजता पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात तुरळक ठिकाणी आज सोसाट्याचा वारा आणि विजांसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचीही शक्यता आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. भारत जगासाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून उदयाला येत असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राज्यात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 99% मतदान. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आज नागपूरमध्ये अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करणार. गडचिरोलीतल्या 6 लोहखनिज खाणी राज्य खनिज महामंडळाला देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं पक्षादेश जारी करत बोलावलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 7:20 आणि 4 सेकंद झालीत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. ऐकूया एक गाणे ताजे दवाने.

प्रभा पोळे आणि सुरेश वाडकर यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. राणीनं डाव जिंकला या चित्रपटातलं हे गीत होतं. एक गाणी ताजे तवारी हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, रात्री 8 वाजता याच गीताचा आनंद आपण पुन्हा घेऊ शकणार आहात.

आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. 7:25 होत आहेत. दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. दिलखुलास कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात मी वृषाली पाटील आपलं पुन्हा एकदा स्वागत करते. मागील भागात आपण खरीप हंगामाची तयारी, शेतीची मशागत, बियाण्यांची निवड आणि बदलत्या हवामानात पिकांचं नियोजन कसं करावं याविषयी अत्यंत महत्वपूर्ण माहिती जाणून घेतली. खरीप हंगामात पिकांची लागवड, शासनाच्या योजना आणि या अनुषंगानं आवश्यक माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
1: सर, खरीप हंगामात सोयाबीन, भात, मका, भुईमूग यासारख्या पिकांची लागवड करताना कोणत्या महत्वाच्या बाबी लक्षात ठेवायला पाहिजेत किंवा कोणती खबरदारी शेतकऱ्यांनी घ्यायला हवी?
2: ही पिकं जी आहे ती प्रामुख्यानं मोठ्या प्रमाणात आपल्या जिल्ह्याबरोबर देश राज्यामध्ये देखील पिकवली जातात आणि ह्याच्या पार्श्वभूमीवरती विचार केला तर सर्वच पिकांची उत्पादकता आहे ही जी अपेक्षित, म्हणजे ज्याला आपण विद्यापीठानं

पोटेन्शियल इल्ड म्हणतो, तर जी क्षमता आहे त्या पिकांची, त्या पिकाच्या उत्पादन क्षमता जी निश्चित केलेली आहे संशोधन संस्थांनी किंवा विद्यापीठांनी, तर त्यापेक्षा 50% कमी उत्पादकता प्रत्यक्ष शेतावरती आपल्याला दिसून येते. याचं मुख्य कारण आहे की विद्यापीठाने सुचवलेलं तंत्रज्ञान आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी शेतामध्ये वापरलेलं तंत्रज्ञान ह्यामध्ये काही प्रमाणात तफावत दिसून येते. कोणतंही पीक असेल तर त्यामध्ये प्रामुख्याने हे 5-6 घटक आहेत, ह्याचं जर आपण काटेकोरपणे पालन केलं तर निश्चितपणे सर्वच पिकांची उत्पादकता वाढण्यासाठी आपल्याला निश्चित मदत होऊ शकते. त्यामध्ये सर्वात महत्वाचं की मला सांगितलं त्याप्रमाणे की आपल्याला पिकांच्या गरजेनुरूप जी काही मशागत आहे त्यामध्ये विशेषतः बेपाणी सरीवरंब पद्धतीचा अवलंब करणं, भाताच्या बाबतीत यासाठी तंत्रज्ञानाचा आपण वापर करू शकतो. त्याचबरोबर जे काही आपलं जमीन आहे किंवा हवामान आहे, स्थानिक हवामान आहे, त्याचबरोबर पाण्याची उपलब्धता, ह्या अनुषंगानं आपल्याला जे काही वाण आहे ती निवडले आणि विद्यापीठाची शिफारस, त्या 3-4 गोष्टीचा विचार करूनच आपण वाणाची निवड केली पाहिजे. दुसरी गोष्ट आहे की हे जी वाण आहे त्याची जी रोपांची अपेक्षित संख्या आहे, म्हणजे 2 रोपातील अंतर असू दे किंवा 2 रोपांच्या ओळीतील अंतर आहे, हे जर मेंटेन केलं तरच अपेक्षित रोपांची संख्या जी आहे मेंटेन होते. जर जादा रोपं झाली तरी उत्पादनामध्ये दाटीवाटी झाल्यामुळे पिकांची वाढ अपेक्षित प्रमाण होत नाही आणि उत्पादन घटू शकतं. त्याचबरोबर रोपांची संख्या कमी झाली तरी देखील उत्पादन घटू शकतं. तर त्यामुळे रोपांची संख्या पुरेशी राहण्यासाठी जे काही रोपांचं अंतर आहे 2 रोपातील आणि 2 ओळीतील ह्यापण मेंटेन करणं आवश्यक आहे. दुसरी गोष्ट जे काही बियाणं आपण घेतो, समजा घरातील बियाणं असेल तर त्याची उगवण क्षमता आपण तपासून त्याप्रमाणे वापर केला पाहिजे. त्याचबरोबर जे काही बियाणं आहे त्यामध्ये 2 प्रकारच्या प्रामुख्याने बीज प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे. तर यामध्ये सुरुवातीला रासायनिक बीज प्रक्रिया की पिकाच्या सुरुवातीच्या कालावधीमध्ये कीड आणि रोगापासून आपल्या पिकांचं संरक्षण करू शकेल आणि मोठ्या प्रमाणात जे सुरुवातीपासून जे फवारणीचा जो खर्च आहे तो वाचू शकेल आणि पिकाला सुरुवातीपासूनच एक चांगल्या प्रकारचं निकोप वाढ होण्यासाठी मदत होऊ शकेल. त्याचबरोबर दुसरी बीज प्रक्रिया ती जैविक बीज प्रक्रिया. आज जे काही जागतिक युद्धजन्य परिस्थिती आहे त्यामुळे काही अंशी जे काही रासायनिक खत असू दे किंवा अन्नधान्याचे असू दे वेगळ्या प्रकारचे पुरवठा साखळी विस्कळीत झालेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण देशामध्ये साधारण 80% रासायनिक खतं ही आपण इम्पोर्ट करतो, विशेषतः युरिया डीएपी सारखी खतं. तर त्यामुळं काही अंशी युद्धाची परिस्थितीचा परिणाम रासायनिक खताच्या उपलब्धतेवरती होण्याची शक्यता आहे असं शासनाकडून सांगण्यात आलेलं आहे. तर यासाठी जी काही उपलब्ध खतं आहेत तर ते आपण पुरेशी खतं आणि कार्यक्षम पद्धतीने वापरणं आवश्यक आहे. कार्यक्षम खत वापरण्याचा एक सगळ्यात मूलभूत गोष्ट आहे की आपण जे रासायनिक खतं शेतात पिकाला घातलो ते आहे तशी खतं पीक घेत नाही, तर त्याला आपण जीवाणू खतांच्या माध्यमातून ते उपलब्ध करून दिले जातात. तर ही जीवाणू खतं उपलब्धता वाढवण्यासाठी जीवाणूंची संख्या जमिनीमध्ये वाढणं आवश्यक आहे. तर यासाठी आपल्याला जीवाणूंची बीज प्रक्रिया जी आहे, जर पहिला मला सांगितलं रासायनिक खतांची बीज प्रक्रिया आणि 2 नंबरची जीवाणू खतांची बीज प्रक्रिया. तर यामध्ये एकदल जर धान्य असतील पीक एकदल पीक असतील तर त्यामध्ये आपण अजोटोबॅक्टर असू दे, त्याचबरोबर रायझोबियम अजोटोबॅक्टरच्या माध्यमातून नंतर स्थिरीकरण होतं आणि पीएसबीच्या माध्यमातून जसं की स्फुरद विरघळणारे जे भोजन आहे त्याच्या माध्यमातून स्फुरद विरघळण्याची प्रक्रिया गतीने होते आणि यामध्ये आपण 20-25% रासायनिक खताची बचत करू शकतो आणि उत्पादकताही वाढते. त्याचबरोबर जर द्विदलवर्गीय पीक असतील तर त्यामध्ये आपण रायझोबियम हे जीवाणू खत नंतर स्थिरीकरणासाठी वापरतो आणि स्फुरद विरघळणारे जीवाणूंची पण बीज प्रक्रिया करतो. तर या दोन्ही बीज प्रक्रिया आता प्रत्येक शेतकऱ्याने अवश्य करणं आवश्यक आहे, जेणेकरून रासायनिक खतांची जी काही थोडीफार कमतरता जाणवणार आहे तर ती जाणवलेली कमतरता ही अशा प्रकारच्या जीवजंतूच्या माध्यमातून जीवाणू खतांच्या माध्यमातून सहजपणे आपण कमी करण्यासाठी किंवा दूर करण्यासाठी मदत होऊ शकते. म्हणजे उत्पादकता पण स्थिर राहील आणि रासायनिक खताचा कमी जरी वापर झाला पण ती कार्यक्षम वापर झाल्यामुळे निश्चितपणे उत्पादकता स्थिर ठेवण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी मदत होऊ शकेल. पुरवठा साखळीच्या माध्यमातून रासायनिक खतावरच्या उपलब्धतेबाबत थोडीशी विपरीत परिणाम होण्याची शक्यता शासनानं वर्तवलेली आहे आणि त्या अनुषंगाने शासन मोठ्या प्रमाणात म्हणजे किमती स्थिर ठेवून देशांतर्गत रासायनिक खताच्या किमती स्थिर ठेवून मोठ्या प्रमाणात अनुदान देत असतं. साधारणपणे 2.5 लाख कोटी रुपये रासायनिक खताच्यासाठी अनुदानावरती खर्च केले जातात. पण रासायनिक खतांची कार्यक्षमता जर एकूण शेतकरी प्रत्यक्ष वापरतो याचा जर विचार केला तर ती कार्यक्षमता साधारण 50-60% आसपासच आहे. म्हणजे इतक्या 1 लाख कोटी रुपयेचा खर्च करून देखील अनुदान देऊन देखील आपल्याला फार मोठ्या प्रमाणात त्याचा वापर प्रत्यक्ष शेतपिकाला होताना दिसत नाही. तर यासाठी सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की जीवाणू खताबरोबरच पिकांचा कार्यक्षम खतांचा वापर हा देखील फार महत्वाचा भाग आहे. तर हे करताना आपल्याला माती परीक्षणाद्वारेच खतांची मात्रा ठरवणं आवश्यक आहे. जे काय मात्रा ठरवतो तर ते आपण जमिनीच्या जो काही सामू आहे त्या अनुषंगानं खतांची निवड केली पाहिजे आणि निवड केलेली जी खत आहेत ती पिकांना विभागून जे काय विद्यापीठाने शिफारस

0: केलेले आहे, लागण्याच्या कालावधी असू दे, एक महिन्यानं असू दे किंवा दोन महिन्यानं असू दे, तर ती विभागून दिली पाहिजेत. आणि खत देताना ही खतं फेकून न देता मुळाच्या सान्निध्यात पेरून दिली तर अशा प्रकारे दिलेल्या खतांचा आणि त्याचबरोबर काही सेंद्रिय खताचा आणि जीवाणू खताचा वापर झाला तर निश्चितपणे दिलेला प्रत्येक दाणा आणि खर्च केलेला प्रत्येक रुपया या पिकाच्या उत्पादनामध्ये परिवर्तन होऊन आपला जो काही खर्च आहे तो सार्थक लागू शकतो.
1: हो सर, निश्चितच. सर, खरीप हंगामाच्या अनुषंगानं शेतीतून चांगलं उत्पादन घेण्याच्या दृष्टीनं शेतकरी बांधवांना आपण कोणता संदेश द्याल?
0: शेतीमध्ये दोन भाग आहेत. एक तर शेतकरी जो काही शेतमाल उत्पादन करतो त्या उत्पादन करण्याच्या प्रक्रियेमध्ये ज्या निविष्ट शेतकरी खरेदी करतो त्यासाठी तो ग्राहक आहे, आणि त्याचबरोबर शेतीमध्ये जे काही शेतमाल उत्पादन होतो त्याच्या विक्री प्रक्रियेमध्ये तो विक्रेता आहे. त्यासाठी म्हणजे जे काही शेतमाल उत्पादन होतं त्याच्यासाठी तो विक्रेता आहे, आणि जो काही शेतमाल उत्पादन करतो त्यासाठी लागणारे निविष्ट असू देत, अवजार असू देत, बियाणं खतं कीटकनाशक असू देत, ह्या प्रत्येक गोष्टीसाठी तो ग्राहक आहे. आता एकतर राज्यातला 80% शेतकरी अल्पभूधारक आहे, आणि अल्पभूधारक शेतकरी आपापल्या शेतीमध्ये ज्यावेळी काम करतो त्यासाठी लागणारे निविष्ट खरेदी करण्यासाठी कृषी केंद्रात जाऊ दे किंवा कुठल्या ठिकाणी जाऊ दे, तर ह्यामध्ये शेतकऱ्याची पत अपेक्षित तेवढी राहत नाही, मानसन्मान मिळत नाही, आणि तुटपुन मर्यादित गोष्टीसाठी क्षेत्रावरती जो काम करणार असल्यामुळं म्हणजे ते मजुराच्या टंचाई एक त्याचबरोबर तंत्रज्ञान मिळवण्यासाठी देखील अडचण येते. त्याचबरोबर जो काही उत्पादन खर्च आहे बियाणं असू दे, खतावर असू दे, कीटकनाशक असू दे किंवा अन्य गोष्टीच्या बाबतीत असू दे, तर तो एक पडलेला असतो. त्यामुळं थोडंसं शेतकऱ्यांचं उत्पादकताही घटते आणि जो काही प्रत्येक गोष्ट खरेदी करतो त्यामध्ये उत्पादकता जास्त किंमत मोजावी लागते, आणि विक्री करताना तो थेट मोठ्या चांगल्या बाजारपेठेत संपर्क साधू शकत नाही ना थांबू शकत, त्यामुळे त्यांना जो मिळेल त्या बाजारामध्ये दरामध्ये त्याला विक्री करणं भाग पडतं. अशावेळी सगळ्यात चांगलं उत्तर आहे तर ते गट शेती. यामध्ये आपण गट शेती आणि शासनाने सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की शासनानं ह्या वर्षी पाणी फाउंडेशनच्या बरोबर उमेद पाणी फाउंडेशन आणि शासनाचा कृषी विभाग यांनी एकत्र येऊन संयुक्त पद्धतीनं राज्यात मोठ्या प्रमाणात पाणी गट शेतीला प्रोत्साहन देण्याचं एक फार मोठं काम सुरू केलेलं आहे, आणि यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये किमान 2 ते 3 सहाय्यक कृषी अधिकारी जे आमचे आहेत तर हे प्रत्येक समर्पित पद्धतीनं आगामी 4 महिन्यासाठी गट शेतीवरती काम करणार आहेत. त्यामध्ये गट संघटन करणं, त्यामध्ये शेतकऱ्यांना पिकांची जे काही तंत्रज्ञान आहेत SOP म्हणून आपण त्याला, तर ते आपण SOP निश्चित करणं आणि ते पुढे भविष्यात पूर्ण हंगामामध्ये वापरण्यासाठी त्यांना मदत करणं, त्याच्या संपर्कात राहणं आणि सातत्याने भेट देऊन त्यांना तंत्रज्ञान वापरण्यासाठी भाग पाडणं हेच नाही तर यामध्ये आता सध्या मजूर टंचाई प्रश्न आहे तर दुसरा कोण मदत करेल अशी अपेक्षा नाही. त्यामध्ये गटातील लोक एकमेकाला मदत करतात आणि पूर्ण त्यांचाही एकमेकाचा जे काही अपुरेपणा होता मजुरांच्यामुळे शेती करण्यामध्ये जे काही मनोधैर्य कमी होत होतं किंवा वेळेत काम होत नसल्यामुळे नुकसानही होत होतं किंवा एखादं निविष्ट खरेदी करताना किरकोळ खरेदी करत असल्या कारणानं शेतकऱ्यांना त्या पद्धतीचं जे काही मानसन्मान मिळत नव्हतं, प्रत्येक टप्प्यामध्ये त्यांना कारण गटानं खरेदी होते त्यामुळे शेतकऱ्यांना 1 एकरच्या 15-20 एकरची खरेदी करतो त्यामुळे त्यांना एक सन्मानानं वागणूक मिळते, त्याचबरोबर कमी खर्चात निविष्ट उपलब्ध होतात, गावात उपलब्ध होतात, वाहतुकीचा खर्च करावा लागत नाही, त्याचबरोबर जे काही शेतमाल तयार होतो तो विक्री व्यवस्थेमध्ये देखील त्यांचा फार मोठा एक दबदबा तयार होत आहे. कारण 15-20 एकरचे ज्यावेळी शेतमाल विक्री होते त्यावेळी थेट कंपन्या किंवा थेट प्रोसेसर देखील त्यांचे संपर्क देतात, त्यामुळे मध्यस्थांची साखळी जे काही एक नवीन एक पुरवठा साखळी तयार होत आहे की ज्यामध्ये कमीत कमी मध्यस्थ असतील आणि शेतकऱ्याला त्यामध्ये नफाही मिळेल. गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार मोठा आत्मविश्वास तयार होत आहे आणि उत्पादन खर्च वाढून जे काही एकूणच जगण्यासाठी सूत्र असू दे किंवा शेती करण्याचा व्यावसायिक शेती करण्यासाठी एक महत्वाचा भविष्यातला जो वेध आहे तो ह्या माध्यमातून साध्य होऊ शकतो. वाढलेलं प्रत्येक निविष्ट खरेदी करताना शेतकरी हा जो काही प्रत्येक जे काही शेतीसाठी लागणारे निविष्ट आहेत ते खरेदी करताना ग्राहक आहे आणि शेतमाल जो विकतो शेतमाल पिकवतो त्यासाठी तो विक्रेता देखील आहे आणि दोन्हीमध्ये अल्पभूधारक असल्याकारणानं तो त्याची जी काही अपेक्षित क्षमता डिलिंग कॅपॅसिटी म्हणून आपण व्यवहार करताना जी काही ही लागते क्षमता असते ती मर्यादित असते, त्यामुळे तो एकाकी असल्यामुळे फार मोठं पुढे जाऊ शकत नाही. अशा वेळी गट शेती एक चांगलं उत्तर आहे. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून अत्यंत आणि कृषी विभाग आणि उमेद एकत्र येऊन अत्यंत चांगल्या पद्धतीने काम करत आहेत.
1: हो, खरंय सर. श्रोते हो, खरीप हंगामाच्या अनुषंगानं अत्यंत उपयुक्त अशी माहिती कोल्हापूर जिल्ह्याचे कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी आपल्याला दिली. कृषी विभागाच्या तज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर योग्य वेळी योग्य निर्णय घ्या. पिकांचं नियोजन योग्य प्रकारे करा. प्रमाणित बियाण्यांची निवड करा. माती परीक्षणाला प्राधान्य द्या. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर द्या आणि शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन उन्नती साध्य करा. हाच संदेश आपल्याला नामदेव परीट सरांनी आपल्याला दिला. सर, धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: शेतकरी बांधवांनो, आपल्या कष्टाला ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली तर भरघोस उत्पादन होऊन आपल्या आर्थिक समृद्धीचा

0: निश्चितच खुला होईल. आपणा सर्वांना यंदाचा खरीप हंगाम यशाचा, समृद्धीचा आणि भरभराटीचा जाऊ हीच सदिच्छा.
1: श्रोते हो, तेव्हा दिलखुलास कार्यक्रमात पुन्हा भेटूया एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी. तोपर्यंत मी वृषाली पाटील आपला निरोप घेते. नमस्कार.

0: आयोजित कार्यक्रम दिलखुलास आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.
1: मध्यमेरी 249.68 मीटर्स अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण.

आजचे पाहुणे श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आज सकाळी 9:30 आणि पुनःप्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून मध्यम लहरी 239.81 अर्थात 1251 KHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती आजचे पाहुणे

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात। श्रोतेहो 7:40 झाली आहेत। प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरोगडे। ऐकूया श्वास हेल्थकेअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली।
4: श्रोता नमस्कार। श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात मी तुम्हा सर्वांचं स्वागत करते। श्वास लाईफलाईन सेंटरचे कन्सल्टिंग चेस्ट फिजिशियन डॉक्टर अनिल मडके सर आहेत आपल्यासोबत। डॉक्टर मडके सर नमस्कार।
5: नमस्कार।
4: श्वसन विकार वेगवेगळ्या लोकांमध्ये होऊ शकतो। आज मला तुम्हाला असं विचारायचं आहे की कामानुसार बऱ्याच जणांना काही विकार होतात ज्यामध्ये गलई काम करणाऱ्यांबद्दल मागच्या एका भागात तुम्ही बोलला होता, तसंच अजून अशा विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना श्वसन विकार होतो का आणि असे कोण लोक असतात की कोणते त्यांचा व्यवसाय असतो याबद्दल सांगा ना।
5: एक रुग्ण असा 60 ओलांडलेला पण या माणसाने कुठली नोकरी केली नव्हती आणि हा रुग्ण होता कसा तर या रुग्णाला खोकला ताप दम लागणं अशा श्वसनाच्या तक्रारी होत्या म्हणून क्षयाची औषधं त्यांनी घेतली होती। जवळपास 14 महिने उपचार घेऊन सुद्धा हा टीबी बरा झाला नव्हता। क्षयरोग म्हणजे ट्युबरक्युलोसिस आणि मग त्यासाठी वारंवार पुन्हा थुंकी तपासणं, थुंकीत जंतू आहेत का बघणं, उपचारामध्ये योग्य ते बदल करणं असं करून आणि मग त्याला समजलं की नाही आपल्याला काहीतरी वेगळा विचार करायला हवा आणि अर्थात तो विचार डॉक्टरांनी करायला हवा। आम्ही तो केला आणि आम्ही त्यांना विचारलं की सगळ्या खोलामध्ये जाऊन काही वेगळं वातावरण आहे का किंवा काय आहे का,
4: ओके
5: तर काही नाही म्हणाले।

0: काही पाळीव प्राणी पक्षी ह्या सगळ्या गोष्टी विचारून झाल्या. आणि मग त्यांना विचारलं तुम्ही काम काय करा, काही नाही करत म्हणले, पूर्वी काय करत होता, असं काही नाही. आणि मग त्यांनी सांगितले की अरे हो, म्हणजे 5 वर्षापूर्वी त्यांची पिठाची गिरण होती.
1: अच्छा.
0: आणि पिठाच्या गिरणीमध्ये ते अहोरात्र काम करायचे, पण त्यांना ते कामच वाटलं नाही किंवा ते इतकं महत्वाचं वाटलं नाही. पण त्याचा संबंध होता, कारण पिठाच्या गिरणीतून जे पीठ बाहेर पडतं त्या कण जे असतात ते अगदी मातीचे कण, धुळीचे कण, वाळूचे कण असल्यासारखे असतात. आणि अशा कॉन्टॅक्ट मुळे, कारण बरीच वर्ष ते करत होते पण गेली 5 वर्ष करत नसल्यावर त्याकडे दुर्लक्ष केलं. पण हे जे आजार आहेत, पुन्हा एकदा सांगतो श्रोत्यांना की अशा प्रकारचे काही व्यवसाय आहेत की त्याचा परिणाम लगेच नाही दिसत, 5 वर्षानंतर दिसतो. आणि यामध्ये तसा तो दिसला होता.
2: श्रोत्या, श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 73 850 63 934, 73 850 63 934, 7385 06 3934. सर, तुम्ही सांगताय विशिष्ट काम करणाऱ्या लोकांना होणारा श्वसन विकार.
0: खरं तर काय आहे की या रुग्णांनी जवळपास 14 महिने क्षयाची ट्रीटमेंट घेतली होती, पण त्याच्या ज्या बारीक तक्रारी होत्या जसं की खोकला, थोडंसं दम लागणं, छाती गच्च होणं, या तक्रारी कमी झाल्या नव्हत्या. आणि यामध्ये मध्ये मध्ये सर्दी होणं अशाही तक्रार होती. आणि या इतिहासामध्ये आम्ही डोकावलं तरी कसं, तर या रुग्णाची ज्यावेळी पल्मोनरी फंक्शन टेस्ट केली, श्वसनाची क्षमता तपासणारी जेव्हा चाचणी केली, त्यामध्ये काही बदल दिसले जे क्षयरोगामुळे दिसून येत नाहीत. कारण पिठाच्या गिरणीमधून बाहेर पडणारं पीठ हे जे कण आहे त्यामुळे एक प्रकारचा दमा निर्माण होऊ शकतो, ज्याला आम्ही ऑक्युपेशनल अस्थमा म्हणतो, क्रॉनिक ब्रॉन्कायटिस होऊ शकतो. निमोकोनियासिस किंवा सिलिकोसिस नावाचा आजार, त्या कणामुळे होणारा हा आजार होऊ शकतो. एचपी नावाचा हायपरसेन्सिटिव्ह निमोनिया होऊ शकतो. आणि या सगळ्यामध्ये फुफ्फुसाच्या चाचणीमध्ये हे दोष येतात. या रुग्णामध्ये डीएलसीओ चाचणी केली तरी त्यामध्ये दोष दिसून येतो. हा रुग्ण बरा झाला. मला हे सांगायचं आहे की जेव्हा तुम्ही एखादा विशिष्ट व्यवसाय करता तेव्हा आता बदलत्या काळात तुम्ही जाग व्हायला पाहिजे, स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे. व्यवसाय कोणताही असो, प्रदूषणाचा जो काही प्रकार आहे किंवा तुम्हाला धोका आहे तो किती आहे समजून घ्या आणि योग्य ती काळजी घ्या. मशीनची काळजी घ्या, वातावरण स्वच्छ ठेवा, वायुविजन ठेवा, आणि अर्थात न घाबरता मास्क वापरून स्वतःची तब्येत चांगली ठेवून आणि कामाचे तास विनाकारण न वाढवता काम करा. काही धोका नाही, घाबरायचं कारणच नाही.
2: श्रोते, हो श्वसनाच्या कोणत्याही दीर्घकालीन विकारांसाठी आणि त्यावरील आधुनिक उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर अनिल मडके आणि डॉक्टर आशिष मडके यांच्या श्वास हॉस्पिटलला, दक्षिण शिवाजीनगर सांगली इथे. संपर्क 83 850 63 934, 83 850 63 934, 7385 06 3934. श्वास लाईफलाईन सेंटर प्रस्तुत श्वसनाचे विकार आणि आधुनिक उपचार या कार्यक्रमात डॉक्टर अनिल मडके सर यांच्यासोबत पुन्हा भेटूयात पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
3: या कार्यक्रमाचे प्रायोजक श्वास लाईफलाईन सेंटर सांगली.
4: श्वास हेल्थकेअर यांचा ग्राहक केंद्रित प्रायोजक कार्यक्रमात तसा पण ऐकलात. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 7:45 आणि 26 सेकंद झाली आहेत. प्रसारित करीत आहोत गाणी मनातली हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला इंदिरा संत यांची रचना, स्वर देवकी पंडित यांचा आणि या गीताला संगीत शैलेश दाणी यांचं.

0: श्रोतेहो आताच आपण देवकी पंडित यांनी गायलेलं गीत ऐकलं. गाणी मनातली हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.
1: बघितलंस सोनूने टिफिन तसाच परत आणलाय. अगं मुलांना एकदम हटके टिफिन बॉक्स हवे असतात, एकदम अट्रॅक्टिव्ह. अगं कुठून आणायचे ते? अगं विश्राम बागचे तांडेकरांकडून. परवा मी आमच्या दोन्ही मुलांसाठी वॉटर बॉटल्स आणि स्कूल टिफिन बॉक्स घेतले आणि सासूबाईंच्या मुलासाठी ऑफिस टिफिन पण आणलाय विश्राम बागच्या तांडेकरांकडून. सासूबाईंचा मुलगा म्हणजे आमचे हे
2: विश्राम बाग दांडेकर सुपर शॉप मध्ये स्कूल आणि ऑफिस टिफिन आणि वॉटर बॉटल्सच्या भरपूर व्हरायटीज एकदा अवश्य भेट.
0: गाणी मनातली या कार्यक्रमात यानंतर ऐकूया नागा देशपांडे यांचं गीत. अमेय दाते यांच्या स्वरातल्या या गीताला संगीत शैलेश दाणी यांचं.

0: हे दाते यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं.
1: आजचे पाहुणे. श्रोते हो, आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये जरूर ऐका नृत्य दिग्दर्शक आणि नृत्य कलाकार सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आज सकाळी 9:30 आणि पुनः प्रसारण रात्री 10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. मध्यम लहरी 239.8 अर्थात 1251 kHz FM वाहिनीच्या 100.6 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरती. आजचे पाहुणे.

आताच आपण अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातलं मंगेश पाडगावकर यांचं गीत ऐकलं. या गीताला सांगित होतो श्रीनिवास खळे यांचं. या गीताबरोबरच गाणी मनातले हा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. 8 वाजता सुरुवातीला समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून, तर 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र पुणे केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करत आहोत. सुरुवातीला समाचार प्रभात.

0: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झाले. प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी विजयालक्ष्मी साळवे आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीर बाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदर आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. आता सविस्तर बातम्या. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना झाले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं पंतप्रधानांनी समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल पंतप्रधानांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत आणि नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन पंतप्रधानांनी विवाटेक परिषदेत केलं. तर भारत आज नवोन्मेष, तंत्रज्ञान आणि सर्वसमावेशक विकासाच्या माध्यमातून भावी पिढ्यांसाठी संधी निर्माण करत आहे असं पंतप्रधान मोदी यांनी पॅरिस इथल्या भारतीय समुदायाला संबोधित करताना सांगितलं. अनिश्चितता आणि परिवर्तनाच्या काळात भारत फ्रान्स यांच्यातील भागीदारी ही विश्वास, स्थैर्य आणि सहकार्य यांचा सशक्त आधारस्तंभ असल्याचं मोदी

म्हणाले. पुढील वर्षी दोन्ही देश तृष्णा या उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. दरम्यान फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी काल पंतप्रधान नरेंद्र मोदींना हिंदीतून निरोप देणारी चित्रफीत प्रसिद्ध केली. त्यामध्ये प्रिय मित्र अशी सुरुवात करून मोदी यांचा हा दौरा फलदायी ठरल्याचं आणि पुढील वर्षी फेब्रुवारीत पुन्हा भेटण्यास उत्सुक असल्याचं संदेशात नमूद केलं आहे. दिल्लीत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी वितरित होणार आहे. याचा लाभ 15 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना होणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार मिळवून दिले गेले, त्यामध्ये 30% महिला आहेत असं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. ज्या तरुणांना पहिली सरकारी नोकरी मिळेल त्यांना 15,000 रुपयांपर्यंतचं प्रोत्साहनपर अनुदान 2 हप्त्यांमध्ये वितरित केलं जाणार आहे असंही मांडवीय यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 23वा हप्ता जारी करतील. देशभरातील जवळपास 9.5 कोटी शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 18,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम थेट जमा होणार आहे अशी माहिती कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिली आहे. हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथं होणाऱ्या कार्यक्रमामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते कृषी क्षेत्रातील महत्वाच्या उपक्रमांची सुरुवात होणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज मध्य प्रदेशमध्ये आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्यानंतर ओडिशामध्ये त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचं भूमिपूजन होणार आहे. प्रजापती ब्रह्मकुमारी संस्थेनं आयोजित केलेल्या आध्यात्मिक जागृतीद्वारे आदिवासी समाजाचं सक्षमीकरण या कार्यक्रमाला राष्ट्रपती काल उपस्थित राहिल्या. निसर्गाशी आणि आध्यात्मिक मूल्यांशी निगडीत जीवनशैली असलेल्या आदिवासी समुदायाचं सक्षमीकरण हे विकसित भारतासाठी महत्वाचं असल्याचं राष्ट्रपती यावेळी बोलताना म्हणाल्या. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान आणि ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन न जम्मू आणि काश्मीरचा केलेला उल्लेख आणि त्याबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळून लावले आहेत. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेची 62वी परिषद काल झाली. जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग होता, आहे आणि सदैव राहील असं ठाम प्रतिपादन या परिषदेत भारतानं केलं. पाकिस्तान सातत्यानं दहशतवादाला खतपाणी घालत आहे. पाकिस्तानात अनेक अंतर्गत समस्या आहेत, त्याचबरोबर पाकव्याप्त काश्मीरमध्ये अशांतता वाढली आहे. या सगळ्यांपासून लक्ष विचलित करण्यासाठी पाकिस्तान असले अपप्रचार करत आहे अशा शब्दात संयुक्त राष्ट्रांमधील भारताच्या स्थायी मिशनच्या प्रथम सचिव अनुपमा सिंह यांनी पाकिस्तानला फटकारलं. इराणी बंदरं आणि किनारपट्टीच्या भागात ये जा करणाऱ्या जहाजांवर लावलेली सागरी नाकेबंदी अमेरिकेनं उठवली आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार ही नाकेबंदी उठवल्याचं अमेरिकेच्या सेंट्रल कमांडनं स्पष्ट केलं आहे. इराणशी जवळपास 4 महिन्यांपासून सुरू असलेला संघर्ष संपवण्यासाठी आणि या क्षेत्रातील तणाव कमी करण्यासाठी अध्यक्ष ट्रम्प यांनी एका महत्वपूर्ण सामंजस्य करारावर काल स्वाक्षरी केली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ही घोषणा करण्यात आली आहे. नाकेबंदी उठवण्यात आली असली तरी कराराच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी अमेरिकेचं नौदल या भागात तैनात राहणार असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. दरम्यान इराण आणि अमेरिका यांच्यातला सामंजस्य करार एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. सशक्त इराणचा स्पष्ट संदेश यातून अधोरेखित होतो असं इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेशकियान यांनी म्हटलं आहे. दोन देशांमध्ये परस्पर आदर असेल तरच शांतता प्रस्थापित होऊ शकते असं पेझेशकियान यांनी समाज माध्यमांवरील संदेशात म्हटलं आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आजपासून 3 दिवसांच्या लडाख दौऱ्यावर जात आहेत. हा त्यांचा पहिलाच अधिकृत लडाख दौरा आहे. या भेटीदरम्यान ते उद्या स्वमदत गटांशी संवाद साधणार आहेत. तसंच सीमेलगतच्या भागात व्हायब्रंट व्हिलेज कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या विकास कामांची पाहणी करणार आहेत. उपराष्ट्रपती लेहमध्ये 21 जून रोजी होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तच्या कार्यक्रमात देखील सहभागी होणार आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांची दिल्लीत भेट घेतली. यासंदर्भात समाज माध्यमांवर लिहिलेल्या संदेशात उभय देशांमधील सहकार्य अधिक बळकट करण्याबाबत विशेषतः दहशतवाद आणि अंमली पदार्थांच्या तस्करीला तोंड देणं यासंदर्भात दोन्ही नेत्यांदरम्यान सविस्तर चर्चा झाल्याचं नमूद केलं. शहा यांनी आपल्या संदेशात दोन्ही देशांदरम्यान जागतिक धोरणात्मक भागीदारी बळकट करून या द्विपक्षीय संबंधांचा फायदा दोन्ही देशातील जनतेला मिळवून देण्यास दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे.

0: कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी चार राज्यांसाठी तेलबिया आणि कडधान्य यांच्या किमान आधारभूत किमतीवर आधारित मोठ्या प्रमाणावरील खरेदीला मंजुरी दिली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेश आणि हरियाणा या राज्यांमध्ये ही खरेदी केली जाणार आहे. रविवारी होत असलेल्या नीट पुनर्परीक्षेच्या तयारीचा आढावा काल शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी घेतला. या बैठकीत पुनर्परीक्षा मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात पार पडण्यासाठी सर्व आवश्यक व्यवस्था सुनिश्चित करण्याचे निर्देश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. राष्ट्रीय परीक्षा संस्थेच्या महासंचालकांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय नियंत्रण कक्षाला अहवाल देण्यासाठी मंत्रालयाद्वारे नियुक्त केलेले अधिकारी विविध राज्यात तैनात केले जातील असं प्रधान यावेळी म्हणाले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते नागपूरमध्ये अंबाझरी इथं यंत्र इंडिया लिमिटेडच्या आवारात 10,000 टन क्षमतेच्या अल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी ते उद्या होणार आहे. संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी ही महत्वाची राष्ट्रीय संपत्ती आहे. संरक्षण आणि अवकाश क्षेत्राच्या गरजा पूर्ण करण्यासाठी अल्युमिनियमचे साचेबद्ध भाग तयार करण्यासाठी देशाची क्षमता यामुळे वृद्धिंगत होणार आहे असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या वर्ल्ड स्नूकर अजिंक्यपद स्पर्धेत कालच्या सामन्यात भारतानं वर्चस्व गाजवलं. गतविजेत्या हाँगकाँग चीन संघाचा 3-1 असा पराभव करत भारतानं अंतिम फेरीत धडक मारली. चीन ए आणि कोरिया यांच्यातील दुसऱ्या उपांत्य सामन्यातील विजेत्या संघाशी उद्या भारताची अंतिम सामन्यात गाठ पडेल. भारताचा पंकज अडवाणी आणि आदित्य मेहता यांनी उत्तम खेळ केला. न्यूझीलंडमध्ये होत असलेल्या FIH महिला राष्ट्रीय करंडक हॉकी स्पर्धेत काल भारतानं उरुग्वेचा 3-2 असा पराभव केला. उरुग्वेच्या सुरुवातीच्या गोलनंतर भारतानं पुनरागमन करत बाजी मारली. भारताच्या दीपिकानं 2 तर दीपिका सोरेंगनं 1 गोल केला. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या ब गटातल्या सामन्यात कॅनडानं काल रात्री कतारवर 6-0 मात केली. कॅनडाच्या जोनाथन डेव्हिडनं 3 गोल केले. तत्पूर्वी अ गटामध्ये चेकिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. हवामान. महाराष्ट्रासह तेलंगण, उत्तर प्रदेशात आजही उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. तसंच कोकण, गोवा आणि ओडिशामध्ये उष्ण आणि दमट हवामान राहणार आहे. तर आसाम, मेघालय, सिक्कीममधील काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उर्वरित देशभरात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. फ्रान्स आणि स्लोवेकिया दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीकडे रवाना. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांचा प्रोत्साहनपर निधी आज पंतप्रधान वितरित करणार. संयुक्त राष्ट्रांच्या परिषदेत पाकिस्ताननं जम्मू आणि काश्मीरबाबत केलेले आरोप भारतानं स्पष्ट शब्दात फेटाळले. आणि इराणी बंदरं आणि सागरी भागात ये जा करणाऱ्या जहाजांवरील सागरी नाकेबंदी अमेरिकेकडून मागे. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर्स अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि एफ एम बँडच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर हे आकाशवाणीचं सांगली केंद्र आहे. सकाळचे 8:40 आणि 48 सेकंद झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. यानंतर प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम
2: चिंतन. हाच चिंतामणी.

0: खर प्रमाण गोकुल दूध।
1: चिंतन हाच चिंतामणी। सद्गुरु वामनराव पै यांचे विचार।
2: क्रिया तशी प्रतिक्रिया हा अटळ निसर्ग नियम आहे। या नियमाची एक बाजू म्हणजे क्रिया तशीच प्रतिक्रिया आणि त्याची दुसरी बाजू म्हणजे क्रियेची प्रतिक्रिया सहस्रपटीनं। स्थूल गोष्टींच्या बाबतीत या नियमाची पहिली बाजू लागू होते तर सूक्ष्म गोष्टींच्या बाबतीत या नियमाची दुसरी बाजू लागू होते। एका बीजापोटी तरुवर कोटी असा प्रकार घडतो ते या नियमाच्या दुसऱ्या बाजूला अनुसरून। बहुतेक माणसं जीवन जगत असताना म्हणजेच विचार उच्चार आचार करताना सुख किंवा दुःख निर्माण करत असतात। बहुतेक माणसं कळत नकळत सुखापेक्षा दुःखच अधिक निर्माण करतात कारण ही माणसं चुकीच्या पद्धतीनं जीवन जगत असतात। स्पष्ट भाषेत सांगायचं म्हणजे मागल्या खेपेला म्हटल्याप्रमाणे पशुसारखं जीवन जगत असतात। म्हणून सुखी जीवन जगण्यासाठी माणसाने प्रथम माणूस होऊन माणसासारखं जगलं पाहिजे। याला अन्य पर्याय नाही हे सत्यसुद्धा प्रत्येक माणसानं लक्षात ठेवलं पाहिजे। थोडक्यात प्रत्येक विचार उच्चार आचार करताना त्याचे इष्ट किंवा अनिष्ट परिणाम इतरांवर होणार, त्याचे तसेच परिणाम बुमरॅग होऊन आपल्यावर होणार हे लक्षात घेऊन इतरांवर इष्टच परिणाम घडतील आणि त्यांना सुखी जीवन प्राप्त करून देण्यास कारणीभूत ठरतील अशा धारणेनं प्रत्येक माणसाला जीवन जगता आलं पाहिजे। या पद्धतीनं जीवन जगण्यातच खरं शहाणपण असून स्वतःसकट सर्वांना सुखी करण्याचं सर्व सामर्थ्य त्यातच आहे। आता प्रत्येक माणसानं पशु होऊन स्वतःसकट सर्वांना दुःखी करायचं का माणूस होऊन स्वतःसकट इतरांना सुखी करायचं हे ज्याचं त्यानंच ठरवायचं असतं, अन्य कोणीही नाही। म्हणूनच जीवनविद्या सांगते तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। प्रत्येक माणसानं या गोष्टीचा प्रामुख्यानं विचार केला पाहिजे तो हा की आपण जन्माला येतो कशासाठी, जगतो कशासाठी, देवधर्म कशासाठी करतो, कर्मकांड जप तप कशासाठी करतो। विचार केला तर याचं एकच उत्तर सापडेल की या सर्व गोष्टी आपण करतो ते केवळ सुखी जीवन जगण्यासाठीच। जगातील प्रत्येक माणसाचा एकमेव हेतू एकच असतो आणि तो म्हणजे सुखी जीवन जगणं हा होय। अशी वस्तुस्थिती असून सुद्धा परिस्थिती मात्र याच्या नेमकी उलट आहे। सुखी जीवन वाटायला येण्याऐवजी दुःखी जीवनच माणसाच्या वाटायला येतं आणि त्याच्या आयुष्याचीच वाट लावतं। हे असं का घडतं याचा विचार प्रायः कोणी करताना दिसत नाही। देव धर्म सत्ता संपत्ती बायका मुलं घरदार प्रपंच परमार्थ वगैरे सर्व गोष्टींचा मूळ हेतू माणसाला सुखी जीवन प्राप्त करून देणं हा होय। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी की नेमक्या याच सर्व गोष्टी माणसाला दुःखी जीवन प्राप्त करून द्यायला कारणीभूत ठरलेल्या आहेत। साधना आणि साध्य यांच्यात गफलत होते तेव्हाच हा गोंधळ निर्माण होतो। देवधर्म किंवा सत्ता संपत्ती ही सर्व साधनं असून सुखी जीवन हे माणसाचं ध्येय असतं। परंतु प्रत्यक्षात मात्र माणसांचे देवधर्म आणि सत्ता संपत्ती हेच ध्येय होऊन बसलेलं आहे। देवाधर्माचंच उदाहरण घेऊ। वस्तुस्थिती अशी आहे

देव कोणालाच नको असतो आणि त्याला पाहिजे असतं ते सुखी जीवन. या संदर्भात तुकाराम महाराज सुद्धा हेच सांगतात, देव घ्या कुणी देव घ्या असं तुकाराम महाराज लोकांना ओरडून सांगतात. लोक त्यांना उत्तर देतात, देव न लगे देव न लगे, साठवणीचे जागे रुधले. म्हणजे तुकाराम महाराज देव द्यायला तयार आहेत, परंतु लोक मात्र देव घ्यायला राजी नाहीत. ते सांगतात, अहो तुम्ही देव द्यायला तयार आहात हे खरं, पण आम्ही देव घेऊच शकत नाही, कारण देवाला ठेवायला आमच्याकडे जागाच नाही. देवाची प्राप्ती झाली तर किंवा देव प्रसन्न झाला तर तो आपली सर्व दुःख नष्ट करून आपल्याला सुखी जीवन बहाल करील अशी माणसांची पक्की धारणा असते, आणि त्यासाठी माणसं धर्माची कर्मकांडाची कास धरतात. परंतु पुष्कळ देवधर्म करून सुद्धा जेव्हा संसारातील परिस्थिती सुधारण्याऐवजी अधिकच चिघळत जाते तेव्हा तीच माणसं देवधर्म सर्व झूठ अशी बडबड करू लागतात. जी गोष्ट देवाधर्माची तीच गोष्ट सत्ता संपत्तीची. थोडक्यात, सुखी जीवन प्राप्त करून घेण्याचे हे मार्ग नव्हेत असा जीवनविद्येचा स्पष्ट सिद्धांत आहे. म्हणूनच जीवनविद्या सांगते की या सर्व भानगडी करण्यापेक्षा संसारच असा युक्तीनं आणि खुबीनं करा की त्यातूनच परमार्थ आपोआप घडला पाहिजे, म्हणजेच सुखी जीवन प्राप्त झालं पाहिजे. काही लोकांचा गैरसमज असा आहे की आधी प्रपंच करायचा आणि मग परमार्थ करायचा. याच्या उलट अन्य काही लोकांचा असा गैरसमज आहे की प्रपंच आणि परमार्थ हे दोन वेगवेगळे विभाग असून एक करण्यासाठी दुसऱ्याचा त्याग करणं आवश्यक आहे. या संदर्भात जीवनविद्येचा दृष्टिकोन संपूर्ण आगळा आणि वेगळा असा आहे. जीवनविद्या सांगते, संसाराच्या सुखी कळीतून सहज फुले परमार्थ खरा. जीवनविद्या गुह्य सांगते या विद्येचा घोष करा. संसार सुखाचा करणं म्हणजे परमार्थ. याचा अर्थ असा की संसारच असा करायचा की त्याच्यातून परमार्थ आपोआप सहजपणे सिद्ध झाला पाहिजे. कळी उमलली की त्याचं रूपांतर फुलामध्ये होतं, त्याचप्रमाणे संसाराच्या कळीतून परमार्थाचं कमळ उमललं पाहिजे. जीवनविद्येच्या दृष्टिकोनातून संसार आणि परमार्थ या दोन गोष्टी भिन्न नाहीत. निद्रा आणि जागृती या गोष्टी दिसायला पूर्णपणे भिन्न आहेत, परंतु प्रत्यक्षात मात्र दोन्ही एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. इतकंच नव्हे तर निद्रेतून जागृती उदयाला येते आणि जागृतीतून निद्रा येते. त्याचप्रमाणे संसार आणि परमार्थ या दोन्ही एकमेकांना पूरक आणि पोषक आहेत. संसार कौशल्यानं करायचा की त्यातून परमार्थ निर्माण झाला पाहिजे, हे घडवून आणण्याचा सोपा मार्ग जीवनविद्या सांगते. संसार युक्तीनं करायचा, त्यामुळे आपल्याला सुख शांती समाधान यश समृद्धी या सर्व गोष्टी प्राप्त होऊन देव प्रसन्न झाला पाहिजे, हातून धर्म घडला पाहिजे, अगणित पुण्य मिळालं पाहिजे, कुटुंब सुखी झालं पाहिजे, समाजात प्रतिष्ठा मिळाली पाहिजे आणि स्वतःचं आणि इतरांचं जीवन आनंदानं सुगंधित करता आलं पाहिजे. त्यासाठी सर्वांना पटेल पचेल रुचेल फळेल असा राजमार्ग जीवनविद्या सांगते तो याप्रमाणे, आनंद वाटता वाटता आनंद लुटणं. या संदर्भात जीवनविद्येचे हे महत्त्वाचे सिद्धांत नीट लक्षात घेणं आवश्यक आहे. तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुखदुःख बुमरॅंग होऊन सहस्रपटीनं तुमच्याकडे परत येईल हा निसर्गाचा अटळ नियम आहे. इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे तर दुसऱ्यांच्या दुःखात आपलं दुःख दडलेलं आहे. या सत्याची खरी जाणीव झाल्याशिवाय मानवी जीवनामध्ये खरी क्रांती होणं शक्य नाही. तुम्ही इतरांना सुखी करण्याचा यथाशक्ती प्रयत्न कराल

0: तर ते सुख तुमच्या घरी पाणी भरेल, याच्या उलट तुम्ही दुसऱ्यांना दुःख दिलं तर तेच दुःख तुमच्या डोळ्यातून पाणी काढेल. परमेश्वर कोणावरही कृपा किंवा कोप करत नाही, मग तो कुठल्याही धर्माचा, वंशाचा, जातीचा असो. वस्तुस्थिती अशी आहे की कळत किंवा नकळत बरी बुरी कर्म करतात लोक, आणि तीच कर्म निसर्ग नियमांप्रमाणे त्याच्या सुखदुःखाला कारणीभूत ठरतात. ओम शांती शांती शांती.
1: आताच आपण सद्गुरु वामनराव पै यांचे विचार ऐकलेत. चिंतन हाच चिंतामणी.

चिंतन हाच चिंतामणी हा अपराजित कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. 8:55 होत आहेत. प्रसारित करीत आहोत लखलख चंदेरी. यामध्ये आज ऐकूया हिंदी चित्रपट संगीत.

गुप्त या चित्रपटासाठी आनंद बक्षी यांचं गीत आपण ऐकलं. कुमार सानू आणि अलका याज्ञिक यांच्या युगलस्वरातल्या या गीताला संगीत होतं विजू शहा यांचं.

कार्यक्रमाच्या यानंतर ऐकूया येस बॉस या चित्रपटासाठी जतीन ललित यांनी संगीतबद्ध केलेलं अभिजित यांच्या स्वरातलं गीत.

0: अभिजीत यांच्या स्वरातलं एस बॉस या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं होतं.
1: क्यू आर कोड स्कॅन करा, 5,000 कॅशबॅक मिळवा. वाह, दिवस वसूल झाला.
2: फसला. UPI पिन एंट्रिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
3: RBI सांगते,
2: जाणकार बना, सतर्क राहा.
0: कार्यक्रमात आता ऐकणार आहोत विरासत या चित्रपटासाठी चित्र आणि कुमार सानू यांच्या युगल स्वरातलं जावेद अख्तर यांचं गीत, संगीत अनु मलिक यांचं.

0: विरासत या चित्रपटातल्या या गीताबरोबरच लखलख चंदेरी हा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. 9:10 झाली आहेत. यानंतर ऐकवित आहोत कुटुंब स्वास्थ्य. यामध्ये पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेली मुलाखत.
1: श्रोतेहो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या 2 भागापासून आपण पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत. श्रोतेहो, आपल्या पचनसंस्थेविषयी आणखी काही माहिती आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया पचनसंस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला. सर, आपलं यकृत निकामी होणं म्हणजे काम करणं थांबवणं, हे कधी होतं, ह्याची लक्षणं काय असतात आणि ह्याचं ट्रान्सप्लांट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट प्रक्रिया कशी असते आणि त्याबद्दल काय माहिती सांगाल?
2: लिव्हर निकामी होणं म्हणजे लिव्हर फेल्युअर, ते 2 कंडिशनमध्ये होऊ शकतं. जेव्हा ऑलरेडी पेशंटला क्रॉनिक लिव्हर डिसीज आहे, सिरोसिस आहे, ज्याचं यकृत बऱ्यापैकी निकामी आहे, त्याच्यामध्ये अचानक फेल्युअर डेव्हलप होणं, ज्याला आम्ही ॲक्यूट अँड क्रॉनिक लिव्हर फेल्युअर म्हणतो. किंवा दुसरं बाब म्हणजे ॲक्यूट लिव्हर फेल्युअर, त्याची कारणं जशी मी अलीकडे सांगितली, जसे की इन्फेक्शन असतील, कुठलं पॉइझनिंग असेल, किंवा डायबिटीसमुळे झालेलं असेल, मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टीआटोहेपॅटायटिस म्हणतो आम्ही. कारण कुठलेही असो, शेवटी जेव्हा यकृत निकामी होतं तेव्हा त्याची काही लक्षणं फार ठळक येतात, जशी मी आता तुम्हाला सांगितली, कावीळ येणे, भोवळ येणे, जास्त झोप लागणे किंवा रक्तस्त्राव होणे, पोट फुगणे, पाय फुगणे, हे सिम्पटम पेशंटमध्ये दिसू शकतात. लिव्हर ट्रान्सप्लांटसाठी 2 ऑप्शन असतात, एक तर कॅडावरिक म्हणजे मृत व्यक्तीचे लिव्हर, किंवा दुसरं लाईव्ह म्हणजे नात्यातील कोणी व्यक्ती आहेत त्यांचं जिवंत व्यक्तीचेच थोड्या प्रमाणात लिव्हर काढून घेतले जाते आणि ते ज्यांच्यामध्ये गरज आहे त्यामध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं. लिव्हर ट्रान्सप्लांट अशा पेशंटमध्ये फार गरजेचं ठरतं ज्यांच्यामध्ये लिव्हर यकृत निकामी झालं आहे. त्यांच्यासाठी फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट हेच एक जीवनदायी असू शकतं. असे काही सेंटर्स आहेत जिथे लिव्हर ट्रान्सप्लांटचं सक्सेस रेट रिअली खूप जास्त आहे. शक्यतो लवकरात लवकर होणार म्हणजे जिवंत व्यक्तीचं ट्रान्सप्लांट, नात्यातील कोणी व्यक्ती आहे त्याचं लिव्हरचा पार्ट घेऊन इकडे ट्रान्सप्लांट करणं हा एक चांगला ऑप्शन आहे. आणि त्याला घाबरण्याची काही गरज नाही आहे, कारण जो लिव्हर डोनेट करतोय त्याचं लिव्हर भरून निघत असतं. लिव्हरमध्ये एक रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी असते.

0: आणि त्याला जास्त दिवस ऍडमिट पण राहण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये होणारे कॉम्प्लिकेशन पण कमी असतात. हां, ज्याच्यामध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतोय त्या पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन अवश्य येऊ शकतात, परंतु ही एक अशी कंडिशन असते ज्याच्यामध्ये जीवनावश्यक प्रोसिजर म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट काम करतं आणि आपल्याला ते करावं लागतं. त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट ह्या गोष्टीला भिवून चालत नाही. जेव्हा आम्ही ऍडवाईस करतो तेव्हा ते व्यवस्थित विचार करून ऍक्सेप्ट करणं आणि त्यानुसार ऍक्ट करणं तुम्ही पण लवकर, ते जास्त इम्पॉर्टंट असतं.
1: अच्छा सर, पोटांच्या तक्रारींचे निवारण करताना एंडोस्कोपी हा एक टर्म वापरला जातो, तर एंडोस्कोपी म्हणजे काय आणि हे कधी करतात आणि याबद्दल अधिक माहिती काय सांगाल?
0: एंडोस्कोपी ही एक फार साधी प्रोसिजर आहे. आधी स्प्रे देऊन गळा थोडा सुन्न करून आतनं एक पाईप टाकला जातो जो तोंडावाटे फूड पाईप नंतर जठर आणि त्यातून स्मॉल इंटेस्टाईनमध्ये जातो, ज्यामध्ये आपण स्मॉल इंटेस्टाईनचा काही पार्ट पण बघू शकतो. आता हे आपण करतो कधी, जेव्हा पेशंटला असे काही सिम्पटम असतील की पोट फुगल्यासारखे वाटणे, छाती जळजळ करणे, वरच्या भागात दुखणे म्हणजे जेवल्यावरती पोटात दुखणे, जसं काळी शौच होणे ज्याचं म्हणजे रक्तस्राव आहे याचं असं सस्पेक्ट होतं, किंवा काही गिळण्यास त्रास होतो, किंवा खाल्ल्यावर वारंवार उलट्या होणे, वजन कमी होणे, अपचन होणे, या कंडिशनमध्ये आम्ही गॅस्ट्रोस्कोपी करतो. लोक यास घाबरतात कारण तोंडावाटे ट्यूब आत जाताना दिसते, परंतु त्याचा काही त्रास होत नाही. आम्ही ऑलरेडी स्प्रे दिलेला असतो आणि अशा स्किलफुली आम्ही करतो की त्यामुळे काहीही त्रास होत नाही, त्याचा आफ्टर इफेक्ट काही नसतो आणि फक्त थोड्या वेळासाठी डिस्कम्फर्ट राहतो तो पण निघून जातो. त्याचा फायदा हा आहे की आपण बऱ्याच गोष्टींचं निदान वेळीच करू शकतो.
1: अच्छा.
0: एंडोस्कोपीसाठी उपाशी पोटी येणं महत्वाचं असतं, ज्यामध्ये आम्ही आतला भाग पूर्णपणे बघू शकतो.
1: अच्छा सर, याबरोबरच कोलोनोस्कोपी म्हणजे काय आणि ती केव्हा आवश्यक असते?
0: कोलोनोस्कोपी म्हणजे शौचाच्या मार्गावाटे मोठी आतडी आणि छोट्या आतडीचा शेवटचा भाग एवढा बघणे, ही एक फार युजफुल प्रोसिजर आहे. आम्ही हे करतो कधी, जर कुठल्या पेशंटला सतत बद्धकुष्ठता असेल, विशेष 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयोगटातले, शौचामध्ये रक्त पडत असेल, सतत पातळ संडास होते, संडासमध्ये शेम पडतोय, कारण हे इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीजचं सिम्टम असू शकतं, जसं अॅनिमिया आहे, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, ह्या सगळ्या गोष्टी स्पेशली जेव्हा 50 वर्ष वयोगटापेक्षा जास्त पेशंटमध्ये असतील तेव्हा आम्ही कोलोनोस्कोपी ॲडवाईस करतो. आणि यात कळतं काय काय, जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की इन्फ्लामेटरी बाउल डिसीज नावाचा प्रॉब्लेम असेल, त्यासोबतच बाकी काही पॉलिप असतील, छोट्या गाठी असतात ज्यात समोर जाऊन कॅन्सरचं रूप घेतात, त्या आम्ही बघू शकतो, त्या आम्ही काढून टाकू शकतो. कुठलं कॅन्सरचं निदान त्यामध्ये होऊ शकतं, डायव्हर्टिकुलाय असतात, आउट पॉचिंग होते ज्यामध्ये आतडीची, ज्यामधून रक्तस्राव होऊ शकतो खूप जास्त, त्याचं निदान होतं, मूळ व्याध आहे, फिशर आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कोलोनोस्कोपीमधून कळतात. आणि त्याला ह्या प्रोसिजरला घाबरण्याची काहीही गरज नाहीये. यासाठी प्रत्येक वेळी सिडेशन द्यायचीच गरज आहे असं नाही, विदाऊट सिडेशन पण होऊ शकतं आणि आम्ही ते स्किलफुली करतो, त्यामुळे पेशंटला काही त्रास होत नाही.
1: अच्छा सर, सतत पेन किलर्स घेतल्यावरती त्याचा यकृतावर आणि पोटावर एकूणच पचन संस्थेवर परिणाम होतो का?
0: पेन किलर सतत घेण्याचा पचन संस्थेवर आणि यकृतावर डेफिनेटली परिणाम होतो. स्पेशली असे पेशंट ज्यांना संधिवाताचा त्रास आहे किंवा कुठला दुसरा जॉईंट पेन आहे, ते सतत पेन किलर खात असतात, कारण ते खाल्ल्यावर त्यांना त्यापासून रिलीफ मिळतो. पण तो पण रिलीफ पार्ट टेम्पररी असतो, जस लाईकली वन डे ऑर टू डे, त्यानंतर त्यांना परत ती टॅबलेट खायला लागते. अतिप्रमाणात ते झाल्यामुळे होतं काय, आपल्या आतडीमध्ये आणि पोटामध्ये आतून एक लेअर असतो, म्युकस लेअर, जो प्रोटेक्टिव्ह असतो, तो नाहीसा होतो, त्यामुळे अल्सर होणे, जखमा होणे, ह्या गोष्टी होतात ज्यातून रक्तस्राव होऊ शकतो, पोटात दुखू शकतं, जळजळ करू शकतं. आणि लिव्हरमध्ये जे मी मेन्शन केलं थोड्या वेळापूर्वी, जे लिव्हर फेल्युअर होतं, त्यामागे मेडिसिन पण मेन्शन केलं मी, टॉक्सिन्स आणि मेडिसिन ह्या पण गोष्टी आहेत ज्या लिव्हर फेल्युअरपर्यंत जाऊ शकतात. पेन किलर आणि काही मेडिसिन्स अशा ज्याच्यामुळे यकृताला जो त्रास होतो त्याची एक वाईड रेंज आहे, फक्त SGOT SGPT नावाचे एन्झाईम वाढण्यापासून ते लिव्हर फेल्युअर होईपर्यंत ते जाऊ शकतं. त्यामुळे कुठलीही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
1: अच्छा सर, आत्ताच आपण म्हणालात की कुठलीही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, पण हल्ली एंटासिड गोळ्या ओव्हर द काउंटर मेडिकलमध्ये मिळतात आणि ते कुठल्या त्याच्या प्रकारांचा विचार न करता स्वतःहून त्या गोळ्या घेतल्या जातात, तर ह्याचा दुष्परिणाम काय होतो?
0: याचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा आहे की जो डिसीज आहे पोटामध्ये त्याकडे दुर्लक्षित होतं. पेशंट मेडिकलवरती जातो, एखादा अँटॅसिड घेतो, त्याने मोमेंटरी रिलीफ मिळतो, पण जो मूळचा

0: प्रॉब्लेम आहे, छोट्या अल्सरपासून ते किती मोठा आजार असू शकतो त्याकडे पूर्ण दुर्लक्षित होतं आणि पेशंट तेच ते परत परत घेत जातो. आणि त्याचे साईड इफेक्ट मला काही मेन्शन करावेसे वाटतील, जसं काही असतात ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, काही असतात मॅग्नेशियम कंटेनिंग ज्याच्यामध्ये डायरिया जास्त होऊ शकतो, पातळ संडास वारंवार होते, पोट फुगल्यासारखं वाटतं, मळमळ होते. आणि हे अँटॅसिड्समुळे बऱ्याच व्हिटॅमिन्स आणि मिनरलची बॉडीमध्ये शोषण कमी होतं, त्यामुळे हाडे ठिसूळ होणे असे प्रकार होऊ शकतात. कॅल्शियम कार्बोनेट ज्या अँटॅसिडमध्ये असतं त्याच्यामुळे तर कॅल्शियम शरीरातील वाढू पण शकतं. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट मला मेन्शन करावी वाटेल की ह्या अँटॅसिडवरती डिपेंडन्स होऊन जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही ते बंद कराल तेव्हा ऍसिड जास्त प्रमाणात सिक्रेट होतं, जास्त त्रास होतो आणि पेशंटला अँटॅसिड घ्यावं लागतं आणि एक विशेष सायकल तयार होऊन जाते.
1: सर, प्रोबायोटिक्स पचनासाठी किती फायदेशीर आहेत?
0: जसं मी काही वेळापूर्वी मेन्शन केलं, स्मॉल इंटेस्टाइनल बॅक्टेरियाज असतात, काही चांगले असतात काही वाईट असतात. तर प्रोबायोटिक्स म्हणजे जिवंत बॅक्टेरिया जर पुरेशा प्रमाणात आहारामध्ये गेल्या तर ते ज्याने गट हेल्थ फार चांगलं राहतं. त्यामुळे होतं काय, हे चांगले बॅक्टेरिया जेव्हा पोटात जातात आपल्या आतडींमध्ये राहतात तेव्हा ते वाईट बॅक्टेरियांची संख्या कमी करतात, आतडीची इम्युनिटी वाढवतात आणि ते स्वतः पण न्यूरो ट्रान्समीटर असतं सिरोटोनिन ते पण सिक्रेट करतात. त्यासोबतच त्यांची कॅपॅसिटी एवढी असते की ते काही व्हिटॅमिन्स पण सिक्रेट करू शकतात, जसं की थायमिन, फोलिक ऍसिड, मिथॅलकोबालामिन. त्यामुळे प्रोबायोटिक्सचं आहारामध्ये असणं आवश्यक आहे. जसं की दही झालं एक चांगलं प्रोबायोटिक आहे. आणि स्पेशली काही पेशंट जेव्हा आमच्याकडे सिमटम घेऊन येतात जेव्हा आम्हाला गरज वाटते की यांना प्रोबायोटिकची गरज आहे, अशा गोळ्या पण अवेलेबल आहेत ज्यामध्ये डिफरंट डिफरंट स्ट्रेन असतात, ते आम्ही व्यवस्थित सिलेक्ट करून त्या त्या पेशंटसाठी देतो. आणि प्रोबायोटिक्स घेतल्यामुळे जसं मी मेन्शन केलं, जीवाणूंची अतिवृद्धी स्मॉल इंटेस्टाइनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ यास आळा बसतो. जर स्मॉल इंटेस्टाइनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ झालं, जीवाणूंची अतिवृद्धी, त्यामध्ये पोट फुगणे, करपट ढेकर येणे, संडास पातळ होणे, पोटात दुखणे ह्या गोष्टी होतात, ज्याला प्रोबायोटिक्सने आळा बसू शकतो.
1: सर, पचन उत्तम होण्यासाठी पाणी हे अतिशय गरजेचं आहे, तर दिवसभरात किती पाणी पिलं पाहिजे आणि ते कशा प्रकारे पिलं पाहिजे?
0: दिवसभरामध्ये पाण्याचं कंटेंट जे असलं पाहिजे ते पुरुष आणि स्त्रियांमध्ये थोडं डिफरंट असतं. जसं 2.5 to 3 liters पुरुषांमध्ये, तर स्त्रियांमध्ये 2 to 2.5 liters डेली इनटेक असणं आवश्यक आहे. ऍव्हरेज जर आपण पकडलं तर ते 8 glasses होतं. तर ते कधी कधी घ्यायला हवं, जसं की सकाळी उठल्यावरती तुम्ही 1 to 2 glasses घेऊ शकता व्यवस्थित रिहायड्रेट होण्यासाठी. जेवणाआधी 1/2 to 1 hour तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जेवण चालू असताना पण थोडं थोडं पाणी घेऊ शकता, पण त्याचं प्रमाण लिमिटेड ठेवावं. आणि आणखीन एक धारणा आहे की जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर पण तुम्ही पाणी पिऊ शकता, त्याने तुमचं ऍसिड डायल्यूट नाही होत, परंतु प्रॉब्लेम हा होतो की ते पाणी पिल्यामुळे पोट जास्त फुगल्यासारखं वाटतं. त्यामुळे जेवल्यानंतरचे पाणी अवॉइड करायला हवं. तुम्ही जेवणाच्या आधी 1 hour जसं मी सांगितलं आणि जेवणामध्ये थोडं थोडं सिप्स पाणी घेऊ शकता. आणि व्यायामाच्या आधी आणि नंतर रिहायड्रेशनसाठी पाणी घेणं आवश्यक असतं. या वेळांमध्ये आपण पाणी घेऊ शकतो.
1: सर, पाण्यासोबतच जेवण आणि झोप यांच्यातलं कोऑर्डिनेशन ही तितकंच महत्वाचं आहे, तर रात्रीचं जेवण आणि झोप यांच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे?
0: रात्रीचं जेवण आणि झोप यातील अंतर कमीत कमी 2 to 3 hours असावं. खाल्ल्या खाल्ल्या कधीही बेडवर न जाण्याचा आम्ही पेशंटला नेहमी सल्ला देतो, कारण त्यामुळे रिफ्लक्स जे मी मेन्शन केलं, पोटातले कंटेंट कधी कधी फूड पाईपमध्ये येतात, त्याचं फार जास्त प्रमाण वाढतं, त्यामुळे हार्टबर्न सारख्या गोष्टी होतात. रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये जसं मी सांगितलं कमीत कमी 2 to 3 hours अंतर हवं. यामध्ये तुम्ही बसू शकता, थोडा एक हलकंसं चालू शकता, ज्या गोष्टींमुळे पोट थोडं हलकं होण्यास मदत होते.
1: अच्छा सर, आहारात फायबर असणं गरजेचं का आहे?
0: आहारामध्ये फायबरचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. ॲक्च्युली फायबर जे असतात ते हार्टसाठी वेटसाठी फार महत्त्वाचे असतात. जसं फायबर हे कोलेस्ट्रॉलला सोबत घेऊन शोच्या वाटे बाहेर काढतं, त्यामुळे हार्टवरती इफेक्ट कमी होणार. आणि फायबर तुम्ही घेतल्यावरती लवकर पोट भरल्यासारखं पण वाटतं, त्यामुळे सटायटी लवकर कम्प्लीट झाली, तर जेवणाचं आहारातील प्रमाण कमी झालं तर वेट पण कंट्रोलमध्ये येतं. पण यासोबतच बाकी पण फायबरचे उपयोग फार जास्त आहेत. जसं जेवणामधील साखरेचं शोषण फायबर हे कमी करतं, त्यामुळे शुगरच्या पेशंट्समध्ये फायबर असणं एकदम आवश्यक आहे. आणि जसं मी सांगितलं चांगले बॅक्टेरिया जे आहेत आतडीमधले त्याचं प्रमाण फायबर हे वाढवतं. आणि संडास साफ होण्यासाठी, संडास व्यवस्थित फॉर्म होण्यासाठी, म्हणजे आपण ऐकलं असेल कधी कधी घट्ट संडास होते, कधी कधी पातळ होते, फायबर हे व्यवस्थित शौच होण्यासाठी पण फार महत्वाचं असतं. जसं तुम्ही ऐकलं असेल की जास्त घट्ट शौच

0: होणं, जास्त पातळ शौच होणं, हे पण हे फायबर थांबवतं. ते व्यवस्थित नॉर्मल कन्सिस्टन्सीचे शौच होऊन पूर्ण इव्हॅक्युएट होण्यासाठी मदत करतं. आपल्या आहारातील तंतुमय पदार्थ जसं आपण लक्षात ठेवायला हवेत नेहमी, ज्याचे मी काही उल्लेख करेल, ज्वारी झालं, बाजरी, मटकी, चणे, ओट्स, भाज्यांमध्ये स्पेशली भेंडी, मेथी, पालक, फळांमध्ये सफरचंद, पेरू, पपई, सीड्समध्ये चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असतं, आल्मंड्स आहेत, सॅलड्समध्ये काकडी, ह्या गोष्टींमध्ये फायबर खूप असतं. तर यांचं आपल्या आहारातील प्रमाण योग्य हवं.
1: श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आत्ताच आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची मुलाखत ऐकली. श्रोते हो, पचन संस्था आणि आरोग्य याविषयी आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. श्रोतेहो, आज संध्याकाळी 6:35 हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल.

0: बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही. तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.
1: मध्यमेरी 249.8 MHz अर्थात 1251 KHz वर आणि FM बँडच्या 100.6 MHz वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. प्रसारणात तुमच्यासोबत मी संदीप तोरुगडे. आमचा यानंतरचा कार्यक्रम काही क्षणातच.

0: QR कोड स्कॅन करा, 5000 चा कॅशबॅक मिळवा. वा, दिवस वसूल झाला.
1: फसला. UPI पिन एंट्रिंग फक्त पैसे पाठवण्यासाठी.
2: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क राहा.
3: श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आजचे पाहुणे.
4: आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोतेहो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. रसिकहो, गेल्या भागापासून आपण नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग.

0: पारंपरिक नृत्य जे आहेत किंवा ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित जे नृत्य आविष्कार आहेत, खरं तर हे आजकाल खूप पसंत केले जायला लागले.
1: बरोबर,
0: अगदी प्रेक्षक भारावून जातात हे बघून. आणि हा जो अनुभव आहे, एक नृत्य कलाकार म्हणून तुम्हाला कशी अनुभूती असते या गोष्टी?
1: बरेच शोज आता महाराष्ट्रात मराठी संस्कृतीला दर्शवणारे सादर होत आहेत, किंवा एकूणच जे आपल्या मराठी परंपरा, म्हणजे मी त्याला असं म्हणेन की आपल्या मातीतल्या ज्या कलाकृती आहेत किंवा मातीतले जे कला प्रकार आहेत, लोकनृत्य असतील, लोककला असतील, हे आत्ताच्या काळात आवडण्याचं मुख्य कारण मला असं वाटतंय की एकतर हे मातीला धरून असणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या अनंत काळापर्यंत या गोष्टी कधी आवडणार नाहीत असं होणार नाही.
0: प्रत्येक माणसाच्या मनाच्या जवळच्या,
1: त्या मनाच्या जवळ आहेत, त्या मातीतल्या आहेत, त्या त्यांच्या रक्तातल्या आहेत, त्या त्यांच्या हृदयाचे ठोके जसे असतात, त्याचा रिदम आणि लोककलेमध्ये वाजणाऱ्या, लोकनृत्यांमध्ये वाजणाऱ्या वाद्यांचा रिदम ह्याचा संगम आहे. त्यामुळे ते आपल्या मनातून आणि मेंदूतून कधी न आवडणं असं मराठी माणसाला तर होऊ शकत नाही. आणि आपण असं म्हणतोय की आत्ता खरं तर गरज आहे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपलं मातीतलं सकस काय आहे हे कला प्रकारांमध्ये लोकांनी ऐकणं, बघणं ही आत्ता काळाची गरज आहे. कारण ते त्याच गोष्टीतून प्रत्येक व्यक्तीला समाधान मिळणार आहे.
0: आपल्या मनावर परंपरागत जे संस्कार चालत आलेले आहेत त्या संस्कारांना कुठेतरी उजागर करतात हे प्रसंग. आपण कितीही मॉडर्न झालो तरी जेव्हा आपण हे प्रसंग पाहतो पडद्यावरती म्हणा, स्टेजवरती म्हणा, अतिशय भारावून जायला होतं प्रत्येक माणसाला.
1: आपण जर इंस्टाग्रामवरती सहज काही गोष्टी अभ्यासात्मक बघितल्या तर वेस्टर्न किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या कार्यक्रमांपेक्षा आजचा जो युवा वर्ग आहे, तरुण आहे, तो संपूर्णपणे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित असलेल्या कार्यक्रमांना आवड दर्शवतोय, त्याच्याकडे ओढला जातोय आणि ते त्याच्या रक्तात आहे, ते काही वेगळं नाही आहे. फक्त तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम कलाकृती सादर झाल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की त्या कलाकृती आता सध्या सादर होत आहेत आणि पुन्हा एकदा लोककला आणि लोकनृत्य वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर आल्यामुळं त्याला जास्त पसंती.
0: परंपरा आणि नवीन तंत्रज्ञान या दोन्हीचा संगम या नृत्य आविष्कारामध्ये.
1: अगदी अगदी, आणि तेच मी नेमकं इथं पुन्हा एकदा अधोरित करतोय. माझ्या दोन्ही महानाट्यांमध्ये मी तेच करतोय, उत्तम पद्धतीची वेशभूषा, रंगभूषा आणि जो लोकांना माहिती आहे तो निखळ इतिहास, म्हणजे जसा आहे तसा इतिहास, आणि तो नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून थोड्याशा पद्धतीनं त्याला व्यवस्थित लोकांना आवडेल अशा पद्धतीनं मला मांडायला आवडते आणि त्यामुळे ते लोकांना आवडते.
0: त्याला मनोरंजनाचा एक छानसा टच असला पाहिजे.
1: थोडा टच त्याला दिला इतिहासाला तर ते लोकांना आवडू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा तसंच आहे की तंत्रज्ञानाचा योग्य वापर, योग्य लिखाण, योग्य दिग्दर्शन, रंगभूषा, वेशभूषा आणि मग बाकी सगळ्याच गोष्टी, त्याला ज्या ज्या गोष्टींमुळे ती कलाकृती उत्तम होऊ शकते,
0: प्रकाश योजना
1: असतील किंवा अजूनच अजून आता AI तंत्रज्ञानाचा वापर मी पुढच्या महानाट्यासाठी करतोय, तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हे आहेत. आणि या ठिकाणी आवर्जून मला एक गोष्ट अधोरित करावीशी वाटते की कलाकारांना नेहमी अपडेट आणि अपग्रेड असायला पाहिजे. म्हणजे कुठलंही तंत्रज्ञान आलंय तर ते शिकलं पाहिजे. आता हे काय शिकायचंय असं म्हणून उपयोग नाही, स्थित्यंतर बदलत असतात आणि मी ते नेहमी माझ्या आयुष्यात अप्लाय केलंय. म्हणजे प्रत्येक ठराविक काळानंतर आमच्या डान्स फील्डमध्ये काय बदलत राहतंय किंवा काय बदललंय याचा अभ्यास करून आपल्याला त्या पद्धतीनं चेंज झालं पाहिजे. कुठल्या ट्रेंडमध्ये काम करायचं आहे त्याचा विचार केला पाहिजे, तो ट्रेंड फॉलो केला पाहिजे, त्या ट्रेंडबद्दल अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये, म्हणजे मी 20 वर्षापूर्वी अशा पद्धतीचे शो बघायचो मग मी ते आता त्याच थीमवर आधारित शो करणार तर तोचपणा पण येता कामा नये. लोकांना आपण काहीतरी नाविन्यपूर्ण दिल्याशिवाय लोक बघणार नाही हेही तेवढंच खरं.
0: एक्झॅक्टली. म्हणजे परंपरा सांभाळत असताना काळाची काय गरज आहे, काळाची काय मागणी आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या दोघांचा छानसा संगम करून जर एखादी कलाकृती निर्माण झाली तर ती खरं तर सगळ्या रसिक श्रोत्यांच्या पसंतीस उतरत असते. हा जो सगळा तुमचा जो सगळा संच असतो, मग त्या संचाला एक कलाकारांचा संच असतो, शिवाय त्यांची ड्रेपरी असती, त्यांचा मेकअप असतो, मेकअप आर्टिस्ट असतात,
1: तर
0: हा सगळा जो संच आहे या संचाला सांभाळताना काही आव्हाने येतात का तुम्हाला?
1: हे सगळं करत असताना आव्हान म्हणजे काय झाले, सांगली सारख्या ठिकाणी आपण काम करत असताना मुंबई आणि पुणे या ठिकाणी

0: ज्या अवेलेबिलिटी असतात, जी तंत्रज्ञ असतील किंवा माणसं असतील, त्या पद्धतीनं इथं आपल्याला माणसं उपलब्ध होत नाहीत. ती माणसं आपल्याला तयार करावी लागतात, त्यांना या पद्धतीच्या कलाकृतींना काय पाहिजे हे सांगावं लागतं, आणि मग त्यांना ते त्या त्या मोल्डमध्ये आपण म्हणू शकतो त्या त्या कामामध्ये त्यांना तरबेज करावं लागतं. म्हणजे आमचे जे फेटे बांधणारे आहेत त्यांना सांगायला लागते की एक मिनिटात एवढे फेटे बांधायला पाहिजेत, किंवा मग त्यासाठीचे काय तयारी आहेत, किंवा रंगभूषाकारांना सांगायला पाहिजे की इथं हे पात्र किती वेळात पुन्हा रंगमंचावर येणार आहे, किंवा डान्सर्सना सांगायला पाहिजे की हे कॉस्ट्युम्स कशा पद्धतीनं तुम्हाला चेंज करायचे, पटपट चेंज करायचे. या सगळ्या गोष्टी आपल्याला मला शिकवायला लागतात, आणि हेच मी पुण्या मुंबई ठिकाणी गेलो.
1: प्रोफेशनल टाइम मॅनेजमेंट,
0: हा प्रोफेशनल टाइम मॅनेजमेंट ती शिकवून, आणि मला असं वाटतं की मी ते एवढ्या दिवसांच्या प्रयत्नांमध्ये ते मी केलंय, आणि माझ्या टीमला आता ते सगळं बऱ्यापैकी सरावाचं झालंय. कारण हे महानाट्यच मी मला वाटतंय 4 वर्ष झाले ह्याचे प्रयोग सुरू आहेत, त्यामुळं त्या नाटकात काम करणाऱ्या, महानाट्यात काम करणाऱ्या नृत्य आणि नाट्य दोन्ही कलाकारांना माहिती आहे की हे कशा पद्धतीनं आपल्याला एक्झिक्यूट करायला पाहिजे. त्याचबरोबर माझं प्लस पॉईंट असा आहे की माझ्याबरोबर काम करणारी मुख्य टीम, मग त्यात माझे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक असतील, मग सगळा संच सांभाळणारी माझ्याबरोबर माझे जे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक टीम असते ती किमान माझ्याबरोबर 7 ते 8 वर्ष मुलं काम करतात, त्यामुळं मला काय पाहिजे ते त्यांना माहिती आहे, त्यांना जास्त एक्सप्लेन करायला लागत नाही. ती स्वतः कोरिओग्राफर आहेत, त्यामुळं मला काय करायचं या ठिकाणी ह्याचा लेआउट जरी सांगितला तरी ती उत्तम पद्धतीने ते करू शकतात.
1: टीमवर्क चांगला
0: आहे. आणि ह्या सगळ्या संचाला बांधून ठेवणारी म्हणलं तर माझी मिसेस आहे, माझी बायको डॉक्टर अनुराधा, आणि ती उत्तम पद्धतीने अभिनयामध्ये तिचं करिअर करते, काम करते, आणि ते करत असताना माझं डान्स अकॅडमीचं जे काही सगळं काम आहे ते, त्याचबरोबर माझी महानाट्याची सगळी तयारी, मग त्याच्यामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे वेशभूषा, रंगभूषा, कलाकारांचं सगळं नियोजन, प्रॅक्टिसच्या वेळा, एकूणच त्यांची वाहतूक, या सगळ्या गोष्टींबद्दल, किंवा एखादा कलाकार एखाद्या प्रयोगाला नसतोय तर त्याची किती दिवस आधी प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे, त्याला कसं तयार केलं पाहिजे आणि ती जागा कशी रिप्लेस केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं परफेक्ट मॅनेजमेंट अनुराधा करत असते. आणि बाकी माझी नृत्य दिग्दर्शक म्हणून जी टीम आहे ती सगळी टीम काम करत असते, मग त्यांना ते माहिती आहे की किती दिवसांपूर्वी तयारी करायला पाहिजे, मग त्या माध्यमातून हे कार्यक्रम एवढ्या मोठ्या लेवलवरती घडत असतात. म्हणजे महानाट्याचं सांगायचं तर एका प्रयोगाला किमान 5,000 प्रेक्षक असतात, 50x50 मला रंगमंच लागतोय, जवळजवळ 4 ते 5 मोठ्या आयशरसारख्या गाड्या भरून माझं साहित्य असतंय, लाईट साऊंडचाही तामझाम तेवढाच मोठा असतोय, 75 कलाकारांचं जाणं येणं, राहणं खाणं, नाश्ता, जेवण, ह्या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट टीम आली. ह्या गोष्टी सगळ्या सांगलीसारख्या शहरात राहून करणं पटकन हे सुद्धा सोपं आहे, पण करणं टिकवणं आणि त्याच्यात सातत्यानं, म्हणजे बघा 4 वर्षापासून मी एक महानाट्य करतोय, आता माझं दुसऱ्या महानाट्याची तयारी सुरू आहे ऑगस्टमध्ये, त्या आम्ही परफॉर्मन्स लेवलवरती जातोय. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कसरत खूप होत्या, पण त्यातना आनंद मिळतोय आणि हेच करायचं आपल्याला, त्यामुळं ह्यात कधी असं वाटत नाही की थकवा येत नाही कधी.
1: एक्झॅक्टली. एका महानाट्याचे जे कलाकार असतात तेच दुसऱ्या महानाट्यामध्ये असतात का, वेगळा संच असतो तिथं?
0: असं नसते, काही कलाकार असतात, काही कलाकार बदलावे लागतात त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या वेळेनुसार, आणि तसं म्हणू शकत नाही की आपण याच कलाकृतीतले असतात. पण डान्सची जी कोअर टीम आहे ती माझी कोअर टीम तीच असते, मग लागणारे एक्स्ट्रा जे डान्सर्स असतात ते आपण त्या त्या प्रोजेक्टनुसार घेतो. म्हणजे आता चित्रपटाला मला परवा 49 नृत्य कलाकार लागणार होते, मग माझ्याकडचे 20, मग कोल्हापूर जिल्ह्यातनं 10-15, त्याच्यानंतर सातारा पलटण ह्या भागातनं 10-15, पुण्यातले 10, अशा पद्धतीने करून मग ते 50 कलाकार नृत्यासाठी आम्ही वापरतोय. अशा पद्धतीने ते त्या कलाकारांना
1: एक कलाकार घडवायला या महानाट्यासाठी किंवा महानृत्यासाठी किंवा एखाद्या परफॉर्मन्ससाठी किती काळ जातो साधारण?
0: तसं पर्टिक्युलर सांगता येणार नाही. बरेच लोक माझ्याकडे शिकतात 2-3-4 वर्ष, मग ते सादरीकरणासाठी तयार होतात. काही कलाकार असतात जे त्यांना नृत्य चांगले येत असते उत्तम पद्धतीने,
1: ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार ते,
0: हा मग तो कलाकार आला की त्याला साधारण लेआउट म्हणजे फॉर्मॅट काय आहे या टीमचा हे बघितलं तर तो एक साधारण आठवडा, 2 आठवडा, महिना त्याच्या कुवतीनुसार तो आम्हाला जॉईन करू शकतो. असं आहे, ते फक्त बघावं लागतंय. हा आणि काय असते की प्रत्येक टीम मध्ये कामाची वेगळी पद्धत असते, प्रत्येक नृत्य दिग्दर्शकाची एक शैली असते, त्याच्या कामाची एक वेगळी पद्धत असते. आता माझं कसं, माझं जर प्रयोग पुढच्या आठवड्यात असेल तर 1 आठवडा आधी माझी एक रिहर्सल होत्या, मग कोणकोण कलाकार नाही आहे त्यांच्या जागा रिप्लेस होतात, मग 2 दिवस आधी प्रयोगाच्या, मग आदल्या दिवशी, आणि मग प्रयोगा दिवशी सकाळी किंवा प्रयोगाच्या आधी एक रिहर्सल, असा एक माझा फॉर्मॅट आहे. काही नृत्य दिग्दर्शक खूप फास्ट पण काम करतात, म्हणजे प्रयोगाच्या आदल्या दिवशी सकाळी सेट आणि संध्याकाळी रिहर्सल आणि दुसऱ्या दिवशी प्रयोग, असं पण करू शकतात, ती त्यांची शैली असते. मग

0: ग्रास्पिंग पॉवर जशी असेल,
1: मग तसाच पुढच्या कलाकाराची ग्रास्पिंग पॉवर काय त्यावर डिपेंड खूप गोष्टी असतात.
0: खरं तर हे सगळं जमून आणणं हे खरं तर तारेवरची कसरत आहे, पण त्यामध्ये पण मजा आहे. आणि हे जी ड्रेपरी असती मोठ्या प्रमाणात, आम्ही बघतो की एका महानाट्यामध्ये तुमचे डान्स असतात, त्याचे एक 4-5 प्रकारचे डान्स असतात, त्या 4-5 प्रकारच्या डान्सना वेगवेगळ्या प्रकारची ड्रेपरी असते, मग ह्याची सगळी तयारी तुम्ही कशी काय करता?
1: आता आमच्या महानाट्याला टोटल 350 वेगळे ड्रेस काढायला लागतात, वेगवेगळे असे 350 बॅग्स भरल्या जातात, आणि त्यातले एकही ज्वेलरी किंवा एकही ड्रेस आम्ही रेंटवर आणत नाही. आणि आमच्याकडे असं आहे की प्रत्येक कलाकाराच्या मापानुसार ड्रेस आणि दागिने त्याला दिले जातात, त्याच्या नावाचं लेबल असलेली वेगळी बॅग असते, तेव्हाच मग महानाट्यातलं ते पात्र त्याचे ड्रेस त्याची रंगभूषा ती अक्युरन्सीकडे जाते.
0: एका जरी कलाकाराचा ड्रेस व्यवस्थित नसेल तर ते लोकांच्या
1: नजरेत
0: अरे या 10 लोकांच्या मध्ये हेच काहीतरी
1: अगदी. आणि खूप अपडेट करत असतो आम्ही कॉस्ट्युम्स, म्हणजे कसं की आत्ता रंगमंचावरती दिसणारं जे पात्र आहे ते ऐतिहासिक असलं तरी त्याचा ऐतिहासिक टच न जाता त्याचं कलर पॅनल जे आहे कलर ह्या सगळ्या गोष्टींवर खूप बारकाईनं आम्ही काम करत असतोय. त्याबद्दल आमच्या बरोबर आमचे ड्रेस कॉस्ट्युम करणारे दादा पण त्या ताकदीनंच काम करत असते.
0: नक्की याच्यात त्यांचाही याच्यात मोठा अभ्यास असायला लागतो नाही का?
1: हो अगदी. प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे लेखकापासून लेखन असेल, मग त्या पात्रांना दिलेले आवाज असतील, मग त्याचं रेकॉर्डिंग स्टुडिओ असेल, त्याचं मिक्सिंग मास्टरिंग असेल, त्यानंतर तुम्ही त्यात वापरलेली गाणी असतील, त्या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन आलं, एकूण महानाट्याचं दिग्दर्शन आलं, त्यामध्ये समोर दिसणारी पात्र ती किती त्या पात्रासारखी दिसतात, मग त्याची रंग भूषा वेशभूषा, त्याच्यानंतर त्याचा एकूण प्रभाव काय आहे त्या महानाट्यामध्ये, ते पात्र कुठल्या वेळेत रंगमंचावरती येत आहे, किंवा आपण असं नाही करू शकत की काही वेळा नृत्य करणारं पात्र आहे आणि ते लगेच मी ऐतिहासिक पात्रात रंगमंचावरती आणू शकत नाही, या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करावा लागतो.
0: दुसऱ्या सेगमेंटमध्ये
1: हा आता माझ्यात एकच कलाकार आहे जो 5 पात्र करतोय वेगवेगळी, पण 5 पात्रांची शेड वेगळी आहे, पण तो कलाकार पण त्या ताकदीचा पाहिजे की त्याला ती लकब पाहिजे की हे पात्र आधी करून गेलेला व्यक्ती आहे हे ओळखलं नाही पाहिजे, मग त्या कलाकाराचे जे काही निवड आहे किंवा मुख्य पात्रांची निवड, त्या मुख्य पात्रांवर केलेलं काम, ते पात्र 2-2.5 तास लोकांच्या समोर दिसणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी करत.
0: आता संभाजीराजांचं महानृत्य करताना तुम्हाला संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर आहे ते निवडताना पर्टिक्युलर एक काळजी घेतली गेली पाहिजे?
1: ती काळजी मी घेतच असतोय. माझ्याकडं मुख्य पात्रांसाठी काम करणारी जी लोक आहेत त्यांचं मला ऑलरेडी व्यक्तिमत्व माहिती असते आणि ती किमान माझ्याबरोबर 2-3 वर्ष काम करणारी लोक असतात, त्यामुळं त्यांना ते जेव्हापासून ठरतंय तेव्हापासूनच त्यांच्यावरती काम सुरू होते. हा आणि ते
0: त्यावेळी
1: ते कॅरी करायचं, म्हणजे नाही काय एखादा ऐतिहासिक पात्र करत असताना किंवा मी सुद्धा दिग्दर्शन करत असताना समाजामध्ये सुद्धा आपण चालत असताना वावरत असताना कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायलाच लागतात.
0: एक्झॅक्टली.
1: त्याचं उत्तम प्रशिक्षण आमचं प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सरांच्या बरोबर काम करत असल्यामुळे ते आमचं होत असतंय. समाजामध्ये कसं राहायला पाहिजे, आपण इतिहास मांडणारी लोक आहोत तर आपण अगदी म्हणजे आपण ड्रेस सुद्धा कसे घातले पाहिजेत, कसं लोकांना बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आम्ही दिग्पाल लांजेकर सरांच्या दादांच्याकडे बघून शिकत असतोय. अवधूत गांधी आहेत, अवधूत गांधी उत्तम गायक आहेत, लोकांच्या अगदी मनामनापर्यंत त्यांचं गाणं पोहोचतंय. त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेले 2 चित्रपट आणि दिग्पाल लांजेकरांनी दिग्दर्शित केलेले 2 चित्रपट म्हणजेच अभंग तुकाराम आणि रणपती शिवराय या 2 चित्रपटांचं मी नृत्य दिग्दर्शन या वर्षात केलंय. तर ते करत असताना आम्ही त्यांच्याकडे बघून शिकत असतोय कसं राहायला पाहिजे.
0: नक्कीच. अनेक लोकांकडून चांगल्या गोष्टी घेऊन समृद्ध होत जाण्याचा हा प्रवास आहे असं म्हणायला.
1: तुम्ही कुठल्या लोकांच्या सहवासात आहात त्यावर तुमचं व्यक्तिमत्व
0: आणि नुसतं स्वतः समृद्ध न होता आपल्या सोबतच्याही सर्वांना समृद्ध करणं ही पण एक मोठी जबाबदारी पेलवत आहात तुम्ही सध्या. तुम्ही आणि तुमच्या सुविद्य पत्नी दोघं मिळून तुम्ही हा जो मोठा संच सांभाळताय हे अक्षरशः खूप कौतुकास्पद आहे, कारण नुसतं नृत्य एखादं सादर करणं स्टेजवरती ते फक्त तेवढ्या 1.5-2 तासाचा परफॉर्मन्स नसतो तर त्याच्यामागे खूप मोठं काम असतं.
1: नक्की. अनुराधा तर आहेच, पण अनुराधा बरोबर माझे आई वडील असतील, मी ज्या लोकांना गुरुस्थानी मानून शिकलोय शिकतोय ती सगळी गुरुस्थानी असणारी लोक आहेत आणि माझ्याबरोबर काम करणारा प्रत्येक कलाकार, त्या प्रत्येक कलाकाराची माझ्याबद्दलची श्रद्धा आहे. आम्ही इतिहास मांडत असताना इतिहासातल्या प्रत्येक पात्रावर त्याची श्रद्धा आहे, तेव्हाच ते अशा पद्धतीच्या कलाकृती मला वाटते आम्ही करू शकतो.
0: नक्कीच. त्याच्या मागे ही मोठी प्रेरणा असायलाच लागते, तेव्हा तो स्टेज परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं साजरा होतो आणि रसिकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचतो खरं.
1: बरोबर.

0: असा एखादा प्रसंग तुम्हाला सांगता येईल का, अविस्मरणीय असा झालेला आहे की तुम्ही एखादा परफॉर्मन्स केलेला आहे, त्याला मिळालेली दाद असो किंवा तिथे आलेली अडचण असो, असा कुठलाही एखादा प्रसंग?
1: अविस्मरणीय प्रसंग असं म्हणता येणार नाही, कारण असे अविस्मरणीय खूप प्रसंग आहेत. तर मला सांगायला आवडेल की प्रत्येक प्रयोगानंतर किमान मला एक तास लोकांना भेटायला लागते आणि त्यांच्याबरोबर बोलायला लागते की त्यांना काय आवडलं हे ऐकून घ्यायला लागते. प्रत्येक महानाट्याच्या प्रयोगानंतर ते प्रत्येक प्रयोग झाल्यानंतरचा अर्धा एक तास माझ्यासाठी अविस्मरणीयच असते
0: प्रत्येक वेळी.
1: हा प्रत्येक प्रयोगानंतर आजपर्यंत कधीच असं झालं नाही की प्रयोग झाला आणि मला कोण भेटलं नाही, किमान अर्धा तास मला रंगमंचावर आहे त्या ड्रेसमध्येच थांबायला लागते. एवढी कलाकृती ती लोकांना आवडते.
0: नक्की नक्की. हे असे प्रसंग जेव्हा आपण स्टेजवर सादर करतो तेव्हा रसिक प्रेक्षकांच्या मनावरती तो जो पगडा असतो त्यातून ते पटकन बाहेर निघत नाहीत.
1: बरोबर.
0: आणि त्या भावनेचा आवेग हा अभिव्यक्त हा झालाच पाहिजे खरं तर. आणि तो व्यक्त करण्याची योग्य जागा म्हणजे ज्या कलाकारानं ही कलाकृती सादर केलेली आहे तो कलाकार. एकतर यातून तो जो रसिक श्रोता तो स्वतः अभिव्यक्त होतो आणि कलाकाराच्या कलाकृतीची पोच पावती त्या कलाकारांपर्यंत व्यवस्थितपणे तो पोचवतो आणि ही मिळालेली पोच पावती खरं तर कलाकारासाठी मोठी प्रेरणा असते यात शंकाच नाही. आणि हा प्रसंग प्रत्येक कलाकृतीनंतर होणं हे क्रमप्राप्तच आहे खरं तर. आणि असे रसिक श्रोते आहेत म्हणून तर तुमच्यासारखे कलाकार घडत.
1: हा प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा असतो, त्यांना आवडलं तरच आपण जे करतोय ते त्या गोष्टीला अर्थ आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षक पहिल्यांदा त्यांना काय आवडेल ह्या गोष्टीचा विचार करूनच कुठलीही कलाकृती म्हणजे अगदी एक डान्स जरी आपण बसवत असलो तरी तो डान्स लोकांना आवडला पाहिजे हे पहिल्यांदा मनात ठाम असते.
0: एखाद्या आठवणीत राहिलेली दाद प्रतिसाद?
1: दाद बऱ्याच आहेत, पण अगदी काहीही न समजणाऱ्या मुलांना नेमिनाथ नगरवरती महानाट्याचा प्रयोग होता तर त्याच्या घरातल्यांनी त्याला एका गाडीमधून आणलं होतं तिथं. तर तो मुलगा साधारण आपण म्हणून स्पेशल चाइल्ड होता तो. तर ते महानाट्य बघितल्यानंतर त्याला एक दोन तीन शब्द म्हणायला तो म्हणा लागला की राजे महाराज आऊसाहेब ही शब्द त्याच्या कानावर पडल्यानंतर त्याच्या घरच्यांनी आवर्जून फोन केला की त्याच्या तोंडातनं अजून शब्द उमटली नव्हती, ती पहिली तीन शब्द होते आणि त्यांनी आम्हाला कॉल करून ते सगळं सांगितलं. तो खूप माझ्यासाठी सार्थकी लागणारा प्रसंग होता.
0: खूप मोठी दाद.
1: नंतर आम्ही त्याच्यावरती खूप वेळा व्हिडिओ कॉलवरती आम्ही बोललो आणि त्याच्यावरती एवढा पगडा होता की त्या महानाट्यातल्या पात्रांना आम्ही व्हिडिओ कॉलवर जेव्हा त्याला दाखवलं तर तो ही पात्र ती म्हणजे ही लोक ती नाही आहेत. मग त्यांचे जेव्हा फोटो दाखवले मग तो त्यांना ओळखतो की हे आऊसाहेब आहेत हे महाराज आहेत. तर हे आमच्यासाठी खूप वेगळंच आहे, ते अविस्मरणीय म्हणजे कधीही त्या गोष्टीचा खूप माझ्यावर
0: मौल्यवान अशी दाद आहे.
1: हा आजपर्यंत खूप खोलवर मला त्या गोष्टीचा
0: इम्पॅक्ट झाला.
1: हा की आपण जे करतोय ते 10,000 लोकांच्या मध्ये आवडलेलं 100 लोक येऊन सांगतील, पण या प्रसंगामुळे मला हे कळलं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो, वेगळे आहोत हे सांगणारा प्रसंग होता माझ्यासाठी.
0: अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखालून शिकून गेलेले आहेत.
1: बरोबर.
0: मग असे काही विद्यार्थी सांगता येतील का किंवा असे काही उदाहरणं सांगता येतील का की तुमच्याकडून शिकून गेलेत आणि या क्षेत्रामध्ये करिअर करून नावलौकिक मिळवलं?
1: बऱ्याच विद्यार्थ्यांनी नावलौकिक तसा मिळवला आहे, अजूनही खूप मुलं काम करतात. मी काही लोकांची नावं घेतली तर काही लोक नाराज होतील, पण खूप चांगल्या पद्धतीनं काम करतात. काही डान्स अकॅडमीच्या माध्यमातून काम करतात, काही मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करतात, काही अभिनय करतायत अभिनेते म्हणून मुलं पुढे येतात, काही मुली उत्तम पद्धतीनं नॅशनल इंटरनॅशनल सेंटर्समध्ये शिकल्यात, काही मुली माझ्याकडच्या भरतनाट्यममध्ये कथकमध्ये त्यांच्या लेवलवरती वेगवेगळ्या. हां विशारद तर आहेच, पण काहींनी PhD केल्या, काहींनी बॅचलर इन फाईन आर्ट्स केलं आहे. खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं ते शिकतात आणि त्याचं मला खूप अभिमान वाटतं. एका विद्यार्थ्याचं नाव घेतलं तर खूप सारे नाराज होतील एक दोन नावं घेतले, त्यामुळे जे विद्यार्थी आता काम करतात ते सगळ्यांनाच माहिती आहेत आणि नेहमीच मी त्यांच्यासोबत असतो, तेही माझ्यासोबत नेहमी काम करतात.
0: नक्कीच नक्कीच. हा प्रवास आता नुकताच सुरू झालाय तर एवढं कृतकृत्य व्हायला होतंय आणि हा तर खूप लांबचा प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये आलेली स्थित्यंतर म्हणजे अनेक तुम्ही अल्बमसाठी नृत्य दिग्दर्शन केलं असेल, चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केलं असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही वळला आहात, पण श्रीमंत योगी हे महानाट्य सुरू करण्याच्या मागचा काही विशिष्ट हेतू होता का?
1: ह्याच्या मागचा हेतू म्हणजे साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आधीपासूनच म्हणजे असं
0: अस्मिता आहे ती मराठी.
1: आपल्याला जी कला येते

0: माध्यमातून आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीचं रंगमंचावरती सादर करायला पाहिजे. तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण या मराठी मातीत जन्माला आलोय आणि आपल्याला खूप मोठा इतिहास आहे, तर तो इतिहासच आपण मांडला तर, अशी एक संकल्पना माझ्या मनात आली. आणि मग मी त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पूर्ण, त्याचा अभ्यास केला, योग्य पद्धतीने समजून घेतला. आणि ऑब्व्हियसली राजेंद्र पोळसर आहेत लेखक, त्यांनी खूप आधी या पद्धतीनं शिवरायांवर आधारित काही गोष्टी लिहिल्या होत्या. आणि मग मी सरांना सांगितलं की सर महानाट्य पण नृत्याचा त्याच्यामध्ये समावेश करायला पाहिजे. तर मग सरांनी सांगितले की हां सांग कशा पद्धतीनं आपण त्याचा एक ड्राफ्ट बनवू शकतो. आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की मला आता काय सांगायचं आहे त्याची एक मला शैली सापडली आणि ह्या माध्यमातून मी मांडणार आहे, म्हणजे सरांचं लिखाण आणि माझं नृत्य दिग्दर्शन या माध्यमातून मी खूप उत्तम पद्धतीनं कुठलीही गोष्ट मांडू शकतो असं मला वाटतं.
1: हे खूप मोठी आणि एक सुंदर कलाकृती तुमच्याकडून घडलेली आहे आणि यामागेच असलेली प्रेरणा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. मग अनेक म्युझिक अल्बमला सुद्धा तुम्ही डान्स कोरिओग्राफ केलेले आहेत, तर तो अनुभव कसा होता?
0: म्हणजे मला सांगायला आवडेल की मी अगदी सुरुवातीच्या काळात जे सीडीज मिळायचे आपल्याकडं बाजारामध्ये, त्या सीडीज साठी वेगवेगळ्या म्हणजे देवी देवतांच्या सीडीज मिळतात ना, तिथपासून मी नृत्य दिग्दर्शन करतोय असं म्हणायला. म्हणजे अगदी तुम्ही ज्योतिबा डोंगरावरती गेलात कर्नाटकात, तुम्ही सौंदतीच्या रेणुका देवीच्या इथं गेलात, रेणुकाईला चिंचणीला गेलात, तर तिकडे ज्या सीडी मिळायच्या त्या सीडीमध्ये 10 ते 12 गाणी असायची. ती 10 ते 12 गाणी आम्ही 2 दिवसात व्हिडिओ शूट करायचो. तिथपासून मी कोरिओग्राफी करतोय. त्यानंतर मग एक्सक्लुझिव्ह सॉंग्स आले जे टेलिव्हिजनवरती दाखवले जायचे आणि युट्यूबवरती त्या त्या चॅनलवर यायचे. त्याच्यानंतर मग चित्रपटांचा प्रवास सुरू झाला. मराठी टायगर्स नावाचा चित्रपट सांगलीमध्ये ज्याची निर्मिती झाली, अवधूत कदम
1: पहिला होता तो.
0: हा ते पहिला म्हणजे मला त्या चित्रपटामध्ये मी पहिलं एक गाणं माझी टीम घेऊन चांगल्या पद्धतीनं मी ते कोरिओग्राफ केलं. हा मग त्याच्यानंतर खूप चित्रपटांच्या निर्मिती प्रोसेसमध्ये मला सहभागी होता आलं. म्हणजे उदाहरणार्थ कट्यार काळजात घुसली असेल, डॉक्टर काशीनाथ घाणेकर असेल, झी स्टुडिओचा बसता बसताचं मी नृत्य दिग्दर्शन पण केलं. डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटांचे निर्माते आपल्या सांगलीचे सुनील पडतरे सर आहेत. त्यामुळे त्या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रोसेसमध्ये खूप गोष्टी मला शिकता आल्या, चांगल्या पद्धतीनं जवळनं अनुभवता आल्या, त्यामुळं पण मला खूप गोष्टी समजत गेल्या.
1: कशा प्रकारचा सहभाग होता तिथे?
0: निर्मिती व्यवस्थापनामध्ये सहभाग होता. कट्यार काळजात घुसली मधल्या सूर निरागस हो गाण्यामध्ये बरेच विद्यार्थी आहेत माझे नृत्य कलाकार म्हणून. तर या गोष्टी करत असताना नेमक्या पद्धतीने चित्रपट कसा बनतोय आणि त्याचं प्रोडक्शन काय असते, त्याचं प्रोडक्शन डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितल्या आणि अनुभवायला मला मिळाल्या, ज्याचा उपयोग मी माझ्या आत्ता महानाट्यासारख्या गोष्टींमध्ये असेल किंवा मला आता जर एक्सक्लुझिव्ह एखादं सॉन्ग करायचं असेल तर त्याचं प्रोडक्शन डिझाईन कशा पद्धतीने केलं जातंय, म्हणजे अगदी वाहतुकीपासून ते रंगभूषा वेशभूषा मग सगळ्याच गोष्टी आल्या, तर त्या गोष्टी मला खूप चांगल्या पद्धतीने तिथे शिकता आल्या चित्रपटाच्या माध्यमातून.
1: परत ते सोपं गेलं, पुढे
0: सोपं गेलं. अगदी
1: एखादा चांगला नृत्य प्रशिक्षक कसा असावा तुमच्या?
0: नृत्य प्रशिक्षकानं उत्तम पद्धतीने ट्रेनिंग घेतलेलं असावं, त्याचा अभ्यास असावा, त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असावं, त्याला लोकांशी कम्युनिकेट कसं करायचं आहे हे माहिती असावं आणि त्याला उत्तम पद्धतीनं पुढच्या व्यक्तीला नृत्य शिकवता आलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे नृत्य करायला स्वतःला येणं हा भाग वेगळा
1: आहे,
0: शिकवता येणं वेगळा आहे. मग नृत्य म्हणजे उदाहरणार्थ काय की पुढच्याला काय झेपणार आहे त्या पद्धतीनं त्याला डिझाईन करून ते शिकवता आलं पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याला ते चांगलं दिसलं पाहिजे आणि लोकांना आवडलं पाहिजे, ह्या गोष्टीपर्यंत आपण येतोय.
1: अनेक विद्यार्थी आता डान्स हे करिअर म्हणून निवडायचा प्रयत्नात आहेत आणि ही क्रांती घडतच आहे आता, तर अशा विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करायचं?
0: त्यांना डान्समध्ये नेमकं कुठल्या सेक्टरमध्ये काम करायचं आहे हे त्यांनी ठरवलं पाहिजे. म्हणजे यामध्ये कसं आहे, रियालिटी शो करणारे कोरिओग्राफर्स वेगळे आहेत, अवॉर्ड शोज करणारे कोरिओग्राफर्स आहेत, तुम्हाला डान्स क्लासेस चालवायचे आहेत का ह्याचा विचार केला पाहिजे, स्कूल कोरिओग्राफीज करायचे का ह्याचा विचार केला पाहिजे, तुम्हाला मेगा इव्हेंट्स कोरिओग्राफ करायचे का ह्याचा विचार केला पाहिजे. वेडिंगसाठी संगीत संध्या हा खूप मोठा सेक्टर काम करतो वेडिंग इंडस्ट्री म्हणून, त्याच्यामध्ये काम करायचं का हे केलं पाहिजे. तुम्हाला इंस्टाग्रामवरती डान्सचे रील शूट करून पोस्ट करायचे आणि त्या माध्यमातून तुम्हाला काम करायचं आहे का, मग काही जाहिराती घ्यायच्यात का ह्याचा विचार केला पाहिजे. अशा वेगवेगळे खूप खूप दालनं आहेत,
1: अनलिमिटेड आहे,
0: त्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करणार हे आधी व्यवस्थित ठरवलं पाहिजे, त्यातलं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि मग या क्षेत्रात तुमचं करिअर म्हणून तुम्ही आला पाहिजे अशा पद्धतीने मला वाटतं.
1: म्हणजे स्वतःचा गोल निश्चित केला पाहिजे.
0: खूप वेगवेगळे सेक्टर्स आहेत डान्स.

0: हा एक कॉमन पार्ट आहे त्यातला. ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम चालतंय, तिथं काम केलं पाहिजे असं मला वाटतं.
1: आजपर्यंत या क्षेत्रामध्ये हे झालेलं जे काम आहे त्यासाठी अनेक पुरस्कारांनीही तुम्हाला सन्मानित करण्यात आलंय, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
0: मला इचलकरंजीचा, माझं मूळ गाव इचलकरंजी आहे, म्हणजे लहानपणापासून वडील लहान असल्यापासून आम्ही सांगलीत राहतोय, पण
1: मूळचे
0: इचलकरंजी. तर इचलकरंजी वडिलांचं गाव, तर इचलकरंजीचा भूमिपुत्र पुरस्कार मला मिळालाय. तर तो प्रेस क्लबचा भूमिपुत्र पुरस्कार, त्याच्यामध्ये खूप उत्तम अशा लोकांसोबत मला तो पुरस्कार मिळाला. तो एक मला उत्तम लक्षात राहणार आहे. संस्कार भारतीचा गुरु शिष्य पुरस्कार आहे, तो मला मिळालाय सांगलीचा. त्याच्यानंतर कलारत्न पुरस्कार, बऱ्याच संस्थांकडं कलारत्न किंवा नृत्यरत्न असे पुरस्कार मिळाले. आमच्या राजेंद्र पोळ सरांची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून मला 5 तत्वांना पुरस्कार दिले जातात, त्यातला एक पुरस्कार मिळाला.
1: हे
0: मला कला संदर्भातला आकाश तत्वाचा मला पुरस्कार सरांच्या संस्थेचा मला मिळालाय. बरेच पुरस्कार मिळालेत. यावर्षी काही पुरस्कार मिळणार होते कामामुळं, आता यावर्षी मिळतील. शासनाचे काही आहेत तर ते मिळतील. पुरस्कारांचं मला असं वाटतं की पुरस्कार आपल्याला प्रेरणादायी असतात, प्रेरणा मिळते त्यातनं,
1: नक्कीच
0: ते आहेच. पण कामाला जास्त मला असं वाटतं की महत्व, म्हणजे मी जास्त असं पुरस्कारांपेक्षा
1: कामाला
0: महत्व पाहिजे. तुम्हाला एक पुरस्कार मिळाला तर तो पुरस्कार कामांमुळे मिळालाय, तर तेवढंच काम तुम्ही पुढे करायला पाहिजे असं माझं पुरस्कार घेतानाचं मत असतं.
1: पुरस्कार मिळाला की जबाबदारी
0: वाढते, आणि पुरस्कार मिळायला पाहिजेत. आणि पुरस्कारांबद्दल माझं मत असं आहे की पुरस्कार योग्य वयात मिळायला पाहिजेत, तर तुम्हाला प्रेरणा मिळणार काम. ती एक ऊर्जा असते, ती ऊर्जा घेऊन पुढे काम करत राहायचं.
1: यापुढे भविष्यातले तुमचे काही प्रोजेक्ट, तुमचे भविष्यातले काही नियोजन, पुढे अजून काय काय करायचं आहे, याचे काय गोल्स आहेत, काय ठरवलंय तुम्ही?
0: आपल्याला वाटणाऱ्या काही गोष्टी कलेच्या माध्यमातून मांडायच्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही जीवन प्रवास आहे तो नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून मला मांडायचा आहे. ते रंगमंचासाठी आहे. काही चित्रपट आहेत ज्यांचं काम सुरू आहे सध्या, काही एक्सक्लुझिव्ह सॉन्ग आहेत, त्याचे काही प्रोजेक्ट आहेत, त्याच्यावरती काम सुरू आहे, ते आगामी काळात येत आहेत. त्याचबरोबर मुलांना उत्तम पद्धतीनं शिक्षण मिळेल अशी संस्था आहे, ती संस्था योग्य पद्धतीनं चालली पाहिजे, ती चालवायची आहे, हेच काही ते आहे. उत्तम कलाकार घडवत राहायचे आहेत, ज्या लोकांना काम करायचं आहे, घडायचं आहे, शिकायचं आहे, त्या लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहायचं आहे, हा मेन मोठा आहे पुढचा.
1: आणि स्वतः आपण काय नवीन शिकावं असं तुम्हाला वाटतं?
0: नेहमी शिकावं असं वाटतं. मी आता AI तंत्रज्ञानाचा खूप सारा वापर माझ्या कलाकृतींमध्ये करतोय, माझ्या अकॅडमीमध्ये करतोय. AIच्या काही डिजिटल मधल्या काही गोष्टी मी शिकतोय सध्या,
1: नवीन तंत्रज्ञानाच्या.
0: अगदी AI खूप, मला असं AI बद्दल सांगायला वाटतं की ते खूप अद्ययावत तंत्रज्ञान आहे, त्याला आपण शिकलं पाहिजे. आपल्या कामामध्ये आत्मसात जर केलं तर खूप गोष्टी सोप्या होतात. आता माझ्या खूप गोष्टी सोप्या होतात, म्हणजे लोकांना मी असं बोलताना असं वाटेल की ते मी पोस्टर डिझाईनिंग ह्यासाठी वापरतोय का, तर नाही, व्हॉइस मॉड्युलेट करण्यासाठी AIचा खूप चांगल्या पद्धतीनं वापर होतोय, व्हिडिओसाठी खूप चांगल्या पद्धतीनं वापर होतोय, VFX असतील किंवा आता मी ज्या काही कलाकृती करतोय त्याच्यामध्ये AIच्या माध्यमातून आपण खूप चांगल्या पद्धतीनं, ज्याला आपण VFX म्हणतोय, तसे बॅकग्राऊंडसाठी जे स्कोर्स बनवू शकतोय त्याच्यावरती माझं काही काम सुरू आहे, त्या गोष्टी मी शिकतोय. नृत्य क्षेत्रातल्या बऱ्याच गोष्टी मी नेहमी बघत असतोय, मी शिकत असतोय. म्हणजे आता इंस्टाग्राम रीलवरती जर आपण आलो तर इंस्टाग्राम रील मी स्वतः बनवत नाही, पण इंस्टाग्राम रीलमध्ये ट्रेंडिंगला काय सुरू आहे, म्हणजे गाणं नव्हे, कुठली स्टाईल सुरू आहे, काय पद्धतीनं केल्यानंतर इंस्टाग्राम तुम्ही चांगल्या पद्धतीनं हँडल करू शकता, हे ह्याच्यावरती माझा नेहमी स्टडी आहे. मी त्याबद्दल पण लोकांना चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन करतोय येणाऱ्या नवीन मुलांना.
1: नक्कीच नक्कीच. या सगळ्यांच्या मदतीनं, AIच्या मदतीनं म्हणा किंवा आता नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीनं जे जे तुमचे नृत्य आविष्कार आहेत ते अजून अजून चांगले घडत जातील, आणि त्यामध्ये अनेक सुधारणा करून अनेक रसिक श्रोत्यांच्या मनापर्यंत पोहोचण्याचा मार्ग तुम्हाला सुकर होईल. खरं तर तुमचे जे आगामी जे प्रोजेक्ट्स आहेत, तुमचे जे नियोजन आहेत आगामी, त्या सगळ्यासाठी आकाशवाणीच्या श्रोत्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जाता जाता नवीन पिढीसाठी काय संदेश देणार?
0: मी पण नवीन पिढीतलाच आहे, म्हणजे माझी पिढी जुनी नाही आहे,
1: नाहीच,
0: पण नवीन पिढीसाठी असं काय,
1: येणाऱ्या नवीन पिढीसाठी,
0: येणाऱ्या कलाकारांसाठी काय, तुम्ही कलाक्षेत्रात येत असताना तुम्ही काय येत आहे ह्याचं पूर्ण विचार करून या क्षेत्रात यायला पाहिजे. या क्षेत्रात येत असताना इतर लोकांसारखं आपलं टाइम टू टाइम काम नसते, ह्याच्यामध्ये कंटिन्यू तुम्हाला अपडेट राहायला लागणार, अपग्रेड व्हायला लागणार, ह्याच्यामध्ये तुम्ही नवीन काय मांडणार आहात ह्याचा कायम ध्यास पाहिजे. आणि हे क्षेत्र खूप कष्टाचं आहे. इकडं आता मुलाखत देत असताना खूप भारी वाटत असते, पण तुम्ही तेवढ्या ताकदीनं तुम्ही काम करायला पाहिजे, कष्ट करायला पाहिजे. मग मला आठवते की मी

0: सुरुवातीच्या 10 वर्षात मी कधीच विश्रांती घेतली नाही किंवा मी कधीच सुट्टी घेतली नाही. मी अजूनही खूप कमी वेळा विश्रांती हा शब्द वापरतोय, सुट्टी हा शब्द वापरतोय. ज्या दिवशी काम नाही असं दिवसच नसतोय माझ्यासाठी. तर असं काम करायचं असेल तर तुम्ही कलाक्षेत्रात या. कलाक्षेत्रात इन्स्पायर होऊन एखाद्या कॅरेक्टरला, एखाद्या कलाकाराला, एखाद्या तुमच्या लिजेंडरी आर्टिस्टला तुम्ही इन्स्पायर होऊन जर या क्षेत्रात येणार असाल तर आधी त्याचे कष्ट बघा
1: नक्कीच,
0: आणि मग तुम्ही या कलाक्षेत्रात या. मग हे कलाक्षेत्र कष्टाचं आहे, प्रामाणिकपणाचं आहे, सतत काम करण्याचं आहे. सातत्य, प्रामाणिकपणा ह्या गोष्टींचं हे क्षेत्र आहे. या गोष्टींवर विचार करून प्रत्येक कलाकारानं काम करावं. यावं उत्तम क्षेत्र आहे. या क्षेत्रासारखं आनंद आणि या क्षेत्रासारखं समाधान देणारं दुसरं क्षेत्र नाही असं मला वाटतंय. कलाक्षेत्र हे उत्तम क्षेत्र आहे हे माझ्यासाठी.
1: जर तुम्ही डान्सर नसता तर कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर केलं? हा एक वेगळा खरं तर प्रश्न आहे.
0: तसं मी विचारच करू शकत नाही कारण मला कलाक्षेत्रातच काम करायचं असं पहिल्यापासूनच डोक्यात होतं. आणि इतर कुठल्या क्षेत्रात मी काम करू शकत नाही एवढं निश्चित आहे. त्यामुळे नृत्य आणि कला

0: असं मला वाटतंय. कलाक्षेत्र हे उत्तम क्षेत्र आहे हे माझ्यासाठी.
1: जर तुम्ही डान्सर नसता तर कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर केलं? हा एक वेगळा खरं तर प्रश्न आहे.
0: तसं मी विचारच करू शकत नाही, कारण मला कलाक्षेत्रातच काम करायचं असं पहिल्यापासूनच डोक्यात होतं. आणि इतर कुठल्या क्षेत्रात मी काम करू शकत नाही एवढं निश्चित आहे, त्यामुळे नृत्य आणि कलाक्षेत्रातच.
1: एखादं असं आवडतं गाणं ज्याच्यावरती तुम्हाला डान्स करायला भरपूर आवडतो, एनी टाइम फेवरेट?
0: आवडतं असं आधीपासून नाही, खूप गाण्यांवरती नाचायला आवडते, पण लोकनृत्यातलं कुठलंही गाणं लागलं तर नाचायला आवडते. मग ते गोंधळ असू दे, वाघ्या मुरळी असू दे, या सगळ्या गाण्यांवर, शेतकरी नृत्य असू दे अगदी. आणि अगदी अलीकडचं म्हणलं तर आता रणपती शिवराय स्वारे आग्रा या चित्रपटातलं महारुद्र शिवराय हे माझं आवडतं गाणं आहे, मी कोरिओग्राफ केलं असल्यामुळं कदाचित. आणि ते कधी लागलं तर नाचायला आवडेल किंवा आवडते.
1: डान्स आणि कोरिओग्राफर यामधलं आवडतं क्षेत्र कुठलं? डान्स परफॉर्म करणं आणि कोरिओग्राफ दोन्ही मधलं आवडतं काय?
0: दोन्ही आहे, म्हणजे डान्स कोरिओग्राफ करायचं पण आवडते तेवढंच, आणि परफॉर्म करायला पण आवडते. अजूनही परफॉर्म करतोय, खूप आवडीनं करतोय. आता महानाट्यमध्ये माझे जवळजवळ 3 ते 4 परफॉर्मन्सेस आहेत. इतर शोजना पण मी परफॉर्म करतोय, आणि परफॉर्म करणं हे अगदी शेवटपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत करत राहायचं असं मनात ठाम आहे माझ्या. मी डान्स परफॉर्मन्स करतोच आहे. आत्ता झालेल्या माझ्या डान्स अकॅडमीच्या इव्हेंटला मी परफॉर्मन्स केलाय. महानाट्याचे प्रयोग झाले त्याच्यामध्ये मी परफॉर्म करतोय, कंटिन्यू करतोय परफॉर्म. आणि कोरिओग्राफी तर काय रोजचं काम आहे.
1: मग ते महानाट्य करताना डान्स परफॉर्म करत करतच सगळं तुम्ही सेट करत असता, कारण जेव्हा एखादं महानाट्य सादर होत असतं तेव्हा जो कोरिओग्राफर आहे किंवा मेन जो लीडर आहे त्याला एका वेगळ्या रोलमध्ये असायला लागतं.
0: बरोबर,
1: अशा वेळी ते कसं काय जमवतात?
0: माझं त्यात तसा पार्टच सेटच केलाय मी, ते 2.25 तासाचं रेकॉर्डेड आहे, तर त्याच्यामध्ये किती वेळानंतर माझं काम आहे किंवा परफॉर्मन्स आहे ते त्या पद्धतीनं ड्रेस आणि एंट्रीज त्या सगळ्या डिझाईन केलेल्या आहेत, तिथे होऊन जाते. आता सरावाचं झालंय ते. कुठलाही शो एकदा सुरू झाला की कोरिओग्राफर तसं काही काम नाही, मग परफॉर्मर म्हणूनच काम करायला लागते असं आहे.
1: अल्बम, डान्स अल्बम पासून चित्रपटांपर्यंत तुमचा प्रवास पोहोचलेला आहे, हा प्रवास अजून पुढे जाईल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे.
0: नक्कीच, धन्यवाद.
1: कलेसाठी वाहून घेताना किंवा एखाद्या कुठल्याही आपल्या ध्येयासाठी वाहून घेताना आपलं कौटुंबिक आयुष्यही आपल्याला जपणं खूप महत्वाचं असतं खरं तर कुटुंबाला वेळ देताना कसरत होते का?
0: कसरत नाही, ते कुटुंबाला आपण वेळ देऊ शकत नसतोय हे कुटुंबालाही माहीत असते आपण कुठल्या क्षेत्रात काम करतोय, आणि आपल्यालाही हे माहीत असते. आता ती तारेवरची कसरत नसते, ती ते शक्यच नाही आहे. ती कलाकार म्हणून तुम्हाला जर झोकून द्यायचं असेल, म्हणजे मी आत्ता ज्या लोकांना बघून शिकतोय ते त्यातले काही लोक तर पूर्ण वाहूनच घेऊन काम करत असतात ह्या गोष्टीला. तर ते करत असताना कुटुंबाला माहीत असते, आणि तुम्ही एकदा त्या पद्धतीचं काम करत असाल, रिझल्ट देत असाल, तर तुम्हाला कुटुंबातला प्रत्येक सदस्य समजून घेऊ शकतोय असं मला वाटतंय. किमान माझ्या बाबतीत तरी ते झाले, म्हणजे मला आईनंच या क्षेत्रात काम करायला प्रेरणा दिली, आणि त्यानंतर आईनंतर कुटुंबातून पाठबळ किंवा आधार म्हणलं तर अनुराधा असेल बायको म्हणून, तर ती देखील माझ्यासोबतच काम करते, त्यामुळं असं काही नाही. पण नक्कीच तारेवरची कसरत हा प्रकार आहेच, ते आता आपल्या आपल्या पद्धतीनं जरा व्यवस्थित करत काम करत राहायचं.
1: कुटुंबाचा पाठिंबा असेल तरच आपण लढू
0: करू शकतो. ह्या कुटुंब तुमच्या सोबत पाहिजे, आणि कलाक्षेत्रात काम करत असताना तर डेफिनेटली पाहिजे. कुटुंब तुमच्या सोबत आहे तर तुम्ही 100% यशस्वी होणार यात शंका नाही.
1: नृत्य याला तुम्ही कसं काय डिस्क्राइब कराल? नृत्य म्हणजे काय?
0: माझ्यासाठी नृत्य म्हणजे आयुष्य, बाकी काय व्याख्या काही सांगू शकत नाहीत. कारण डान्स जिथे शब्द येतोय तिथे सुमित शब्द येतोय, माझं लाईफच मी त्या गोष्टीला वाहून घेतलंय, त्यामुळे नृत्य असं दुसरं काही नाही माझ्यासाठी.
1: नक्कीच नक्कीच. हे जे तुमचं आयुष्य आहे, ही जी तुमची कला आहे, या कलेची जी साधना आहे, या साधनेमध्ये या तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला उत्तरोत्तर भरपूर यश मिळत जाव. सांगलीचं नाव जसं तुम्ही देशपातळीवरती चमकवलंय तसं विदेशातही तुमचं नाव चमकू दे, आणि आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमातून आपला सगळा प्रवास श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आकाशवाणीकडून आणि सगळ्या रसिक श्रोत्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकलात. श्रोतेहो, आज रात्री 10 वाजता हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात येईल. आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. ऐकूया मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

देवता या चित्रपटासाठी आशा भोसले, सुरेश वाडकर आणि उषा मंगेशकर यांच्या आवाजातलं वंदना विटणकर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया सुधीर मोघे यांचं गीत जानकी या चित्रपटासाठी लता मंगेशकर यांचा स्वर आणि संगीत हृदयनाथ मंगेशकर यांचं.

0: जानकी या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं.
1: तुमचा अभिप्राय, तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे sanglikashwani@gmail.com. sanglikashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुनःप्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 गाण्यांची मेजवानी. आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 kHz वर, 100.6 MHz FM वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.

0: अशा भोसले भूपेंद्र सिंग आणि सहकारी यांनी गायलेलं पी सावळाराम यांचं गीत आपण ऐकलं. सोळावरची पोळी या चित्रपटासाठी संगीत होतं राम लक्ष्मण यांचं. श्रोतेहो, या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त होतोय. आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून हा कार्यक्रम प्रसारित करण्यात आला. यानंतर ऐकणार आहोत गांधी वंदना.
1: प्रसारित करीत आहोत गांधी वंदना.

जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक अखंड प्रेरणा गांधी विचारांची संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर वाचक स्वर शुभांगी चव्हाण श्रोते हो क्रिस्तोफर बेनिंजर यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं

गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा तिसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकूया. नव्या वास्तुशिल्प रचनेच्या प्रक्रियेचा आराखडा आणि चाचणी करायला हवी. ते काम समाजासाठी पर्याय ठरू शकणारे असावे. हे पर्याय आणि निवडीची प्रणाली भक्कम असावेत ही जबाबदारी मात्र आपली आहे. शेवटी आवाज उठवू न शकणाऱ्यांच्या समस्यांचे निराकरण या नव्या शैलीत असायला हवे. काम करणे आणि ते यशापर्यंत पोहोचवणे आणि त्यातून पुन्हा शिकणे या गोष्टी पद्धतशीरपणे व्हायला हव्यात. कामाची नवी पद्धत आणि नवा दृष्टिकोन जपणारी नवी वास्तुशिल्पकला असावी. जुन्या पद्धतीतून नव्याकडे जाणे हे वादाचे ठरू शकेल, कारण विकासामुळे जे हाती येते त्या सगळ्याची पुनर्रचना यात अभिप्रेत आहे. याचाच अर्थ असा की उत्पादनापासून मिळणाऱ्या लाभांचे वितरण नव्या तऱ्हेने करायला हवे. यामुळे व्यापारी वास्तुरचनाकार आणि नोकरशहा यांच्या वरून खाली नेणाऱ्या उतरंडीनुसार काम करण्याच्या पद्धतीला छेद दिला जातो. जुन्या पद्धतीच्या प्रशिक्षण संस्था आणि त्यांची अमूर्त तंत्रे तसंच त्यांचा बडीवार माजवणाऱ्या संस्थांची उभारलेली मांदियाळी या सगळ्यांचे महत्व या नव्या पद्धतीमुळे धोक्यात येणार. कालबाह्य झालेली पण सतत झालेली प्रारूपे वापरण्याचे महत्वही मग संपुष्टात येईल. ही नवी पद्धत शहरी आणि ग्रामीण लोकसंख्येच्या मानगुटीवर बसलेल्या जागतिकीकरणाच्या भूताला पळवू पाहणारी आहे आणि स्वयंपूर्णतेकडे नेणारी आहे. ही नवी पद्धती गूढवादी डाव्या विचारसरणीच्या शहरी अभिजन वर्गालाही पेचात पकडणार, कारण असंख्यांचे संकट विमोचक म्हणून काम करत ही मंडळी उलट त्यांचा वंचितपणा सहन करत असतात. स्वतःच्या बुद्धिजीवी, आत्मकेंद्री आणि काल्पनिक भविष्यात रंगून ती तसे करत असतात. कधी होणेच शक्य नाही अशा क्रांतीबद्दल ते बोलतात. ही नवी पद्धती उत्पादनाबाबतचे हितसंबंध जपणाऱ्या प्रस्थापित प्रणालीलाच प्रश्न विचारणार, कारण तिने निर्णयाचे अधिकार वापरणाऱ्याच्याच हाती दिले आहेत आणि त्यांनी त्यांच्या प्राथमिकता लक्षात घेऊन ते वापरायचे आहेत. एकत्रितपणे या सहा घटकांची ताकद जशी हितसंबंध जपणाऱ्यांना विरोध करू शकेल, त्याचप्रमाणे एकेकट्याने आणि मिळून लढण्याला बळ देऊ शकेल. या नव्या वास्तुरचना पद्धतीला वेगवेगळ्या थरांमधून विरोध झाल्यास आश्चर्य वाटायला नको. मात्र हे नवे वास्तुरचना शास्त्र अखेर यशस्वी होईल कसे? तर ते समूहांच्या आणि अर्थातच बहुसंख्यांच्या हिताची जपणूक करणारे आहे. म्हणून आधी सांगितलेले गैरप्रकार करणाऱ्यांमध्ये मुळात अंतर्गत विरोध आहे आणि एकमेकांबरोबर काम करताना त्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे, कारण पुरोगामी घटकांना समाजासाठी आणि स्वतःसाठी ही नवी वास्तुरचना पद्धत यायला हवी आहे. त्यासाठी पुढाकार घेणे हे ते आपले कर्तव्य मानतात. या सगळ्यामुळे नवी वास्तुरचना पद्धती आवश्यक होऊन बसली आहे. नव्या वास्तुरचना पद्धतीच्या उदयासाठी कोणती व्यूहरचना असावी? संस्थांनी नव्या वास्तुरचनेचा अंगीकार करावा. या संस्थांना पारंपरिक अनुदानांना मुकावे लागेल. तेव्हा त्यांनी पुरोगामी विचारांच्या व्यक्तींचा पाठिंबा त्यासाठी मिळवावा. अनवाणी वास्तुरचनाकार, स्थानिक कारागीर आणि निरनिराळ्या प्रकारचे काम करू शकणाऱ्या वस्तीतील माणसांना यासाठी प्रशिक्षण देता येईल. लॉरी बेकर यांची बांधकाम केंद्राची संकल्पना आपल्याला नवी सुरुवात करण्यासाठी उपयुक्त ठरू शकेल. वास्तुशिल्पकारांचा नवा व्यवसाय उदयाला यायला हवा. त्यात व्यक्तिगततेच्या भावनेचा लोप होऊन वैशिष्ट्यपूर्ण कार्यपद्धतीचे

0: तंत्र हे मूलभूत लक्ष असावे. अहमदाबादचे विकास सेंटर फॉर डेव्हलपमेंट हे या दृष्टीने आदर्श उदाहरण म्हणायला हवे. नवे वास्तुशिल्प प्रचलित प्रणालींच्या आधारे वाढावे आणि वास्तुरचनाकारांनी विचार करायला लावणारे पर्याय निर्माण करावेत. ते पाहून विधायक चर्चा घडल्या पाहिजेत. प्रणालीपासून दूर राहिले तर अद्ययावत माहिती नसते आणि एकांगी पडलेला टीकाकार होण्याची भीती राहते. यासाठी थेट कोणती कृती करावी? अनवाणी वास्तुरचनाकार म्हणून समाजासाठी काम करावे. त्यासाठी स्वयंसेवी संस्थांची मदत घ्यावी. कोणत्याही तरुण वास्तुरचनाकारासाठी कारकिर्दीची सुरुवात करायला ही आदर्श पद्धत ठरू शकेल. अहमदाबादमधील स्टडी ऍक्शन ग्रुप आणि कोलकातामधील उन्नयन या संस्था यासाठी चांगली उदाहरणे आहेत. कृती प्रधान संस्थांमध्ये काम करावे. तिथे प्रत्यक्ष जागेवर जाऊन काम करणे सुरू राहते आणि जिवंत प्रकल्पांवर काम करता येते. दुसऱ्या नव्या वास्तुरचनाकारांना शिकवावे. स्वतः लेखक, सल्लागार किंवा मुक्त संशोधक म्हणून काम करावे. संबंधित विकास संस्थांसोबत काम करावे. मॉनिटर इन मुंबई ही एक याच प्रकारची अर्थविषयक संस्था आहे. विकासाबाबत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांसोबत काम केल्यासही योग्य दिशा समजायला मदत होते. यात कुठलाही मार्ग निवडला तरी वास्तुरचनाकाराने आपल्या मूळ व्यावसायिक वृत्तीचाही विचार करावा. संधी आणि हुद्द्यापलीकडे बरेच काही मिळवून देणारे लक्ष आणि आचरण ठेवणे त्यामुळे सोपे जाईल. नव्या वास्तुरचनाकारांनी बदल घडवणारे म्हणून वागावे. समस्यांचा अभ्यास करून त्यांच्या निराकरणासाठी नवा आराखडा मांडावा. अशा साधनांचा उपयोग बदल रुजवण्यासाठी करावा. यासाठी अथक परिश्रमांची गरज आहे. आपले धोरणकर्ते गृहबांधणीसाठी जागा आणि पैशाची कमतरता असल्याचे सातत्याने सांगतात. निवारा हा प्रक्रिया म्हणून नव्हे तर उत्पादन म्हणून पाहण्याची त्यांना सवय लागलेली आहे. घरासाठी तसा काहीसा खर्च येत नाही हे त्यांच्या लक्षातच येत नाही. लोकांनी त्यांची घरे स्वतः बांधायला छोटे प्लॉट त्यांनी देऊ पाहावे. यासाठी लागणाऱ्या किमान पायाभूत सुविधा आणि सेवांची मदत सुरुवातीला त्यांच्याकडून मिळेल. त्याचा मोबदलाही त्यांना मिळेल. लोकांना जर त्यांची घरे स्वतः बांधायला दिली तर कमीत कमी खर्चात हे काम ते करू शकतील. जर कमी पैशांमध्ये जास्तीत जास्त लोकांसाठी आपल्याला जास्तीत जास्त निवारा उपलब्ध करून द्यायचा असेल तर आपल्याला छोटी शहरं, खेडी तयार करायला हवीत. तिथे छोटे पदपथ, पिण्याचे पाणी, सार्वजनिक शौचालये, गटारे, रस्त्यावरील दिवे आणि वीज द्यायला हवी. लोक त्यांना परवडणाऱ्या हप्त्यांच्या माध्यमातून त्यासाठी पैसे मोजतील. या सुविधांच्या निर्मितीसाठी ते मिळून काम करतील. शेवटी जागेच्या प्रश्नाबद्दल आश्चर्य म्हणजे राज्य शासनाला शहरे आणि बंदरापासची हजारो हेक्टर जमीन कशी शोधता येते. तसेच त्यांना रेल्वे मार्गाजवळ आणि महानगरांच्या हद्दीत विशेष वस्ती क्षेत्र निर्माण करायला काय हरकत आहे. त्यासाठी त्या जमिनीचे मालक असलेल्या शेतकऱ्यांना भाग भांडवलधारक करता येईल. या ठिकाणी जे करण्यात आले त्यात आणखी सुधारणा करून त्याला समानतेचा दर्जा देता येईल. यासाठी नव्या मानसिकतेची गरज आहे. त्यामुळे आपण ज्ञानोतंत्रज्ञानापेक्षाही वेगाने नव्या वस्त्या मोठ्या प्रमाणात उभारू शकू.
1: जगभरातील कर्तृत्ववान अलौकिक अशा व्यक्तिमत्वांना त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करण्यासाठी आणि जग बदलण्याच्या प्रक्रियेत चिकाटीने उद्दिष्ट प्राप्तीसाठी गांधीजींच्या विचारांचा प्रभाव कसा पडला हे सांगणारं हे पुस्तक. अखंड प्रेरणा गांधी विचारांची. संकल्पना आणि संपादन रघुनाथ माशेलकर. वाचकस्वर शुभांगी चव्हाण. विशेष आभार गांधी नॅशनल मेमोरियल सोसायटी पुणे यांचं. श्रोतेहो, क्रिस्तोफर बेनिंजर यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये

0: गांधीजींना समजून घेताना गांधीजींबद्दल त्यांना काय वाटतं, गांधीजींच्या विचारांचा त्यांच्यावर पडलेला प्रभाव याविषयीच्या लेखाचा तिसरा आणि अंतिम भाग आज आपण ऐकलात. बरं तर श्रोते हो, याबरोबरच आमचा आजचा गांधी वंदना हा कार्यक्रम आता इथंच समाप्त होतोय. पुन्हा भेटू आमच्या पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर आणि मला शुभांगीला आता निरोप द्या. नमस्कार.
1: गांधी वंदना हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.

श्रोते हो आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 10:30 झाली आहेत. ऐकवीत आहोत प्रायोजित कार्यक्रम उमंग.

संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिनानिमित्त जागृतीपर विशेष कार्यक्रम आज आपण ऐकणार आहोत. लेखन आणि निवेदन दीपाली गडदे यांचं, सादर करते श्रीनिवास जरंडीकर. श्रोते हो, ऐकूया कार्यक्रम.

श्रोते हो नमस्कार. 21व्या शतकातील 2 दशकं उलटून गेली तरीही ज्या समाजात आजही स्त्री भ्रूणहत्येसारख्या घटना घडतात त्या समाजात स्त्रियांचा संघर्ष काय असेल याची आपण कल्पनाच करू नये. किंबहुना जगणं हाच मुळात बहुतांशी स्त्रियांचा सर्वात मोठा संघर्ष आहे. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग असं तुकोबारायांनी म्हटल्याप्रमाणे काही स्त्रियांची आयुष्ये अक्षरशः होरपळून जातात. आज 19 जून इलिमिनेशन ऑफ सेक्शुअल व्हायलन्स इन कॉन्फ्लिक्ट अर्थात संघर्षात होणारा लैंगिक अत्याचार निर्मूलन दिवस. या निमित्ताने आज आपण आकाशवाणीच्या सांगली केंद्रातर्फे या दिवसाची थोडक्यात माहिती जाणून घेणार आहोत. हा दिवस 2008 संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद ठराव 1820 आठवणीत साजरा केला जातो, ज्यामध्ये प्रथमच संघर्ष संबंधित लैंगिक हिंसाचार हा युद्धाचा एक डावपेच आणि आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेसाठी धोका असल्याचे मान्य करण्यात आले. या गंभीर समस्येबद्दल जगभरामध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आणि बळी पडलेल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी 19 जून 2015 संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने दरवर्षी 19 जून हा दिवस संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून घोषित केला. जगभरामध्ये असे अनेक प्रदेश आहेत जिथे नेहमीच युद्धजन्य परिस्थिती असते. अशा प्रदेशातील स्त्रियांना मुख्यतः लैंगिक अत्याचारांचा सामना करावा लागतो. युद्ध, छळ आणि दहशतीची रणनीती म्हणून वापरला जाणारा लैंगिक हिंसाचार हा केवळ व्यक्तींनाच नाही तर त्यांच्या कुटुंबांना, समुदायांना आणि संपूर्ण समुदायाला, संपूर्ण समाजाला लक्ष्य करतो, ज्यामुळे अनेकदा पिढ्यांपिढ्यांचा आघात होतो.

पूर्वापार काळापासूनच स्त्रियांना त्यांचे चरित्र हीच त्यांची संपत्ती आहे असे बिंबवण्यात आले. त्यामुळे अशा अत्याचारग्रस्त स्त्रियांचे केवळ शरीरच जखमी होत नाही तर त्यांच्या मानसिकतेवरही त्याचा खोलवर परिणाम होतो. शिवाय सामाजिक दडपणामुळे अत्याचारग्रस्त स्त्रियांवरच सामाजिक बंधने येतात. बरं, हे अत्याचार केवळ स्त्रियांवरच होतात असे नाही तर काही ठिकाणी अल्पवयीन मुले मुली व काही प्रसंगी पुरुषांवरही असे लैंगिक अत्याचार होतात. बहुतांशी वेळा विरोधी पक्षाचे खच्चीकरण करण्यासाठी, दहशत निर्माण करण्यासाठी अशा कृत्यांचा मानसिक युद्धाचे साधन म्हणजेच वेपन ऑफ वॉर म्हणून वापर केला जातो. यामध्ये सामूहिक अत्याचार, लैंगिक गुलामगिरी, सक्तीचे गर्भपात आणि मानवी तस्करी यांसारख्या गुन्ह्यांचा समावेश होतो.

आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा गुन्ह्यांच्या विरोधात काही तरतुदी करण्यात आलेल्या आहेत. युनायटेड नेशन्सच्या सुरक्षा परिषदेने संघर्षाच्या काळातील लैंगिक हिंसाचाराला आंतरराष्ट्रीय शांततेसाठी धोका मानून काही महत्त्वाचे ठराव मंजूर करून घेतलेले आहेत. जसे की सुरक्षा परिषद ठराव 1820, या ठरावाद्वारे लैंगिक हिंसाचार हा युद्धाचा एक डावपेच असू शकतो हे पहिल्यांदा मान्य करण्यात आले आणि त्याचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. या ठरावानुसार दरवर्षी 19 जून हा दिवस लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिवस म्हणून घोषित करण्यात आला. हिंसक उग्रवाद, मानवी तस्करी आणि लैंगिक हिंसाचार यांच्यातील परस्पर संबंधांवरती हा ठराव प्रकाश टाकतो. यामध्ये दहशतवादी गटांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराच्या पीडितांना दहशतवादाचे बळी म्हणून अधिकृत निवारण मिळण्याची तरतूद आहे. भारतामध्ये युद्धजन्य किंवा अंतर्गत अशांततेच्या परिस्थिती व्यतिरिक्त सामान्य जीवनातही लैंगिक हिंसाचारापासून महिलांना, बालकांना संरक्षण देण्यासाठी अत्यंत कडक कायदे बनवण्यात आले आहेत.

अत्याचार आणि सामूहिक अत्याचार या गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद, यामध्ये जन्मठेप आणि अत्यंत गंभीर प्रकरणांमध्ये फाशीच्या शिक्षेचीही तरतूद करण्यात आलेली आहे. महिलांच्या विनयभंगासाठीही शिक्षेची तरतूद करण्यात आलेली आहे. स्त्रियांचा पाठलाग करणे हा फौजदारी गुन्हा मानला जातो. याशिवाय 18 वर्षांखालील बालकांवरील सर्व प्रकारच्या लैंगिक अत्याचारांना आळा घालण्यासाठी पॉस्को ॲक्ट म्हणजेच प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन्स फ्रॉम सेक्शुअल ऑफेन्स म्हणजेच लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण हा विशेष कायदा आहे. या अंतर्गत गुन्हेगारांना जलदगतीने आणि कठोर शिक्षेची तरतूद आहे. शासकीय किंवा खाजगी कार्यालयांमध्ये महिला कर्मचाऱ्यांना सुरक्षित वातावरण मिळावे आणि लैंगिक छळाच्या तक्रारींचे निवारण व्हावे यासाठी अंतर्गत तक्रार निवारण स्थापन करणे अनिवार्य आहे. घरात किंवा कौटुंबिक नातेसंबंधांमध्ये होणाऱ्या शारीरिक, मानसिक आणि लैंगिक छळाविरुद्ध महिलांना दिवाणी आणि फौजदारी कायदेशीर संरक्षण देते.

स्त्रियांवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या घटनांमध्ये अल्पवयीनांचा असणारा समावेश ही देखील आजच्या समाजासमोरची मोठी चिंतनीय बाब आहे. अशा घटनांमध्ये अत्याचारग्रस्त व गुन्हेगार या दोहोंमध्ये अल्पवयीनांचा असणारा समावेश ही गंभीर बाब आहे. मुळात प्रत्येक कुटुंबात आपल्या पाल्यांवरती लक्ष ठेवणे या निमित्ताने गरजेचे ठरते. पालकांनी आपल्या अपत्यांशी मनमोकळा संवाद साधणे, त्यांना सुरक्षित वाटेल अशा वातावरणाची निर्मिती करणे प्रत्येक पालकांची जबाबदारी आहे. कुटुंबानंतर त्यांचा बराचसा वेळ हा शाळेत महाविद्यालयामध्ये जातो, त्यामुळे शालेय स्तरावरही यासंबंधीची चर्चासत्रे आयोजित करणे, समुपदेशन करणे गरजेचे आहे. मोबाईल, सोशल मीडियाचा वाढता वापर हा अशा घटनांना कारणीभूत आहे का याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. तंत्रज्ञानामुळे जीवन सुसह्य झालं की जगण्याची क्लिष्टता वाढली याचा सामाजिक स्तरावर विचार व्हायला हवा. संपर्काचं साधन म्हणून मोबाईल अस्तित्वात आले खरे, पण प्रगतीच्या या वाटेवर आपण संवादच हरवून बसलोय. कोणतीही घटना घडण्यामागे एक घटक कारणीभूत असत नाही, त्याच्या आजूबाजूला लहान मोठ्या घटना, विचारधारा, समजुती, पूर्वग्रह यांचा एकत्रितपणे परिणाम म्हणून या घटना घडत असतात. स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार ही अशीच घटना आहे. जगभरामध्ये बहुतांशी समाजात स्त्रियांना दुय्यम स्थान दिले जाते. त्यांच्याबद्दल असणारी दुय्यमतेची धारणा, कमकुवतपणाचा पूर्वग्रह किंवा त्यांच्यावर लादले गेलेले रूढी परंपरांचे ओझे यांमुळे त्यांच्याबद्दल असणारा दृष्टिकोन हा त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायास कारणीभूत ठरतो.

संघर्षातील लैंगिक हिंसाचार निर्मूलन दिवस हा भविष्यातील लैंगिक हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी अशा हिंसाचाराला सामान्य मानणारी मानसिकता बदलण्यासाठी साजरा केला जातो. तसेच वाचलेल्यांना अर्थात सर्वायव्हर्सना अनेकदा सहन कराव्या लागणाऱ्या सामाजिक कलंकांना संपवणे हा देखील याचा एक मुख्य उद्देश आहे. वाढलेला राजकीय संकल्प आणि आर्थिक संसाधनांच्या मदतीने आपण शब्दांना कृतीची जोड देऊ शकतो आणि संघर्षातील लैंगिक हिंसाचाराचा हा शाप कायमचा संपवू शकतो. जुन्या काळापासून चालत आलेल्या गुन्हा करूनही सुटण्याच्या परंपरेचे रूपांतर दहशत किंवा प्रतिबंधाच्या संस्कृतीत करण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सातत्यपूर्ण दृश्यमान वेळेवर आणि प्रभावी कायदेशीर कारवाईची आवश्यकता आहे. तरीही युद्ध आणि दहशतवादाची रणनीती राजकीय दडपशाही आणि सूड उगवण्याचे साधन तसेच सक्तीच्या विस्थापनाचे कारण म्हणून वापरल्या जाणाऱ्या लैंगिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये गुन्हेगारांना शिक्षा न होण्याचे आणि पुन्हा तोच गुन्हा घडण्याचे प्रमाण धक्कादायक आहे. यामुळे हिंसाचाराची पुढील चक्रे सुरू होतात, ज्यामुळे सामाजिक एकता भंग पावते आणि सलोख

0: निर्माण करण्यामध्ये अडथळे येतात.
1: मानवजात म्हणून जगभरातला मानव समाज हा एक आहे, म्हणजे प्रत्येक समाजाची संस्कृती ही वेगवेगळी असली तरी मनुष्य प्राणी म्हणून आपण सर्वजण एक आहोत अशी भावना खरं तर असायला हवी. भारतासारख्या देशाची तर वसुधैव कुटुंबकम म्हणजेच सारे विश्वची माझे घर ही संस्कृती आहे. मग अशा समाजात जेव्हा स्त्रियांवर लैंगिक अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा समाज म्हणून आपण कुठे चाललो आहोत याचा विचार करणे गरजेचे ठरते. आजच्या वाढत्या औद्योगिकीकरणामुळे, जागतिकीकरणामुळे खेड्यांचे नगरात तर नगरांचे महानगरात रूपांतर होत आहे. आधुनिकीकरणाच्या या युगात प्रत्येक जण एकमेकांवर कुरघोडी आक्रमण करताना दिसत आहे. जिथे एखाद्याच्या क्षुल्लक टीका टिप्पणीमुळे माणसे मानसिक दडपणाखाली येण्याची उदाहरणे आपण सर्रास पाहतो तिथे स्त्रियांवर अशा अत्याचारांमुळे होणाऱ्या शारीरिक मानसिक त्रासाचे मोजमाप कशा करावे. लैंगिक अत्याचाराच्या बऱ्याच घटनांमध्ये स्त्रिया मृत्यूमुखी पावतात. कौटुंबिक, सामाजिक, कामाच्या ठिकाणी होणाऱ्या अशा अत्याचारांच्या विरोधात स्त्रियांनी स्वतः आता खंबीर होणं ही काळाची गरज आहे. कारण अशा प्रकारची हिंसा ही केवळ मानवतेविरुद्धचीच कृती आहे. आज भारतात आंतरराष्ट्रीय स्तरावर अशा प्रकारच्या लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण मिळण्यासाठी अनेक कायदे अस्तित्वात आले आहेत. भारतात या कायद्यांविषयी सतत जनजागृतीही केली जाते. शेवटी या संदर्भात एक कविता आठवते. सूर्य डूबने के साथ ही जैसे लड़कियों का आकाश भी डूब जाता है, जैसे जैसे छायाएं सिमटती हैं लड़कियों की जगह भी सिमटना शुरू हो जाती है. अंधेरा दाखिल हो उससे पहले ही उन्हें दाखिल हो जाना चाहिए अपने घरों के प्राचीन और पवित्र अंधकार में. लेकिन एक शाम जब गाय खूंटों की तरफ, बकरियां बाड़ों की तरफ और मुर्गियां दड़बों की तरफ हाकी जा रही थी, तीन बहनें निकली घर से बाहर तालाब में डूबने. तो बड़की बोली कि पहले मैं डूबूंगी क्योंकि छुटकी को डूबते हुए देख नहीं पाऊंगी. तो छुटकी बोली जिज्जी तुम नहीं रहोगी तो अकेले मुझे डूबते कितना डर लगेगा. मझनी के आंसू आ गए. उसने छुटकी को गोद में उठा लिया. छुटकी बोली मझनी तुझे तो तैरना आता है तो तू कैसे डूबेगी. मैं गले में पत्थर बांध लूंगी लेकिन रस्सी तो अपन लाए ही नहीं. तो मैं चुनरी से बांध लूंगी पत्थर लेकिन चुनरी हट जाएगी तो तुझे शर्म नहीं आएगी. नहीं, मझनी ने कहा, लाशों को कोई शर्म नहीं आती. नरेश सक्सेना यांच्या चंबल एक नदी का नाम या कवितेतल्या या ओळी. मला वाटतं समाजाने इतकंही निष्ठुर किंवा अमानवीय होऊ नये की ज्या स्त्रीमुळेच केवळ मानवी वंश किंबहुना समाज सातत्य टिकणार आहे त्या स्त्रियाच उद्या अशा घटनांमुळे नामशेष होतील. विवाहासाठी न मिळणाऱ्या मुली हे याचेच द्योतक आहे. एक सुदृढ सुसंस्कृत समाज म्हणून ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की समाजातील प्रत्येक स्त्रीला सुरक्षित वाटले पाहिजे. तिला केवळ स्वातंत्र्य नव्हे तर सुरक्षित स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. तरच देश, राष्ट्र कोणतेही असो, एक मानव समाज म्हणून आपण खऱ्या अर्थाने सुसंस्कृत असू.

0: श्रोते हो, खरं तर विषय गंभीर तितकाच संवेदनशील आहे. आज 19 जून संघर्षातील लैंगिक अत्याचार निर्मूलन दिवसाच्या निमित्ताने आपण स्त्रियांवर होणारे लैंगिक अत्याचार, त्यासंदर्भात असणाऱ्या कायदेशीर तरतुदी आणि समाजाची भूमिका याविषयी थोडक्यात माहिती घेतली.
1: हा विशेष कार्यक्रम आताच आपण ऐकलात.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर आणि FM बँडच्या 100.6 मेगा हर्ट्स वर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आकाशवाणी सांगली केंद्राचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. 11:40 आणि 30 सेकंद झाली आहेत. प्रसारित करत आहोत भावधारा.

श्रोते, आताच आपण मुकुंद फणसळकर यांनी गॅलरी ऐकलत. गीत आणि संगीत होतं सुधीर मोघे यांचं. भावाधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात.

0: சவனி ஷிண்டி அணி அணில கீத பணக்கிலது
1: तुमचा अभिप्राय तुमची मत आम्हाला पाठवणं आता खूपच सोपं. पोस्टकार्ड, पाकिट किंवा ईमेल करा जे तुम्हाला जमेल. घ्या मग टिपून पत्ता. सप्रेम नमस्कार, द्वारा केंद्र निदेशक, आकाशवाणी सांगली, कोल्हापूर रोड, सांगली. पोस्ट बॉक्स नंबर 88. आणि मेल करूनही आपण आपले अभिप्राय आम्हाला कळवू शकता. त्यासाठी आमचा मेल आय डी आहे सांगली आकाशवाणी @gmail.com. sangliakashwani@gmail.com. आणि सप्रेम नमस्कार हा कार्यक्रम ऐका दर रविवारी सकाळी 9:10 आणि याचं पुन्हा प्रसारण दर रविवारी संध्याकाळी 6:35. सप्रेम नमस्कार. आकाशवाणी सांगली, पहिल्यापासून चांगली.
2: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये। आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर।
1: पहाटेची मनोहराची झुळूक,
2: देवघरातील तेजानं मन प्रफुल्लित करणारे निरांजन,
1: टवटवीत फुलांचा सुगंध,
2: या सोबतच भक्तिगीतांच्या साथीनं वातावरणामध्ये वाढत जाणारी प्रसन्नता,
1: या सर्वांचा सुरेख संगम म्हणजे
2: प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम प्रभात वंदन,
1: दररोज सकाळी 6:10 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून
2: मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती
1: आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्स वरती
2: तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती। आकाशवाणी, एक असं माध्यम जे इतिहास,
1: वर्तमान
2: आणि
1: भविष्यात आहे। भावधारा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून आपण ऐकत आहात। कार्यक्रमात यानंतर ऐकूया अंजली मराठे यांनी गायलेलं सुधीर मोघे यांचं गीत।

आताच आपण अंजली मराठे यांनी गायलेलं गीत ऐकलं. या गीताबरोबरच भावधारा कार्यक्रम समाप्त होतोय. श्रोतेहो, भावधारा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली

आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. श्रोतह दुपारचे 12 वाजतात. यानंतर आकाशवाणी मुंबई केंद्राचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत. यामध्ये सुरुवातीला वनिता मंडळ हा कार्यक्रम.

0: नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, एक सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतात की हसण्याला तपश्चर्या लागते, हे समजतं ते अश्रूंची किंमत कळल्यावर. ताणतणावात दुःखात हसणं ज्याला कायम ठेवता येतं त्याचं जीवन यशस्वी समजा. कपाळावर आठ्या घालायला 80 स्नायूंची हालचाल करावी लागते आणि हसण्यासाठी मात्र फक्त 30 स्नायूंचीच हालचाल करावी लागते. म्हणून सतत हसतमुख राहा आणि आनंदी राहा.
1: साथ हवी रे,

0: आणि सुरेश वाडकर यांच्या स्वरातील गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनो, आता ऐकूया कार्यक्रम महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बनसवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद. नमस्कार रसिक मैत्रिणींनो, मैत्रिणींनो, 21 जून या जागतिक योग दिनानिमित्त आज आपण चर्चा करणार आहोत महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर. आणि या विषयावर आपल्याशी चर्चा करण्यासाठी, आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील योग शिक्षिका प्राध्यापिका सुशीला बनसवाल, आणि त्या आपल्याला याविषयी सविस्तर माहिती देणार आहेत. चला तर आपण त्यांच्याशी बोलूया आणि जाणून घेऊया महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी. सुशीला बनसवाल, तुमचं मनपूर्वक स्वागत करते. नमस्कार.
1: नमस्कार. धन्यवाद.
0: आपला हा महिलांसाठीचा कार्यक्रम आहे, तर महिलांनी योग साधारणपणे केव्हापासून सुरू करावं तुम्ही काय सांगाल?
1: महिलांनी योग सुरू करण्यासाठी 1-7 ते 8 वर्ष हा उपयुक्त काल मानता येईल. कारण त्यापूर्वी योग साधना सुरू केल्यास जी हाडांची नैसर्गिक वाढ आहे तिच्यावर परिणाम होऊ शकतो. तर 7 ते 8 वर्ष हा कालावधी उपयुक्त आहे असं बहुतेक सर्वजणच मानतात.
0: स्त्रियांच्या आरोग्यासाठी योग आणि प्राणायाम किती महत्वाचा आहे बरं?
1: स्त्रियांचं आरोग्य जेव्हा आपण बघायला जातो तर केवळ शारीरिक स्तरावरच विचार करून चालणार नाही. कारण स्त्रियांना जर बघितलं तर त्यांच्यामध्ये पुरुषांच्या तुलनेत जे हार्मोनल बदल आहेत ते बरेच होत असतात. आणि या हार्मोनल बदलांमुळे जर आपण बघितलं तर वयात येण्याचा कालावधी, त्यानंतर जर बघितलं तर पुन्हा लग्न आणि त्यानंतर गर्भारपण, प्रसूती पूर्वी प्रसूती नंतरचा कालावधी आहे, मुलांच्या संगोपनामध्ये आणि आणखी वाढत्या वयामध्ये बघितलं तर मग प्री मेनोपॉझल सिम्प्टोम, मेनोपॉज कालावधी आणि त्याच्या पश्चातचा कालावधी. म्हणजे एकंदरीतच जर आयुष्य बघितलं तर सुरुवातीच्या टप्प्यापासून 1-10-11 वर्षापासून ते वृद्ध अवस्थेपर्यंत कित्येक हार्मोनल बदल होत असतात. आणि या बदलांमुळे केवळ शारीरिक स्तरावरच नाही तर मानसिक स्तरावर देखील खूप सारे बदल होत असतात. आणि त्यामुळे स्त्रियांच्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर जर आपण बघितलं तर योग साधना ही मदत करू शकते जास्त आरोग्यवान, जास्त ऊर्जावान आणि त्याचबरोबर जास्त प्रोडक्टिव्ह राहण्यासाठी.
0: अगदी अगदी. तर मग नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्यात हे कोणते कोणते बदल दिसून येतात महिलांमध्ये?
1: नियमित आरोग्य आपल्याला स्वस्थ ठेवायचं असेल तर नियमित योगाभ्यासही हवा. म्हणजेच जर आपल्याला शारीरिक स्तर, मानसिक स्तर, भावनिक स्तर या सर्व स्तरावर उत्तम आरोग्य हवं असेल तर आपल्याला योग हा आसनांच्या द्वारे मजबूती प्रदान करतो. शरीराला स्थिर ठेवण्याची आपल्याला सवय होते आणि जेव्हा आपण आसनांमध्ये शरीराला स्थिर करू लागतो तर मन देखील कुठेतरी स्थिर होऊ लागतं. जेव्हा शरीर आणि मन स्थिर होणार तर तेव्हा आपल्याला विचारांवर देखील मनन करता येतं की विचार कधी कोणते निर्माण होतात. आणि जर महिलांच्या बाबतीत बघितलं तर मल्टीटास्किंगही खूप साऱ्या जणींना करावंच लागतं. म्हणजे घर आणि काही कार्यक्षेत्र असेल तिथल्या जबाबदाऱ्या सांभाळा. आणि ह्या मल्टीटास्किंगमुळे बऱ्याचदा ताण वगैरे पण हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे असंच त्या कॅरी करत असतात. पण हा ताण काढता येणं शक्य आहे जेव्हा त्या प्राणायाम आणि प्राणायामाच्या पुढे जाऊन ध्यानामध्ये जातात. तर एकंदरीतच बघितलं तर योग प्राणायाम हा आरोग्य रेग्युलर केला तो उत्तमच राहील.
0: अगदी अगदी. खूप छान. कारण सातत्य हे हवंच असतं प्रत्येक गोष्टीमध्ये. पण एखादी विचार केला की मला आता योग साधना सुरू करायची आहे तर त्या स्त्रीने कोणती काळजी घ्यावी?
1: बघा, योग सुरू करण्यासाठी सुरुवातीलाच इतरांशी स्पर्धा न करता, म्हणजेच त्या इतका वेळ करतात आणि मलाही ते करायचंय, किंवा योग वर्ग आपण जॉईन केलेला असेल तर तिथं आधीपासून जे साधक कार्य करत आहे तर त्यांची आसनाची अंतिम स्थिती आहे त्यापर्यंत अट्टहासाने मला पोचायचं, हा जर आग्रह केला तर त्यांना फायद्याऐवजी दुष्परिणाम आणि दुखापती होऊ शकतात. तर सुरुवातीचा जो काळ आहे त्या काळात त्यांनी एक साधारण बिगिनर लेवलची आसनं आणि मग नंतर टप्प्याटप्प्याने वाढत थोडी इंटरमिजिएट आणि मग कठीण आसनं या प्रकारे करता येईल. आणि त्यामध्ये देखील कालावधी सुरुवातीलाच 1 तास जर शक्य नसेल तर थोडासा 1/2 तास देऊन आणि मग बाकीचा वेळ याच्यात शिथिलीकरण आणि इतर अभ्यास जसे की प्राणायाम, ध्यान करता येतील.
0: अगदी अगदी छान. मग

0: योग आणि व्यायाम यामध्ये काही फरक आहे का?
1: निश्चितच, जर व्यायाम आपण बघितलं तर बरेच जण व्यायाम हे शारीरिक आरोग्यासाठी करतात आणि व्यायामाच्या विविध पद्धतींमध्ये आपण बघितलं तर आपली हृदय गती बरीच वाढते, आपली श्वास गती वाढते, कित्येक वेळा व्यक्ती घामाघूम देखील होतो. म्हणजे हे सगळे शारीरिक सिम्प्टम्स आपल्याला व्यायामाच्या बरोबर दिसून येतील, पण त्याचऐवजी जर तुम्ही योग साधना करत असाल आणि तितकाच वेळ, तर त्यावेळेस आपल्याला आपली हृदय गती किंवा श्वास गती वाढलेली दिसणार नाही आणि घामाघूम होणं हा प्रकार देखील योगासनांमध्ये नाही. आणि त्यामुळेच आपण कॅलरी तर काही प्रमाणात बर्न करतो पण त्या तुलनेत आपण ऊर्जावान जास्त होत असतो. तर ज्यावेळेस आपल्याला शारीरिक कॅलरीज बर्न आउट करायच्या तर त्यावेळेस व्यक्ती व्यायाम प्रिफर करू शकतो. पण त्यालाही पर्याय आज आहे, आज पॉवर योगा वगैरे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये व्यक्ती आणखी जास्त कार्य करून स्वतःच्या ऊर्जेला युटिलाइज करू शकतो. तर व्यायाम शारीरिक स्तरावर तुम्हाला जास्त फायदे देणार आणि योग बघितलं तर शारीरिक प्लस मानसिक प्लस भावनिक सर्व स्तरावर आपल्याला बेनिफिट देईल.
0: अगदी,
1: जसं खाणं आपलं रुटीन आहे, झोपणं आपलं रुटीन आहे, शारीरिक स्वच्छता आपलं रुटीन आहे, त्याचप्रकारे योग हा देखील आपल्या दिनचर्येचा अविभाज्य भाग ठरू शकतो. कारण तो शरीरातील आपले सगळे सांधे स्नायू यांना लवचिकता देतो आणि त्या ठिकाणी रक्तपुरवठा सुरळीत करतो. म्हणजे शारीरिक आरोग्य, आणि जेव्हा शारीरिक आरोग्य आपलं ठीकठाक राहील तर मन देखील स्थिर होण्याकडे आपला पुढचा जो प्रवास आहे तो निश्चित होऊ शकतो.
0: अगदी, तुम्ही खूप छान सांगितलं की योग हा एक जीवनशैलीचा एक भाग आहे, सकारात्मक बदल घडवून आणण्यास मदत करतो. आणि मॅम, दैनंदिन जीवनात किती वेळ योगाभ्यासासाठी द्यावा? बरं
1: मॅम, याबद्दल आपण असं म्हणजे सांगू शकतो की सर्वसाधारणपणे एक तासापर्यंत व्यक्ती वेळ देऊ शकतो. त्यापेक्षा देखील अधिक ज्यांना वेळ असेल तर ते निश्चितच देऊ शकतात. योग म्हणजे केवळ आसनच नाही हे या ठिकाणी आपल्याला क्लिअर करायला हवं. कारण आसनांसाठी इतका वेळ काढणं हे प्रत्येकाला शक्य नाही, पण त्याच्या पुढचा जो भाग आसनांच्या नंतर प्राणायाम, त्यानंतर ध्यान, तर ह्यासाठी सर्व मिळून आपण एकत्रित एक तास द्यायला हरकत नाही.
0: अगदी. आणखीन एक महत्वाचा प्रश्न, महिलांसाठीच आपला कार्यक्रम आहे आणि महिलांचे अनेक समस्या असतात, त्याच्यापैकी आणखीन आपल्या जीवनातील एक भाग म्हणजे मासिक पाळी. तर मासिक पाळी दरम्यान महिला योगासन प्राणायाम करू शकतात का?
1: निश्चितच, मासिक पाळी म्हटलं तर त्यामध्ये आपल्याला फक्त काही काळजी घ्यावी लागते. जसं की पोटावर खूप जास्त दाब पडेल, ताण पडेल किंवा पिळ पडेल, अशा प्रकारची ज्यांना आपण अडवान्स काही आसनं म्हणू ती टाळून बाकीची ज्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे जसं सूक्ष्म हालचाली ज्याला सूक्ष्म योग देखील म्हणतात ते करू शकतो. सर्वसाधारण जे स्ट्रेचेस आहेत नॉर्मल ते देखील सहजतेने करता येतात. काही क्रिया जशा की कपालभाती असतील ज्याच्यामुळे खूप जास्त आपल्या पोटावर आणि पचन संस्था त्याचबरोबर आपल्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टीमवर देखील थोडा ताण पडू शकतो, तर त्या आपल्याला टाळायला हव्या. बाकीचे जे आसन आहेत ते निश्चितच करता येतात.
0: बरं, या दिवसांदरम्यान ज्या शारीरिक वेदना होतात, पोटदुखी म्हणा किंवा कंबरदुखी पायदुखी वगैरे होतात, तर आसनामुळे याच्यामध्ये फायदा होऊ शकतो?
1: निश्चितच, पण त्यावेळेस आपल्याला त्याची पूर्वतयारी करणं अपेक्षित आहे. म्हणजे जसं मला मासिक पिरियडमध्ये किंवा त्या कालावधीमध्ये त्रास होत असेल आणि त्यावेळेसच मी आसनं करायला किंवा आणखी काही योगिक क्रिया जसं प्राणायाम मेडिटेशन करायला गेले तर तत्क्षण किंवा तात्कालिक लगेच फायदे दिसणार नाही. हा, पण आपण जेव्हा निरंतरतेनं सातत्यानं करतो ज्याच्यामध्ये जसं सेतुबंधासन आहे किंवा पेल्विक फ्लोअरवर प्रेशर येणारी काही आसन आहेत गॉडेस पोज वगैरे सारख्या, तर ह्या सगळ्या क्रिया आपण रेग्युलर करत गेल्या तर महिने दोन महिने पुढच्या कालावधीमध्ये आपल्याला कमी त्रासदायक पाळीचा अनुभव निश्चितच येईल.
0: अगदी. मग पीसीओडी पीसीओएस असलेल्या महिलांसाठी कोणती आसनं फायदेशीर असतात?
1: पीसीओडी पीसीओएस ह्या समस्या आज आपण बऱ्याच जणींमध्ये निश्चितच बघत आहोत आणि ही एक रोग किंवा व्याधी नसून ह्याला आपण म्हणू शकतो जीवनशैलीशी निगडीत एक विकार मानता येईल. ज्याच्यामध्ये की आपला आहार जो आहे तो आहार बदललेला आहे, आहार तर बदललाच आहे, त्या आहाराच्या वेळाही बदललेल्या आहेत. म्हणजे निसर्ग नियमांनुसार ज्यावेळेस सूर्य किंवा जठराग्नी प्रदीप्त आहे त्यावेळेस भोजन न करता खूप उशिरानं जेवण, उशिरा झोपणं आणि पूर्ण जीवनशैलीच अनियमित आहे, तर त्यामुळे ह्या समस्या उद्भवतात. आणि त्यामध्ये आपल्याला योग फक्त आसन प्राणायाम यापुरताच मर्यादित न ठेवता

0: जीवनशैलीस योगिक कशी करता येईल ती जर केली तर या समस्यांमध्ये योग आणि योगापेक्षा आपण म्हणू की योगिक जीवनशैली जास्त उपयुक्त
1: आहे. आपल्या जीवन पूर्ण योगमय होऊन गेलं तर निश्चितच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल. एका विशिष्ट वयामध्ये किंवा महिलांच्या जीवनात प्रत्येक टप्प्यांमध्ये हार्मोनल्स बदल होत असतात आणि कधी कधी हार्मोनल असंतुलित पण होत असतात, तर मग असं हार्मोनल असंतुलन कमी करण्यासाठी प्राणायाम हे किती महत्वपूर्ण ठरतात?
0: हार्मोनल असंतुलन जर असेल तर त्यामध्ये प्राणायाम आणि त्यातल्या त्यात जसं नाडीशोधन, भ्रामरी किंवा उज्जायी यासारख्या क्रिया ज्या आहेत त्या खूप उपयुक्त ठरतात. जसं भ्रामरी हा प्राणायाम जर आपण बघितला तर तो आपल्या मेंदूच्या मधला भाग हायपोथॅलॅमस आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेली आपली मास्टर ग्लँड, त्या ठिकाणी दोन ग्रंथी महत्वाच्या असतात, पिट्युटरी आणि पिनियल ग्लँड. तर जेव्हा भ्रामरी हा प्राणायाम आपण करतो तर जी स्पंदनं येतात ती या भागावर जे रक्त पुरवठा आणि सर्क्युलेशन आहे ते वाढवतात आणि त्यामुळे आपली मास्टर ग्लँड आहे तिचं सिक्रिशन उत्तम होतं आणि मास्टर ग्लँड कडून जे हार्मोन सिक्रेट होऊन बाकीच्या ग्रंथींपर्यंत येतात तर त्यामुळे त्या ग्रंथी देखील संतुलित व्हायला मदत होत असते. जसं उज्जायी आहे जिथं थायरॉइड, पॅराथायरॉइड या ग्रंथी कंठ या क्षेत्रात, तर त्या देखील खूप उपयुक्त. तर भ्रामरी असो, उज्जायी असो आणि सर्व संतुलनासाठी जर बघितलं तर जे प्राचीन ग्रंथांमध्ये योगाच्या वर्णन केलेलं आहे ते नाडीशोधन, तर हे सर्व प्राणायाम अत्यंत उपयुक्त आहेत.
1: अगदी. एरवी तर महिला आपल्या जीवनामध्ये योग अंगीकारतात आणि योगासनं योगाभ्यास करू शकतात, पण गर्भधारणा झाल्यानंतर योग करू शकतात का? आणि जर करू शकत असतील तर त्यांच्यासाठी कोणती उपयुक्त आसनं आणि प्राणायाम आहेत?
0: जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर जसं आपण योग करू शकतो हे ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे की बालक असो की वृद्ध असो, जे निरोगी असो किंवा आजारी, तर गर्भावस्था देखील हा एक टप्पाच आहे आणि ह्या टप्प्यामध्ये प्रत्येक 3 महिन्याला वेगवेगळ्या प्रकारच्या आसन क्रिया ज्या आहेत त्या करण्यासाठी सांगितलेल्या आहेत आणि म्हणूनच पहिल्या टप्प्यातील जे आहेत ते दुसऱ्या तिसऱ्या त्याच्यामध्ये काही मॉडिफाईड असतील. जसा जसा हा गर्भावस्थेचा कालावधी शेवटच्या टप्प्यापर्यंत जातो तर तशी ही आसनं आणि प्राणायाम क्रिया बदलतात. त्यातल्या त्यात नाडीशोधन सारखा प्राणायाम हा नेहमी आपण करू शकतो. भ्रामरी सारखा आहे तो देखील आपल्याला सर्व संतुलनासाठी म्हणजे आपल्या शरीरातील नाड्यांच्या संतुलनासाठी नाडीशोधन पण करताच येणार आहे. बालासन सारखा आसन जे आहे ते आपण अगदी शेवटपर्यंत, भद्रासन जे आहे ते 9व्या महिन्यापर्यंत आपल्याला करताच येणार आहे. सुरुवातीचा टप्पा जसं पहिले 3 महिने तर त्यावेळेस कॅटकाऊ पोस किंवा त्याच्यामध्ये कोबरा पोस वगैरे पण उपयुक्त आपण मानू शकतो आणि मग नंतर जसं जसं कालावधी वाढत जातील तसे जसे त्रिकोणासन असतील, वॉरियर असतील, तर त्याच्यामधले काही मॉडिफाईड हे निश्चितच करता येतात.
1: अगदी. आणि आता जे तुम्ही आता प्राणायाम आणि योगासनं सांगितली तर हे कुठल्या तज्ञांच्या देखरेखीखाली करावीत की ते मनाने पण करू शकतात?
0: नाही, निश्चितच मनानं ही आसनं आणि प्राणायाम क्रिया करू नये. कारण एक आसन किंवा प्राणायाम चुकीचं केलं तर त्याचे जितके दुष्परिणाम होतात ते इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे जसं कम्प्युटर आज आपण वापरतो, काही डिलीट केलं की अनडू करतो, पण आरोग्याच्या बाबतीत जे काही नुकसान होतात तर त्यांना आपल्याला रिव्हर्स करता येणं काही वेळी शक्य होत नाही. आणि गर्भावस्था ही अत्यंत आपण जर बघितली तर खूप संवेदनशील अशी स्थिती आहे आणि त्यामुळे तज्ज्ञ एक्सपर्ट आहे ज्यांनी अशा महिलांना मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या सोबतच आपण हे केलेलं उत्तम राहील. त्यांच्याकडून आपण शिकून घेतलं आणि घरी त्याचा सराव थोडा केला त्या दिवशी तर निश्चित चालू शकतं, पण स्वतःहून हे करणं सुरक्षित निश्चितच नाही.
1: मग प्रसूतीनंतर योग सुरू करण्यासाठीची योग्य वेळ कोणती असते?
0: प्रसूतीनंतर जसं आपण बघितलं नॉर्मल डिलिव्हरी असेल तर त्यावेळेस हातापायाच्या सूक्ष्म हालचाली आपल्याला लवकरात लवकर करायला काहीच हरकत नाही, कारण त्यावेळेस आपल्या दैनंदिन हालचाली किंवा बाकीच्या क्रिया थांबलेल्या नाहीये. आपण स्नानादी करतो, जेवण खाणं पिणं करतो, थोडंसं वॉकिंग करतो, बाळाचा सांभाळतो करतो, त्याच्यात शारीरिक हालचाली आपल्या थांबलेल्या नाहीतच आहे. त्यामुळे हातापायाच्या काही सूक्ष्म हालचाली ज्या आहेत मानेच्या आहेत त्या निश्चितच करायला हरकत नाही. हां, त्याच्यानंतर मात्र आपल्याला मग टप्प्याटप्प्यानं जसं बाळाची ग्रोथ होत जाईल आणि आपलंही आरोग्य उत्तम होत जाईल 2-3 महिन्यानंतर आपण आणखी पुढची जी आसनं आहे ती देखील सहजपणे आणि सुरक्षितपणे करू शकतो.
1: प्रसूती झाल्यानंतर शरीरामध्ये खूप बदल झालेले असतात, वजन वगैरे वाढलेलं असतं, आणखी थोडा स्थूल पण आलेला असतो, तर योग आणि प्राणायाम केल्यानंतर त्या स्त्रीचं शरीर पूर्ववत होऊ शकतं का?
0: शरीरामध्ये जसं गर्भावस्थेमध्ये

0: रोलबदल होतात. आपण पूर्वावस्था म्हणतो तर ते बाह्य अपिअरन्सच्या दृष्टीनं बऱ्याच वेळी गृहित धरत असणार की वाढलेलं वजन आहे ते कमी झालं, शेपमध्ये आलो तर आपण पूर्ववत झालो. आतील जे हार्मोनल बदल आहेत जे गर्भावस्थेमध्ये होते, बाळाला आपण पाचतो त्यासाठी आपल्या काही शारीरिक स्थिती बदललेल्या असतात, तर त्या पूर्ववत व्हायला काही जास्त काळ लागू शकतो. पण निश्चितच आपण बाह्य अपिअरन्स म्हटलं तर ते आपलं पूर्ववत निश्चितच होऊ शकतं.
1: छान. आणखीन एक सर्वात महत्वाचं जे आपल्या जीवनामध्ये एका गोष्टीने थैमान घातलं आहे ते म्हणजे तणाव, चिंता, नैराश्य. हे प्रत्येकाच जीवनात कधी ना कधी आलेलं असतं, प्रत्येक जण त्याला सामोरं गेलेलंच असतं. कधी कधी म्हटलं जातं की हा जीवनाचा एक भाग आहे की काय, तर मग असंच तणाव, चिंता आणि नैराश्य कमी करण्यासाठी योग आणि प्राणायाम हे मदत करू शकतं.
0: निश्चितच, कारण आज ताणतणाव हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचं कारण आहे आज आपण मल्टिपल ऍक्टिव्हिटीज करतो, आपल्या जबाबदाऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज खूप वाढलेल्या आहेत आणि त्यातल्या त्यात ज्या वर्किंग वुमेन असतील किंवा घरही सांभाळणाऱ्या दोघांच्याही जबाबदाऱ्या कमी झालेल्या नाहीयेत आणि त्यामुळं निश्चितच दैनंदिन कामकाजामध्ये ताण हा येतोच. आणि हा ताण निवारण करण्यासाठी काही ना काही आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करण्यासाठी आपण जेव्हा सुरुवात करतो तर काही जणी त्यामध्ये योगाची काही आसनं ही सुरुवातीला करायला सुरुवात करतात. आता ही आसनांची प्रॅक्टिस जी आहे तर ती आपल्याला शरीर स्तरावर थोडस स्थिर खंबीर बसायला मदत करते. म्हणजे बाकीचे गेम खेळत असताना किंवा व्यायाम करत असताना जितक्या सातत्यानं हालचाली होतात तितक्या आपण आसन करताना करत नाही आणि त्यामुळेच जेव्हा एकदा शरीर स्थिर बसणं सुरू होतं तर मनही देखील आपल्याला स्थिर करणं शक्य होतं. कारण मन पळून पळून किती पळणार, जसं मनात विचार आला काही करायचं आहे आणि विचार आला आणि ताबडतोब आपण शारीरिक हालचाली करून ऍक्शन मध्ये आलो तर शरीर पण ऍक्शन मध्येच असणार आहे आणि त्यामुळं आपल्याला आसन जेव्हा करतो तर शारीरिक स्थिरता ती मानसिक स्थिरतेकडे नेणारी असते. का तर आसनाचा होल्डिंग कालावधी जसं आपण अर्धा मिनिट, एक मिनिट, दोन मिनिट, तीन मिनिट आणि मग नंतर आपण प्राणायाम अभ्यास करतो तर कोणत्या ध्यानासनात बसतो, प्रत्यक्ष ध्यानाचाच अभ्यास करतो तर पाच सात दहा पंधरा मिनिट शरीर जेव्हा स्थिर झालेलं आहे तेव्हा मनाला कळतं की माझ्यामध्ये कितीही विचार आले आणि कितीही करण्याचे प्लॅनिंग झाले तरी शरीरानं साथ दिली नाही तर मी काहीच करू शकणार नाही आणि मनालाही मग आपण नियंत्रित करण्याकडे जातो. दुसरा हा फायदा होतो की आसनांमध्ये आसनांच्या नंतर प्राणायाम आणि ध्यान या सगळ्या अभ्यासामुळे आपल्या शरीरातील जे स्ट्रेस हार्मोन आहेत त्यांचं प्रमाण जे आहे सिक्रेशनचं कमी कमी होत जातं आणि व्यक्तीला जेव्हा प्राणायाम करतो तर जी ऊर्जावानता किंवा ध्यान करतो त्यामध्ये येणारा आनंद तर त्याच्यामुळे जे फील गुड हार्मोन आहेत डोपामाइन म्हणू शकतो किंवा असे ते जास्त सिक्रेट होतात. तर निश्चितच ताणतणाव आणि ह्या सर्व जे त्याच्याशी निगडीत मग पुढे एन्झायटी असेल, डिप्रेशन असेल, आणखी गंभीर समस्या पण तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी योग हा खूप उपयुक्त आहे.
1: छान. आणखीन एक व्याधी जी सर्वसाधारणपणे जडलेली आढळते आणि म्हणतात की ही व्याधी सरणापर्यंत आपली सोबत करते ती म्हणजे मधुमेह. आणि मधुमेह हा प्रत्येक घरामध्ये शिरलेला आहे आणि प्रत्येक घरामध्ये एक ना एक व्यक्ती मधुमेही आहेच. तर मधुमेह असलेल्या महिलांसाठी कोणती योगासनं आणि प्राणायाम उपयोगी ठरू शकतात?
0: मधुमेह होण्याची कित्येक कारणं असू शकतात आणि या कित्येक कारणांमध्ये एक मुख्य कारण जर बघितलं तर त्याच्यामध्ये मानसिक ताण हा एक प्रामुख्यानं आढळणारा घटक आपण बघू शकतो. मागेच आपण जसं ताणतणावासाठी योग बघितलं तर त्या ठिकाणी आपण बघितलं की नियमित केलेली योगासनं, प्राणायाम आणि ध्यानक्रिया या मानसिक ताणाचं प्रमाण कमी करतात कारण त्याच्यामध्ये स्ट्रेस हार्मोन हे कमी होणार आहेत. तर मधुमेह या ठिकाणी जर बघितलं तर पॅनक्रियाज ग्रंथीचं फंक्शनिंग सुधारणं हा एक दृष्टिकोन समोर ठेवून आपण आसनांचा विचार केला तर पोटावर दाब, ताण आणि पिळे येतील अशी सर्वच आसनं ज्याच्यामध्ये योग मुद्रासन आहे, त्याचबरोबर वक्रासन आहे, अर्धमत्स्येंद्रासन आहे, समोर वाकली जाणारी ज्याच्यामध्ये जानुशिरासन आहे, पश्चिमोत्तानासन आहे, पोटावर झोपून जी आपण आसनं करतो ज्याच्यामध्ये मकरासन आहे किंवा धनुरासन आहे, त्याचबरोबर मंडुकासन आहे किंवा कोबरा पोज बघितले तर हे सगळे पोटावर धड जेव्हा आपण वर उचलतो तर ताण देखील आणि खाली बॉडी टेकलेली आहे त्यामुळे दाब देखील निर्माण करतात. अशी सर्वच आसनं जी पोटावर दाबताण पीळ निर्माण करतील ती मधुमेहासाठी उपयुक्त आहेत.

0: नाडीच्या बाबतीत जर आपण बघितलं तर नाडी शोधन अत्यंत उपयुक्त ठरेल, कारण नाडी शोधनाला हटग्रंथांमध्ये सर्वोत्तम प्राणायाम मानलेला आहे आणि त्यामुळं व्यक्तीचा ताण कमी होत उत्तम स्थिती हार्मोन सिक्रेशनसाठी निर्माण होते आणि जेव्हा सर्वच हार्मोन संतुलित प्रमाणात निर्माण होतील तर निश्चितच मधुमेहासाठी आपल्याला एक पूरक की कसं हील होणार ती स्थिती शरीरात प्राणायामच्या आधारे देता येणार आहे. आणि ध्यानाच्याही आपल्याला विविध क्रिया ज्या आहेत ज्याच्यामध्ये ब्रीथ अवेअरनेस, श्वासावर जागृतीचं ध्यान, योग निद्रा आहे, ती देखील तणाव रिलीज करून मदत करू शकते. तर मधुमेहामध्ये या सगळ्याच क्रिया उपयुक्त आहेत.
1: बरं, मग मधुमेहांची जी औषधं असतात ती त्यांना घ्यावीच लागतात रोज दैनंदिन आपल्या जीवनामध्ये, तर मग औषधं योगा आणि प्राणायाम केल्यामुळे कमी होऊ शकतात?
0: निश्चितच. कित्येक उदाहरण मी योग थेरपी योग उपचारही देते आणि याच्यामध्ये प्री डायबेटिक किंवा डायबेटीस सुरू झालेली व्यक्ती ज्यांनी योगिक जीवनशैली अंगीकारलेली आहे आणि सातत्यानं ते त्यांचं खानपान म्हणजे डाएट आहे त्याच्यावरही नियंत्रण ठेवतात आणि त्याचबरोबर ह्या सगळ्या योगिक क्रिया जसं आसनं, प्राणायाम, ध्यान, धारणा हे करतात तर त्यांची औषधं कमी झालेली आहे आणि कित्येक जणांची औषधं सुटलेली देखील आहेत. तर आपल्या मनानं कोणत्याही ठिकाणी औषधं न थांबवता औषधांबरोबर आपण ह्या सगळ्या योगिक क्रिया करायच्या आणि नियमित तपासणीमध्ये आपल्याला आपले जे एक्सपर्ट आहेत, तज्ज्ञ आहेत, त्यांच्याकडून जसे औषधाचे डोस कमी होतील त्याप्रकारे औषधं कमी किंवा बदलून मग ती वेळी थांबवता देखील येतील.
1: छान. आणखीन महिलांच्या जीवनामध्ये येणारा एक टप्पा म्हणजे रजोनिवृत्ती. तर मग रजोनिवृत्तीच्या काळामध्ये शारीरिक मानसिक बदल होत असतात, अशा बदलांमध्ये योगाचा काय फायदा होतो?
0: रजोनिवृत्तीचा काळ हा सर्वसाधारण आपण बघितला तर पूर्वी 50 पुढे येत होता आणि आज हे बऱ्याच जणींमध्ये खूप लवकर म्हणजे लेट एक मिडल 40 किंवा 50 खूप पूर्वी येत आहे. कारण ह्याच्यामध्ये जर कारणीभूत घटक बघितले तर त्याच्यामध्ये आजची जी जीवनशैली धावपळीची आहे ती निश्चितच एक मोठा घटक आहे. तर या ठिकाणी रजोनिवृत्ती काळामध्ये आपल्याला आपल्या वयानुसारच पाळी येत आहे हे पण बघणं आणि ती पूर्वी येत असेल तर काही हार्मोनल असंतुलन का ते बघत त्या अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या योगिक क्रिया ज्या आहेत त्या करता येतील आणि त्यामध्ये देखील आपल्याला आसनं आसनांच्या द्वारे शरीर स्थिरता जी प्राप्त केलेली आहे त्यात जास्ती काळावधी आपल्याला प्राणायामसाठी देणं आणि प्राणायामानंतर आपल्याला शिथिलीकरण योग निद्रा ज्या ठिकाणी आपण पॉझिटिव्ह अफर्मेशन्स देणार, कारण ह्या ठिकाणी ताण निवृत्ती हा एक महत्वाचा भाग आहे जो प्राणायाम शिथिलीकरणाच्या विविध क्रिया ज्याच्यात रिलॅक्सिंग पोझेसमध्ये आपण करतो आणि ध्यान हे खूप उपयुक्त ठरतं.
1: खूपच छान. या वर्षीची आपल्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम आहे योगा फॉर हेल्दी एजिंग, म्हणजे निरोगी वृद्धत्वासाठी योग. तर यामध्ये प्रत्येकाला चिरतरुण राहावं असं वाटतं, चांगलं दिसणं हा महिलांच्या अगदी जिव्हाळ्याचा विषय असतो, यासाठी योग आणि प्राणायाम कसं मदत करतं? बरं,
0: सर्वसाधारण आपण बघितलं की आपल्याला एक तरुणाईपर्यंत म्हटलं तर शरीरातील ज्या नवनिर्मिती क्रिया आहेत ह्या खूप वेगवान असतात आणि जसंच आपण एक 50 किंवा 60 घरामध्ये जातो तर त्यावेळेस काय होतं तर शरीरातील जी पेशींची नवनिर्मिती आहे ज्या जुन्या मृत पेशींना रिप्लेस करत असतात ती निर्मिती थोडी थोडी कमी कमी होत जाते आणि त्यामुळं एजिंग आहे ते पटकन दिसू लागतं. पण ज्यावेळेस आपण योगिक क्रिया करतो आणि योगिक क्रिया म्हणजे जी दिनचर्या आहे जीवनशैली आहे तिचा अवलंब करतो, म्हणजेच कसं की आपल्या बायोलॉजिकल क्लॉक म्हणू किंवा जे जैविक घड्याळ आहे त्यानुसार आपलं उठणं झोपणं आहार असेल आणि आहार पण कसा स्थानिक असायला पाहिजे, म्हणजे आपण जर इथे आपल्या मराठवाडा त्यातल्या त्यात बघितलं तर उष्ण अशा प्रदेशात राहतो आणि इतर प्रदेशातील खूप सारे सुके मेवे किंवा फ्रूट आणून आम्ही खूप पौष्टिक खातो हे म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये खूप चांगली निर्मिती होईल असं नाही. तर योगातील शुद्धी क्रिया या ठिकाणी खूप उपयुक्त ठरतील, कारण तुम्ही बाहेर असं कितीही पोषण टाकता पण ते पचवायला आणि त्याच्यातून निर्मिती करायला तुमचं शरीर तयार तर असायला पाहिजे आणि हटग्रंथांमध्ये षटकर्मांचा उल्लेख येतो. षट म्हणजे 6, तर 6 शुद्धी क्रिया असतात ज्याची जशी आवश्यकता, म्हणजे ज्याचं वात पित्त किंवा कफ असंतुलन असेल. आपण बघितलं तर जीवनाचा कालावधी बालपणी वेगळं तत्व प्रभावी असतं, तरुणपणी बघितलं तर पित्त प्रधानता असते, म्हातारपणी बघितलं तर वात प्रधानता असणार आहे. तर आपल्याला ह्या त्रिदोष संतुलन ह्यासाठी

0: शुद्धिकर्म पण करून घेणं आणि एकदा शुद्धिकर्म केलं तर मग तुम्ही जो काही आहार घेणार आणि क्रिया करणार आहात तर त्याच्यातून शरीरातील पेशींची नवनिर्मिती आहे ती वेगानं होऊ शकते आणि निश्चितच एजिंग आहे त्याला आपण प्रलंबित करू शकतो.
1: अगदी अगदी, खूपच सुंदर. आणि आपल्या महिलांना या सगळ्या गोष्टीचा आनंद नक्कीच होईल. आणि जाता जाता मॅडम, महिलांसाठी तुम्ही काय संदेश द्याल?
0: महिलांच्या बाबतीत मी जर बघितलं तर खूप साऱ्या महिला एक्सक्युजेस देतात, म्हणतात की आम्ही दिवसभर खूप व्यस्त असतो, इतके बिझी आहे की आम्हाला घरची आणि नोकरी करणाऱ्या असल्या तर आम्हाला बाहेरची सगळी जबाबदारी घेताना आमच्या स्वतःच्यासाठी वेळच मिळत नाही. पण ह्याच्यात हे खूप महत्वाचं आहे की जर तुम्ही एका कुटुंबातील करती धरती महिला आहात तर तुम्हाला इतरांची काळजी, इतरांचं जेवण खानपान आणि सगळ्या क्रिया वेळेवर व्हाव्यात यासाठी तुम्ही इतकी दिवस रात्र मेहनत करता. पण जे शरीर, जे मन, जे बुद्धी वापरून तुम्ही हे सगळं करणार आहात, करत आहात, तर त्याची जर काळजी घेतली नाही तर तुम्ही तितकी चांगली घेऊ शकणार नाहीये. आणि त्यामुळेच स्वतःची काळजी घेणं शिका. आणि ही काळजी जी आहे ती आपल्याला शारीरिक, मानसिक, बौद्धिक, भावनिक सर्व स्तरावर घ्यायची आहे. आणि त्यासाठी उपयुक्त तुम्हाला वाटत असेल की आम्ही वॉकिंगला जाऊ तर 5-10 मिनिटं का होईना वॉकिंगला जाऊन येऊ शकतात. तुम्हाला वाटत असेल मी एकाच वेळी एक तास नाही काढू शकत तर अर्धा तास काढा. तुम्हाला अर्धा तास काढता येणं शक्य नाही तर तुम्ही सकाळी 10 मिनिटं, दुपारी 10 मिनिटं, संध्याकाळी 10 मिनिटं करू शकतात. सकाळी जी आहेत, जी उपाशी पोटी करायला पाहिजे अशा काही क्रिया जसं प्राणायाम आदी तुम्ही करून घ्या. दुपारी तुम्ही निवांत असाल त्यावेळेस एखादं ध्यान वगैरे तुम्ही करू शकता. संध्याकाळी दुपारचं जेवण होऊन 1-3-4 तास झाले त्यावेळेस तुम्ही काही आसनं करू शकतात. म्हणजे सकाळी खूपच व्यस्तता असेल तर असं अजिबात नाही की सकाळीच योगासनं करावी. हा, काही क्रिया असतात ज्या उपाशी पोटी करायला पाहिजे त्या सकाळी तुम्ही 10-15 मिनिटं काढून उरकून घेऊ शकतात. आणि बाकीच्या काही क्रिया ज्या आहेत त्या तुम्ही संध्याकाळी पण करू शकतात. तर एनी हाऊ स्वतःसाठी किमान अर्धा तास तरी काढा ही महिलांना माझी विनंती आहे. कारण मी प्रोफेशनल काम करत होते तर इतक्या आरोग्य समस्यांनी बाधित होते आणि जेव्हा योगाला सुरुवात केली तर आरोग्य कसं उत्तम होत गेलं हे कळलंच नाही. तर त्यामुळे सगळ्यांना विनंती असेल की मी स्वअनुभवातून जे आरोग्याचा अनुभव घेते ते आपणही घ्यावा आणि योग करत राहावं.
1: अगदी, तुम्ही इथे आलात आणि महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम या विषयावर इतकी भरभरून आणि उपयुक्त माहिती दिली यासाठी मी आकाशवाणीतर्फे आणि वनिता मंडळ विभागातर्फे तुमची खूप खूप आभारी आहे. धन्यवाद.
0: धन्यवाद.
1: मैत्रिणींनू, महिलांसाठी उपयुक्त योग आणि प्राणायाम याविषयी प्राध्यापिका सुशीला बन्सवाल यांच्याशी लीना पांडे यांनी साधलेला संवाद आपण ऐकलात.

मैत्रिणींनी जगावेगळी प्रेम कहाणी या चित्रपटातील उत्तरा केळकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील जगदीश खेबुडकर यांचे गीत आपण ऐकलं. मैत्रिणींनी आता मुलांची शाळा सुरू झाली आहे तर आपल्याला प्रश्न पडलेला असतो की मुलांना डब्यात काय द्यायचं बरं. मग मुलांना भाजी पोळी असं वेगळं काहीही नको असतं, त्यांना एकच काहीतरी पदार्थ हवा असतो की जो पटकन आपण हातात घेतला आणि पटकन संपवला असा. तर असाच एक आजचा आपला पदार्थ आहे, आजची आपली रेसिपी आहे पनीर भुर्जी रोल. तर याचं साहित्य आहे पनीर, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, हिरवी मिरची, हळद, लाल तिखट, गरम मसाला, चवीपुरतं मीठ, कोथिंबीर, टोमॅटो सॉस किंवा सोबत हिरवी चटणी. मातायची कृती कशी करायची, तर कढाईत तेल गरम करून घ्यायचं, त्यात कांदा परतून घ्यायचा, कांदा गुलाबी झाल्यावर हिरवी मिरची टोमॅटो घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यायचं, मग त्यात हळद तिखट गरम मसाला आणि मीठ घालायचं, किसलेला पनीर घालून 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करायचा आणि चपातीवर हिरवी चटणी किंवा सॉस लावायचा, त्यावर पनीर भुर्जी ठेवायची आणि घट्ट रोल करायचा, रोल अर्धा कापून डब्यात भरायचा. आणि यामध्ये बर का मैत्रिणींनो, तुम्ही थोडं किसलेलं चीजही टाकू शकतात किंवा थोडीशी काकडी कोबी किंवा गाजराचा केसही परतून त्याच्यामध्ये आपण टाकू शकतो बरं. तर हा रोल 10 ते 15 मिनिटात पटकन तयार होतो आणि डब्यासाठी अतिशय चविष्ट आणि पौष्टिक पर्यायही आहे.

नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत माझ्या आठवणीतलं गाव। असं म्हणतात माणूस कितीही मोठा झाला, कितीही दूर गेला, कितीही आधुनिक जीवनाच्या प्रवाहात वाहत गेला, तरी त्याच्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमच जिवंत राहते ती त्याच्या गावची आठवण। कारण गाव म्हणजे केवळ काही घरांचा समूह नसतो, गाव म्हणजे संस्कारांचं विद्यापीठ, माणुसकीचं मंदिर आणि आठवणींचा अथांग सागर। आज मी तुम्हाला माझ्या आठवणीतल्या अशाच एका सुंदर गावाची सफर घडवणार आहे। ते गाव म्हणजे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात वसलेलं माझं लाडकं गाव हळदा गाव। अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं गाव जणू निसर्ग मातेने स्वतःच्या हिरव्यागार पदराखाली या गावाला प्रेमाने जपून ठेवलं आहे। सह्याद्रीच्या रांगांनी, डोंगर दऱ्यांनी आणि सुपीक शेतांनी वेढलेल्या या गावाकडे पाहिलं की मन प्रसन्न होत। छत्रपती संभाजीनगरहून अंदाजे 100 किलोमीटर अंतरावर हळदा हे गाव वसलेलं आहे। उत्तर दिशेने सिल्लोडकडे वाटचाल सुरू केली असता शहराची धावपळ मागे पडताच दोन्ही बाजूंनी पसरलेली हिरवीगार शेती आणि ग्रामीण जीवन यांचे सुंदर दर्शन घडू लागते। निसर्गाच्या

अर्ध्यातून वाटचाल करत मातीचा सुगंध आणि गावाकडच्या शांततेचा अनुभव घेत आपण हळदा गावात पोहोचतो. पहाटेच्या वेळी गावात एक वेगळीच जादू अनुभवायला मिळायची. पूर्व दिशेला उगवणाऱ्या सूर्याची लालिमा आकाशभर पसरलेली असायची. पक्ष्यांचा मंजूळ किलबिलाट, गोठ्यातला जनावरांचा आवाज आणि मंदिरातून येणारा घंटानाद यामुळे दिवसाची सुरुवात भक्तिमय आणि मंगलमय व्हायची. बालपणी आम्ही सर्व भावंड उन्हाळ्याच्या सुट्टीत गावाकडे जायचो. गावातल्या वागरा नदीत मनसोक्त खेळायचो, नदीत बसायचो, आंघोळ करायचो, पोहण्याचा सरावही करायचो. खेळून झाल्यावर शेतातील म्हणजेच बखारीवरील घरी परत यायचो. घरी आल्या आल्या आजीच्या हातच्या चुलीवरच्या गरमागरम भाकऱ्या आणि त्याच्यासोबत स्वयंपाकघरात खुंटीला अडकवलेल्या शिंक्यातल्या लोण्याचा गोळा. लोण्याचा गोळा भाकरीवर टाकून खाण्याची मज्जाच काही न्यारी होती. दिवसभर गाव हुंदडून आल्यावर रात्री चंद्र चांदण्या बघत आणि सोबत आजीच्या गोष्टी ऐकत ओसरीवर कधी झोप लागायची कळायचंच नाही. मग सकाळ व्हायची ती थेट कोंबड्याच्या आरवण्यानेच, गायीच्या हंबरण्याने आणि उगवत्या सूर्याच्या किरणांनीच. अशा या गावाला धार्मिक त्याचबरोबर ऐतिहासिक वारसा लाभला आहे. गावापासून अंदाजे 3 किलोमीटर अंतरावर वायव्य दिशेला स्थित असलेल्या इतिहासाची साक्ष देणारा वेताळवाडीचा हा किल्ला, वेताळवाडी किल्ला. डोंगर माथ्यावर विसावलेला हा किल्ला परिसराच्या वैभवशाली इतिहासाचा मुकसाक्षीदार म्हणून उभा आहे. किल्ला बघताच मन नकळत इतिहासाच्या पाऊल खुणा शोधू लागतं. वेताळवाडी किल्ला हा केवळ दगडांचा समूह नाही, तर तो आपल्या पूर्वजांच्या शौर्याचा, दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकलेचा एक जिवंत पुरावा आहे. काळाच्या ओघात अनेक साम्राज्यांचे राज्य पाहणारा हा किल्ला आजही खंबीरपणे उभा आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी उभे राहिल्यावर नजरेस पडतात ते 3 भक्कम बुरुज. त्या बुरुजांची ठेवण आणि बांधकाम अशा पद्धतीने केलं आहे की कोणी शत्रू हल्ला करण्याच्या विचाराने किल्ल्यात शिरला असला तर तो बरोबर 3 बुरुजांच्या त्रिकोणात अडकला जाईल आणि पुढे हल्ला करण्याआधीच पकडलाही जाईल. थोडं पुढे गेल्यावर उतारावर वर चढण्यासाठी दगडी बांधकाम असलेल्या पायऱ्या नजरेस पडतात. पायऱ्या चढताना प्रत्येक पाऊल जणू इतिहासाच्या जवळ घेऊन जात आहे असं वाटतं. जसं जसं आपण वर चढत जातो तसं तसं किल्ल्याचे अवशेष आपल्याला त्या काळातील वैभवाची जाणीव करून देतात. प्राचीन तोफा, मजबूत बुरुज, प्रवेशद्वाराचे अवशेष, धान्याच्या खोल्या हे सर्व बघून त्या काळातील कुशल नियोजनाचं दर्शनच घडतं. काळाच्या ओघात किल्ल्याची तटबंदी काहीशी ढासळली आहे, तरी त्या भग्न दगडांमध्ये आजही शौर्याच्या आणि संघर्षाच्या कथा दडलेल्या आहेत. वेताळवाडीच्या किल्ल्याचा इतिहास शतकापूर्वीच काळात हरवून गेला, मात्र पुरातत्व विभागाच्या नोंदीनुसार वेताळवाडी किल्ला 12व्या शतकात उभारला गेला असावा. चालुक्य आणि यादवकालीन किल्ला कालांतराने निजामांच्या राज्यात सामील झाला. गावातील ज्येष्ठ मंडळी सांगतात की पूर्वी या किल्ल्याचा उपयोग परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी आणि गावचं संरक्षण करण्यासाठी केला जात असे. काही वर्षानंतर इंग्रजांचे जेव्हा राज्य आले त्या काळी या किल्ल्याचा उपयोग मुख्य बाजारपेठ म्हणून पण केला गेला. इथल्या बाजारपेठातला माल देश विदेश

कोळेवाडीच्या परिसरात एक अर्धवट राहिलेलं प्राचीन हेमाडपंथी मंदिर पाहायला मिळतं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे मंदिर आणि त्याचं बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी त्यातील कलाकुसर आणि बांधणी पाहता त्या काळातील शिल्पकारांच्या अद्वितीय प्रतिमेची प्रचितीच येते. त्या मंदिराच्या लगतच एक खोल गुहा आहे. ज्येष्ठ मंडळी सांगतात की ही गुहा नसून हा पूर्वी एक भुयारी मार्ग होता जो थेट अजिंठा लेणीपर्यंत पोहोचवायचा. पण या मार्गाबद्दल फारशी माहिती नसल्याने तो भुयारी मार्ग दुर्लक्षित राहिला आणि काळाच्या ओघात त्या मार्गावर झाडे वेलींनी आपले घर केले. असा हा वेताळवाडीचा किल्ला. किल्ल्यावरून दूरवर पसरलेला निसर्ग निहाळताना या भागातील ऐतिहासिक घटनांची जाणीव मनाला स्पर्शून जाते. सूर्योदयाच्या वेळी किल्ल्यावरून दिसणारी सोनेरी किरणांनी उजळलेली धरती आणि संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर पसरलेली केशरी छटा या दृश्यामुळे हा परिसर एखाद्या चित्रकाराच्या कॅनव्हसवरील जिवंत चित्रासारखा वाटतो.

सध्या वेतावाडीच्या किल्ल्याची पडझड झाली आहे. हा किल्ला दुर्लक्षित झाल्यामुळे किल्ल्याचे बरेच भाग जमीनदोस्त झाले आहेत. शिल्लक राहिलेले अवशेष आजही पराक्रमाची आणि स्वाभिमानाची साक्षी देतात बरं का. त्यांच्या भग्न भिंतीवर काळाने कितीही आघात केले असले तरी त्याचा इतिहास आजही अभिमानाने उभा आहे. हळदा गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेला असल्यामुळे या भूमीला निसर्गाचं जितकं वरदान लाभलं आहे तितकाच धार्मिक वारसाही आहे बरं का. किल्ल्यावरून वेतावाडी गावात आल्यावर उत्तरेकडे जाणारी पायवाट पकडत सुमारे 2 ते 3 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे ते रुद्रेश्वर मंदिर आणि गुहा. पायवाट कच्ची आहे, डोंगराळ भागातून आहे. साधारण 45 मिनिटं पायी चालत गेल्यावर गुहेमध्ये स्थित रुद्रेश्वर मंदिर नजरेस पडतं. घनदाट जंगलाच्या कुशीत वसलेले हे मंदिर केवळ श्रद्धेचं केंद्र नसून निसर्गप्रेमी आणि ट्रेकरसाठीही आकर्षणाचं ठिकाण आहे. रुद्रेश्वर मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला पायवाटेने ट्रेक करावी लागते. हा प्रवास जितका रोमांचक आहे तितकाच निसर्ग सौंदर्याने नटलेलाही आहे. वाटेत उंच वृक्ष, हिरव्यागार वनराई आणि पक्ष्यांचा मधुर किलबिलाट आपलं मन प्रसन्न करतो. या पायवाटीवरून चालताना अनेक ठिकाणी लहान मोठे ओढे आणि नदीचे प्रवाह पार करावे लागतात. स्वच्छ थंडगार पाण्यातून वाट काढताना एक वेगळाच आनंद अनुभवायला मिळतो. प्रत्येक पाऊल आपल्याला निसर्गाच्या अधिक जवळ घेऊन जातं. काळ्या पाषाणावर कोरलेलं हे बांधकाम आज अपूर्ण अवस्थेत असलं तरी मंदिराची भव्यता बघून डोळे दिपून जातात.

हे मंदिर का पूर्ण राहिलं याविषयी कोणतीही ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत, पण स्थानिक परंपरा आणि लोककथांमध्ये या संदर्भात अनेक आख्यायिका सांगितल्या जातात। जेव्हा अजिंठा लेणी कोरली जात होती त्याच वेळी या मंदिराचीही निर्मिती होत होती, पण ती अर्धवटच राहिली। असं का झालं? बांधकाम अर्धवट का राहिलं? हा प्रश्न अनुत्तरितच राहिला। इतिहास जिथं मौन धारण करतो तिथं लोकपरंपरा त्या रिकाम्या जागा आपल्या कल्पनांनी भरून काढतात। याच ऐतिहासिक परिसरात हिरव्यागार वृक्षाच्या सानिध्यात आणि शांत वातावरणात वसलेलं आहे हे रुद्रेश्वर मंदिर। भगवान शंकराला समर्पित असलेलं हे मंदिर पंचक्रोशीत भाविकांसाठी श्रद्धेचं केंद्र आहे। मंदिर प्राचीन काळाशी निगडीत असल्यानं अभ्यासकांच्या मते याचा संबंध हेमाडपंथी स्थापत्य शैलीशी असू शकतो। रुद्रेश्वर मंदिराच्या अगदी शेजारी असलेला बाराही महिने अखंड वाहणारा धबधबा हे या ठिकाणाचं आणखीन एक विशेष आकर्षण आहे बरं का। पावसाळ्यात त्याचं रौद्र आणि भव्य रूप पाहण्यासारखं असतं, तर इतर ऋतूतही त्याची सतत वाहणारी जलधारा पर्यटकांना मंत्रमुग्ध करते। मराठवाड्यासारख्या प्रदेशात प्रखर उन्हाळा असताना सुद्धा ही जलधारा वाहते हे आश्चर्यकारक आहे। नेमकी ही जलधारा येते कुठून याचा शोध बऱ्याच अभ्यासकांनी घेतला, पण आजपर्यंत कोणालाही त्याबद्दल ठोस माहिती मिळालेली नाही। ही निसर्गाची किमया आहे असे स्थानिक लोक मानतात। खळखळणारा धबधबा आणि त्याच्या शेजारी गुहेतील शांतता याचे अद्भुत मिश्रण मनाला विलक्षण शांती देऊन जातं। मंदिराच्या परिसरात जाताना मनात एक वेगळीच उत्सुकता असायची। वडीलधारी मंडळी सांगत असलेल्या कथा ऐकताना या दगडामध्ये दडलेला इतिहास अनुभवण्याचा प्रयत्न करायचो। संध्याकाळच्या मंद प्रकाशात या मंदिराच्या अपूर्ण राहिलेल्या अवशेषाला जणू पूर्ण होण्याची आस आहे असा आजही भास होतो। या ऐतिहासिक ठेव्याच्या सानिध्यात वाढण्याचं भाग्य लाभणं ही अभिमानाची बाब आहे। हजारो वर्षाचा इतिहास, प्राचीन कला आणि भारतीय संस्कृतीशी अमूल्य परंपरा यांचा साक्षीदार असलेला हा परिसर आपल्याला समृद्ध वारशाची जाणीव करून देतो। गावातील मंदिर, वडाची झाडं, पाणवठे, ओसरीवर गप्पा मारणारी ज्येष्ठ मंडळी, संध्याकाळी गुराढोरांसोबत घरी परत येणारा शेतकरी आणि चुलीवर बनणाऱ्या जेवणाचा दरवळ, या सगळ्या गोष्टी माझ्या आठवणीच्या कप्प्यात आजही तितक्याच जिवंत आहेत। हळदा हे फक्त हिरव्या शेतांनी सजलेलं गाव नाही, तर इतिहास, संस्कृती आणि परंपरेनं जतन केलेली एक परंपराच आहे।

अजिंठा लेणीच्या कुशीत विसावलेलं अर्धवट राहिलेल्या हेमाडपंथी मंदिराच्या गूढतेने भरलेलं आणि वेतावाडीच्या किल्ल्याच्या वैभवाने समृद्ध असलेलं कायमचं घर करून बसलं आहे हे माझ्या मनातलं माझं लाडकं गाव. आज काळ बदलत आहे. गावात पक्के रस्ते आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञान पोचलं आहे. शिक्षण आणि विकासाच्या नवीन वाटा खुल्या झाल्या आहेत. पण या सर्व बदलांमध्येही हळदा गावाचं साधेपण, आपुलकी आणि माणुसकीचा झरा आजही तसाच अविरत वाहत आहे.

शहरातील धकाधकीच्या जीवनात कधी मन थकून जातं तेव्हा आठवणीच्या पावलांनी मी पुन्हा माझ्या गावात जाऊन पोहोचते. त्या मातीचा सुगंध, त्या रानावनातील वारा, त्या लोकांचं प्रेम आणि बालपणीच्या आठवणी पुन्हा मनाला नवीन संजीवनी देऊन जातात.

खरंच गाव म्हणजे फक्त भौगोलिक सीमा नाही, गाव म्हणजे भावना, संस्कृती आहे, आपुलकी आहे, आणि आयुष्यभर जपून ठेवावा असा अमूल्य ठेवा आहे। माझ्यासाठी हळदा हे फक्त एक गाव नाही तर माझी ओळख आहे, माझ्या अस्तित्वाचा पाया आहे, माझ्या बालपणीचा साक्षीदार आहे। आणि म्हणूनच आजही अभिमानाने म्हणावंसं वाटतं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, हे गाव अजिंठा लेणीच्या कुशीत वसलेलं, निसर्गाच्या सानिध्यात फुललेलं, माणुसकीच्या सुगंधाने दरवळलेलं, आठवणीतलं हे हळदा गाव माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं, माझ्या हृदयात वसलेलं।

मजणींनू, आताच आपण आठवणीतलं गाव हा कार्यक्रम ऐकलात. लेखन आणि निवेदन होतं मैथिली भोकरे यांचं.

मंडळींनो, अजिंठा या चित्रपटातील हंसिका अय्यर यांच्या स्वरातील ना धू महानूर यांचं गीत आपण ऐकलं. बरे तर मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण इथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. ही आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.

नमस्कार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती. यानंतर ठीक एक वाजता आपण ऐकू शकाल हिंदी समाचार. हे हिंदीतून दिलं जाणारं बातमीपत्र आम्ही आकाशवाणी दिल्ली

प्रसार भारतीच्या वेव्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲपसाठी 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचं 1:05 आणि 30 सेकंद झालं आहे. प्रसारित करीत आहोत चित्रपट संगीताचा कार्यक्रम गीतबहार. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया अगबाई अरेच्या या चित्रपटातील शाहीर साबळे आणि अजय गोगावले यांनी गायलेलं शाहीर साबळे यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचं.

0: मुंबई पुणे मुंबई दोन या चित्रपटातील बेला शेंडे आणि आनंदी जोशी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. गीत होतं संगीता बर्वे, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांचं, आणि संगीत होतं अविनाश विश्वजीत यांचं. शोधो गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह ए आर मराठी डीटीएच उपग्रह वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, शास्त्रीय संगीताची परंपरा समर्थपणे सांभाळत रसिकांना अनेक भावमधुर गीतांचा नजराणा देणारे प्रसिद्ध संगीतज्ञ पंडित वेंकंठबुवा अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाची सांगता होती. त्यानिमित्तानं पंडित अभ्यंकर बुवांच्या शिष्या प्रसिद्ध संगीतकार आणि गायिका डॉक्टर वर्षा भावे यांच्याशी संवाद गुणसागर गंभीर. अवश्य ऐका. दिनांक 22 आणि 23 जूनला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रमात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन ए आय आर

शेटरंग या चित्रपटातील बेला शेंडे आणि सहकलाकारांनी गायलेलं गुरु ठाकूर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत होतं अजय अतुल यांचं. श्रोतो, गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. कार्यक्रमात यानंतर ऐकूया अजय गोगावले आणि अतुल गोगावले यांनी गायलेलं अजय अतुल यांचं गीत. संगीत आहे अजय अतुल यांचंच आणि चित्रपट आहे सैराट.

0: या गीताबरोबरच गीत बहार चित्रपट संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोत्यानंतर ठीक 1:30 वाजता आपण ऐकू शकाल राष्ट्रीय मराठी बातम्या आणि 1:40 वाजता बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आकाशवाणी नागपूर केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. सुरुवातीला ठीक 1:30 वाजता राष्ट्रीय मराठी बातम्या.
1: आकाशवाणी मुंबई.

ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकलसेल अॅनिमिया या आजाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकलसेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायामध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहिमेअंतर्गत मध्य प्रदेश सरकारनं मिळवलेल्या यशाबद्दल राष्ट्रपतींनी त्यांचं कौतुक केलं. कार्यक्रमादरम्यान राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रीय सिकलसेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम 2047 अंतर्गत आयोजित एका विशेष प्रदर्शनाला भेट दिली. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळानं पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. फ्रान्स आणि स्लोवाकिया या दोन देशांचा यशस्वी दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी नवी दिल्लीत परतले आहेत. आगामी काळात भारत फ्रान्स मैत्री अधिक दृढ होईल, परस्पर सहकार्य आणि फलनिष्पत्तीच्या दृष्टीनं हा दौरा महत्वाचा ठरला असं प्रधानमंत्र्यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. पॅरिस भेटीत काल प्रधानमंत्र्यांनी विवाटेक 2026 परिषदेला संबोधित केलं, तसंच पॅरिस इथल्या भारतीय समुदायालाही संबोधित केलं. भारत नवोन्मेष आणि तंत्रज्ञानाचं केंद्र म्हणून उदयाला येत आहे असं सांगून जागतिक नवोन्मेषकांना भारतासमवेत काम करण्याचं आणि सर्वांसाठी योगदान देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी विवाटेक परिषदेत केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4,46,00,000 टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा आरंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलीपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी करण्यात आली. देशाच्या संरक्षण सामग्री उत्पादनासाठी ही एक्सट्रुजन प्रेस अत्यंत महत्वाची मानली जाते. संरक्षण क्षेत्राच्या

गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारं उच्च दर्जाचं अॅल्युमिनियम एक्सट्रुजन बनवण्याची क्षमता या प्रेसमुळे वाढणार असून यामुळे स्वदेशी उत्पादनाला चालना मिळेल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयांकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात एनटीएन एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. मिझोरममध्ये मतदार याद्या सखोल पुनरीक्षणात सर्व राज्यांमध्ये आघाडी घेतली असून तब्बल 8,75,000 मतदारांच्या SRI डिजिटलायझेशनचं काम पूर्ण झालं आहे. याद्वारे 95% मतदारांचं पुनरीक्षण पूर्ण झालं आहे. मिझोरममधल्या 11 जिल्ह्यांमध्ये 100% मतदारांचं डिजिटलायझेशन पूर्ण झाल्याची माहिती राज्याचे संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिली आहे. मणिपूरमध्ये सुरक्षा दलाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे राज्यात मोठी शोध मोहीम राबवण्यात आली असून या दरम्यान विविध भूमिगत संघटनांच्या 10 सदस्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. या कारवाईत अपहरण झालेल्या एका व्यक्तीचीही सुटका करण्यात आली आहे. इंफाळ पूर्व जिल्ह्यात जागोजागी हातबॉम्ब पेरणाऱ्या KCP या संघटनेच्या 4 सदस्यांनाही अटक करण्यात आली आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत मेक्सिकोनं आज ग्वालाहारा स्टेडियमवर दक्षिण कोरियाला 1-0 पराभूत करून बाद फेरीच्या 32 संघांच्या फेरीत पात्र ठरणारा पहिला देश बनण्याचा मान मिळवला. मेक्सिकोनं 50व्या मिनिटाला निर्णायक गोल केला. याआधी काल रात्री झालेल्या ब गटातील सामन्यात कॅनडानं कतारचा 6-0 पराभव केला तर अ गटात झेक प्रजासत्ताक आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1-1 असा सामना बरोबरीत सुटला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकलसेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2,400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस यंत्राची संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा आजपासून बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: महत्त्वाचं वार्तापत्र. याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये एप्रिल महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. या नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याकरिता राज्य शासनाने एकंदर 14,58,90,000 रुपयांचा निधी मंजूर केला आहे, अशी माहिती मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली. बुलढाणा जिल्ह्यात 2,220 बाधित शेतकऱ्यांना 2,27,32,000 रुपये निधी मंजूर केला असल्याचं पाटील यांनी सांगितलं. जिल्ह्यातील 65 केंद्रप्रमुख शैक्षणिक पदांसाठी निवड प्रक्रिया सुरू आहे. उच्च शैक्षणिक पात्रता आणि उमेदवारीची अट पूर्ण करणाऱ्या उमेदवारांची यादी जाहीर झाली असल्याने नियुक्तीचा मार्ग मोकळा झाला असून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात आली आहे. लवकरच नियुक्तीचे आदेश निघणार आहेत. जिल्ह्यात निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार याद्या अधिक अचूक, पारदर्शक आणि अद्ययावत करण्यासाठी निवडणूक विभागामार्फत विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम 2026 राबवण्यात येत असून या अंतर्गत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी BLO 30 जून ते 29 जुलै या कालावधीत घरोघरी भेट देऊन मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी करणार आहेत. या मोहिमेदरम्यान BLO मतदारांना अंशतः भरलेले गणनापत्र प्रत्येकी 2 प्रतींमध्ये वितरित करतील. पात्र मतदारांनी या गणनापत्रातील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्त्या कराव्यात, दोन्ही प्रतींवर स्वाक्षरी करून अद्ययावत छायाचित्र जोडावे आणि ते संबंधित BLO जमा करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. बुलढाणा जिल्ह्यातील 7 विधानसभा मतदारसंघांमध्ये एकंदर 2,288 BLO नियुक्त करण्यात आले असून त्यांच्या माध्यमातून सुमारे 20,94,000 मतदारांची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. राज्य शासनाने केलेली कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप करत जाचक अटी काढून टाकून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मागणीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्याकडून बुलढाणा शहरात आंदोलन करण्यात आलं. या आंदोलनाला बहुसंख्य शेतकऱ्यांचा पाठिंबा मिळाला. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरात अन्न आणि औषध प्रशासनाच्या HDPO पथकाने मोठी कारवाई करत 50 लाख रुपयांचा प्रतिबंधित गुटखा वाहून नेणारा ट्रक पकडला. या प्रकरणी ट्रक चालकाला ताब्यात घेण्यात आला आहे. सर्व माल जप्त करून पंचनामा करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यात पाणी टंचाईचे संकट तीव्र झाले आहे. मान्सूनचा पाऊस अद्याप दाखल न झाल्याने जिल्ह्यातील प्रमुख जलसाठ्यांमध्ये पाणी साठा झपाट्याने घटत आहे. जिल्ह्यासाठी जीवनदायिनी असलेल्या गडक, खडकपूर्णा, पेंटाकळी, निम्न ज्ञानगंगा या प्रकल्पात केवळ 23% जलसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. महाआयटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमुळे दिनांक 16 जूनपर्यंत जिल्ह्यात 8,330 अर्ज प्रलंबित असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नियोजन विस्कळीत झाले आहे. शैक्षणिक प्रवेश प्रक्रियेच्या काळात महाआयटी पोर्टलवरील तांत्रिक अडचणी आणि नव्या GPR प्रणालीतील त्रुटीमुळे जिल्ह्यातील नागरिक आणि विद्यार्थ्यांचे मोठे हाल होत असून अर्जदारांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत आहेत. पोर्टलची गती सुधारून अर्ज लवकर निकाली काढावेत अशी मागणी पालकांकडून होत आहे. परिवहन महामंडळाच्या प्रवासी उत्पन्नाला फटका देणाऱ्या अवैध प्रवासी वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतली असून जिल्ह्यातील सर्व प्रमुख एसटी बस स्थानकांच्या 200 मीटर परिसरात नो पार्किंग नियमाची प्रभावी अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांच्या संयुक्त पथकांकडून राबवण्यात येत असलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत 117 वाहनांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत जिल्ह्याभर विशेष आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले. आरोग्य शिबिरांमध्ये एकंदर 1,602 गरोदर मातांची तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार, समुपदेशन आणि आरोग्यविषयक मार्गदर्शन करण्यात आले. आत्ताच आपण ऐकलत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र. याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी सचिन ठाकरे. वाचक स्वर होता स्वाती सोनपेटकर यांचा.
1: बुलढाणा जिल्ह्याचं वार्तापत्र आपण ऐकलत, सहक्षेपित केलं होतं नागपूर केंद्रावरून आणि हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 1:45 आणि 12 सेकंद झाले आहेत.

प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया राजीव पांडे यांची रचना सुधा देशपांडे यांच्या स्वरात.

0: बापूराव गोखले यांची रचना आपण ऐकलीत गजानन वाटवे यांच्या स्वरात. याबरोबरच भावधारा सुगम संगीताचा कार्यक्रम इथे समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: माझा आवार माझा शिवार या कृषीविषयक राज्यस्तरीय प्रसारणात ऐका अल निनो आणि शेतीवर होणारे परिणाम या विषयावर निलेश राठोड यांची मुलाखत. सोबतच ऐका रसायनविरहित कीडा व्यवस्थापन या विषयावर डॉक्टर प्रशांत उंबरकर यांची मुलाखत. हा कार्यक्रम येत्या सोमवारी म्हणजेच 22 जून 2026 ला रात्री 7:30 आकाशवाणीच्या सर्वच केंद्रांवरून प्रसारित केला जाईल. श्रोतेह रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत. आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.

आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे 1:55 आणि 4 सेकंद झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम ऐसी अक्षरे रसिके.

0: श्रोते हो ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमात साहित्य वेद या मालेत ऐकूया बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद.
1: एक दीर्घ पल्ला असलेली कादंबरी. कथानक म्हटलं तर सरळ आणि म्हटलं तर तितकंच गोड आणि चक्रव्यूहात अडकवणार. निवेदन तृतीय पुरुषी स्वरूपात आहे, मात्र येथे प्रत्येक व्यक्तिरेखा स्वतःच मनोगत व्यक्त करते इतकंच नव्हे तर आजूबाजूला असलेली झाडी, नदी, बैल, कुत्रा, मांजर, विहीर, घर, बुरुज, वाडा हे देखील इथे स्वगत स्वरूपात व्यक्त होताना दिसतात. कादंबरीचं लेखन प्रमाण भाषेत आहे, मात्र संवाद हे मराठवाड्यातील धाराशिव, देगलूर, नांदेड या प्रादेशिक भाषेतील आहेत. निवेदकाने एखादी कथा आपल्या समोर बसून सांगावी असा आब या लेखनाचा नाही. कथानक प्रत्येक परिच्छेदात पुढे झेप घेत जाते, त्यामुळे पारंपरिक पद्धतीने वाचनाची सवय असलेल्या वाचकांची वाचक म्हणून मोठीच दमछाक होते. या कादंबरीत असलेल्या प्रमुख व्यक्तिरेखा त्यातली एक आहे सुंदरा. सुंदरा विवाहानंतर घोड्यावर बसून नवऱ्याच्या गावी निघते, इथून कथानकाला सुरुवात होते. तिचे दोन विवाह झालेले आहेत, मात्र संसार सुख म्हणून जे काय बाईच्या वाट्याला यायला हवं तसं फारसं येत नाही. संसारातला फारच थोडा काळ तिच्या वाट्याला येतो. पहिला नवरा लवकरच मृत्यू पावतो, दुसरा नवरा वाहत्या पाण्यात बुडून मृत्यू पावतो. दुसऱ्या विवाहातून आपादापासून एक मुलगी अपत्य म्हणून तिला आहे, तिचं नाव मन्या. सुंदराला मिळाली दोन्ही विवाहस्थळे तशी भरल्या घराची होती. गावात मान असलेली पाटीलकी त्यांच्याकडे होती. सुंदरा मुलीला घेऊन बापाच्या गावी येते. बापाचा संसार सुरळीत व्हावा म्हणून कष्ट उपसते. मुलीचं म्हणजेच मन्याचं लग्न जयंत पाटलाशी होतं. सुंदरा तिच्या गावी येऊन मुलीचा संसार सुरळीत व्हावा म्हणून प्रयत्न करते. जयवंत पाटील हा गावचा पाटील आहे, परंतु कर्जबाजारी आणि संपूर्ण शेत जमीन गहाण ठेवलेल्या, स्वतः कर्तृत्ववान नाही. सुंदरा जयंत पाटलाच्या कर्जमुक्त करते, गहाण जमिनी सोडवते आणि मुलीचा संसार व्यवस्थित लावून देते. जयंत पाटील फारच थोडा काळ जिवंत राहतो. एक मुलगा आणि एक मुलगी बायकोच्या पदरा सोडून गूढरित्या विहिरीत मृत्यू पावतो. सुंदरा त्याच्या जागी गावची पाटली म्हणून वावरू लागते. गावाच्या सुख दुःखात सहभागी होते. गावातून होणारा विरोध आणि सहकार्य यातून मात करून आणि शेवटी मृत्यूला सामोरे जाते. रामचंद्र पाटील हा सुंदराच्या दुसऱ्या नवऱ्याचा भाऊ गावचा पाटील. त्याचं स्वतंत्र कथानक इथं जोडलेलं आहे. त्याची महालनबाई ही रूपवान राजकन्या बायको, ती या वाड्यात कशी आली याविषयीची स्वतंत्र आख्यायिका गुढ स्वरूपात आहे. मात्र एक दिवस रामचंद्र पाटलाचा खून होतो, तो खून महालनबाई आणि वाड्यात पाणी भरणारा नोकर मिळून काढतात. अमृतराव रामचंद्र पाटलाचा सावत्र भाऊ, तो पैसे भरून खुनाच्या आरोपातून महालनबाईला सोडवतो आणि रामचंद्र पाटलाच्या संपूर्ण पाटलकीचा महालनबाईचा मालक होतो. सुंदरा येथून मुलीला घेऊन बाहेर पडते. मुख्य कथानक, उपकथानक, गाववाडा, हवेली, वाडा, असणारं रहस्यमय गूढ, पक्ष्यांच्या आवाजांचे संकेत, प्राण्यांचे वागण्याचे संकेत, गाववाटा, निसर्ग यांची केलेली वर्णनं, या सगळ्यांचा एक मोठा कोलाज या कादंबरीत अनुभवाला येतो. यात गूढता आणि रहस्यमयता यांचा समावेश आहेच, परंतु सगळ्या पार्श्वभूमीवर सुंदराचे व्यक्तिमत्व अनेकांगाने ठसठशीतपणे साकारलेलं आहे, त्यामुळे एक विस्तृत असा पट उभा राहतो आणि तो संपूर्ण अतिशय बांधीव स्वरूपात खिळवून ठेवणारा आहे. एका स्त्रीची हिंमत, धीटपणा, दूरदर्शीपणा, सहकार्याची भूमिका, शिक्षणासाठीची ओढ, जे आपल्या वाट्याला आलंय ते आपल्या मुलीच्या वाट्याला व तिच्या मुलांच्या वाट्याला येऊ नये यासाठी दाखवलेला खंबीरपणा, कधी हतबलता, या सगळ्यातून एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व आपल्या समोर उभं राहतं.
0: श्रोते हो, साहित्य वेद या मालेत आताच आपण ऐकला बाबू बिरादार यांच्या अधिवास या कादंबरीचा चांगदेव काळे यांनी घेतलेला वेद. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं संकेत गायकवाड यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते गुरुनाथ तेरवणकर.

0: ऐसी अक्षरसिके हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. दुपारचे 2:30 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम कृषीवाणी. तत्पूर्वी ठाणे, रायगड आणि पारघर जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी येत्या 24 तासासाठी हवामानाचा अंदाज. आकाश स्वच्छ राहील, तसंच मध्ये मध्ये ढगाळलेलं राहील आणि अधूनमधून पावसाच्या सरी येतील. हवामानात मोठा फारसा बदल नाही. आता वळूयात आपल्या कार्यक्रमाकडे. आज आपल्या कृषीवाणी या कार्यक्रमात शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याविषयी माहिती आपण ऐकणार आहात. वाचक स्वर आहे सुवर्णा कुलकर्णी यांचा.
1: नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतमाल नैसर्गिक उत्पादनं किंवा उत्पादित केलेल्या पदार्थांशी एखाद्या गावाशी, भागाशी किंवा देशाशी त्याचं नाव जोडलं जातं. याला ओळख पटवून देणारी खूण अगर भौगोलिक संकेत असं म्हणतात. या विशिष्ट ठिकाणात किंवा देशामध्ये या मालाचा पूर्वनिश्चित दर्जा

नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, शेतमाल नैसर्गिक उत्पादनं किंवा उत्पादित केलेल्या पदार्थांशी एखाद्या गावाशी भागाशी किंवा देशाशी त्याचं नाव जोडलं जातं, याला ओळख पटवून देणारी खूण अगर भौगोलिक संकेत असं म्हणतात. या विशिष्ट ठिकाणात किंवा देशामध्ये या मालाचा पूर्वनिश्चित दर्जा, नाव लौकिक किंवा त्याची वैशिष्ट्य ही अनिवार्यपणे त्यांच्या भौगोलिक ठिकाणाशी जोडली गेलेली असतात. जिथं त्या वस्तूचं उत्पादन होतं तिथल्या उत्पादन प्रक्रिया झालेल्या वस्तूला ती वस्तू ओळखण्यासाठी त्या ठिकाणचं नाव दिलं जातं. उदाहरण द्यायचं तर पुरंदरची अंजीर, गुंटूरची मिरची, सिरोही गहू, केसर आंबा, अल्फान्सो आंबा, बासमती तांदूळ, राजापुरी हळद, डुंगरपूर आलं, तेलीचेरी काळी मिरी अशा बऱ्याच कृषी उत्पादनांना स्थानिक ठिकाणाची नावं आहेत आणि त्या नावाने ती उत्पादनं विकली जातात. स्थानिक नावाचा प्रचार झाल्यानं ग्राहक त्या वस्तू विकत घेणं पसंत करतात. परंतु या स्थानिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या वस्तू पेटंट किंवा नोंदणीकृत होणं अतिशय गरजेचं असतं, कारण त्यांना कायदेशीर अधिकृत संरक्षण मिळणं अगदी गरजेचं आहे. उत्पादकाचं या वस्तू निर्माण करण्याचं साधन काही व्यावसायिकांकडून हिरावून घेतल्यानं त्यांच्या रोजगारीचं होणारं नुकसान, उत्पादनाची गुणवत्ता ढासळू शकते. म्हणून अशा वस्तूंना भौगोलिक नावानं कायद्यानं संरक्षण देणं महत्वाचं आहे. काही वस्तूंची नोंदणी झालेली आहे. ग्रीन वेलदोडे, धारवाडी पेढा, केरळचा नावरा तांदूळ, म्हैसुरी पान, अलेप्पी वेलदोडे, हिमसागर आंबा, फजली आंबे, निलगिरी चहा, आसामी चहा, नागा मिरची, बानुली नारळ अशा अनेक वस्तूंची कायद्यानं नोंद करण्यात आली आहे. ठराविक ठिकाणी उत्पादित केलेल्या उत्पादनाची काही खास वैशिष्ट्य समानतेनं असतात. हे खास गुण उत्पादन ठिकाणावर अवलंबून असतात. त्यांच्यातला दुवा प्रस्थापित झालेला असतो, म्हणजेच दार्जिलिंगचा चहा हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. अशा या भौगोलिक नावानं प्रसिद्ध पावलेल्या वस्तूंना कायद्यानं संरक्षण मिळालं तर अनधिकृत व्यावसायिकांकडून होणाऱ्या गैरवापराला प्रतिबंध बसेल, निर्माता आणि ग्राहक यांच्या हिताचं रक्षण होईल, भौगोलिक संकेताच्या चुकीच्या माहितीपासून ग्राहकाचं संरक्षण होईल, भौगोलिक नाव प्राप्त झालेल्या वस्तूंच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळेल, मूळ उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल, तसंच या वस्तूंचं पदार्थांचे अधिकार अधिकृतरित्या प्राप्त होतील. भौगोलिक संकेत नोंदणी आणि संरक्षण कायदा 2002 साली करण्यात आला आणि त्याची अंमलबजावणी 2003 पासून करण्यात आली आहे. या कायद्यानुसार वस्तूचा वैयक्तिक उत्पादक, संघटना, प्राधिकरण किंवा संस्था नोंदणीसाठी अर्ज करू शकतात. ही नोंदणी फक्त भौगोलिक संकेताच्या संदर्भातच असली पाहिजे. नोंदणीसाठी ठराविक विहित नमुना अर्ज, त्यातील माहिती भरून शुल्कासहित रजिस्टर ऑफ जिओग्राफिकल इंडिकेशन चेन्नई यांच्याकडे पाठवावी लागते. या कार्यालयाकडून योग्य प्रकारची तपासणी करून निर्मात्याच्या नावानं त्या वस्तूची उत्पादनाची शासन दप्तरी नोंद केली जाते. आताच आपण कृषी आणि या कार्यक्रमात शेतमालाची भौगोलिक नावाने प्रसिद्धी याविषयी माहिती ऐकलीत. वाचक स्वर होता सुवर्णा कुलकर्णी यांचा. हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव. दुपारचे 2:05 होत आहेत. पुन्हा प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्यम धनसंपदा.

0: आकाशवाणी जळगाव केंद्र निर्मित आरोग्य मंथन संपदा कार्यक्रमात आज योगासन नियम आणि घ्यायची काळजी ही माहिती आपण ऐकणार आहात. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत.
1: श्रोते हो नमस्कार. आज आपण योगासने आणि प्राणायाम करताना पाळावायचे नियम आणि घ्यावायची काळजी बघणार आहोत. योगासने आणि प्राणायाम हे एकमेकांना पूरक असून योगासनांचा अभ्यास झाल्यानंतर प्राणायामांचा अभ्यास करावा. योगासने प्राणायामाकरिता पहाटेची ब्रह्ममुहूर्ताची वेळ सर्वश्रेष्ठ मानली जाते. सकाळी 4 ते 6 या वेळी करण्याचा आपण प्रयत्न करावा. योगासन प्राणायाम ही एक साधना असून ती नित्य करणे आवश्यक आहे. वेळ मिळाला म्हणून आज एकदाच करून घेऊ हे चुकीचे आहे. ब्रह्ममुहूर्त याकरिता यावेळी आपल्याला शुद्ध हवा ओझोन वायू मिळत असतो, गोंगाट नसतो. आपल्या मनात कोणत्याही प्रकारचे विचार जे आपल्याला ताण वाढवतात

0: असे नसतात. मन प्रसन्न असते. शौच मुखमार्जनानंतर आसने प्राणायाम करावीत. स्नानानंतर योगासने करता आली तर अधिक चांगले, कारण स्नानानंतर शरीर हलके प्रसन्न बनते, त्यामुळे आसनांचा अभ्यास सुलभतेने करता येतो. आसन प्राणायाम झाल्यानंतर लगेच स्नान करू नये, अर्ध्या तासानंतर स्नान करू शकतात. संध्याकाळीही आपण आसन प्राणायाम करू शकतात, मात्र दुपारच्या जेवणानंतर 5 ते 6 तासांचा कालावधी गेलेला असावा आणि यावेळेस ही शौचास जाऊन आले पाहिजे. पोट रिकामे असले पाहिजे. योगासने करण्याची जागा सपाट स्वच्छ आणि शांत असायला हवी. हवेशीर जागी सतरंजी अथवा मॅट टाकून त्यावर आसने करावीत. पंखा अतिशय जोराने अथवा एसी चालू करून आसन प्राणायाम करू नये. योगासने करताना आपला पोशाख ऋतुमानानुसार थोडे सैल असा असावा. महिलांकरता पंजाबी ड्रेस अथवा स्लॅक्स असा अनुकूल असावा. अति व्यायाम केल्यानंतर अथवा जागरण झालेले असल्यास अथवा ताप असताना अथवा शरीर रोग जर्जर असताना आसने करू नये. स्त्रियांनी गर्भधारणा झाल्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आसने करावी. प्राणायाम करण्यास हरकत नाही. स्त्रियांनी मासिक पाळी असताना शक्यतो आसने करू नये. योगासने प्राणायाम करताना बसण्याच्या स्थिती हे पाठीचा कणा आपला नेहमी ताठ असायचा हवा. योगासने प्राणायाम करण्याआधी ओंकारचा कमीत कमी 3 वेळा नाद करावा अथवा आपल्या धर्मानुसार प्रार्थना करावी. योगासने आसन सुरू करण्यापूर्वी काही शरीराच्या सूक्ष्म हालचाली कराव्यात. योगासन प्राणायाम करताना बोलू नये. आपले चित्त श्वासावरच केंद्रित करावे. एकाग्रतेने योगासने केली तर शारीरिक मानसिक लाभ मिळतो. आपल्याला मानवेल आपल्या शरीराला आवश्यक अशीच योगासने करावीत. समोरचा करतो आहे म्हणून आपल्यालाही त्याच्यासारखे करायला हवे असे करू नये. पोटाचे गंभीर विकार अथवा कमरेचे विकार असताना डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणेच शरीराला आवश्यक अशी आसने करावीत. योगासनांचा अभ्यास हळूहळू वाढवला पाहिजे आणि त्यात स्थिरता सुखकारकता यायला हवी. शरीराला हिसके देऊन बळजबरीने आसने करू नये. योगासने झाल्यानंतर थोडा वेळ शवासन करावे, त्यामुळे थकवा नाहीसा होतो. नंतर प्राणायाम करण्यास सुरुवात करावी. प्राणायाम हे दुधारी शस्त्र असून शास्त्रोक्त पद्धत आहे, म्हणून त्याचा अभ्यास काळजीपूर्वक सुरुवातीला तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली करावा.
1: योगासन नियम आणि घ्यावयाची काळजी ही माहिती आपण ऐकलीत. तज्ज्ञ योग शिक्षक प्राध्यापक अविनाश कुमावत, कार्यक्रमाचे सादरकर्ते नरेंद्र कुमार ठाकूर, निर्मिती आकाशवाणी जळगाव केंद्राची.

0: आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम पुन्हा प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: श्रोतेहो, रविवारी वनिता मंडळ या कार्यक्रमात जागतिक योग दिनानिमित्त आपण ऐकणार आहोत योग निद्रेचं महत्व याविषयी योगोपचार तज्ज्ञ प्राजक्ता कुलकर्णी यांची मुलाखत, आणि त्याचबरोबर जीवनात संगीताचं महत्व हे रोहिणी कुलकर्णी यांचं मनोगत. तेव्हा अवश्य ऐका रविवारी 21 जून रोजी दुपारी 12 वाजता कार्यक्रम वनिता मंडळ महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून.
0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी दुपारचे ठीक 2:10 झाले आहेत. पुन्हा प्रसारित करत आहोत कार्यक्रम परिसर.
2: श्रोते हो नमस्कार. आकाशवाणी जळगाव निर्मित परिसर या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. श्रोते हो, आजच्या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेली माहिती ऐकूया. कार्यक्रमाचे सादरकर्ते विजय भुयार.
3: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरातील स्वच्छतेवरही पावसाचा सकारात्मक परिणाम होतो. हवा स्वच्छ होते, धूळ कमी होते आणि झाडे हिरवाईने भरून उठतात. यामुळे श्वसनासंबंधीचे आजार होण्याची शक्यता कमी होते आणि आपला मूडही चांगला राहतो. पावसाळ्यानंतर वातावरणातील बदलांमुळे शेतकरीही पिकांच्या वाढीबद्दल आश्वासीन होतो. पण लक्षात घ्यायला हवे की पावसामुळे काही ठिकाणी

0: साठी पाणी साचण्याची समस्या देखील निर्माण होते. ड्रेनेज पुरेसं नसल्याने रस्ते बंद होऊ शकतात आणि कचरा वाहून रस्त्यावर साचल्यास प्रदूषण वाढू शकतं. म्हणूनच पावसाळ्यानंतर परिसर अधिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापन करणं आवश्यक आहे. पाऊस पडल्यानंतर होणारे प्रदूषण टाळण्यासाठी सोपी काळजी घ्या. रस्ते, नाले आणि पाणी साठवलेल्या ठिकाणी कचरा टाकायचा नाही. प्लास्टिक बंदिस्त ठिकाणी साचू द्यायचं नाही. ड्रेनेज पॉइंट्स, ढिगदार कचरा आणि पाण्याच्या वाहिन्या इत्यादींचे नियमन नियमितपणे करायला हवे. पाण्याचा प्रवाह रोखणारी अडथळे काढायला हवीत. विहिरी, तळे, वाळवण्या आणि तलावांच्या कडेला फेकलेला कचरा साफ करायला हवा. सेंद्रिय कचऱ्यापासून कंपोस्ट खत तयार करायला हवे. प्लास्टिकचा पुनर्वापर करायला हवा किंवा प्लास्टिकची योग्य ती विल्हेवाट लावायला हवी. स्थानिक स्वच्छता मोहिमेत आपण सर्वांनीच सहभागी व्हायला पाहिजे. सोबत इतरांनाही जागरूक केले पाहिजे. अशा पद्धतीने पावसानंतर होणारे प्रदूषण कमी करता येईल. एकत्रितपणे विचार करता पावसानंतरचा परिसर नवचैतन्याने परिपूर्ण असतो. सर्वत्र हिरवळ आणि ताजेपणा पसरलेला दिसतो. हवेतली निर्मळता, झाडांचा ताजेपणा, पाखरांची मधुर गाणी आणि प्रवाहमय नद्यांची सूर हे सर्व मिळून आपल्याला निसर्गाच्या नव्या जीवनाचे अनुभव देतात. या बदलांना आपण संवेदनशीलतेने बघितले तर प्रत्येक पावसानंतरचा दिवस आनंददायी आणि आशेने भरलेला अनुभव ठरतो. मुसळधार पाऊस अनेकदा जीवनात दुष्परिणाम घडवतो. रस्ते व नाले भरून वाहू लागतात. वाहतूक विस्कळीत होते. पाण्याचा जोरदार प्रवाह खालच्या भागात धडकतो आणि घरे, रुग्णालय, शॉपिंग कॉम्प्लेक्स, कार्यालय आणि लहान मोठ्या उद्योगांपर्यंत पुराचे पाणी पोहोचते. परिणामी लोकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत होते. अनेक वेळा निष्पाप लोक आणि प्राणीही या विनाशकारी पावसाळ्याला बळी पडतात. काही भागात ढिगारे कोसळल्याने किंवा पुरात वाहून गेल्याने अनेक जीव मृत्युमुखी पडतात. या पुरामुळे केवळ थेट नुकसान तर होतेच पण संक्रमणाचा धोकाही वाढतो. पाण्याच्या जोरावर सांडपाणी आणि पाईपलाईनचे नुकसान होते. त्यामुळे पिण्याच्या पाण्यात मलजन्य घटक मिसळतात. त्यातून लेप्टोस्पायरोसिस, गॅस्ट्रोएन्टेरायटिस, आमांश, अतिसार, कावीळ, डोळ्यांचा दाह आणि इतर जलजन्य आजार पसरतात. घन कचऱ्याचे प्रमाण वाढते. घरगुती खराब झालेले पदार्थ, जैववैद्यकीय कचरा, औद्योगिक कचरा आणि बाजारातील कचरा सर्वत्र पसरतो. मृत प्राणी आणि मानवी अवशेषातून रोगजनक पदार्थ जलस्रोतात मिसळल्यास नव्या रोगजंतू निर्माण होतात. अशा परिस्थितीत परिसराची स्वच्छता राखणे आणि संक्रमणाचा प्रसार रोखणे अत्यंत गरजेचे आहे. याबद्दल अधिक माहिती उद्याच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार
1: श्रोते हो, आताच आपण परिसर या कार्यक्रमात पावसाळा आणि पर्यावरणीय बदल याविषयी जितेंद्र जोशी यांनी दिलेल्या माहितीचा भाग तिसरा ऐकला. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते विजय भुयार. ही आकाशवाणीच्या सुवर्ण महोत्सवी जळगाव केंद्राची निर्मिती होती.

प्रसार भारती वेव्स ओटीटी प्लैटफॉर्म और न्यूज ऑन एआईआर ऐप सहित 558 किलोहर्ट्ज वर आकाशवाणी मुंबई की ही है अस्मिता वाहिनी दुपार 2:30 और 35 सेकंद प्रसारित करीत आहोत नादब्रह्म शास्त्रीय संगीता कार्यक्रम आज या कार्यक्रम अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकणार आहात राग शुद्ध सारंग विलंबित बंदिश एक तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत माई रे मैका से काहू द्रुतबंदिश तीन तालात आहे आणि बंदिशीचे बोल आहेत अब मोरी बात यांना सात संगत अशी आहे

साथ आहे जयकुमार जयपूर वाले यांची, व्हायोलिनची साथ आहे शिरीष भालेराव यांची आणि हार्मोनियमची साथ आहे जयेंद्र जोहरापूरकर यांची. तर ऐकूया नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांनी गायलेला राग शुद्ध सारंग ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती आहे.

नादब्रह्म या शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात अपर्णा अग्निहोत्री यांचं गायन आपण ऐकलं. राग शुद्ध सारंग यांना साथ संगत अशी होती. तबला साथ होती जयकुमार जयपूरवाले यांची. व्हायोलिनची साथ होती शिरीष भालेराव यांची. आणि हार्मोनियमची साथ होती जयेंद्र जोहरापूरकर यांची. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी यानंतर ठीक 3 वाजता आपण ऐकू शकाल प्रादेशिक बातम्या.

आकाशवाणी मुंबई राजेश शिरभाते प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी. आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. विकसित भारत 2047 या राष्ट्रीय उद्दिष्टापूर्वीच देश सिकल सेल अॅनिमिया या

व्यवहाराचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं. ते आज मध्य प्रदेशात ओंकारेश्वर इथं आंतरराष्ट्रीय सिकल सेल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होत्या. आदिवासी समुदायांमध्ये या आजाराविषयी जनजागृती करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांचं आवाहनही राष्ट्रपतींनी यावेळी केलं. यानंतर त्या ओडिशातील रायरंगपूर इथं विविध विकास कामांचं उद्घाटन करणार आहेत. त्यात एम्स भुवनेश्वर आयोजित वैद्यकीय शिबिर, खाणकाम बाधित गावांसाठी नळाने पाणी पुरवठा करणारी योजना आणि एका विशेष सर्किट हाऊसचा समावेश आहे. दौऱ्याच्या पुढच्या टप्प्यात राष्ट्रपती मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 20 जून रोजी ओडिशात मयूरभंज जिल्ह्यातील पहाडपूर गावाला भेट देतील. 21 जून रोजी राष्ट्रपती जबलपूर येथील आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी

0: दिन सोहळ्यात सहभागी होतील आणि राणी दुर्गावती विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. 22 जून रोजी त्या कुनो राष्ट्रीय उद्यानाला भेट देतील. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. देशभरात 200 ठिकाणी प्रामुख्यानं औद्योगिक आणि रोजगार केंद्र असलेल्या भागात हा कार्यक्रम होणार आहे. प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा 2 भागात ही योजना राबवली जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टपासून या योजनेअंतर्गत 63 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना औपचारिक रोजगार क्षेत्रात आणलं गेलं असून त्यापैकी जवळपास 30% महिला असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडवीय यांनी सांगितलं. छत्रपती संभाजीनगर इथं महात्मा गांधी मिशन विद्यापीठाच्या सभागृहात या कार्यक्रमाच्या प्रसारणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 23व्या हप्त्याचं वितरण उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी पश्चिम बंगालमध्ये हुगळी जिल्ह्यातल्या तारकेश्वर इथून करणार आहेत. या हप्त्यानंतर फेब्रुवारी 2019 मध्ये सुरू झालेल्या पीएम किसान योजनेतून शेतकऱ्यांना मिळालेल्या रकमेचा आकडा 4 कोटी 46 लाखांचा टप्पा ओलांडेल. पश्चिम बंगालमध्ये शेतीसंबंधी अनेक योजनांचा प्रारंभही उद्या प्रधानमंत्री करणार आहेत. यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना, पुनर्रचित हवामान आधारित पीक विमा योजना यांचा समावेश आहे. डिजिटल कृषी अंतर्गत अॅग्रीस्टेक या योजनेचाही उद्या ते आरंभ करतील. पुरुलिया, दार्जिलिंग, अलिपूरद्वार आणि झारग्राम या जिल्ह्यांमध्ये प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेचा आरंभही मोदी करणार आहेत. या निमित्तानं देशभरात पीएम किसान उत्सव दिवस हा विशेष कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला देशभरातून 1 कोटी शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उपस्थित राहतील असं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. देशाचं संरक्षण उत्पादन मागील वर्षात विक्रमी 1,78,000 कोटी रुपयांहून अधिक झालं तर देशांतर्गत उत्पादनामुळे संरक्षण क्षेत्रातील निर्यात 40,000 कोटी रुपयांवर पोहोचली असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितलं. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते आज नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. या प्रकल्पात तयार होणारे सुटे भाग केवळ शस्त्रास्त्रांमध्येच नव्हे तर रेल्वे, इस्रो, डीआरडीओ यासारख्या संस्थांच्या यंत्रसामग्रीत देखील वापरले जातील असंही त्यांनी सांगितलं. ही कंपनी सध्या मिनीरत्न श्रेणीमध्ये असून लवकरच ही कंपनी महारत्नचा दर्जा मिळवेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन घटकांच्या आयातीवरील देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
1: हमारी जो सरकार की कंपनी आहे, हमारी जो पीएसयूज आहे, ये नई नई टेक्नॉलॉजीज डेव्हलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की पीएसयूज के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्म जीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या अॅरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं दुरुस्त पद्धतीनं त्यांनी उद्घाटन केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे.

0: मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं देण्यात यावेत, सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांच्या वतीनं हा संप पुकारण्यात आला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसेसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. सलग 5 सत्रात तेजी नोंदवल्यानंतर देशातल्या शेअर बाजारात आज घसरण दिसून येत आहे. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातल्या कंपन्यांच्या समभागात झालेल्या घसरणीमुळे शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. सध्या सेन्सेक्स 700 अधिक अंकांनी घसरला असून 76,650 अंकांच्या आसपास व्यवहार सुरू आहेत. निफ्टी सुमारे 200 अंकांनी घसरला असून 24,000 आसपास व्यवहार सुरू आहेत. नीट यूजी फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTN एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातील सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्ल्यू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट यूजीची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचं चाचणी संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विकसित भारत 2047 पूर्वीच देश सिकल सेल अॅनिमियाचं पूर्णपणे निर्मूलन करेल असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं प्रतिपादन. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार. नागपूरजवळ अंबाझरी इथं 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि विविध प्रलंबित मागण्यांसाठी बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: प्रसार भारतीच्या व्हॉइस OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन AIR ऍप सहित 558 kHz आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. दुपारचे 3:10 आणि 9 सेकंद झाले आहेत. अस्मिता वाहिनीच्या पहिल्या सभेतील कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. पुन्हा आपली भेट अस्मिता वाहिनीच्या दुसऱ्या सभेतील कार्यक्रमात म्हणजे सायंकाळी 4:58. या दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीवरील प्रसारण आपण ऐकत रहा. नमस्कार.

8 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्सवर आणि एफएम वाहिनीच्या 100.6 मेगा हर्ट्सवर तसंच न्यूज ऑन एआयआर या ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. सायंकाळचे 5 वाजतायत. आमच्या सायंकालीन प्रसारण सभेला आता सुरुवात होते. नमस्कार श्रोते हो, सायंकालीन प्रसारण सभेत मी अनुजा कुलकर्णी आपले स्वागत करते. सभेच्या सुरुवातीला प्रसारित करीत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. सुरुवातीला ऐकूयात आनंद बक्षी यांची गीतरचना. ही गीतरचना संगीतबद्ध केली आहे कल्याणजी आनंदजी यांनी. ऐकूया तर जब जब फूल खिले या चित्रपटातील हे गीत.

0: जब जब फूल खिले या चित्रपटातील मोहम्मद रफी आणि सुमन कल्याणपूर यांच्या स्वरातील गीत आता आपण ऐकलं.
1: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये. आणखी मग काय हवंय, तेव्हा श्रोते हो जरूर ऐका हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलो हर्ट्स वर 100.6 मेगा हर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
0: कार्यक्रमामध्ये आता यानंतर आपण ऐकणार आहोत तेरे घर के सामने या चित्रपटातील मोहम्मद रफी यांनी गायलेले हे गीत. गीतरचना आहे हसरत जयपुरी यांची आणि संगीत आहे SD बर्मन यांचं.

श्रोतेहो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होतोय. यानंतर 5:10 माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भारत सरकारचे श्रम आणि रोजगार मंत्रालय आयोजित रोजगार मेळा 2026 थेट प्रसारण विज्ञान भवन न्यू दिल्ली मुंबई येथून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: सकाळी 6:55 योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने योग विशारद श्री बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांनी हा कार्यक्रम आपण ऐकणार आहात. 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:20 एक गाणे ताजे तवाने याचं पुन्हा प्रसारण रात्री 8 आपण ऐकाल. 7:15 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास, 7:40 ऍडव्हान्स आयुर्वेद शिबिर ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकाल. त्यानंतर गाणी मनातली, सकाळी 8 समाचार संध्या, 8:15 मॉर्निंग न्यूज, 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातम्या. चिंतन हास चिंतामणी सकाळी 8:40 लखलख चंदेरी सकाळी 8:55 सकाळी 9:10 सांगली विशेष हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचं पुनःप्रसारण संध्याकाळी 6:35 सकाळी 9:30 स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आपण ऐकाल. 9:40 नाट्यधारा नाट्यसंगीताचा कार्यक्रम, सकाळी 10:00 मराठी चित्रपट संगीताचा आस्वाद घ्याल. 10:30 महानायक नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या संघर्ष कहाणीवर आधारित विश्वास पाटील लिखित कादंबरीचं क्रमशः वाचन. सकाळी 11:00 गाता रहे मेरा दिल द मॅजिकल बीट्स ऑफ ओपी नय्यर याचा भाग 12 आपण ऐकाल. सकाळी 11:40 भावधारा, दुपारी 12:00 वनिता मंडळ या कार्यक्रमामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगाने मुलाखतींवर आधारित कार्यक्रम, यामध्ये योग आणि योगाची आसनं याविषयी योग प्रशिक्षक कुणाल महाजन यांची मुलाखत, त्यानंतर योग आणि आहार याविषयी डॉक्टर प्रीती पाटील यांची मुलाखत आणि राष्ट्रीय खेलो मास्टर्स योगा स्पर्धेत मास्टर्स गेम स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या छाया तायडे यांची मुलाखत आपण ऐकाल. दुपारी 1:40 भंडारा तसंच गोंदिया जिल्ह्याचं वार्तापत्र. दुपारी 2:30 नादब्रह्म कार्यक्रमामध्ये गोविंद बालकृष्ण यांचं कर्नाटक शैलीतील गायन आपण ऐकणार आहात. त्यानंतर संध्याकाळी 5:00 हिंदी चित्रपट संगीताचा आस्वाद घ्याल. 5:30 युवावाणी, यामध्ये जागतिक योग दिनानिमित्त कुणाल महाजन यांची मुलाखत आपण ऐकाल. 6:00 हिंदी बातम्या, 6:05 लोकसंगीताचा कार्यक्रम, 6:20 संस्कृत बातम्या, यानंतर 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:15 वृत्तविशेष, 7:30 माझं घर माझं शेत मध्ये ऊस उत्पादन वाढीसाठी सूत्र याविषयी प्राध्यापक संजय फलके यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत. राष्ट्रीय 9:15 स्पॉटलाईट, 9:30 राष्ट्रीय संस्कृती भारती आणि रात्री 10:00 संगीताचा अखिल भारतीय कार्यक्रम. त्याचबरोबर नेहमीच्याच वेळेत बातमीपत्र प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करू. असे आहेत आमचे आज आणि उद्या प्रसारित होणारे कार्यक्रम. श्रोते हो, आता यानंतर आपण ऐकणार आहोत कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम.
1: श्रोते हो नमस्कार. कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात मी ऐश्वर्या पटवर्धन आपलं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमाच्या गेल्या 2 भागापासून आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्याकडून माहिती जाणून घेत आहोत. श्रोते हो, आपल्या पचन संस्थेविषयी आणखी काही माहिती आज आपण मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा ऐकूया पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांच्या ऐश्वर्या पटवर्धन यांनी घेतलेल्या मुलाखतीचा 3रा भाग. चला तर सुरुवात करूया मुलाखतीला.
2: सर, आपलं यकृत निकामी होणं म्हणजे काम करणं थांबवणं, हे कधी होतं, ह्याची लक्षणं काय असतात आणि ह्याचं ट्रान्सप्लांट म्हणजे लिव्हर ट्रान्सप्लांट प्रक्रिया कशी असते आणि त्याबद्दल काय माहिती सांगाल?
3: लिव्हर निकामी होणं म्हणजे लिव्हर फेल्युअर, ते 2 कंडिशनमध्ये होऊ शकतं. जेव्हा ऑलरेडी पेशंटला क्रॉनिक लिव्हर डिसीज आहे, सिरोसिस आहे, ज्याचं यकृत बऱ्यापैकी निकामी आहे, त्याच्यामध्ये अचानक फेल्युअर डेव्हलप होणं, ज्याला आम्ही ॲक्यूट अँड क्रॉनिक लिव्हर फेल्युअर म्हणतो, किंवा दुसरं बाब म्हणजे ॲक्यूट लिव्हर फेल्युअर. त्याची कारणं जशी मी अलीकडे सांगितली, जसे की इन्फेक्शन असतील, कुठलं पॉइझनिंग असेल, किंवा डायबिटीसमुळे झालेलं असेल, मेटाबॉलिक डिसफंक्शन असोसिएटेड स्टीटोहेपॅटायटिस म्हणतो आम्ही. कारण कुठलेही असो, शेवटी जेव्हा यकृत निकामी होतं तेव्हा त्याची काही लक्षणं फार ठळक येतात, जशी मी आता तुम्हाला सांगितली, कावीळ येणे, भोवळ येणे, जास्त झोप लागणे किंवा रक्तस्त्राव होणे, पोट फुगणे, पाय फुगणे, हे सिम्पटम पेशंटमध्ये दिसू शकतात. लिव्हर ट्रान्सप्लांट

0: साठी दोन ऑप्शन असतात, एक तर कॅडावरिक म्हणजे मृत व्यक्तीचे लिव्हर, किंवा दुसरं लाईव्ह म्हणजे नात्यातील कोणी व्यक्ती आहेत त्यांचं जिवंत व्यक्तीचेच थोड्या प्रमाणात लिव्हर काढून घेतले जाते आणि ते ज्यांच्यामध्ये गरज आहे त्यामध्ये ट्रान्सप्लांट केलं जातं. लिव्हर ट्रान्सप्लांट अशा पेशंटमध्ये फार गरजेचं ठरतं ज्यांच्यामध्ये लिव्हर यकृत निकामी झालं आहे, त्यांच्यासाठी फक्त लिव्हर ट्रान्सप्लांट हेच एक जीवनदायी असू शकतं. असे काही सेंटर्स आहेत जिथे लिव्हर ट्रान्सप्लांटचं सक्सेस रेट रिअली खूप जास्त आहे. शक्यतो लवकरात लवकर होणार म्हणजे जिवंत व्यक्तीचं ट्रान्सप्लांट, नात्यातील कोणी व्यक्ती आहे त्याचं लिव्हरचा पार्ट घेऊन इकडे ट्रान्सप्लांट करणं हा एक चांगला ऑप्शन आहे. आणि त्याला घाबरण्याची काही गरज नाही आहे, कारण जो लिव्हर डोनेट करतोय त्याचं लिव्हर भरून निघत असतं. लिव्हरमध्ये रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी असते आणि त्याला जास्त दिवस ऍडमिट पण राहण्याची गरज नाही, त्याच्यामध्ये होणारे कॉम्प्लिकेशन पण कमी असतात. हां, ज्याच्यामध्ये आपण लिव्हर ट्रान्सप्लांट करतोय त्या पेशंटमध्ये कॉम्प्लिकेशन अवश्य होऊ शकतात, परंतु ही एक अशी कंडिशन असते ज्याच्यामध्ये जीवनावश्यक प्रोसिजर म्हणून लिव्हर ट्रान्सप्लांट काम करतं आणि आपल्याला ते करावं लागतं. त्यामुळे लिव्हर ट्रान्सप्लांट ह्या गोष्टीला भिवून चालत नाही. जेव्हा आम्ही ऍडवाइस करतो तेव्हा ते व्यवस्थित विचार करून ऍक्सेप्ट करणं आणि त्यानुसार ऍक्ट करणं तुम्ही पण लवकर, ते जास्त इम्पॉर्टंट असतं.
1: अच्छा सर, पोटांच्या तक्रारींचं निवारण करताना एंडोस्कोपी हा एक टर्म वापरला जातो, तर एंडोस्कोपी म्हणजे काय आणि हे कधी करतात आणि याबद्दल अधिक माहिती काय सांगाल?
0: एंडोस्कोपी ही एक फार साधी प्रोसिजर आहे. आधी स्प्रे देऊन गळा थोडा सुन्न करून आतनं एक पाईप टाकला जातो जो तोंडावाटे फूड पाईप नंतर जठर आणि त्यातून स्मॉल इंटेस्टाईन मध्ये जातो, ज्यामध्ये आपण स्मॉल इंटेस्टाईनचा काही पार्ट पण बघू शकतो. आता हे आपण करतो कधी, जेव्हा पेशंटला असे काही सिमटम असतील की पोट फुगल्यासारखे वाटणे, छातीत जळजळ करणे, वरच्या भागात दुखणे म्हणजे जेवल्यावरती पोटात दुखणे, जसं काळी शौच होणे ज्याचं म्हणजे रक्तस्राव आहे याचं असं सस्पेक्ट होतं, किंवा काही गिळण्यास त्रास होतो, किंवा खाल्ल्यावर वारंवार उलट्या होणे, वजन कमी होणे, अपचन होणे, या कंडिशनमध्ये आम्ही गॅस्ट्रोस्कोपी करतो. लोक यास घाबरतात कारण तोंडावाटे ट्यूब आत जाताना दिसते, परंतु त्याचा काही त्रास होत नाही. आम्ही ऑलरेडी स्प्रे दिलेला असतो आणि अशा स्किलफुली आम्ही करतो की त्यामुळे काहीही त्रास होत नाही, त्याचा आफ्टर इफेक्ट काही नसतो आणि फक्त थोड्या वेळासाठी डिस्कम्फर्ट राहतो तो पण निघून जातो. त्याचा फायदा हा आहे की आपण बऱ्याच गोष्टींचं निदान वेळीच करू शकतो.
1: अच्छा.
0: एंडोस्कोपीसाठी उपाशी पोटी येणं महत्वाचं असतं, ज्यामध्ये आम्ही आतला भाग पूर्णपणे बघू शकतो.
1: अच्छा सर, याबरोबरच कोलोनोस्कोपी म्हणजे काय आणि ती केव्हा आवश्यक असते?
0: कोलोनोस्कोपी म्हणजे शौचाच्या मार्गावाटे मोठी आतडी आणि छोट्या आतडीचा शेवटचा भाग एवढा बघणे. ही एक फार युजफुल प्रोसिजर आहे. आम्ही हे करतो कधी, जर कुठल्या पेशंटला सतत बद्धकुष्ठता असेल, विशेष 50 वर्षे वयापेक्षा जास्त वयोगटातले, शौचामध्ये रक्त पडत असेल, सतत पातळ संडास होते, संडासमध्ये शेम पडतोय, कारण हे इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीजचं सिम्टम असू शकतं, जसं अॅनिमिया आहे, वजन कमी होणे, भूक कमी लागणे, ह्या सगळ्या गोष्टी स्पेशली जेव्हा 50 वर्ष वयोगटापेक्षा जास्त पेशंटमध्ये असतील तेव्हा आम्ही कोलोनोस्कोपी ॲडवाईस करतो. आणि यात कळतं काय काय, जसं मी तुम्हाला मेन्शन केलं की इन्फ्लॅमेटरी बाउल डिसीज नावाचा प्रॉब्लेम असेल, त्यासोबतच बाकी काही पॉलिप असतील, छोट्या गाठी असतात ज्यात समोर जाऊन कॅन्सरचं रूप घेतात, त्या आम्ही बघू शकतो, त्या आम्ही काढून टाकू शकतो. कुठलं कॅन्सरचं निदान त्यामध्ये होऊ शकतं, डायव्हर्टिकुलाय असतात, आउट पॉचिंग होते ज्यामध्ये आतडीची, ज्यामधून रक्तस्राव होऊ शकतो खूप जास्त, त्याचं निदान होतं, मूळ व्याध आहे, फिशर आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कोलोनोस्कोपीमधून कळतात. आणि त्याला ह्या प्रोसिजरला घाबरण्याची काहीही गरज नाही आहे. यासाठी प्रत्येक वेळी सिडेशन द्यायचीच गरज आहे असं नाही, विदाऊट सिडेशन पण होऊ शकतं आणि आम्ही ते स्किलफुली करतो, त्यामुळे पेशंटला काही त्रास होत नाही.
1: अच्छा सर, सतत पेन किलर्स घेतल्यावरती त्याचा यकृतावर आणि पोटावर एकूणच पचन संस्थेवर परिणाम होतो का?
0: पेन किलर सतत घेण्याचा पचन संस्थेवर आणि यकृतावर डेफिनेटली परिणाम होतो. स्पेशली असे पेशंट ज्यांना संधिवाताचा त्रास आहे किंवा कुठला दुसरा जॉईंट पेन आहे, ते सतत पेन किलर खात असतात, कारण ते खाल्ल्यावर त्यांना त्यापासून रिलीफ मिळतो. पण तो पण रिलीफ पार्ट टेम्पररी असतो, जर लाईकली वन डे ऑर टू डे, त्यानंतर त्यांना परत ती टॅबलेट खायला लागते. अतिप्रमाणात ते झाल्यामुळे होतं काय, आपल्या आतडीमध्ये आणि पोटामध्ये आतून एक लेअर असतो, म्युकस लेअर, जो प्रोटेक्टिव्ह असतो, तो नाहीसा होतो. त्यामुळे अल्सर होणे, जखमा होणे, ह्या गोष्टी होतात ज्यातून रक्तस्राव होऊ शकतो, पोटात दुखू शकतं, जळजळ करू शकतं. आणि लिव्हरमध्ये जे मी मेन्शन केलं थोड्या वेळापूर्वी, जे लिव्हर फेल्युअर होतं, त्यामागे मेडिसिन पण मेन्शन केलं मी, टॉक्सिन्स आणि मेडिसिन ह्या पण गोष्टी आहेत.

0: आहेत ज्या लिव्हर फेल्युअरपर्यंत जाऊ शकतात. पेन किलर आणि काही मेडिसिन्स अशा ज्याच्यामुळे यकृताला जो त्रास होतो त्याची एक वाईड रेंज आहे. फक्त SGOT SGPT नावाचे एन्झाईम वाढण्यापासून ते लिव्हर फेल्युअर होईपर्यंत ते जाऊ शकतं. त्यामुळे कुठलीही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये.
1: अच्छा सर, आत्ताच आपण म्हणालात की कुठलीही गोळी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेऊ नये, पण हल्ली एंटासिड गोळ्या ओव्हर द काउंटर मेडिकलमध्ये मिळतात आणि ते कुठल्या त्याच्या प्रकारांचा विचार न करता स्वतःहून त्या गोळ्या घेतल्या जातात, तर ह्याचा दुष्परिणाम काय होतो?
0: याचा सर्वात मोठा दुष्परिणाम हा आहे की जो डिसीज आहे पोटामध्ये त्याकडे दुर्लक्षित होतं. पेशंट मेडिकलवरती जातो, एखादा अँटॅसिड घेतो, त्यांनी मोमेंटरी रिलीफ मिळतो, पण जो मूळचा प्रॉब्लेम आहे छोट्या अल्सर पासून ते किती मोठा आजार असू शकतो त्याकडे पूर्ण दुर्लक्षित होतं आणि पेशंट तेच ते परत परत घेत जातो. आणि त्याचे साईड इफेक्ट मला काही मेन्शन करावेसे वाटतील. जसं काही असतात अॅल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं, काही असतात मॅग्नेशियम कंटेनिंग ज्याच्यामध्ये डायरिया जास्त होऊ शकतो, पातळ संडास वारंवार होते, पोट फुगल्यासारखं वाटतं, मळमळ होते. आणि हे अँटॅसिडमुळे बऱ्याच व्हिटॅमिन्स आणि मिनरलची बॉडीमध्ये शोषण कमी होतं, त्यामुळे हाडे ठिसूळ होणे असे प्रकार होऊ शकतात. कॅल्शियम कार्बोनेट ज्या अँटॅसिडमध्ये असतं त्याच्यामुळे तर कॅल्शियम शरीरातील वाढू पण शकतं. आणि एक सर्वात महत्वाची गोष्ट मला मेन्शन करावी वाटेल की ह्या अँटॅसिडवरती डिपेंडन्स होऊन जातो. म्हणजे जेव्हा तुम्ही ते बंद कराल तेव्हा ऍसिड जास्त प्रमाणात सिक्रेट होतं, जास्त त्रास होतो आणि पेशंटला अँटॅसिड घ्यावं लागतं आणि एक विशेष सायकल तयार होऊन जाते.
1: सर, प्रोबायोटिक्स पचनासाठी किती फायदेशीर आहेत?
0: जसं मी काही वेळापूर्वी मेन्शन केलं, स्मॉल इंटेस्टाइनल बॅक्टेरियाज असतात, काही चांगले असतात काही वाईट असतात. तर प्रोबायोटिक्स म्हणजे जिवंत बॅक्टेरिया जर पुरेशा प्रमाणात आहारामध्ये गेल्या तर ते ज्याने गट हेल्थ फार चांगलं राहतं. त्यामुळे होतं काय, हे चांगले बॅक्टेरिया जेव्हा पोटात जातात आपल्या आतडींमध्ये राहतात तेव्हा ते वाईट बॅक्टेरियांची संख्या कमी करतात, आतडीची इम्युनिटी वाढवतात आणि ते स्वतः पण न्यूरोट्रान्समीटर असतं सिरोटोनिन ते पण सिक्रेट करतात. त्यासोबतच त्यांची कॅपॅसिटी एवढी असते की ते काही व्हिटॅमिन्स पण सिक्रेट करू शकतात, जसं की थायमिन, फोलिक ऍसिड, मिथॅलकोबालामिन. त्यामुळे प्रोबायोटिक्सचं आहारामध्ये असणं आवश्यक आहे. जसं की दही झालं एक चांगलं प्रोबायोटिक आहे. आणि स्पेशली काही पेशंट जेव्हा आमच्याकडे सिमटम घेऊन येतात जेव्हा आम्हाला गरज वाटते की यांना प्रोबायोटिकची गरज आहे, अशा गोळ्या पण अवेलेबल आहेत ज्यामध्ये डिफरंट डिफरंट स्ट्रेन असतात, ते आम्ही व्यवस्थित सिलेक्ट करून त्या त्या पेशंटसाठी देतो. आणि प्रोबायोटिक्स घेतल्यामुळे जसं मी मेन्शन केलं जीवाणूंची अतिवृद्धी स्मॉल इंटेस्टाइनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ यास आळा बसतो. जर स्मॉल इंटेस्टाइनल बॅक्टेरियल ओव्हरग्रोथ झालं जीवाणूंची अतिवृद्धी त्यामध्ये पोट फुगणे, करपट ढेकर येणे, संडास पातळ होणे, पोटात दुखणे ह्या गोष्टी होतात ज्याला प्रोबायोटिक्सने आळा बसू शकतो.
1: सर, पचन उत्तम होण्यासाठी पाणी हे अतिशय गरजेचं आहे, तर दिवसभरात किती पाणी पिलं पाहिजे आणि ते कशा प्रकारे पिलं पाहिजे?
0: दिवसभरामध्ये पाण्याचं कंटेंट जे असलं पाहिजे ते पुरुष आणि स्त्रियांमध्ये थोडं डिफरंट असतं. जसं 2.5 to 3 liters पुरुषांमध्ये, तर स्त्रियांमध्ये 2 to 2.5 liters डेली इंटेक असणं आवश्यक आहे. ऍव्हरेज जर आपण पकडलं तर ते 8 glasses होतं. तर ते कधी कधी घ्यायला हवं, जसं की सकाळी उठल्यावरती तुम्ही 1 to 2 glasses घेऊ शकता व्यवस्थित रिहायड्रेट होण्यासाठी. जेवणाआधी 1/2 to 1 तास तुम्ही घेऊ शकता. तुम्ही जेवण चालू असताना पण थोडं थोडं पाणी घेऊ शकता, पण त्याचं प्रमाण लिमिटेड ठेवावं. आणि आणखीन एक धारणा आहे की जेवल्यानंतर पाणी पिऊ नये. जेवल्यानंतर पण तुम्ही पाणी पिऊ शकता, त्याने तुमचं ऍसिड डायल्यूट नाही होत, परंतु प्रॉब्लेम हा होतो की ते पाणी पिल्यामुळे पोट जास्त फुगल्यासारखं वाटतं. त्यामुळे जेवल्यानंतरचे पाणी अवॉइड करायला हवं. तुम्ही जेवणाच्या आधी 1 तास जसं मी सांगितलं आणि जेवणामध्ये थोडं थोडं सिप्स पाणी घेऊ शकता. आणि व्यायामाच्या आधी आणि नंतर रिहायड्रेशनसाठी पाणी घेणं आवश्यक असतं. या वेळेमध्ये आपण पाणी घेऊ शकतो.
1: सर, पाण्यासोबतच जेवण आणि झोप यांच्यातलं कोऑर्डिनेशन ही तितकंच महत्वाचं आहे, तर रात्रीचं जेवण आणि झोप यांच्यामध्ये अंतर किती असलं पाहिजे?
0: रात्रीचं जेवण आणि झोप यातील अंतर कमीत कमी 2 to 3 hours असावं. खाल्ल्या खाल्ल्या कधीही बेडवर न जाण्याचा आम्ही पेशंटला नेहमी सल्ला देतो, कारण त्यामुळे रिफ्लक्स जे मी मेन्शन केलं पोटातले कंटेंट कधी कधी फूड पाईपमध्ये येतात त्याचं फार जास्त प्रमाण वाढतं, त्यामुळे हार्टबर्न सारख्या गोष्टी होतात.
1: अच्छा.
0: रात्रीच्या जेवणामध्ये आणि झोपेमध्ये जसं मी सांगितलं कमीत कमी 2 to 3 hours अंतर हवं. यामध्ये तुम्ही बसू शकता, थोडा एक हलकंसं चालू शकता, ज्या गोष्टींमुळे पोट थोडं हलकं होण्यास मदत होते.
1: अच्छा. सर, आहारात फायबर असणं गरजेचं का आहे?
0: आहारामध्ये फायबरचं इम्पॉर्टन्स खूप जास्त आहे. ऍक्च्युली फायबर जे असतात ते

0: हार्टसाठी, वेटसाठी फार महत्त्वाचे असतात. जसं फायबर हे कोलेस्ट्रॉलला सोबत घेऊन शौचा वाटे बाहेर काढतं, त्यामुळे हार्टवरती इफेक्ट कमी होणार. आणि फायबर तुम्ही घेतल्यावरती लवकर पोट भरल्यासारखं पण वाटतं, त्यामुळे सटायटी लवकर कम्प्लीट झाली तर जेवणाचं आहारातील प्रमाण कमी झालं तर वेट पण कंट्रोलमध्ये येतं. पण यासोबतच बाकी पण फायबरचे उपयोग फार जास्त आहेत. जसं जेवणामधील साखरेचं शोषण फायबर हे कमी करतं, त्यामुळे शुगरच्या पेशंटमध्ये फायबर असणं एकदम आवश्यक आहे. आणि जसं मी सांगितलं, चांगले बॅक्टेरिया जे आहेत आतडीमधले त्याचं प्रमाण फायबर हे वाढवतं. आणि संडास साफ होण्यासाठी, संडास व्यवस्थित फॉर्म होण्यासाठी, म्हणजे आपण ऐकलं असेल कधी कधी घट्ट संडास होते, कधी कधी पातळ होते, फायबर हे व्यवस्थित शौच होण्यासाठी पण फार महत्वाचं असतं. जसं तुम्ही ऐकलं असेल की जास्त घट्ट शौच होणं, जास्त पातळ शौच होणं, हे पण हे फायबर थांबवतं. ते व्यवस्थित नॉर्मल कन्सिस्टन्सीचे शौच होऊन पूर्ण इव्हॅक्युएट होण्यासाठी मदत करतं. आपल्या आहारातील तंतुमय पदार्थ जसं आपण लक्षात ठेवायला हवेत नेहमी, ज्याचे मी काही उल्लेख करेल, ज्वारी झालं, बाजरी, मटकी, चणे, ओट्स, भाज्यांमध्ये स्पेशली भेंडी, मेथी, पालक, फळांमध्ये सफरचंद, पेरू, पपई, सीड्समध्ये चिया सीड्समध्ये भरपूर फायबर असतं, आलमंड्स आहेत, सॅलड्समध्ये काकडी, ह्या गोष्टींमध्ये फायबर खूप असतं. तर यांचं आपल्या आहारातील प्रमाण योग्य हवं.
1: श्रोतेहो, कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात आताच आपण पचन संस्था आणि आरोग्य याविषयी डॉक्टर पवन कदम यांची मुलाखत ऐकली. श्रोतेहो, पचन संस्था आणि आरोग्य याविषयी आणखी माहिती आपण जाणून घेणार आहोत पुढच्या कुटुंब स्वास्थ्य या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. या कार्यक्रमाचे सादरकर्ते मुक्सित मुजावर यांच्यासह मला ऐश्वर्या पटवर्धनला निरोप द्या. नमस्कार.
2: कुटुंब स्वास्थ्य हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुनः प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, योग संजीवनी 21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका आता प्रसारित करीत आहोत. सहभाग योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा.

0: नमस्कार, आजचा विषय आहे दैनंदिन योगाद्वारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा। योग हे मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा परिपूर्ण विचार करणारे शास्त्र असल्यामुळे योगाने शरीर व मन दोन्हीही योग्य सांगड घालून प्रगतीचा मार्ग आखून दिलेला आहे। योगाद्वारे पूर्णपणे असंस्कारित शरीर व मन यावर यौगिक संस्कार करून पूर्णपणे निरोगी शरीर व विशुद्ध मन तयार केले जाते। क्रिया योगाच्या अभ्यासाने शरीराचा व मनाचा समतोल बिघडणारी कारणे मुळातच नाहीशी करून त्याचा समतोल राखण्यासाठी योजना केलेली आहे।
1: शरीराअंतर्गत समतोल बिघडला की व्याधी निर्माण होते। शरीरामध्ये हा समतोल राखण्यासाठी समतोल बिघडवणाऱ्या कारणांशी नेहमी झगडा चालू असतो व यौगिक प्रक्रियांच्या अभ्यासाने ही समतोल राखण्याची क्रिया गतिमान होते। योगोपचारामध्ये व्याधी निर्माण करणारे घटक कोणते आहेत हे आधी निश्चित केले जातात आणि त्यानंतर ती कारणे समूळ नष्ट करण्यासाठी उपाययोजना केली जाते। समजा आपण एखाद्या काटेरी रस्त्यावरून चालले आहोत तर पायाला काटे बसून येत म्हणून आपण एकतर काटे बाजूला करावे लागतात किंवा प्रतिबंध म्हणून पायात भक्कम पादत्राणे घालावी लागतात। योगाद्वारे अशा प्रकारे प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा म्हणून उपयोग करण्यासाठी ह्या उदाहरणाप्रमाणे शरीराच्या अंतर्गत संरक्षण शक्तीची वाढ आणि जोपासना करणे हा योगोपचाराचा खरा मार्ग आहे।
0: हा विचार लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक योगाभ्यासाची आखणी कशी करता येते ते सांगता येईल। योगामध्ये शरीर हे पंचकोशात्मक आहे असे मानले जाते। अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश। पहिला अन्नमय कोश म्हणजे त्वचा, स्नायू व अस्थि यांनी बनलेली बाह्य रचना। या कोशाच्या स्वास्थ्यासाठी योगाभ्यासामधील शुद्धिक्रिया व आसने याचा उपयोग होतो। शरीरामध्ये निर्माण होणारे टाकाऊ पदार्थ बाहेर टाकले

0: केले नाहीत तर शरीरामध्ये अनेक प्रकारचे व्याधी निर्माण होतात आणि त्या व्याधी उत्सर्जनासाठी शुद्धिक्रिया म्हणजे षटक्रिया ज्या आहेत योगाभ्यासामधील म्हणजेच हटयोगामध्ये ज्या सांगितल्या आहेत त्या उपयोगी ठरतात. तसेच शरीराचे स्वास्थ्य व संवर्धनासाठी शरीर संवर्धनात्मक आसनाचा उपयोग होतो.
1: दुसरा प्राणमय कोश हा अन्नमय कोशाचा वरचा स्तर. यामध्ये रक्ताभिसरण पचन उत्सर्जन आणि ह्या सर्व शरीर अवयवांचे कार्य सुधारण्याकरता पुरेशा प्रमाणात प्राणशक्तीची जी आवश्यकता असते त्याच्यासाठी प्राणशक्तीचे जर का संतुलन बिघडले तर अनेक विकार होऊ शकतात. म्हणून प्राणमय कोशाच्या संतुलनासाठी प्राणायाम उपयोगी ठरतो. मनोमय कोश हा तिसरा प्राणमय कोशाचा वरचा स्तर. मनावर झालेल्या एखाद्या आघातामुळे मानवी मनाची स्थिरता बिघडते आणि त्याचा परिणाम शरीर आरोग्यावर होतो. अशा वेळी मनावर संस्कार करण्यासाठी धारणेचा उपयोग होतो. धारणेमुळे स्थिर झालेल्या मनावर ध्यानाच्या अभ्यासाने पूर्णपणे नियंत्रण मिळवता येते. हृदय व श्वसन यांची गती ह्यावेळी मंद होते. शरीर विश्रांती अवस्थेत आणि मन शांत स्थितीत येते. याच्यावरचा स्तर म्हणजे विज्ञानमय कोश. या कोशाच्या संतुलनासाठी आध्यात्मिक व्याख्याने समुपदेश सत्संग हे उपयोगी येतात. आणि शेवटचा आनंदमय कोश हा सगळ्यात वरील स्तर. ह्या कोशासाठी निस्वार्थी सेवाभावी वृत्ती निष्काम कर्मयोग ह्याद्वारे परमानंद आणि संपूर्ण शैथिल्य प्राप्ती होते.
0: अशा प्रकारे आरोग्य प्राप्तीसाठी प्रतिबंधात्मक म्हणून योगाभ्यास उपयोगी ठरतो. या ठिकाणी आरोग्यापेक्षा स्वास्थ्य हा शब्द अधिक समर्पक वाटतो. कारण आयुर्वेदाने स्वास्थ्याची व्याख्या अशी केली आहे की समदोष हा सब अग्निश्च समधातू मलक्रिया हा प्रसन्न आत्मेंद्रिये मनहा स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे वात पित्त कप हे त्रिदोष अग्नि धातू मलक्रिया यांच्या साम्य अवस्थेमुळे इंद्रिये मन आत्मा या तिन्ही स्तरावर जेव्हा व्यक्तीला प्रसन्नतेचा अनुभव येतो तेव्हाच ती व्यक्ती स्वस्थ आहे असं म्हणले जाते. आणि हे सर्व आपण आत्ता ऐकल्याप्रमाणे योगाभ्यासामुळे साध्य होते. अशा प्रकारे दैनंदिन योगाभ्यासाद्वारे रोगाला प्रतिबंध करून आरोग्य आपल्याला मिळवता येते. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत.

21 जून 2026 या 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या अनुषंगानं विशेष कार्यक्रम मालिका योग संजीवनी आता आपण ऐकली. यामध्ये सहभाग होता योग विशारद बाळकृष्ण चिटणीस आणि अंजली चिटणीस यांचा. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. यानंतर ठीक 7 वाजता प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: भरधाव वेगात वाहन चालवाल,
1: लाख मुलाचा जीव गमवाल,
0: वाहन वेगावर नियंत्रण ठेवाल,
1: जन्मभर सुखाने प्रवास कराल, वाहन वेगाने चालवू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: अवजड सामान वाहू नका,
0: जीव धोक्यात घालू नका,
1: वाहन चालवताना अतिभार नको,
0: उगाच जीवाला घोर नको, सुरक्षितपणे वाहन चालवा,
1: प्रवासाचा वेळ मजेत घालवा,
0: शिस्तीत वाहन नेहमी चालवा,
1: वाहतुकीची कोंडी समस्या मिटवा।
2: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप्स आहेत 558 ग्रहणसर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी सायंकाळचे 7 वाजता थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून त्याआधी एक संदेश।
3: यार कोई ऐसी लाइफ इंश्योरेंस पॉलिसी बताओ जिसमें कम प्रीमियम हो, बोनस भी अच्छा मिले और भरोसे वाला भी हो।
4: PLI है ना,
5: सरकारी कर्मचारी के साथ साथ सभी प्रोफेशनल ग्रेजुएट और डिप्लोमा होल्डर्स

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियमची निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचाच भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणाचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलंय. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातल्या तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासाकरता पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेनं टाकलेलं एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले.
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंदूरच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे हे अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला आहे. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एक्सट्रुशन्सच्या आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रांमधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं ते म्हणाले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. या महत्वाच्या प्रकल्पामुळे अॅल्युमिनियम एक्सट्रुडेड घटकांच्या आयातीवरचं देशाचं अवलंबित्व कमी होऊन आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
2: हमारी जो सरकार की कंपनियां हैं

0: आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठबळ मिळणार आहे असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
1: हमारी जो सरकार की कंपनियां है, हमारी जो PSUs है, ये नई नई टेक्नोलॉजीज डेवलप कर रही है, एक दूसरे के साथ कोलैबोरेट कर रही है, एक दूसरे को साथ में लेकर नई क्षमताएं तैयार कर रही है. मैं ऐसा मानता हूं कि ये भी नए भारत की तस्वीर आज हमारी रक्षा विभाग की PSUs के माध्यम से हमको देखने को मिलती है, इसलिए उनको भी बहुत बहुत बधाई देता हूं.
0: या प्रकल्पामुळे नागपूरसह विदर्भातल्या संरक्षण निर्मिती परिसंस्थेला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय चाचणी केंद्राच्या सूक्ष्मजीवशास्त्रीय चाचणी प्रयोगशाळेचं उद्घाटन आज मुंबईत केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते झालं. या ठिकाणी बहुमजली निवासी संकुलाच्या प्रकल्पाचं भूमिपूजनही त्यांनी केलं. छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सॅटेलाईट केंद्राचं आणि गाझियाबाद इथल्या राष्ट्रीय चाचणी केंद्रातल्या बूट चाचणी सुविधेचं उद्घाटन त्यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. जागतिक परिस्थिती अस्थिर आणि जागतिक व्यवस्था कमकुवत झालेली असताना गुणवत्तेची खात्री देऊन भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनवण्यात या चाचणी सुविधा महत्वाची भूमिका बजावतील असं प्रतिपादन जोशी यांनी यावेळी केलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. शिवसेनेचा आज 60वा वर्धापन दिन आहे. वर्धापन दिनाचा कार्यक्रम शिवसेनेनं गोरेगाव नेस्को इथं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं शिव इथल्या षणमुखानंद सभागृहात आयोजित केला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या बातम्या माध्यमात प्रसारित होत आहेत. अशावेळी कोणताही अनुचित प्रकार होऊ नये याची खबरदारी घेण्याची सूचना गुन्हे अन्वेषण विभागानं पोलीस उपायुक्तांना दिली आहे. मुंबईची परिवहन सेवा असलेल्या बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मुंबई महानगरपालिकेच्या अर्थसंकल्पात बेस्टचा अर्थसंकल्प सामावून घ्यावा, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं प्रलंबित आर्थिक लाभ तातडीनं द्यावेत, 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी आदी मागण्यांसाठी 12 कर्मचारी संघटनांनी हा संप पुकारला आहे. या संपामुळे मुंबईतल्या 27 बेस्ट डेपोंमधून एकही बस बाहेर पडली नाही. या संपामुळे सकाळी आपापल्या कार्यालयाकडे निघालेल्या लाखो प्रवाशांना त्रास सहन करावा लागला. बेस्टच्या संपामुळे टॅक्सी, रिक्षा आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागला. बेस्ट संपामुळे मुंबईच्या मेट्रो सेवांवरही मोठा ताण आल्याचं दिसून आलं. बेस्ट उपक्रमाच्या 2766 बसेसपैकी केवळ 38 बसेस रस्त्यावर धावत असून 6 ठिकाणी कामगारांनी बसेसवर दगडफेक केल्यामुळे बसचं नुकसान झाल्याची माहिती बेस्ट प्रशासनानं दिली आहे. संपाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बेस्ट मालमत्तेचं नुकसान आणि वाहतुकीत व्यत्यय आणणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी 4 दिवसापासून बुलडाणा इथं सुरू केलेलं अन्नत्याग आंदोलन आज स्थगित केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून मंत्री गिरीश महाजन यांनी आज तुपकर यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांविषयी तात्काळ सकारात्मक विचार करून निर्णय घेऊ असं आश्वासन दिलं. त्यानंतर महाजन यांच्या हस्ते फळांचा रस घेऊन तुपकर यांनी उपोषण सोडलं. मात्र आपली शेतकऱ्यांसाठीची लढाई यापुढेही सुरू राहील, काही कालावधीसाठी आंदोलन स्थगित केलं आहे असं तुपकर यांनी सांगितलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रत्येक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचं शोषण रोखण्यासाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी पोष कायद्याअंतर्गत तक्रार समित्यांची तातडीनं स्थापना करून केंद्र आणि राज्य शासनाच्या सर्व महिला भूमिक योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोचवावा असे निर्देश राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी दिले आहेत. त्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महिला सुरक्षा कायदे आणि विविध कल्याणकारी योजनांच्या आढावा बैठकीत बोलत होत्या. नीट UG फेरपरीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. व्हॉट्सअप क्रमांक पुन्हा एका 7827980287. हवामान. गेल्या 24 तासात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला. विदर्भात तुरळक

0: ठिकाणी उष्णतेची लाट होती. येत्या दोन दिवसात राज्याच्या चारही विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार असल्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि इतर संरक्षण सामुग्रीसाठी आवश्यक असलेल्या हलक्या अॅल्युमिनियम निर्मिती प्रकल्पाची संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते पायाभरणी आणि 60व्या वर्धापन दिनानिमित्त दोन्ही शिवसेनेचे मुंबईत मेळावे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून बोलत आहोत. संध्याकाळचे 7:10 झालेली आहेत. श्रोते हो, आता जाणून घेऊयात कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून आपल्याला प्राप्त झालेले फळ आणि भाजीपाल्यांचे आजचे बाजार भाव. प्रति क्विंटल दरानं कमीत कमी आणि जास्तीत जास्त भाव असे आहेत. कांदा 500 ते 2300, बटाटा 700 ते 1275, लसूण 4000 ते 19000, डाळिंब 5000 ते 14000, पेरू 1000 ते 2000, कलिंगड 500 ते 1200, अननस 3000 ते 6000, सफरचंद 7000 ते 14000, आंबा 10000 ते 24500, आंबा तोतापुरी 1000 ते 2000. कृषी उत्पन्न बाजार समिती सांगली यांच्याकडून प्राप्त झालेले बाजारभाव आत्ताच आपण ऐकलेत.

शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह मिरज यांच्याकडून प्राप्त झालेले निवेदन आता आपण ऐकणार आहोत. दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय व व्यावसायिक प्रशिक्षण. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा परिषद सांगली अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव शासकीय संस्था आहे. सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणं सुरू आहे. माफत जागा असल्यानं त्वरित संपर्क साधावयाचं आवाहन करण्यात आलेलं आहे. प्रवेशासाठी नियम अटी आणि सवलती अशा आहेत. अभ्यासक्रमाचं नाव सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ एमएस ऑफिस संगणक कोर्स. शैक्षणिक पात्रता किमान 8वी पास. अभ्यासक्रम दुसरा मोटार अँड अमेचर वाइंडिंग सबमिसिबल पंप सिंगल फेज इलेक्ट्रिक कोर्स. किमान पात्रता 9वी पास. वयोमर्यादा 16-40 वर्ष. प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष. फक्त दिव्यांग मुलांनाच प्रवेश दिला जाणार आहे. प्रवेश अर्ज आणि माहितीपत्रक अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह टाकळी टाकळी रोड मेत्रे मळा गोदड मळ्याजवळ मिरज तालुका मिरज जिल्हा सांगली पिनकोड 416-410. संपर्क क्रमांक 0233-2222-908. मोबाईल क्रमांक 99-22-577-561. या पत्त्यावर पोस्ट किंवा समक्ष भेटावयाचा आहे. प्रवेशासाठी कोणतीही फी आकारली जाणार नाही. प्रवेश अर्ज पूर्णपणे भरून फोटोसह संस्थेकडे पाठवावेत किंवा समक्ष भरून द्यावेत. प्रवेश अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, एसएससी मार्कशीट, प्रमाणपत्र, अपंगत्व असल्याबाबत

करण्याचं, सक्षम अधिकाऱ्यांचं प्रमाणपत्र, आधार कार्ड, UD आयडी कार्ड, डोमिसाईल प्रमाणपत्र आणि उत्पन्नाचा दाखला यांच्या झेरॉक्स प्रती जोडाव्यात. प्रवेश अर्ज संस्थेकडे पाठवावेत. प्रवेश अर्ज प्राप्त झाल्यानंतर तज्ज्ञ समितीद्वारे मुलाखती घेऊन प्रवेश देण्यात येणार आहे. तरी माफक जागा असल्यानं गरजू दिव्यांगांना या सुवर्ण संधीचा लाभ घेण्यासाठी त्यांनी संपर्क साधावायचा आहे. ग्रामीण आणि शहरी भागातील लोकांना याचं आवाहन करण्यात आलेलं आहे. श्रोते हो, आत्ताच आपण शासकीय प्रौढ अपंग प्रशिक्षण केंद्र व वसतिगृह मिरज यांच्याकडनं मिळालेलं निवेदन ऐकलं. आता ऐकूयात वृत्तविशेष मुंबई केंद्राच्या स्टुडिओतून.

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, एका सशक्त देशाची ताकद असते तिथली तरुण पिढी. पण याच पिढीला जेव्हा अंमली पदार्थांचं ग्रहण लागतं तेव्हा फक्त एक आयुष्य नाही तर अख्खा देश अंधाराकडे वाटचाल करतो. पण या अंधाराला समूळ नष्ट करण्यासाठी भारत सरकारनं ड्रग्ज आणि नशामुक्त भारत अभियान अधिक तीव्र केलं आहे. अंमली पदार्थांचं सेवन आणि त्यामुळे होणारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक दुष्परिणाम याविषयी समाजात जनजागृती करण्यासाठी दरवर्षी 26 जूनला आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी आणि अवैध तस्करी विरोधी दिन साजरा केला जातो. याच निमित्तानं देशभरात 17 जून ते 26 जून या दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा उद्देश एकच आहे, प्रत्येक घराला, प्रत्येक गावाला आणि संपूर्ण भारताला व्यसनमुक्त करणं. या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात नशामुक्त भारत सप्ताहाचं महत्व आणि गरज या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण ऐकणार आहोत. श्रोते हो, व्यसनाधीनता ही केवळ एका व्यक्तीची समस्या नाही तर त्यामुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त होतं. पण आता वेळ बदलली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी स्पष्ट केलं आहे की अंमली पदार्थांची तस्करी आणि सेवनाविरुद्ध आपली झिरो टॉलरन्स म्हणजेच नशेविरोधात शून्य सहनशीलता ही सर्वात मोठी नीती आहे. 2047 पर्यंत संपूर्ण भारताला ड्रग्ज मुक्त बनवण्याचा हा राष्ट्रीय संकल्प आता आपला सगळ्यांचा संकल्प झाला आहे. या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयानं नशामुक्त भारत अभियान सुरू केलं आहे. 17 जून ते 26 जून दरम्यान नशामुक्त भारत सप्ताह पाळला जात असून या वर्षीच्या सप्ताहाची मध्यवर्ती संकल्पना नशामुक्त भारत अभियान विकसित भारत की पहचान अशी आहे. या सप्ताहादरम्यान देशभरात जिल्हा प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून अनेक जनजागृतीपर कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. या कार्यक्रमाविषयी अधिक माहिती देत आहेत राज्याच्या नशाबंदी मंडळाच्या सरचिटणीस वर्षा विद्या विलास.
1: महाराष्ट्र राज्याचे विविध विभाग, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, पोलीस विभाग, उत्पादन शुल्क विभाग, आरोग्य विभाग, या सगळ्या महिला बाल विकास विभाग, या सगळ्या विविध विभागांच्या माध्यमातून नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या सहयोगाने राज्यात जनजागृती, प्रतिबंध, समुपदेशन आणि पुनर्वसन यावर भर देणारे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत. 26 जून हा अंमली पदार्थांच्या विरोधात एक वातावरण निर्माण करणारा दिवस असतो आणि या दिवसाच्या अनुषंगाने शाळा असतील, महाविद्यालय असतील, युवक मंडळे असतील, स्वयंसेवी संस्था, ग्रामपंचायती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून व्यसनमुक्तीची शपथ, जनजागृती रॅली, पथनाट्य, चित्रकला, निबंध व वक्तृत्व स्पर्धा, सायकल रॅली, मॅरेथॉन, युवक संवाद, व्यसनमुक्ती कार्यशाळा आणि समुपदेशन शिबिरे अशा प्रकारचे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. तसेच सोशल मीडिया मोहिमाही, तज्ञांची व्याख्याने, व्यसनमुक्ती केंद्रांना भेटी, पालकांसाठी मार्गदर्शन सत्र आणि ग्रामसभांमधून आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विविध बैठकांमधून हे व्यसनमुक्तीचे संदेश देण्यात येत आहेत. या माध्यमातून विशेषतः युवकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांच्या विषयी जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न

0: केला जात आहे. खरं म्हणजे नशाबंदी मंडळ एक वाक्य म्हणतं की डिमांड आहे म्हणून सप्लाय आहे. या वेळेला आपण डिमांड कशी बंद करू आणि या अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कशा पद्धतीनं अंतिम माणसापर्यंत पोहोचू या माध्यमातून हे अशा प्रकारच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं. खरं म्हणजे व्यसनाधीनता केवळ व्यक्तीचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य बिघडत नाही तर संपूर्ण कुटुंबाच्या सामाजिक आर्थिक आणि भावनिक जीवनांवरती गंभीर परिणाम करते. अनेक वेळा कुटुंबातील तणाव असतील, आर्थिक अडचणी असतील, कौटुंबिक हिंसा किंवा सामाजिक बहिष्कार यामध्ये व्यसन हे प्रमुख कारण असते. अंमली पदार्थांच्या विरोधात खरं म्हणजे कठोर कायदे आवश्यक आहेतच, ते आहेतच, परंतु केवळ कायद्याच्या भीतीने ही समस्या संपणार नाही. कुटुंबातील एखादी व्यक्ती व्यसनांच्या आहारी गेली असल्यास सर्वप्रथम त्याला दोष देण्याऐवजी समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे कुठल्याही प्रकारचा नशा करणारा व्यक्ती हा आपला शत्रू नाही, दुश्मन नाही, तो आजारी आहे आणि तो मानसिक आजारी आहे हे पहिलं आपण समजून घेतलं पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीचं व्यसन करण्याची कारण अगणित आहेत, त्यामुळे ती पहिली आपण समजून घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून रागावणे, अपमान करणे किंवा सामाजिक दबाव आणणे यामुळे परिस्थिती अधिक बिघडू शकते. म्हणून सुरुवातीला त्या व्यक्तीशी प्रेमाने संवाद साधावा लागेल. त्याला व्यसनांचे दुष्परिणाम माहीत नसतात असे नाही, पण त्याला थोड्याशा वेगळ्या पद्धतीने समजावे लागतील आणि आवश्यक असल्यास त्याला मानसोपचार तज्ञ आहे, समुपदेशक आहे किंवा व्यसनमुक्ती केंद्रांची आपल्याला मदत घ्यायला हवी. जितक्या लवकर त्याच्यावर उपचार सुरू होतील तितकेच त्यांच्या पुनर्वसनाचे यश वाढते. हा आमचा इतक्या वर्षीचा नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्याचा अनुभव आहे. खरं म्हणजे सामान्य नागरिकांनी आपल्या परिसरात व्यसन विरोधी जागृती करणं आवश्यक आहे. युवकांना सकारात्मक उपक्रमाकडे वळवणं, जर आपल्या विभागात काही संशयास्पद हालचाली तुम्हाला दिसल्या तर त्या प्रशासनाला माहिती देणं किंवा त्या विभागात काम करणाऱ्या व्यसनमुक्ती काम करणाऱ्या संस्था संघटनांपर्यंत ते पोहोचवणं, व्यसनमुक्त झालेल्या व्यक्तीला समाजात पुन्हा सन्मानाने उभा करण्यासाठी मदत करणं आवश्यक आहे. आजच्या काळात तरुणांमध्ये अंमली पदार्थाच्या वाढत्या वापरामागे अनेक सामाजिक आणि मानसिक कारणे आहेत. मित्रांचा दबाव असेल, सोशल मीडियाचा प्रभाव असेल, तणाव असेल, नैराश्य असेल, बेरोजगारी आहे, स्पर्धेचा तणाव आहे, कौटुंबिक संवादाचा अभाव आहे, एकटेपणा आहे, चुकीची संगत आहे, घरात होणार आई वडिलांच्या नात्या संबंधांमध्ये होणारे घटस्फोट आहे आणि बेरोजगारी ही अनेक कारणे आहेत. काही तरुण उत्सुकतेपोटी किंवा फॅशन म्हणून सुद्धा व्यसनाला सुरुवात करतात, परंतु नंतर त्याचे गंभीर व्यसनात रूपांतर होते. त्यामुळे मानसिक आरोग्य, भावनिक आधार आणि सकारात्मक जीवन कौशल्य विकसित करणं खरं म्हणजे जरुरी आहे. जर एखादा व्यक्ती ड्रग्सच्या बेकायदेशीर विक्री, साठवणूक किंवा तस्करी बाबत त्याला माहीत असेल तर त्यांनी जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा मग अंमली पदार्थ विरोधी पथक जे आहे आपलं, ज्याला आपण अँटी नार्कोटिक सेल म्हणतो, किंवा संबंधित शासकीय हेल्पलाईनवर किंवा संबंधित नशा बंदीवर काम करणाऱ्या सामाजिक संस्था ज्या सरकारने ज्यांना मान्यता दिलेली आहे अशा संस्थांच्या हेल्पलाईनवर त्यांना माहिती द्यावी. अनेक ठिकाणी माहिती देणाऱ्यांची ओळख ही गोपनीय ठेवण्यात येते आणि तशी व्यवस्था आहे. नागरिकांनी निर्भयपणे आणि जबाबदारीने माहिती दिल्यास अशा बेकायदेशीर साखळ्यांवर प्रभावीपणे कारवाई करणं हे प्रशासनाला अधिक सोपं होतं. आणि म्हणून यूज, मिसयूज, अब्यूज, डिपेंडन्सी आणि ऍडिक्शन याच्या 5 स्टेज आहेत व्यसनांच्या. यातून व्यक्तीला बाहेर काढायचं असेल आणि आपला महाराष्ट्र, आपला भारत जर व्यसनमुक्त करायचा असेल तर नशामुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासनाबरोबर, प्रशासनाबरोबर नागरिकांनी सामूहिक जबाबदारी उचलली पाहिजे.
1: श्रोतेहो, नशेच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी सहानुभूतीपूर्वक आणि सकारात्मक संवादाची गरज असते. त्यांना दोष देण्याऐवजी त्यांच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांच्यावर उपचारांसोबत त्यांचं आणि त्यांच्या कुटुंबांचं समुपदेशन करणं आवश्यक आहे. या संदर्भात अधिक मार्गदर्शन करत आहेत मुंबईच्या KM रुग्णालयाच्या नशामुक्ती केंद्राच्या डॉक्टर शिल्पा आडारकर.
2: एखादी व्यक्ती नशेच्या किंवा व्यसनाच्या आहारी गेली आहे का हे कसं ओळखावं? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे नशेचं प्रमाण हळूहळू वाढत गेलेलं आहे. आधी जेवढ्या प्रमाणात घेत होते ते आता वाढत गेलंय. आधी एक सिगरेट होती, आता 2, 4, 5, 10 किंवा त्याची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी ही वाढत गेलेली आहे. कधीतरी घेत होते ते आता 8

0: आठवड्यातनं एकदा, मग आठवड्यातनं एकदाच, आठवड्यातनं 2-3 वेळा, आणि मग रोज, अशा प्रकारे वारंवारता ही वाढत जाते. आणि महत्वाचं आणखी एक लक्षण म्हणजे, जर आता नशा घेतली नाही तर काही लक्षणं दिसतात, ज्याला विथड्रॉल सिम्टम्स असं म्हणतात. म्हणजे जर तंबाखू किंवा सिगरेट मिळालं नाही तर बेचैन होतं, कामात लक्ष लागत नाही, किंवा दारू प्यायली नाही तर झोप लागत नाही, किंवा हात कापतात, किंवा कधी कधी गोंधळायला होतं, काही कानात आवाज येतात, अशा प्रकारची विथड्रॉल सिम्टम्स यायला लागली तर नक्कीच त्याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि अर्थातच याचा परिणाम जीवनातल्या इतर गोष्टींवर व्हायला लागतो, म्हणजे अभ्यास किंवा कामावर परिणाम होतो, किंवा नातेसंबंधांवर परिणाम होतो, समाजातली जी प्रतिमा असते ती ढासळायला लागते, आर्थिक नुकसान व्हायला सुरुवात होते. मग समजावं की याला व्यसनाधीनतेचा आजार झाला आहे. व्यसनाधीनतेच्या आजाराचे जे उपचार असतात ते सुरू करताना सर्वप्रथम व्यसन बंद करावं लागतं. व्यसन बंद केल्यावर जे विथड्रॉवल सिम्टम्स किंवा लक्षणं दिसतात त्याची जी ट्रीटमेंट किंवा उपचार असतात ते सर्वप्रथम केले जातात. त्यासाठी काही गोळ्या इंजेक्शन दिली जाते. हे उपचार ओपीडी बेसिस म्हणजे घरून येऊन जाऊनही करता येतात, आणि जर काही जास्त प्रमाणात सिरियस असं काही लक्षणं असतील किंवा जास्त दीर्घकालीन आजार आहे किंवा त्याचे काही दुष्परिणाम झालेले आहेत तर पेशंटला ऍडमिट करून म्हणजे भरती करूनही उपचार करता येतात. त्यानंतर जेव्हा हे विथड्रॉल सिम्टम्स कमी होऊन पूर्णपणे बंद होतात त्यानंतर पेशंटचं मोटिवेशन म्हणजे व्यसन सोडण्याची जी इच्छा आहे ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले जातात. मग त्याच्यामध्ये मोटिवेशन एनहान्समेंट थेरपी, समुपदेशन किंवा काउन्सिलिंग, ग्रुप थेरपी म्हणजे एकत्र बसवून गट चर्चा, या प्रकारचे उपचार केले जातात. तसंच दीर्घकाळ घेण्यासाठी काही औषधं असतात, क्रेविंग किंवा तलफ कमी करण्यासाठी असतात, ती दिली जातात. अशा प्रकारे व्यसनाधीनतेच्या आजाराचे उपचार केले जातात. उपचारानंतर जसे दीर्घकाळ घेण्यासाठी दिलेली गोळ्या औषधं असतात ती नियमितपणे घ्यावी लागतात, आणि डॉक्टरांबरोबर नियमित फॉलोअप करणंही गरजेचं असतं. जरी पेशंट चांगला आहे, आता नशा करत नाही, तरीही फॉलोअप करणं गरजेचं असतं. तसंच जीवनशैलीमध्येही काही बदल करावे लागतात, ज्याला आपण साध्या भाषेत पथ्य असं म्हणू शकतो. जशी आजारासाठी आपण पथ्य पाळतो तशी ही पथ्यही पाळावी लागतात. उदाहरणार्थ फ्रेंड सर्कल म्हणजे ज्या मित्रांमध्ये नशा केली जायची ते टाळणं, किंवा ज्या ठिकाणी नशा असू शकते अशा ठिकाणी जाणं, अशा समारंभात पार्टीमध्ये किंवा बारमध्ये अशा ठिकाणी जाणं टाळणं हे एक पथ्य आहे. सगळ्यात महत्वाचं पथ्य आहे की कामामध्ये गुंतून राहणं, त्यामुळे नियमित काम एक रुटीन किंवा दिनचर्या बनवणं हेही तितकंच महत्वाचं आहे. आणि पैशाचे व्यवहार टाळणं, कारण पैसे असणं हे अजून एक कारण होऊ शकतं व्यसन पुन्हा सुरू करण्याचं, त्यामुळे ते टाळणंही एक पथ्य आहे. आणि ही सगळी पथ्य जर पाळली तर आपण ट्रिगर्स म्हणजे ज्या गोष्टींमुळे पुन्हा व्यसनाकडे जाण्याची शक्यता आहे ते सगळं आपण टाळू शकतो. आणि त्याचबरोबर उपचार आणि फॉलोअपही सुरू ठेवावे लागतात. कुटुंबियांना मी असं सांगेन की व्यसनाधीनता हा एक आजार आहे, जितक्या लवकर आपण त्याची ट्रीटमेंट करू तितकं जास्त लवकर बरं होण्याची आणि त्यातून बाहेर येण्याची शक्यता आहे. पेशंटला रागावून, शिक्षा करून किंवा त्याला समजावून सांगून किंवा त्याचं लग्न करून किंवा त्याला जेवणामध्ये काहीतरी औषध घालून तो सुधारेल हा गैरसमज आहे. आपण याला जर आजार समजलो तर आपोआपच आपला ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्यांच्या घरात किशोरवयीन मुलं आहेत त्यांनी त्यांच्याशी संवाद साधणं फार गरजेचं आहे. त्यांच्याशी कनेक्टेड राहणं महत्वाचं आहे. घरातलं वातावरण सकारात्मक ठेवणं, त्यांचे मित्रमंडळी कोण आहेत, त्यांचे छंद कोणते आहेत, ते इतर वेळेस विरंगुळा म्हणून काय करतात, या सगळ्यावर लक्ष असणंही तितकंच गरजेचं आहे. ते केलं तर आपण हे सुरूच होऊ नये किंवा याचा प्रतिबंध
1: श्रोते हो, भारत सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे नशामुक्त भारत अभियान राबवलं जातं. या अंतर्गत देशभरात अनेक मोफत व्यसनमुक्ती केंद्र चालवली जातात. तुम्ही कोणत्याही वेळी सरकारच्या राष्ट्रीय व्यसनमुक्ती हेल्पलाईन क्रमांक 1800110031 वर कॉल करून मोफत आणि गोपनीय सल्ला मिळवू शकता. लक्षात ठेवा, तुमची ओळख पूर्णपणे गुप्त ठेवली जाते.

श्रोतेहो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता. तसंच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादन आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य त्रिशरण कांबळे, लेखन आणि समन्वय प्रिया जाधव, निवेदन राजेश शर्भा.

श्रोते हो वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. सायंकाळचे 7:30 वाजलेत. आता शेतकरी बांधवांसाठी प्रसारित करीत आहोत कार्यक्रम माझा आवार माझा शिवार.

0: शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आजच्या माझ्यावर माझ्या शिवारी या कार्यक्रमात मी सर्व शेतकरी बंधूंचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे शुक्रवार. भारतीय सौर दिनांक 29 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 19 जून 2026. मंडळी, आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
1: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन. याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत. सादरकर्ते आहेत धीरज केदारी.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, आता खरीप हंगामाची सुरुवात होणार आहे. आपण पावसाची वाट बघतच आहोत. या पावसाळ्यात आपल्या पशुधनाची कशी काळजी घ्यावी, त्यांचं आरोग्य कसं राखावं, त्यांचं व्यवस्थापन कसं करावं याविषयीची माहिती आज आपल्या कार्यक्रमात आपण घेणार आहोत. ही माहिती आपल्याला देण्यासाठी आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आज आले आहेत डॉक्टर संजय मंडकमाले सर. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ आहेत पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, त्याचप्रमाणे प्राचार्य म्हणून सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी या ठिकाणी देखील त्यांनी आपला कार्यभार सांभाळलेला आहे. डॉक्टर संजय मंडकमाले सर हे पशुसंगोपन पशुसंवर्धन या विषयात विशेष कार्य यांनी केलेलं आहे. यामध्ये फुले त्रिवेणी संकरित गायींची निर्मिती, पंढरपुरी म्हैस, दख्खन मेंढी तसंच संगमनेरी उस्मानाबादी शेळी यांचं जतन यांचं संवर्धन यावर यांचं विशेष कार्य आहे. सर, आपलं आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. नमस्कार.
3: खूप खूप धन्यवाद मॅडम.
2: तर पहिला प्रश्न असा आहे की पावसाळ्यात पशुधनाच्या आरोग्यावर नेमका कसा परिणाम होतो आणि पावसाळ्यात जनावरांमध्ये कोणकोणते आजार हे सर्वात जास्त आढळून येतात?
3: पावसाळ्यामध्ये जनावरांवरती होणारा मुख्य परिणाम प्रामुख्याने जिथे जास्त पावसाचा प्रदेश आहे, म्हणजे आपला पुण्यातला मावळ भाग आहे की जिथे भरपूर पाऊस पडतो, तर अशा ठिकाणी विपरीत परिणाम पशुधनाच्या आरोग्यावर होत असतो. आणि मुळात पावसाळ्यात होणारा हवामानातला बदल म्हणजे हवामानामध्ये दमटपणा येतो, आर्द्रता वाढते आणि अति पावसामुळे सगळीकडे चिखल दलदल होते, तसंच नवीन गवत उगवून आलेलं असतं, नद्या ओढ्या नाले यांना गढूळ पाणी आलेलं असतं आणि या सर्वांचा परिणाम एक दूषित वातावरण म्हणजे आहार दूषित होतो, पाणी दूषित होतं, गोठे दूषित होतात आणि मग जनावरांच्या आरोग्यावर याचा विपरीत परिणाम होतो.
2: बरोबर.
3: आता नेमका कशा कशावर परिणाम होतो तर जनावर

0: मध्ये जीवाणूजन्य विषाणूजन्य आजार येऊ शकतात. जनावरांची विशेषतः खूर कूज ज्याला म्हणतात, पायाची खूर जे आहे ते जास्त ओले होऊन ते कुजतात, हा एक प्रामुख्याने येतो. पोटाचे विकार, श्वसनाचे विकार असे विविध आजार जनावरांवरती येतात. हा त्या जनावरांच्या आरोग्यावरती परिणाम होतो आणि मग त्याचा दुष्परिणाम म्हणून जनावरांची दूध उत्पादन क्षमता घटणे, किंवा वासरांमध्ये मृत्यूचं प्रमाण वाढणे, किंवा शेळ्या असतील तर त्यांच्या करड्यांमधलं मृत्यूचं प्रमाण वाढणे, तर अशा घटना ह्या वारंवार घडतात.
1: बरोबर. पावसाळ्यामध्ये पशुधनात आपण बघतो की परजीवींचा जो संसर्ग आहे तो जास्त दिसतो, त्यामध्ये आहे कृमी, गोचिड किंवा उवा, तर यांचा संसर्ग टाळता येतो का आणि याच्यासाठी आपण काय काय व्यवस्था केली पाहिजे?
0: परजीवीमध्ये दोन प्रकारचे परजीवी आहेत, एक अंतर्गत परजीवी म्हणजे पोटातले जंतू आणि बाह्य परजीवी म्हणजे आपण जे सांगितलं की गोचिड, पिसवा, उवा, तर यांचा संसर्ग निश्चितपणे टाळता येतो. आता काही औषधं उपलब्ध झालेली आहेत की जी जनावरांच्या अंगावरही फवारायची असतात आणि गोठ्यात सुद्धा फवारायची असतात, तर अशा औषधांचा प्रामुख्यानं महिना दोन महिन्यात किंवा जेव्हा प्रादुर्भाव जाणवेल त्यावेळी किमान तीन दिवस सातत्यानं त्याचा वापर केला पाहिजे. आज नुसता फवारला आणि उद्या थांबला असं करून चालत नाही, कारण परत ते परजीवी परत त्या अंगावर येतात, तर हा वापर आपण केला पाहिजे. दुसरी गोष्ट ही आहे की आपल्या देशी पद्धती आहेत, त्यांच्याकडे खूप थोडी जनावर आहेत आणि मग त्यांना ही औषधं परवडत नाहीत बाहेर आणायची, किंवा त्यांच्याकडे फवारणीला पंप नाही, तर अशा लोकांनी ना तंबाखूचं पाणी करून ते जनावरांना त्यांनी धुतली तरी चालू शकते. जिथे गोचिडांचा प्रादुर्भाव आहे तर एक छोटासा उपाय आपला जो गावठीत आहे तो शेतकऱ्यांना सांगतो की मिठाचं संतृप्त द्रावण करायचं. मग संतृप्त द्रावण म्हणजे काय, तर पाणी उकळायला ठेवायचं, साधारण लिटर दोन लिटर जे काही आपल्याला आवश्यक असेल ते पाणी उकळायला ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये जाड मीठ हे सारखं टाकत राहायचं. जोपर्यंत ते मीठ विरघळतंय पाण्यातलं तोपर्यंत मीठ टाकायचं. ज्यावेळी मीठ विरघळायचं थांबेल त्यावेळी मीठ टाकणं थांबवायचं. हे झालं मिठाचं संतृप्त द्रावण. आणि ह्या द्रावणाने आपल्या जनावराचं अंग केसाच्या उलट्या दिशेने पुसायचं, म्हणजे मग जे काही गोचिड वगैरे आहेत विशेषतः ताशेच्या किंवा दोन पायाच्या मध्ये गोचिड जास्त असतात, मानेजवळ असतात, कानाच्या पाठीमागे कानात गोचिड असतात, ते विशेष शेवटीच्या खाली असतात, तर या विशेष भागांकडे लक्ष देऊन हे संतृप्त द्रावणानं जनावर पुसायचं आणि हे द्रावण वाळलं की जनावर धुवायचं, म्हणजे किमान अर्धा तासापर्यंत हे वाळतं जनावर आणि त्यानंतर ताबडतोब जनावर धुवायचं, नाहीतर मग जनावरांच्या अंगावरचे केस गळायला. त्यामुळे हा उपाय करताना शेतकरी म्हणून ही एक काळजी घ्यायची की हा उपाय खूप चांगला आहे, परंतु ही काळजी घ्या तुम्ही, हे करा की अर्ध्या तासाला जनावर तुमचं
1: धुतलं गेलं पाहिजे, प्रभावी उपाय म्हणता येईल.
0: दुसरा एक उपाय आहे की आपल्या गोठ्यांमध्ये कोंबड्या सोडा, गावठी कोंबड्या ज्या असतात आपल्या, त्या गावठी कोंबड्या म्हणजे एक पूरक व्यवसाय तुम्हाला होऊन जाईल की ज्यांच्या ज्यांच्याकडे गायी आहेत, म्हशी आहेत, विशेष करून संकरित गायी आहेत, त्यांनी जर थोड्या प्रमाणात कोंबड्या त्याच्यात ठेवल्या तर या कोंबड्या परोपजीवी निर्मूलनाचं खूप चांगलं काम करतात. त्या गोचिड वेचून वेचून खातात आणि मग जनावरांच्या परोपजीवीचे नियंत्रण जे आहे ते होऊ
1: आपोआप होऊ शकतो. बरोबर, छान. आपले हे जे उपाय आहे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांना आवडले असतील. पुढचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यात जनावरांच्या आहारात आपण कोणता बदल केला पाहिजे?
0: हा महत्वाचा प्रश्न आहे की पावसाळ्यामध्ये जनावरांच्या आहारात जो बदल करायचा, तर आता आपल्याला जनावर दोन प्रकारचे आहेत. काही शेतकरी चारून जनावर पाळतात, काही जनावर जागेवर बांधून मग त्याला बाहेरचा जो आपला चारा आहे पिकवलेला तो घालतात. तर बाहेर जे चरायला नेतात त्या लोकांनी खूप काळजी घेणं आवश्यक आहे की जिथं मऊल सुशित गवत आहे अशा ठिकाणी जास्त वेळ जनावर चरू देऊ नका. तुमची जी जनावर चारण्याची वेळ आहे ती कमी करा बाहेर चारण्याची, कारण नुकतंच गवत उगवून आलेलं असतं. या उगवलेल्या गवतामध्ये नायट्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात आणि त्यांनी पोटफुगी होऊ शकते आणि पोटफुगीने जनावर दगावण्याची सुद्धा समस्या निर्माण होऊ शकतात. तसंच जे जनावर गोठ्यात बांधून चारा खाऊ घालतात त्यांनाही एक आहे की तुम्ही चारा कापून आणला रे आणला की लगेच जनावरांना खाऊ घालू नका, तो थोड्या वेळ ठेवा, तो थोडासा कोमेजू द्या, सुकू द्या, टवटवीत जो चारा आहे तो घालू नका, त्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ द्या आणि मग पाण्याचं प्रमाण कमी झालं की मग त्याची पुट्टी करून तो जनावरांना घाला. तिसरा एक बदल शेतकऱ्यांनी करायचा की हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा, हिरवा चारा कमी प्रमाणात द्या, वाळलेला चारा जास्त प्रमाणात द्या. आणि हल्ली जो TMR म्हणजे सर्व मिश्रण एकत्र, म्हणजे आपण जसं भेळ खातो तसं जनावरांनी हिरवा चारा, वाळलेला चारा, खाद्य असं एकत्र करून जर दिलं तर ते छान खातात जनावर आणि ते अंगी पण लागतं. तर असा ज्याला आम्ही TMR म्हणतो की एकत्रित केलेला सर्व प्रकारचा चारा, यामध्ये हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. विशेषतः द्विदल धान्य जी आहेत म्हणजे ज्याला आपण लसूण घास म्हणतो, बरसीम म्हणतो, तर अशा याच्यातलं पाण्याचं प्रमाण कमी करून

0: तो एकत्रित करा आणि जनावरांना खाऊ घाला आणि वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण वाढवा. एक काळजी घ्यायची. दुसरा जे आपण विविध प्रकारचे पेंडी जनावरांना खाऊ घालतो, निसर्गी पेंड असेल, सोयाबीन पेंड असेल, तुमची शेंगदाणा पेंड असेल, तर पावसाळ्यामध्ये या पेंडीला एक विशिष्ट प्रकारची बुरशी येते. जर का त्याच्यात हिरवट काळसर अशी तुम्हाला बुरशी कुठल्याही पेंडीवर दिसली तर अशा प्रकारची पेंड अजिबात जनावरांना घालू नका, त्याने विषबाधा होण्याची शक्यता. तर ही काळजी शेतकऱ्यांनी जनावरांना खाऊ घालताना घ्यायची आणि अशा प्रकारच्या पेंडी गोठ्यामध्ये साठवताना येईल, या पेंडीला आर्द्रता जास्त लागणार नाही याची त्यांनी काळजी घ्यायची. ज्या शेतकरी बंधूंकडे वाळलेला चारा साठवलेला आहे त्यांनी साठवणुकीपूर्वी एक इथून पुढे काळजी घेतली पाहिजे की त्यामध्ये जाड मीठ टाका तुम्ही. जेव्हा तुम्ही पेंड्यावर पेंड्या रचता किंवा भुसा घेतला असेल तर भुसाच्या लेअर्स टाकता, या दोन लेअरमध्ये तुम्ही जर जाड मीठ टाकत राहिला तर बऱ्या प्रमाणात साठवणूक चांगली होते, या जी वाढ आहे ती कमी प्रमाणात होते. आणि अशी जर तुम्ही काळजी जनावरांच्या आहारामध्ये घेतली तर निश्चित पावसाळ्यात
1: फायदा होऊ शकतो. जसं आता आपण चाऱ्याविषयी सांगितलं तसंच पाण्याचा देखील त्याची गुणवत्ता आपली राखली गेली पाहिजे. जे जनावरांना पाणी आपण प्यायला देणार आहोत तर ही कशी राखली गेली पाहिजे?
0: पाणी आपण याला जीवन म्हणतो आणि जसं ते जीवन आहे तसंच त्यामागे जंतू संसर्ग होणे सुद्धा खूप संयुक्तिक आहे. म्हणजे गढूळ पाणी झालेलं असतं, पाणी झालेलं असतं, तर पाणी शक्यतो निर्जंतुक करून तुम्ही द्या. निर्जंतुकीकरणाकडे पूर्वी पोटॅशियम परमँगनेट सांगितलं जायचं, पण आता पोटॅशियम परमँगनेट ऐवजी आपण क्लोरीनच्या गोळ्या किंवा क्लोरीनचं जे सोल्युशन येतं तर ते जर तुम्ही टाकलं पाण्यामध्ये तर ते निर्जंतुक होतं चांगल्या रीतीनं. तर अशा प्रकारची तुम्ही काळजी घ्या. दुसरं, पाण्याच्या ज्या टाक्या आहेत साठवलेल्या, हल्ली बहुधा सगळ्यांकडे प्लास्टिकच्या टाक्या आलेल्या आहेत, पण ज्यांच्याकडे सिमेंटच्या टाक्या आहेत त्या लोकांनी 15-20 दिवसातून एकदा त्या हौदाला आतनं चुना लावला पाहिजे. चुना लावला की जे पाणी शेवाळतं कडेला, भिंतीच्या कडेला शेवाळ येतं, तर ते शेवाळाचं प्रमाण कमी होतं. तर अशी पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत शेतकरी बंधूंनी निश्चितपणे काळजी घेतली पाहिजे.
1: सर, आता आपण म्हणतो की पावसाळा आला की त्यासोबत आजार देखील येतात, माणसांनाही येतात आणि जनावरांनाही दिसतातच, तर ही सुरुवात कशी होते, त्याची लक्षणं कोणती आहेत आणि शेतकऱ्यांनी ती कशी ओळखावी?
0: पावसाळ्यामध्ये जनावरांना विविध प्रकारचे आजार होतात. घशापासून सुरुवात करूया तर घशांचा जो घटसर्प आहे तर तो जनावरांना पावसाळ्यामध्ये होण्याची दाट शक्यता असते. त्याच्यामध्ये घशामध्ये घरघर येणे, ताप 103-104 आसपास ताप येतो, डोळ्यातनं पाणी येतं. तर अशी लक्षणं दिसली की त्याबद्दल तो पशुवैद्यकाचा सल्ला घ्या. मनानं शेतकरी बंधूंनी कुठलाही औषधोपचार करू नका. जो कोणी पशुवैद्यक तुमच्याकडे आहे त्याला बोलवा, त्याच्या सल्ल्यानं त्याला औषधोपचार करा. आणि महत्वाचं म्हणजे रोगाला उपचार करण्यापेक्षा प्रतिबंध केलेला जास्त चांगला. आणि म्हणून या आजारांसाठी प्रतिबंधक लसीकरण जे आहे ते तुम्ही तातडीनं करून घ्या. घटसर्पासाठी लस आहे, ब्लॅक क्वार्टर म्हणजे फऱ्या याच्यासाठी पण लस आहे, लाळ्या खुरकूटसाठी लस आहे, शेळ्या मेंढ्यांमध्ये आंत्रविषार पीपीआर महत्वाच्या लसी आहेत, त्याचं लसीकरण तुम्ही पावसाळ्यापूर्वी करून घेतलं पाहिजे. म्हणजे मग हे आजार आपल्याकडे येणारच नाही. मात्र आजार आल्यानंतर त्यांच्यावरती उपचार केले पाहिजे. तुम्हाला जसं मी सांगितलं की घशाचा घटसर्प होऊ शकतो, पोटफुगी हा वारंवार आजार येऊ शकतो. पोटफुगीमध्ये शेतकरी बंधूंनो की तात्पुरता तुम्ही उपाय म्हणून 500 ग्रॅम गोड तेल घ्यायचं, त्याच्यामध्ये 30 मिलीग्रॅम टर्पेंटाईन ऑइल टाकायचं, नंतर 100 ग्रॅम सोडा आणि 5 ग्रॅम हिंग याचं मिश्रण करायचं आणि तेच जनावरांना पाजायचं. हे पाजत असताना एक काळजी घ्यायची की जनावरांना ठसका लागणार नाही. जर जनावरांना ठसका लागला तर ते औषध पोटात जाण्याऐवजी त्याच्या फुफ्फुसात जाते हेच लक्ष. आणि म्हणून ही काळजी घ्यायची. औषध पाजताना निमूळच्या तोंडाची बाटली घ्या आणि त्या निमूळच्या तोंडाच्या बाटलीनं जे मिश्रण आहे ते आपल्या जनावरांना पाजा. जनावर जास्त फुगलेलं असेल, तुमच्याकडे आता गोड तेल सोडा टर्पेंटाईन ऑइल हे नसेल, तर एक साधारण 1 इंच जाडीची काठी 1 फूट लांबीची ती जनावरांच्या तोंडात घालायची. म्हणजे जसं घोड्याला आपण व्यसन किंवा गाईला व्यसन घालतो अशा प्रकारची व्यसन तयार करायची, ती काठी जनावरांच्या तोंडात, म्हणजे जनावरांचा आ झाला पाहिजे तोंडाचा. आणि मग जनावर असं आ करून त्याला फिरवा सारखं, त्याला पळवत राहा. तसं पळवत राहिलं की मग त्याच्या पोटात जो काही गॅस साठलेला आहे, वायू साठलेला आहे, तो बाहेर निघायला मदत होईल. हे एक साधारण उपचार, प्राथम उपचार आपण म्हणून सांगू. तर अशा प्रकारचा उपचार शेतकऱ्यांनी केला.
1: आणि त्यानंतर पशुवैद्यकाचा सल्ला घ्यायचा.
0: पशुवैद्यकांचा सल्ला हा तातडीने असणं आणि त्याप्रमाणे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने एक प्रथमोपचार पेटी प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या गोठ्यात ठेवली पाहिजे. या प्रथमोपचार पेटीमध्ये तापाची औषधं, जुलाबाची औषधं, पोटफुगीची औषधं आणि कासेचे आजार होऊ नयेत

0: प्रामुख्याने प्रथम उपचार पेटीत ठेवली पाहिजे आणि पशुवैद्यकाकडनं ती कशी वापरायची हे समजून घेऊन वापरली पाहिजे.
1: सर पुढचा प्रश्न असा आहे की दुग्धजन्य जे जनावरं आहेत त्यांची पावसाळ्याच्या काळामध्ये विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांचं दूध उत्पादन येण्यावर त्याचा परिणाम होतो, त्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो, तर दुधाळ जनावरांची कशी काळजी घ्यावी?
0: दुधाळ जनावरांची पहिली काळजी म्हणजे आहाराचं नियोजन. त्यांच्या आहारामध्ये मी तुम्हाला जसं सांगितलं तसं वाळलेल्या चाऱ्याचं प्रमाण तुम्ही वाढवा, हिरव्या चाऱ्याचं प्रमाण कमी करा. दुसरं आहे की जी दुधाळ जनावरं आहेत त्यांना दूध काढल्या खाली बसू देऊन किमान ती अर्धा तास उभी राहतील आणि जिथं तुम्ही दूध काढताय ती जागा स्वच्छ कोरडी ठेवा. कारण काय की दुधाळ जनावरांचे मस्टायटिस स्तनदाह ज्याला म्हणतो आपण दगडी कास, तर हा आजार होण्याची खूप मोठी शक्यता असते. आणि हल्ली सगळ्यांकडे संकरित गायी आहे आणि या संकरित गायी मस्टायटिस सारख्या आजाराला
1: लवकर
0: जास्त बळी पडतात आणि म्हणून शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यायची की कास स्वच्छ राहिली पाहिजे. जिथं दूध काढताय तो गोठा स्वच्छ राहिला पाहिजे. जनावर स्वच्छ जागी बसलं पाहिजे. पण संकरित गायींना अत्यंत वाईट सवय असते, तिथं शेण आहे तिथे जाऊन त्या बसतात. आपलं म्हणून मी आधी सांगितलं की गोठा पहिला तुमचा स्वच्छ करा. पावसाळ्यापूर्वी कुठं छत गळत असतील, कुठे भिंती नवोल येत असतील, तर पहिले ते दुरुस्त करून घ्या की अशा प्रकारे कुठे गडबड होता कामा नये आणि जनावरांचा गोठा पूर्ण स्वच्छ
1: असला पाहिजे. बरोबर. सर जेव्हा आपण जनावरांविषयी बोलतो, आपल्या पशुधनाविषयी बोलतो, यामध्ये शेळ्या मेंढ्या कोंबड्या सगळ्याच आल्या, तर कुक्कुटपालनामध्ये आपण पशुधनाची पावसाळ्यात विशेष कशी काळजी घ्यावी, त्याचप्रमाणे शेळ्या मेंढ्यांचा जो गोठा असतो त्याची देखील कशी काळजी घ्यावी, याविषयी आपण काय सांगाल?
0: कोंबड्यांच्या बाबतीत कोंबड्यांचे गोठे हे उबदार कसे राहत, मी तुम्ही बघितलं असेल पोल्ट्रीमध्ये बल्ब लावलेले असतात, तर हे बल्ब व्यवस्थित राहील, तिथे उष्णता उबदारपणा त्या गोठ्यांमध्ये राहील, ती काळजी घेतली पाहिजे. कोंबड्यांच्या खाद्यामध्ये जी मी सांगितली बुरशी, तर अशी बुरशी जाता कामा नये, ही एक काळजी आपण कोंबड्यांच्या बाबतीत घेतली पाहिजे. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत लसीकरण अत्यंत ज्याला म्हणतो की आपण केलंच पाहिजे, विशेषतः आंतरविषार आणि पीपीआर या दोन गोष्टींसाठी लसीकरण केलं पाहिजे. ज्या गाभण शेळ्या आहेत त्या विण्यापूर्वी 30 दिवस आधी सीडीटी किंवा आंतरविषार दोन्हीपैकी एक लसीकरण तुम्ही करून घेतलं पाहिजे, म्हणजे करडांमध्ये येणारं जे मृत्यूचं प्रमाण आहे ते कमी होईल आपलं. तर महत्वाचं शेळ्या मेंढ्यांमध्ये लसीकरण हा एक महत्वाची सांभाळली पाहिजे.
1: मी आता तोच प्रश्न विचारणार होते पुढचा की लसीकरणाचं महत्व हे जे आहे हे कसं ओळखलं पाहिजे शेतकऱ्यांनी, आणि पावसाळ्यापूर्वी कोणत्या लसी देणं आवश्यक आहे, ठळकपणे आपण काय सांगू याविषयी?
0: पावसाळ्यापूर्वी मी सांगितलं तुम्हाला की आंतरविषार ईटी नंतर HSBP म्हणजे ज्याला घटसर्प आणि पर्याय याच्यासाठी लस घेतली पाहिजे. नंतर लाळ्या खुरकुतची लस सगळ्यांनी घेतली पाहिजे, विशेषतः धनुर्वाताची लस एक सगळ्या जनावरांना आपण दिली पाहिजे, आणि शेळ्या मेंढ्यांमध्ये पीपीआर ची जी लस आहे ती दिलीच पाहिजे.
1: बरोबर.
0: ह्या महत्वाच्या लस आपण दिलेल्या आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोठ्यांची जी स्वच्छता आहे, गोठ्यांची जमिनीची जी स्वच्छता आहे ही त्यांनी राखली पाहिजे. त्याच्यासाठी शेतकरी बंधूंना एक साधा उपाय सांगतो की तुमच्याकडे जे जे काही वाळलेलं गवत असेल किंवा चाऱ्याचा जो जो काही सुका भाग असेल तर रात्रीच्या वेळी तो सर्व गोठ्यात पसरून ठेवा, जनावरांना सुकल्या जागी बसण्याची सोय करा, आणि गोठ्यामध्ये चुनाची जी पावडर असते ती भुरभुरा. ही चुन्याची पावडर भुरभुरली की गोठा कोरडा राहण्याला मदत होते. त्याचबरोबर तुम्ही जर बघितलं चुन्याच्या पाण्याबरोबर संपर्क आला तर उष्णता बाहेर पडते, उकळतं पाणी अक्षरशः चुनखडी टाकले तुम्ही पाण्यात, तर ह्या पाण्याचा संस्कार झाल्यावर जी उष्णता बाहेर पडते या उष्णतेमुळे पण जे जीवजंतू आहेत त्यांचं पण थोडं ज्याला आपण प्रतिबंध म्हणतो आपण अशा प्रकारे या चुन्याच्या पावडरने
1: करू शकतो.
0: तर रात्रीच्या वेळी असं जनावरांना बेडिंग देणं हे फार महत्वाचं. हल्ली मॅट पण आलेलं आहे, ज्यांना शक्य आहे त्यांनी मॅट टाकल्या पाहिजे. तरी बंधूंना मॅट वापरणाऱ्यांना पण मी एक काळजी घ्यायला सांगेल की मॅट आठवड्यातून एकदा वर उचलून बघा. कारण मी खूप गोठे असे बघितलेत की मॅट टाकलेले असते जनावर छान बसते, तुम्ही जर मॅट उचलली तरी खाली आळ्या चाळ्या असतात. कारण तुम्ही गोठा धुताना किंवा जे शेण मलमूत्र ते मॅट खाली जातं ते तसंच राहतं, साफसफाई त्याची होत नाही आणि मग तो एक मोठा स्रोत संसर्गाचा होतो. म्हणून मॅट वापरणाऱ्या शेतकऱ्यांनी आठवड्यातून एकदा मॅट स्वच्छ मॅट खालची जागा मॅट दोन्ही स्वच्छ धुतली गेली पाहिजे याची काळजी शेतकऱ्यांनी घेतली.
1: छान. गोठ्याची स्वच्छता महत्वाची आपण सांगितलं, तसं तिथे निर्जंतुकीकरण देखील नेहमी करणं अपेक्षित आहे. सर आपण जसं बघतो की हवामान बदल होतो आणि त्या हवामान बदलाचे परिणाम सगळीचकडे दिसून येतात, तर पशुधन व्यवस्थापनामध्ये आपण काय बदल केले पाहिजे? आणि आता आपण म्हणतोच की हवामान बदलला की तिची आव्हानं देखील बदलतात, तर ही कोणकोणती आव्हानं आहेत की जी आता आपल्याला सामोरे जायचं आहे त्यांना?
0: पशुधन हवामान बदल हा ज्यावेळी आपण शब्द वापरतो प्रामुख्याने, तर यामध्ये

0: हीट जळवलं, उष्णता. हवामानामध्ये नेमकं बदल काय होतोय, तर उष्णता तीव्र होत चाललेली आहे दिवसेंदिवस. तुम्ही बघितलं तापमान, तर ही तापमान वाढ आणि नंतर येणार लगेचचा पावसाळा, ह्याच्यामुळे स्ट्रेस, ताण म्हणतो आपण वातावरणाचा ताण जनावरती होत असतो. आणि हा ताण येऊ नये जनावरती म्हणून गोठ्यांची जी काळजी घेतली पाहिजे. आता पावसाळा येऊ घातलेला आहे, बरेचसे लोकांनी जी तयारी आहे तर गोठे म्हणजे पाऊस कसा जाणार नाही. हल्ली बरेच लोक मुक्त गोठा पद्धत वापरतात, तर मुक्त गोठ्यामध्ये आच्छादन देणे पावसाळ्याच्या काळात, जो मधला भाग आहे जो तुम्ही जनावरांना फिरण्यासाठी मोकळा ठेवलेला आहे, जिथे जास्त पाऊस आहे त्या शेतकऱ्यांनी त्याला प्लॅस्टिकचं आच्छादन करणं खूप गरजेचं आहे, जेणेकरून तुमचा गोठा खाली कोरडा राहील. तर ही खूप गरजेची. शेळ्या मेंढ्यांच्या बाबतीत सुद्धा ही काळजी घेतली पाहिजे. शेळ्यांना अजिबात ओल चालत नाही, म्हणून शेळ्यांना जिथे जिथे शक्य त्यांनी माचण करा. माचण म्हणजे शेळ्यांना उंच जागा अशी वरती बसायला, किंवा नाही तुमच्याकडे काही तर पाट ठेवा सर आपल्या, आणि त्या पाटवर त्या शेळ्यांना बसू द्या. मग ज्यांना शक्य त्यांनी बांबू आणि इतर तुमच्याकडे सुगाबळ असतील किंवा इतर जी झाडं असतील त्यांनी उंच करून असं माचण तयार करा, त्याच्यावर शेळ्या मेंढ्यांना बसता
1: येईल.
0: तर ही काळजी नेहमी निश्चितपणानं शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे.
1: बरोबर.
0: आणि वातावरण बदलाला अनुकूल होण्याची प्रक्रिया शरीर करत असत. आता आपण बघितलं की उन्हाळा तीव्र होता, तरी आपण सर्वाय होतोय त्याच्यातनं जातोय. तसा जनावरांमध्येही सुद्धा ज्याला आम्ही अक्लमटायशन म्हणतो की ज्यांना वातावरणाशी समरस होण्याची क्षमता ही निसर्गाने दिलेली आहे, पण ज्यावेळी अचानक बदल होतो त्यावेळी ती क्षमता थोडीशी थांबते किंवा तिला अपुरी पडते, आणि म्हणून त्याला पूरक आपण त्याला हे दिलं पाहिजे. त्याच्यामध्ये आहार नियोजन सुद्धा थोडंसं केलं पाहिजे. त्या आहारामध्ये क्षार मिश्रणाचा वापर हा केला पाहिजे, हा आहाराच्या दृष्टीनं केला पाहिजे. आणि गोठ्यांमधलं स्वच्छता आणि आच्छादन हे पावसाळ्याच्या दृष्टीने या दोन गोष्टी केल्या.
1: सर एक प्रश्न असा येतो की पावसाळ्यामध्ये जनावरांना जंतांचा प्रादुर्भाव हा जास्त प्रमाणात दिसून येतो, तर त्याची लक्षणं कोणती आहेत, त्यावरचा उपचार काय केला पाहिजे आणि त्याचा दुष्परिणाम पशुधनावर काय दिसून येतो?
0: खूप छान प्रश्न तुम्ही विचारला. जंताचा जो प्रादुर्भाव आहे तर याची लक्षणं फार उशिरा दिसायला लागतात. जेव्हा प्रादुर्भाव अत्यंत जास्त प्रमाणात वाढतो त्यावेळी मग जनावरांच्या डोळ्यांची लाली कमी होणे, खाली अशक्तपणा येणं, जनावरांची केस ताट उभी राहणं, ही लक्षणं पहिली जनावरांची दिसतात, पण हा फार उशिरा लक्षण दिसायला लागतात. म्हणून नित्यनियमानं जंत निर्मूलन करून घेणं हे खूप संयुक्तिक उपचाराची गोष्ट आहे. पावसाळ्यामध्ये शेतकऱ्यांना मी हे सांगेल की जिथं जिथं पाणथळ जागा आहे, जिथं जिथं गोगलगाई फिरतायत, अशा ठिकाणी तुमची जनावरं चरायला नेऊ नका. विशेषतः ओलसर जागा आहेत, झाडांच्या खालीची जागा आहे, तिथे गोगलगाईंचा प्रादुर्भाव असतो. आणि हा गोगलगाईंचा प्रादुर्भाव ओळखायचा कसा, तर ज्यावेळी तुम्ही सकाळी ऊन पडल्यावरती चराऊ आपलं रान बघाल, तुम्हाला दिसेल की असे चमकदार पट्टे दिसतील की जे गोगलगाई फिरल्यामुळे तयार झालेले असतात. तर असे जे पट्टे आहेत अशा ठिकाणी आपली जनावरं चरायला नेऊ नका, कारण जंतामध्ये लिव्हर फ्लू सारखा जो आहे त्याचा प्रसार होण्याचं माध्यम या गोगलगाईच्या मार्फत जास्त होतो. तर जे विविध कृमी आहेत, म्हणजे पट्टेरी कृमी आहेत, गोल कृमी आहेत, चपटी कृमी आहेत, तर या कृमींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी जंत निर्मूलन हा सगळ्यात सोयीस्कर मार्ग. आणि दुसरा, त्याला एक गावठी ज्याला आपण म्हणू किंवा आम्ही ज्याला इंडिजिनस टेक्नॉलॉजी आयटीके म्हणतो आम्ही त्याला, तर असं तंत्र म्हणजे जनावरांच्या आहारामध्ये लिंबाच्या पाल्याचा वापर कर. गाई म्हशींना थोडा द्या, दुभत्या जनावरांना लिंबाचा पाला थोडा द्या, नाही तर त्याचा दुधात अंश जातो असतो तो थोडासा, तर हात कमी द्या. पण शेळ्या मेंढ्या आणि जी बिनदुभती जनावर आहेत त्यांना भरपूर लिंबाचा पाला खाऊ घाला, हा सुद्धा एक जंत निर्मूलनाचं चांगलं कार्य हा करू शकतो.
1: बरोबर. या सगळ्या उपचारांमुळे जंत निर्मूलन होऊ शकतो. आणि काही
0: दुसरे एक औषधोपचार जे आहेत, विविध जंतनाशक औषधं आहेत, तर ही औषधं देताना एक काळजी घ्यायची, स्वतःच्या मनानं औषधं द्यायची नाही, पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं औषध द्या. आणि एकच एक औषध वारंवार देऊ नका. आता ह्यावेळी एक औषध दिलं तर दोन तीन महिन्यांनी दुसरं औषध द्या. पूर्वी जे जंत निर्मूलनाचा आम्ही जी शेड्यूल होतो आम्ही एक सहा महिन्यांना सांगायचो, नंतर चार महिन्यातनं सांगायला लागलो. आज जंतांचा प्रादुर्भाव इतका मोठ्या प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे की दर महिन्याने की जंत निर्मूलन करावं किंवा काय असा विचार येतो, परंतु दर तीन महिन्यानं किमान तर तुम्ही जंत निर्मूलन हे करून घेतलंच पाहिजे. आणि हे मनाने न करता पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं केलं पाहिजे. यावेळी तुम्ही काय औषध दिलं हे पशुवैद्यकाला सांगा की मागच्या वेळी मी हे औषध दिलंय, म्हणजे तो तुम्हाला दुसरं औषध बदलून देईल.
1: ही
0: एक काळजी जंत निर्मूलन शेतकरी बंधूंनी घेतली
1: पाहिजे, म्हणजे अदलून बदलून औषध.

0: वापर केला पाहिजे आणि तोही डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घेतला पाहिजे. यानंतरचा प्रश्न असा आहे सर की पावसाळ्यामध्ये जनावरांची जी खुरं आहेत या खुरांना आजार होण्याची एक शक्यता जास्त असते, तर खुरांची काळजी कशी घेतली पाहिजे पावसाळ्यामध्ये?
1: खरंच आहे की पावसाळ्यामध्ये जनावर बाहेर फिरतात, गोठा ओला असतो, बाहेरची जमीन सुद्धा ओली असते आणि या ओलेपणामुळे जनावरांची खुरं मऊ होतात. मऊ होऊन या खुरात जखमा, मग त्याला खडा टोचला की खुरांना जखमा लगेच होतात. तर या खुरांमध्ये ज्याला आसडी आपण म्हणतो, आळ्या पडणं, तर ही गोष्ट होण्याची शक्यता असते. तर म्हणून ही जनावरांची खुरं स्वच्छ ठेवणं ही एक पावसाळ्यातली महत्वाची बाब आहे. आणि मग नियमितपणे पोटॅशियम परमँगनेटच्या पाण्याने किंवा सोडियम हायपोक्लोराईड वापरून ही खुरं धुतली गेली पाहिजे. नियमितपणे ही खुरं आपण धुतली पाहिजे. त्याच्यासाठी जे आहे पोटॅशियम परमँगनेट 1 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यात असं मिसळून या पाण्याने जनावरांची खुरं आतून बाहेरून धुवा. खुरावरती वरण पाणी घातल्यासारखं करू नका, तर खालच्या बाजूने सुद्धा आणि खुरांच्या मधली जागा सुद्धा ही स्वच्छ करा. तसंच दुसरं, जर जास्त प्रमाणात तुम्हाला कूस दिसून येत असेल तर मोरचूद, कॉपर सल्फेट आपण ज्याला म्हणतो, की मोरचुदा 3 ते 5 ग्रॅम 100 मिलिलिटर पाण्यामध्ये विरघळून त्या पाण्यानं नियमितपणे जनावरांची खुर धुवा, म्हणजे ही खुर कूज तुम्हाला टाळण्यासाठी मदत होईल. त्याचबरोबर जनावर जिथे जास्त वेळ उभं राहतात ती जागा कोरडी ठेवा. आणि आधीच मी तुम्हाला जर सांगितलं की तिथे चुना भरपूर राहा किंवा वाळलेलं गवत तिथे ठेवा, म्हणजे मग जनावरांना खुरं जास्त भिजणार नाहीत, ती मऊ पडणार नाही आणि मग खुरकूच होणार नाही, जनावरांच्या खुरामध्ये जखमा होणार नाही. तर ही काळजी निश्चितपणे खुरांच्या बाबतीत आपण
0: घेतली पाहिजे. सर, आपण कार्यक्रमाच्या शेवटी आलो आहोत. एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपल्या शेतकरी बांधवांना किंवा जे पशुपालक आहेत तर यांना आपण जाता जाता काय संदेश द्याल, जेणेकरून येणारा जो पावसाळा आहे तो पावसाळा आपल्या पशुधनासाठी अतिशय सुकर होईल, काय संदेश द्याल आपण
1: शेतकरी बंधूंना? पावसाळा सुकर होण्यासाठी मी आधीच सांगितले आजार येण्यापेक्षा प्रतिबंध बरा, म्हणून पावसाळ्यापूर्वी जी जी लसीकरण सांगितली ती पशुवैद्यकाच्या सल्ल्यानं पुन्हा पहिल्यांदा लसीकरण करून घ्या. नंतर तुमचे गोठे पहिले स्वच्छ आणि पाऊस जाणार नाहीत असे तयार करून घ्या. ज्यांच्याकडे मुक्त गोठा आहे त्यांनी मधली जी जागा तुम्ही मुक्त फिरण्यासाठी ठेवली त्याच्यावरती आच्छादन प्लॅस्टिकचे, हल्ली मोठे मोठे अवधानं येत आहेत, ते प्लॅस्टिकचे तत्पुरते अवधान बसून घ्या. नंतर गोठ्यांची जमिनीची स्वच्छता ठेवा, जनावरांची स्वतःची स्वच्छता, जनावरांच्या कासेची निगा, मागच्या सगळ्याच बाजूची निगा, म्हणजे मांडी कास बाहेरचं मायंग शेपटी हे सगळं स्वच्छ कसं राहील याची एक काळजी घ्या. जनावरांच्या आहार नियोजनामध्ये जनावरांचा चरण्याचा काळ कमी करा, जनावरांना लुसलुशीत गवत जास्त प्रमाणात खाऊ देऊ नका. जे काही तुम्ही वर्ण गवत देतात ते थोडस हिरवं गवत सुकवून जनावरांना खाऊ घाला. परोपजीवी निर्मूलन आपण जे म्हणतोय की माशा गुचीड यांचे प्रादुर्भाव टाळण्यासाठी जर तुम्ही गोठ्यामध्ये संध्याकाळच्या वेळी धूर करा, म्हणजे डास माशा ज्या होतात, तर तुम्ही लिंबाच्या पाल्याचा, कडुलिंबाच्या पाल्याचा जर धूर केला तर त्यांनी डाशा आणि माशा ज्या आहेत त्यांचं नियंत्रण बऱ्यापैकी होतं आणि मग त्यामुळे येणारे जे आजार आहेत ते सुद्धा आपले कमी होतील. तर ही जी आहे मुख्य प्रामुख्याने स्वच्छता आणि लसीकरण या दोन गोष्टी शेतकरी बंधूंनी पाळल्या पाहिजेत आणि आपले जनावर स्वस्थ कसं राहील याची काळजी घेतली पाहिजे.
0: तर या सगळ्याच उपाययोजनांचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल. डॉक्टर संजय मंडकमाले सर, आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि पावसाळ्यात पशुधनाचं आरोग्य व्यवस्थापन कसं छान करता येईल याविषयीची माहिती अतिशय चांगल्या शब्दामध्ये आपण मांडली. या माहितीचा आपल्या शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल अशी अपेक्षा व्यक्त करते. आपण आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात त्यासाठी खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम. शेतकरी बांधवांना नमस्कार, धन्यवाद.
2: राज्यस्तरीय कृषी प्रसारणात पावसाळ्यात पशुधनाचे आरोग्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर संजय मंडकमाले, निवृत्त वरिष्ठ शास्त्रज्ञ पशुसंवर्धन आणि दुग्धशास्त्र विभाग, माजी प्राचार्य सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय संगमनेर, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांची सोनाली गोगले यांनी घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकलीत. सादरकर्ते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.
3: मंडळी, कार्यक्रमाची वेळ आता संपत आली आहे. आता एक आठवण जाता जाता उद्याच्या कार्यक्रमांची. उद्या सकाळी 6:40 आणि दुपारी 2 वाजता कृषीवाणी या कार्यक्रमात समतोल अन्न

0: व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकू शकाल आणि संध्याकाळी 7:30 माझा वार माझा शिवार या कार्यक्रमात कारभारी या सदरात दर्शना दामले यांची मुलाखत.
1: मध्यम लहरी 239.8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोते हो, रात्रीचे 8 वाजतायत. आता प्रसारित करीत आहोत एक गाणे ताजेतवाने, याचं पुनःप्रसारण. ऐकूयात आजचं हे गीत.

श्रोते हो, सुरेश वाडकर आणि अनुराधा पौडवाल यांच्या युगलस्वरातील गीत आपण ऐकलत. गीतरचना होती शांताराम नांदगावकर यांची आणि संगीत होतं अशोक पत्की यांचं. याबरोबरच एक गाणे ताजे तवाने हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून.

आकाशवाणी मुंबई। श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार। वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत। प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधान

0: श्रद्धा मुखेडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. चिन्हांकित पदपथावरून चालण्याचा अधिकार हा एक मूलभूत अधिकार असल्याचं महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. मोटार वाहनांच्या वाहतुकीपेक्षा चिन्हांकित पदपथावरून चालण्याच्या नागरिकांच्या अधिकाराला अधिक प्राधान्य दिलं जावं असं न्यायमूर्ती पी एस नरसिंहा आणि ए एस चांदूरकर यांच्या पीठानं स्पष्ट केलं. एका रस्ते अपघातासंबंधी नुकसान भरपाईच्या खटल्यावर सुनावणी करताना न्यायालयानं सांगितलं की हा अधिकार राज्यघटनेच्या कलम 19(1)(ड) अन्वये मिळणाऱ्या मुक्त संचाराच्या अधिकाराचा आणि कलम 21 अन्वये जीवन आणि स्वातंत्र्यासह इतर मूलभूत अधिकारांचा भाग आहे. त्यामुळे रस्त्यालगत पादचाऱ्यांसाठी चिन्हांकित आणि सुस्थितीत असलेले पदपथ उपलब्ध करून देणं हे संबंधित यंत्रणांचं कर्तव्य आहे असंही न्यायालयानं सांगितलं. बँका, कर्ज पुनर्निर्धारण कंपन्या आणि कर्जदार यांच्यात मोठं संगनमत आहे, त्यामुळे कर्ज वसुलीसाठी फारसे प्रयत्न होत नाही आणि करदात्यांच्या पैशांचा गैरवापर होत असल्याचं निरीक्षण सर्वोच्च न्यायालयानं नोंदवलं आहे. सार्वजनिक क्षेत्रातल्या एका बँकेनं 1537 कोटींचं कर्ज दिलं होतं. ते थकीत राहिल्यानंतर कर्ज पुनर्निर्धारण कंपन्यांच्या माध्यमातून केवळ 73.5 कोटी रुपये बँकेला मिळाले. या प्रकरणातल्या याचिकेवरच्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयानं हे मत नोंदवलं. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेला नोटीस बजावली आहे. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजनेअंतर्गत 2400 कोटी रुपयांच्या प्रोत्साहन निधीचं वितरण आज त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते. ही भारतातील तरुणांना सक्षम करण्याच्या आणि रोजगारावर आधारित विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्वपूर्ण पाऊल आहे. या योजनेच्या आतापर्यंतच्या यशाबद्दल प्रधानमंत्री म्हणाले.
1: प्रधानमंत्री विकसित भारत योजना के सहयोग से अब तक करीब 70 लाख जॉब सृजित हुई है. करीब 20 लाख युवा अपनी पहली नौकरी के 6 महीने पूरे भी कर चुके हैं और आज इन्हीं में से करीब 10 लाख युवा साथियों को अपनी पहली नौकरी में 6 महीना पूरा करने पर इस योजना के तहत उसके लाभार्थ के नाते इंसेंटिव भी मिल चुका है. 2000 करोड़ रुपए से अधिक की राशि सीधे उनके बैंक खातों में पहुंची है.
0: प्रथमच नोकरीवर रुजू होणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी प्रोत्साहन देणं आणि संबंधित कर्मचाऱ्यांना रोजगार देणाऱ्या औद्योगिक संस्थांनाही प्रोत्साहनपर अनुदान देणं अशा दोन भागात ही योजना राबवली जाणार आहे. ऑपरेशन सिंधूच्या यशात स्वदेशी उपकरणांनी महत्वाची भूमिका बजावली होती. त्याचप्रमाणे ही अॅल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस देशाला संरक्षण प्रणालीसह इतर धोरणात्मक उद्योगांसाठी भारताला स्वावलंबी बनवेल असा ठाम विश्वास संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी व्यक्त केला. नागपूरजवळ अंबाझरी इथल्या शस्त्र कारखान्यात आज 10,000 टनाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रुजन प्रेस या यंत्राची पायाभरणी सिंह यांच्या हस्ते करण्यात आली त्यावेळी ते बोलत होते. ही यंत्रणा आधुनिक लढाऊ विमानं, क्षेपणास्त्र आणि प्रगत अंतराळ संशोधन उपक्रमांसाठी वजनाला हलक्या आणि मजबूत धातूची निर्मिती करेल. त्यामुळे महत्वाच्या अॅल्युमिनियम एस्ट्रुजन आयातीवरचं अवलंबित्व कमी होऊन देशांतर्गत पुरवठा साखळी बळकट व्हायला मदत मिळेल. तसंच स्वदेशी उत्पादनांच्या माध्यमातून धोरणात्मक क्षेत्रामधल्या भविष्यातल्या गरजा पूर्ण करण्यासाठी सहाय्यक ठरेल असं प्रतिपादनही सिंह यांनी यावेळी केलं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. सीमा शुल्क निर्यात आयात सुविधा केंद्राच्या सिंगल विंडो सुविधेचं उद्घाटन आज मुंबईत सिब्ज इथल्या वाणिज्य आणि उद्योग तसंच इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जतीन प्रसाद यांच्या हस्ते झालं. नवीन कस्टम सुविधा केंद्रामुळे प्रक्रिया सुलभ होतील, व्यवहाराचा वेळ कमी होईल आणि एकाच छताखाली अखंडपणे सेवा मिळतील. यामुळे व्यवसाय सुलभता वाढेल.

0: निर्यातदारांना विकास आणि स्पर्धाक्षमतेवर लक्ष केंद्रीत करणे शक्य होईल असं त्यांनी नमूद केलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अर्ज करताना अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरचा कागदपत्रांची पूर्तता करण्याचा ताण कमी होईल, अर्ज प्रक्रिया अधिक सोपी होईल आणि शिष्यवृत्तीचा लाभ घेणं अधिक सोपं होईल असं केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयानं म्हटलं आहे. नीट UG फेर परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय चाचणी संस्था अर्थात NTNA एक अधिकृत व्हॉट्सअप संपर्क वाहिनी सुरू केली आहे. परीक्षेसंदर्भातली सर्व अधिकृत माहिती 7827980287 या व्हॉट्सअप क्रमांकावर उपलब्ध करून दिली जाणार आहे. आपल्या व्हॉट्सअपवर परीक्षेसंबंधी कोणताही संदेश आल्यास ब्लू व्हेरिफिकेशन टिक आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीचं नाव असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे. नीट UGCची फेरपरीक्षा येत्या रविवारी होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी 21 जूनच्या परीक्षेसाठी आपलं हॉल तिकीट याआधी डाऊनलोड केलं आहे त्यांना पुन्हा ते डाऊनलोड करण्याची गरज नसल्याचंही संस्थेनं म्हटलं आहे. 3 मे रोजीच्या परीक्षेसाठीचं डाऊनलोड केलेलं हॉल तिकीट या परीक्षेला चालणार नसल्याचंही स्पष्ट करण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनानं आज 2023च्या विविध कृषी पुरस्कारांच्या मानकऱ्यांची नावं जाहीर केली. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातले डॉक्टर संजय ज्ञानदेव पाटील यांना डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी रत्न पुरस्कार मिळाला आहे. वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातले शरद धुरी, नाशिक जिल्ह्यातले बाळासाहेब देवरे, सोलापूर जिल्ह्यातले शिवानंद शिंगडगाव, सातारा जिल्ह्यातले गणपत पार्टे, जालना जिल्ह्यातले अभयकुमार काळुंके आणि वाशिम जिल्ह्यातले हेमंत देशमुख यांना जाहीर झाला आहे. तर जिजामाता कृषीभूषण पुरस्कार ठाणे जिल्ह्यातल्या दर्शना दामले, नाशिक जिल्ह्यातल्या भावना निकम, अहिल्यानगर जिल्ह्यातल्या श्रद्धा ढवण आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या अरुंधती पाटील यांना मिळाला आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक असून सर्व मुद्द्यांवर समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केलं. बेस्ट कृती समितीच्या प्रतिनिधींसोबत मुंबईत झालेल्या बैठकीत ते बोलत होते. कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात आगामी पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत अंतिम तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. महाव्यवस्थापक स्तरावर पूर्ण करता येण्याजोग्या मागण्या या आठवड्यात पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना दिल्याचं त्यांनी सांगितलं. मुंबईकरांचे हाल टाळण्यासाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी आपला संप मागे घ्यावा असं आवाहनही त्यांनी केलं. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत आज रात्री वॉशिंग्टनमध्ये सिएटल स्टेडियमवर ड गटात अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. दोन्ही संघांनी आपापले सुरुवातीचे सामने जिंकले आहेत. अमेरिकेनं पॅराग्वेवर 4-1 तर ऑस्ट्रेलियानं तुर्कीवर 2-0 असा विजय मिळवला. राऊंड ऑफ 32 आपलं स्थान निश्चित करण्यासाठी आज दोन्ही संघ आणखी एक विजय मिळवण्याचा प्रयत्न करतील. आज सकाळी ग्वाडलझार स्टेडियमवर झालेल्या अ गटातल्या सामन्यात दक्षिण कोरियाचा 1-0 असा पराभव करून मेक्सिको यावेळी राऊंड ऑफ 32 पात्र ठरणारा पहिला देश ठरला आहे. दुसऱ्या एका सामन्यात कॅनडानं घरच्या मैदानावर झालेल्या ब गटातल्या लढतीत कतारवर 6-0 असा दणदणीत विजय नोंदवला. ब गटातच काल रात्री अमेरिकेतील लॉस एंजेलिस स्टेडियमवर झालेल्या सामन्यात स्वित्झर्लंडनं बोस्निया हर्जेगोविनाचा 4-1 असा पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पदपथावरून चालणं हा नागरिकांचा मूलभूत अधिकार. वाहनांपेक्षा पादचाऱ्यांच्या अधिकारांना प्राधान्य देणं गरजेचं असल्याचं सर्वोच्च न्यायालयाचं मत. प्रधानमंत्री विकसित भारत रोजगार योजना ही देशातल्या तरुणांच्या क्षमतांचं संधीत रुपांतर करेल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. अनुसूचित जाती आणि इतर मागासवर्गातल्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीसाठी अधिवास प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. आणि राज्य सरकारचे 2023 विविध कृषी पुरस्कार जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणीच्या सांगली केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात.

8:15 झाली आहेत. प्रसारणात तुमच्यासोबत आहे मी अनुजा कुलकर्णी. श्रोते हो, आता प्रसारित करीत आहोत काही कव्वाली. सुरुवातीला ऐकूयात शंकर शंभू कव्वाल आणि सहकाऱ्यांनी गायलेली ही कव्वाली.

0: शंकर शंभू कव्वाल आणि सहकारीने गायलेली कव्वाली आत्ता आपण ऐकलीत. आपण आस्वाद घेताय कव्वालीचा आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. ऐकत रहा आकाशवाणी सांगली केंद्र.
1: बालसभा.

बालसभेच्या कार्यक्रमात छान छान गोष्टी, गाणी, बालनाट्य आणि बरंच काही। तेव्हा नक्की ऐका बालसभेचा कार्यक्रम दर रविवारी सकाळी 9:30 आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून।

आपण ऐकत आहात आकाशवाणी सांगली केंद्राचं प्रसारण. मध्यम लहरी 249.81 MHz अर्थात 1251 KHz आणि FM बँडच्या 100.6 MHz वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. आकाशवाणी सांगली पहिल्यापासूनचा.

0: रविवारची मस्त सकाळ, सुट्टीचा दिवस आणि सकाळी 11 वाजता गाण्यांची मेजवानी. आकाशवाणी सांगली केंद्रावरील हॅलो आपकी पसंत या कार्यक्रमामध्ये आणखी मग काय हवंय तेव्हा श्रोते हो जरूर ऐका. हॅलो आपकी पसंत हा फोन इन कार्यक्रम दर रविवारी सकाळी 11 वाजता मध्यम लहरी 239.81 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्स वर 100.6 मेगाहर्ट्स FM वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपल्या सांगली केंद्रावर.
1: प्रभात वंदन,
2: रम्य प्रभात,
1: प्रसन्न वातावरण,
2: मंदिरातील घंटानाद,
1: घराघरातून येणारा धूप दीपांचा परिमळ,
2: या सोबतच साथ लाभते ती भक्ती गीतांची.
1: जरूर ऐका प्रातःकालीन भक्ती संगीताचा कार्यक्रम
2: प्रभात वंदन दररोज सकाळी 6:10 फक्त आणि फक्त आपल्या आकाशवाणी सांगली केंद्रावर 239.81 मीटर
1: अर्थात 1251 किलोहर्ट्स या मध्यम लहरी वाहिनीवरती,
2: FM बँडच्या 100.6 मेगाहर्ट्स वरती
1: आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरती.
2: आकाशवाणी एक असं माध्यम
1: जे इतिहास,
2: वर्तमान आणि भविष्यातही
0: श्रोते हो आपण

ऐकताय कव्वाली आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. कार्यक्रमामध्ये आता आपण ऐकणार आहोत बेनझीर युसुफ आझाद कव्वाल आणि सहकलाकारांनी गायलेली कव्वाली.

कलंदर आझाद कव्वाल आणि सहकलाकारांनी गायलेली कव्वाली आपण ऐकलीत. याबरोबरच कव्वाली हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. यानंतर 8:45 समाचार संध्या, 9 न्यूज एट नाईट ही दोन्ही बातमीपत्र, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स हे कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: मध्य माहरी 249° 8 मीटर अर्थात 1251 किलोहर्ट्सवर आणि FM वाहिनीच्या 100.6 मेगाहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर आकाशवाणीचं हे सांगली केंद्र आहे. श्रोतेहो, रात्रीचे 10 वाजत आहेत. आता आम्ही प्रसारित करणार आहोत आजचे पाहुणे हा कार्यक्रम.
1: आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये रसिक श्रोतेहो आपण सर्वांचं स्वागत आणि अपर्णा कल्लोळचा नमस्कार. रसिकहो, गेल्या भागापासून आपण नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांची मुलाखत ऐकत आहोत. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग.

0: पारंपरिक नृत्य जे आहेत किंवा ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित जे नृत्य आविष्कार आहेत, खरं तर हे आजकाल खूप पसंत केले जायला लागले.
1: बरोबर,
0: अगदी प्रेक्षक भारावून जातात हे बघून. आणि हा जो अनुभव आहे, एक नृत्य कलाकार म्हणून तुम्हाला कशी अनुभूती असते या गोष्टी?
1: बरेच शोज आता महाराष्ट्रात मराठी संस्कृतीला दर्शवणारे सादर होत आहेत, किंवा एकूणच जे आपल्या मराठी परंपरा, म्हणजे मी त्याला असं म्हणेन की आपल्या मातीतल्या ज्या कलाकृती आहेत किंवा मातीतले जे कला प्रकार आहेत, लोकनृत्य असतील, लोककला असतील, हे आत्ताच्या काळात आवडण्याचं मुख्य कारण मला असं वाटतंय की एकतर हे मातीला धरून असणाऱ्या गोष्टी आहेत आणि ह्या अनंत काळापर्यंत या गोष्टी कधी आवडणार नाहीत असं होणार नाही.
0: प्रत्येक माणसाच्या मनाच्या जवळच्या,
1: त्या मनाच्या जवळ आहेत, त्या मातीतल्या आहेत, त्या त्यांच्या रक्तातल्या आहेत, त्या त्यांच्या हृदयाचे ठोके जसे असतात त्याचा रिदम आणि लोककलेमध्ये वाजणाऱ्या, लोकनृत्यांमध्ये वाजणाऱ्या वाद्यांचा रिदम ह्याचा संगम आहे. त्यामुळे ते आपल्या मनातून आणि मेंदूतून कधी न आवडणं असं मराठी माणसाला तर होऊ शकत नाही. आणि आपण

0: म्हणतोय की आत्ता खरं तर गरज आहे या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपलं मातीतलं सकस काय आहे हे कला प्रकारांमध्ये लोकांनी ऐकणं बघणं ही आत्ता काळाची गरज आहे. कारण ते त्याच गोष्टीतून प्रत्येक व्यक्तीला समाधान मिळणार आहे.
1: आपल्या मनावर परंपरागत जे संस्कार चालत आलेले आहेत त्या संस्कारांना कुठेतरी उजागर करतात हे प्रसंग. आपण कितीही मॉडर्न झालो तरी जेव्हा आपण हे प्रसंग पाहतो पडद्यावरती म्हणा स्टेजवरती म्हणा अतिशय भारावून जायला होतं प्रत्येक माणसाला.
0: आपण जर इंस्टाग्रामवरती सहज काही गोष्टी अभ्यासात्मक बघितल्या तर वेस्टर्न किंवा पाश्चात्य संस्कृतीच्या कार्यक्रमांपेक्षा आजचा जो युवा वर्ग आहे तरुण आहे तो संपूर्णपणे महाराष्ट्राच्या संस्कृतीवर आधारित असलेल्या कार्यक्रमांना आवड दर्शवतोय त्याच्याकडे ओढला जातोय आणि ते त्याच्या रक्तात आहे. ते काही वेगळं नाही आहे. फक्त तंत्रज्ञानाचा वापर करून उत्तम कलाकृती सादर झाल्या पाहिजेत आणि मला असं वाटतं की त्या कलाकृती आता सध्या सादर होत आहेत. आणि पुन्हा एकदा लोककलांनी लोकनृत्य वेगळ्या पद्धतीनं लोकांच्या समोर आल्यामुळं त्याला जास्त पसंती
1: मिळते. परंपरा आणि नवीन तंत्रज्ञान या दोन्हीचा संगम या नृत्य आविष्कारामध्ये
0: अगदी अगदी आणि तेच मी नेमकं इथं पुन्हा एकदा आधारित करतोय. माझ्या दोन्ही महानाट्यांमध्ये मी तेच करतोय. उत्तम पद्धतीची वेशभूषा रंगभूषा आणि जो लोकांना माहिती आहे तो निखळ इतिहास म्हणजे जसा आहे तसा इतिहास आणि तो नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून थोड्याशा पद्धतीनं त्याला व्यवस्थित लोकांना आवडेल अशा पद्धतीनं मला मांडायला आवडते आणि त्यामुळे ते लोकांना आवडते.
1: त्याला मनोरंजनाचा एक छानसा टच असला पाहिजे.
0: थोडा टच त्याला दिला इतिहासाला तर ते लोकांना आवडू शकतो. म्हणजे पुन्हा एकदा तसंच आहे की तंत्रज्ञानाचा योग्य वापर योग्य लिखाण योग्य दिग्दर्शन रंगभूषा वेशभूषा आणि मग बाकी सगळ्याच गोष्टी त्याला ज्या ज्या गोष्टींमुळे ती कलाकृती उत्तम होऊ शकते प्रकाश योजना असतील किंवा अजूनच अजून आता AI तंत्रज्ञानाचा वापर मी पुढच्या महानाट्यासाठी करतोय तर त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये हे आहेत. आणि या ठिकाणी आवर्जून मला एक गोष्ट अधोरित करावीशी वाटते की कलाकारांना नेहमी अपडेट आणि अपग्रेड असायला पाहिजे. म्हणजे कुठलंही तंत्रज्ञान आलंय तर ते शिकलं पाहिजे. आता हे काय शिकायचं आहे असं म्हणून उपयोग नाही. स्थित्यंतर बदलत असतात आणि मी ते नेहमी माझ्या आयुष्यात अप्लाय केलं आहे. म्हणजे प्रत्येक ठराविक काळानंतर आमच्या डान्स फील्डमध्ये काय बदलत राहतंय किंवा काय बदललंय याचा अभ्यास करून आपल्याला त्या पद्धतीनं चेंज झालं पाहिजे. कुठल्या ट्रेंडमध्ये काम करायचं आहे त्याचा विचार केला पाहिजे. तो ट्रेंड फॉलो केला पाहिजे. त्या ट्रेंडबद्दल अभ्यास केला पाहिजे आणि आपल्याला स्वतःला त्याच्यामध्ये म्हणजे मी 20 वर्षापूर्वी अशा पद्धतीचे शो बघायचो मग मी ते आता त्याच थीमवर आधारित शो करणार तर तोचपणा पण येता कामाने आणि लोकांना आपण काहीतरी नाविन्यपूर्ण दिल्याशिवाय लोक बघणार नाही हेही तेवढंच खरं.
1: एक्झॅक्टली. म्हणजे परंपरा सांभाळत असताना काळाची काय गरज आहे काळाची काय मागणी आहे याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि या दोघांचा छानसा संगम करून जर एखादी कलाकृती निर्माण झाली तर ती खरं तर सगळ्या रसिक श्रोत्यांच्या पसंतीस उतरत असते. हा जो सगळा तुमचा जो सगळा संच असतो मग त्या संचाला एक कलाकारांचा संच असतो शिवाय त्यांची ड्रेपरी असती त्यांचा मेकअप असतो मेकअप आर्टिस्ट असतात तर हा सगळा जो संच आहे या संचाला सांभाळताना काही आव्हानं येतात का तुम्हाला?
0: हे सगळं करत असताना आव्हान म्हणजे काय झाले सांगली सारख्या ठिकाणी आपण काम करत असताना मुंबई आणि पुणे या ठिकाणी ज्या अवेलेबिलिटी असतात जी तंत्रज्ञ असतील किंवा माणसं असतील त्या पद्धतीनं इथं आपल्याला माणसं उपलब्ध होत नाहीत. ती माणसं आपल्याला तयार करावी लागतात. त्यांना या पद्धतीच्या कलाकृतींना काय पाहिजे हे सांगावं लागतं आणि मग त्यांना ते त्या त्या मोल्डमध्ये आपण म्हणू शकतो त्या त्या कामामध्ये त्यांना तरबेज करावं लागतं. म्हणजे आमचे जे फेटे बांधणारे आहेत त्यांना सांगायला लागते की 1 मिनिटात एवढे फेटे बांधायला पाहिजेत किंवा मग त्यासाठीचे काय तयारी आहेत किंवा रंगभूषाकारांना सांगायला पाहिजे की इथं हे पात्र किती वेळात पुन्हा रंगमंचावर येणार आहे किंवा डान्सर्सना सांगायला पाहिजे की हे कॉस्ट्युम्स कशा पद्धतीनं तुम्हाला चेंज करायचे पटपट चेंज करायचे या सगळ्या गोष्टी आपल्याला मला शिकवायला लागतात आणि हेच मी पुण्या मुंबई ठिकाणी गेलो.
1: प्रोफेशनल टाइम मॅनेजमेंट
0: हा प्रोफेशनल टाइम मॅनेजमेंट ती शिकवून आणि मला असं वाटतं की मी ते एवढ्या दिवसांच्या प्रयत्नांमध्ये ते मी केलंय आणि माझ्या टीमला आता ते सगळं बऱ्यापैकी सरावाचं झालंय. कारण हे महानाट्यच मी मला वाटतंय 4 वर्ष झाले ह्याचे प्रयोग सुरू आहेत त्यामुळं त्या नाटकात काम करणाऱ्या महानाट्यात काम करणाऱ्या नृत्य आणि नाट्य दोन्ही कलाकारांना माहिती आहे की हे कशा पद्धतीनं आपल्याला एक्झिक्यूट करायला पाहिजे. त्याचबरोबर माझं प्लस पॉईंट असा आहे की माझ्याबरोबर काम करणारी मुख्य टीम मग त्यात माझे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक असतील मग सगळा संच सांभाळणारी माझ्याबरोबर माझे जे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक टीम असते ती किमान माझ्याबरोबर 7-8 वर्ष

0: टीम, मग त्यात माझे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक असतील, मग सगळा संच सांभाळणारी माझ्याबरोबर माझे जे सहाय्यक नृत्य दिग्दर्शक टीम असते ती किमान माझ्याबरोबर 7 ते 8 वर्ष मुलं काम करतात, त्यामुळे मला काय पाहिजे ते त्यांना माहिती आहे, त्यांना जास्त एक्सप्लेन करायला लागत नाही. ती स्वतः कोरिओग्राफर आहेत, त्यामुळे मला काय करायचं आहे या ठिकाणी ह्याचा लेआउट जरी सांगितला तरी ती उत्तम पद्धतीने ते करू शकतात.
1: टीमवर्क चांगला
0: आहे. आणि ह्या सगळ्या संचाला बांधून ठेवणारी म्हटलं तर माझी मिसेस आहे, माझी बायको डॉक्टर अनुराधा, आणि ती उत्तम पद्धतीने अभिनयामध्ये तिचं करिअर करते, काम करते. आणि ते करत असताना माझ्या डान्स अकॅडमीचं जे काही सगळं काम आहे ते, त्याचबरोबर माझी महानाट्याची सगळी तयारी, मग त्याच्यामध्ये आपण मगाशी बोलल्याप्रमाणे वेशभूषा, रंगभूषा, कलाकारांचं सगळं नियोजन, प्रॅक्टिसच्या वेळा, एकूणच त्यांची वाहतूक, या सगळ्या गोष्टींबद्दल, किंवा एखादा कलाकार एखाद्या प्रयोगाला नसतोय तर त्याची किती दिवस आधी प्रॅक्टिस घ्यायला पाहिजे, त्याला कसं तयार केलं पाहिजे आणि ती जागा कशी रिप्लेस केली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचं परफेक्ट मॅनेजमेंट अनुराधा करत असते. आणि बाकी माझी नृत्य दिग्दर्शक म्हणून जी टीम आहे ती सगळी टीम काम करत असते, मग त्यांना ते माहिती आहे की किती दिवसांपूर्वी तयारी करायला पाहिजे, मग त्या माध्यमातून हे कार्यक्रम एवढ्या मोठ्या लेवलवरती घडत असतात. म्हणजे महानाट्याचं सांगायचं तर एका प्रयोगाला किमान 5,000 प्रेक्षक असतात, 50x50 मला रंगमंच लागतोय, जवळजवळ 4 ते 5 मोठ्या आयशर सारख्या गाड्या भरून माझं साहित्य असतंय, लाईट साऊंडचाही तामझाम तेवढाच मोठा असतोय, 75 कलाकारांचं जाणं येणं, राहणं खाणं, नाश्ता, जेवण, ह्या सगळ्या गोष्टींची मॅनेजमेंट टीम आली, ह्या गोष्टी सगळ्या सांगली सारख्या शहरात राहून करणं पटकन हे सुद्धा सोपं आहे, पण करणं टिकवणं आणि त्याच्यात सातत्यानं, म्हणजे बघा 4 वर्षापासून मी एक महानाट्य करतोय, आता माझं दुसऱ्या महानाट्याची तयारी सुरू आहे ऑगस्टमध्ये, ते आम्ही परफॉर्मन्स लेवलवरती जातोय. तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना कसरत खूप होत्या, पण त्यातनं आनंद मिळतोय आणि हेच करायचं आहे आपल्याला, त्यामुळे ह्यात कधी असं वाटत नाही की थकवा येत नाही कधी.
1: एक्झॅक्टली. एका महानाट्याचे जे कलाकार असतात तेच दुसऱ्या महानाट्यामध्ये असतात का, वेगळा संच असतो तिथं?
0: असं नसते, काही कलाकार असतात, काही कलाकार बदलावे लागतात त्यांच्या सोयीनुसार, त्यांच्या वेळेनुसार, आणि तसं म्हणू शकत नाही की आपण याच कलाकृतीतले असतात. पण डान्सची जी कोअर टीम आहे ती माझी कोअर टीम तीच असते, मग लागणारे एक्स्ट्रा जे डान्सर्स असतात ते आपण त्या त्या प्रोजेक्टनुसार घेतो. म्हणजे आता चित्रपटाला मला परवा 49 नृत्य कलाकार लागणार होते, मग माझ्याकडचे 20, मग कोल्हापूर जिल्ह्यातनं 10-15, त्याच्यानंतर सातारा पलटण ह्या भागातनं 10-15, पुण्यातले 10, अशा पद्धतीने करून मग ते 50 कलाकार नृत्यासाठी आम्ही वापरतोय, अशा पद्धतीने ते त्या कलाकारांना.
1: एक कलाकार घडवायला या महानाट्यासाठी किंवा महानृत्यासाठी किंवा एखाद्या परफॉर्मन्ससाठी किती काळ जातो साधारण?
0: तसं पर्टिक्युलर सांगता येणार नाही. बरेच लोक माझ्याकडे शिकतात 2-3-4 वर्ष, मग ते सादरीकरणासाठी तयार होतात. काही कलाकार असतात जे त्यांना नृत्य चांगले येत असते उत्तम पद्धतीने,
1: ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार ते,
0: हा, मग तो कलाकार आला की त्याला साधारण लेआउट म्हणजे फॉर्मॅट काय आहे या टीमचा हे बघितलं तर तो एक साधारण आठवडा, 2 आठवडा, महिना त्याच्या कुवतीनुसार तो आम्हाला जॉईन करू शकतो, असं आहे. ते फक्त बघावं लागतंय. हा, आणि काय असते की प्रत्येक टीम मध्ये कामाची वेगळी पद्धत असते, प्रत्येक नृत्य दिग्दर्शकाची एक शैली असते, त्याच्या कामाची एक वेगळी पद्धत असते. आता माझं कसं, माझं जर प्रयोग पुढच्या आठवड्यात असेल तर 1 आठवडा आधी माझी एक रिहर्सल होत्या, मग कोणकोण कलाकार नाही आहे त्यांच्या जागा रिप्लेस होतात, मग 2 दिवस आधी प्रयोगाच्या, मग आदल्या दिवशी, आणि मग प्रयोगा दिवशी सकाळी किंवा प्रयोगाच्या आधी एक रिहर्सल, असा एक माझा फॉर्मॅट आहे. काही नृत्य दिग्दर्शक खूप फास्ट पण काम करतात, म्हणजे प्रयोगाच्या आदल्या दिवशी सकाळी सेट आणि संध्याकाळी रिहर्सल आणि दुसऱ्या दिवशी प्रयोग, असं पण करू शकतात. ती त्यांची शैली असते, मग
1: ग्रास्पिंग पॉवर,
0: हा, मग तसाच पुढच्या कलाकाराची ग्रास्पिंग पॉवर काय त्यावर डिपेंड खूप गोष्टी असतात.
1: खर तर हे सगळं जमून आणणं हे खर तर तारेवरची कसरत आहे, पण त्यामध्ये पण मजा आहे. आणि हे जी ड्रेपरी असती मोठ्या प्रमाणात, आम्ही बघतो की एका महानाट्यामध्ये तुमचे डान्स असतात, त्याचे 4-5 प्रकारचे डान्स असतात, त्या 4-5 प्रकारच्या डान्सना वेगवेगळ्या प्रकारची ड्रेपरी असते, मग ह्याची सगळी तयारी तुम्ही कशी काय करता?
0: आता आमच्या महानाट्याला टोटल 350 वेगळे ड्रेस काढायला लागतात, वेगवेगळे असे 350 बॅग्स भरल्या जातात, आणि त्यातले एकही ज्वेलरी किंवा एकही ड्रेस आम्ही रेंटवर आणत नाही. आणि आमच्याकडे असं आहे की प्रत्येक कलाकाराच्या मापानुसार ड्रेस आणि दागिने त्याला दिले जातात, त्याच्या नावाचं लेबल असलेली वेगळी बॅग असते, तेव्हाच मग महानाट्यातलं ते पात्र, त्याचे ड्रेस, त्याची रंगभूषा ती अक्युरन्सीकडे जाते.
1: एका जरी कलाकाराचा ड्रेस व्यवस्थित नसेल तर ते लोकांच्या
0: नजरेत
1: अरे या 10 लोकांच्या मध्ये हेच काहीतरी अगदी.
0: आणि खूप अपडेट करत असतोय आम्ही कॉस्ट्युम्स, म्हणजे कसं की आत्ता रंगमंचावरती दिसणारं जे पात्र आहे ते ऐतिहासिक असलं तरी त्याचा ऐतिहासिक टच न जाता त्याचं कलर पॅनल जे आहे कलर ह्या सगळ्या गोष्टींवर खूप बारकाईनं आम्ही काम

0: करत असतो,
1: त्याबद्दल आमच्या बरोबर आमचे ड्रेस कॉस्ट्युम करणारे दादा पण त्या ताकदीनेच काम करत असत.
0: नक्की नक्की, याच्यात त्यांचाही याच्यात मोठा अभ्यास असायला लागतो नाही का.
1: हो, अगदी प्रत्येक गोष्ट जी आहे म्हणजे लेखकापासून लेखन असेल, मग त्या पात्रांना दिलेले आवाज असतील, मग त्याचं रेकॉर्डिंग स्टुडिओ असेल, त्याचं मिक्सिंग मास्टरिंग असेल, त्यानंतर तुम्ही त्यात वापरलेली गाणी असतील, त्या गाण्यांचं नृत्य दिग्दर्शन आलं, एकूण महानाट्याचं दिग्दर्शन आलं, त्यामध्ये समोर दिसणारी पात्र ती किती त्या पात्रासारखी दिसतात, मग त्याची रंगभूषा वेशभूषा, त्याच्यानंतर त्याचा एकूण प्रभाव काय आहे त्या महानाट्यामध्ये, ते पात्र कुठल्या वेळेत रंगमंचावरती येत आहे. किंवा आपण असं नाही करू शकत की काही वेळा नृत्य करणारं पात्र आहे आणि ते लगेच मी ऐतिहासिक पात्रात रंगमंचावरती आणू शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा बारकाईनं विचार करावा लागतो.
0: दुसऱ्या सेगमेंटमध्ये
1: हा, आता माझ्यात एकच कलाकार आहे जो पाच पात्र करतोय वेगवेगळी, पण पाचही पात्रांची शेड वेगळी आहे, पण तो कलाकार पण त्या ताकदीचा पाहिजे की त्याला ती लकब पाहिजे की हे पात्र आधी करून गेलेला व्यक्ती आहे हे ओळखलं नाही पाहिजे. मग त्या कलाकाराचे जे काही निवड आहे किंवा मुख्य पात्रांची निवड, त्या मुख्य पात्रांवर केलेलं काम, ते पात्र 2-2.5 तास लोकांच्या समोर दिसणार आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी करत.
0: आता संभाजीराजांचं महानृत्य करताना तुम्हाला संभाजी महाराजांचं जे कॅरेक्टर आहे ते निवडताना पर्टिक्युलर एक काळजी घेतली गेली पाहिजे.
1: ती काळजी मी घेतच असतोय. माझ्याकडे मुख्य पात्रांसाठी काम करणारी जी लोक आहेत त्यांचं मला ऑलरेडी व्यक्तिमत्व माहिती असते आणि ती किमान माझ्याबरोबर 2-3 वर्ष काम करणारी लोक असतात, त्यामुळे त्यांना ते जेव्हापासून ठरतंय तेव्हापासूनच त्यांच्यावरती काम सुरू होते. हा, आणि ते
0: त्यावेळेपासून
1: ते कॅरी करायचं, म्हणजे नाही काय एखादा ऐतिहासिक पात्र करत असताना किंवा मी सुद्धा दिग्दर्शन करत असताना समाजामध्ये सुद्धा आपण चालत असताना वावरत असताना कुठल्या गोष्टी सांभाळल्या पाहिजेत, ह्या सगळ्या गोष्टी सांभाळायलाच लागतात.
0: एक्झॅक्टली,
1: त्याचं उत्तम प्रशिक्षण आमचं प्रसिद्ध दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर सरांच्या बरोबर काम करत असल्यामुळे ते आमचं होत असतंय. समाजामध्ये कसं राहायला पाहिजे, आपण इतिहास मांडणारी लोक आहोत, तर आपण अगदी म्हणजे आपण ड्रेस सुद्धा कसे घातले पाहिजेत, कसं लोकांना बोललं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून आम्ही दिग्पाल लांजेकर सरांच्या दादांच्याकडे बघून शिकत असतोय. अवधूत गांधी आहेत, अवधूत गांधी उत्तम गायक आहेत, लोकांच्या अगदी मनामनापर्यंत त्यांचं गाणं पोहोचतंय. त्यांनी संगीत दिग्दर्शन केलेले 2 चित्रपट आणि दिग्पाल लांजेकरांनी दिग्दर्शित केलेले 2 चित्रपट म्हणजेच अभंग तुकाराम आणि रणपती शिवराय, या 2 चित्रपटांचं मी नृत्य दिग्दर्शन या वर्षात केलंय. तर ते करत असताना आम्ही त्यांच्याकडे बघून शिकत असतोय कसं राहायला पाहिजे.
0: नक्कीच नक्कीच, अनेक लोकांकडून चांगल्या गोष्टी घेऊन समृद्ध होत जाण्याचा हा प्रवास आहे असं म्हणायला.
1: तुम्ही कुठल्या लोकांच्या सहवासात आहात त्यावर तुमचं व्यक्तिमत्व.
0: आणि नुसतं स्वतः समृद्ध न होता आपल्या सोबतच्याही सर्वांना समृद्ध करणं ही पण एक मोठी जबाबदारी पेलवत आहात तुम्ही सध्या. तुम्ही आणि तुमच्या सुविद्य पत्नी दोघं मिळून तुम्ही हा जो मोठा संच सांभाळताय हे अक्षरशः खूप कौतुकास्पद आहे. कारण नुसतं नृत्य एखादं सादर करणं स्टेजवरती ते फक्त तेवढ्या एक 1.5-2 तासाचा परफॉर्मन्स नसतो, तर त्याच्या मागे खूप मोठं काम असतं.
1: नक्की, अनुराधा तर आहेच, पण अनुराधा बरोबर माझे आई वडील असतील, मी ज्या लोकांना गुरुस्थानी मानून शिकलोय शिकतोय ती सगळी गुरुस्थानी असणारी लोक आहेत, आणि माझ्याबरोबर काम करणारा प्रत्येक कलाकार, त्या प्रत्येक कलाकाराची माझ्याबद्दलची श्रद्धा आहे. आम्ही इतिहास मांडत असताना इतिहासातल्या प्रत्येक पात्रावर त्याची श्रद्धा आहे, तेव्हाच ते अशा पद्धतीच्या कलाकृती मला वाटते आम्ही करू शकतो.
0: नक्कीच, त्याच्या मागे ही मोठी प्रेरणा असायलाच लागते. तेव्हा तो स्टेज परफॉर्मन्स खऱ्या अर्थानं साजरा होतो आणि रसिकांच्या मनापर्यंत जाऊन पोहोचतो. खरं
1: बरोबर.
0: असा एखादा प्रसंग तुम्हाला सांगता येईल का, अविस्मरणीय असा झालेला आहे की तुम्ही एखादा परफॉर्मन्स केलेला आहे त्याला मिळालेली दाद असो किंवा तिथे आलेली अडचण असो, असा कुठलाही एखादा प्रसंग?
1: अविस्मरणीय प्रसंग असं म्हणता येणार नाही, कारण असे अविस्मरणीय खूप प्रसंग आहेत. तर मला सांगायला आवडेल की प्रत्येक प्रयोगानंतर किमान मला 1 तास लोकांना भेटायला लागते आणि त्यांच्याबरोबर बोलायला लागते की त्यांना काय आवडलं हे ऐकून घ्यायला लागते. प्रत्येक महानाट्याच्या प्रयोगानंतर ते प्रत्येक प्रयोग झाल्यानंतरचा 1/2-1 तास माझ्यासाठी अविस्मरणीयच असते
0: प्रत्येक वेळी.
1: हा, प्रत्येक प्रयोगानंतर. आजपर्यंत कधीच असं झालं नाही की प्रयोग झाला आणि मला कोण भेटलं नाही, किमान 1/2 तास मला रंगमंचावर आहे त्या ड्रेसमध्येच थांबायला लागते, एवढी कलाकृती ती लोकांना आवडते.
0: नक्की नक्की, हे असे प्रसंग जेव्हा आपण स्टेजवर सादर करतो तेव्हा रसिक प्रेक्षकांच्या मनावरती तो जो पगडा असतो त्यातून ते पटकन बाहेर निघत नाहीत.
1: बरोबर.
0: आणि त्या भावनेचा आवेग हा अभिव्यक्त हा झालाच पाहिजे खरं तर. आणि तो व्यक्त करण्याची योग्य जागा म्हणजे ज्या कलाकारांना ही कलाकृती सादर केलेली आहे तो कलाकार, एकतर यातून तो जो रसिक श्रोता तो स्वतः अभिव्यक्त होतो आणि कलाकाराच्या

0: कलाकृतीची पोच पावती त्या कलाकारांपर्यंत व्यवस्थितपणे तो पोचवतो, आणि ही मिळालेली पोच पावती खरं तर कलाकारासाठी मोठी प्रेरणा असते यात शंकाच नाही. आणि हा प्रसंग प्रत्येक कलाकृतीनंतर होणं हे क्रमप्राप्तच आहे खरं तर. आणि असे रसिक श्रोते आहेत म्हणून तर तुमच्यासारखे कलाकार घडत.
1: हा, प्रेक्षकांचा खूप मोठा वाटा असतो, त्यांना आवडलं तरच आपण जे करतोय ते त्या गोष्टीला अर्थ आहे. त्यामुळे रसिक प्रेक्षक पहिल्यांदा त्यांना काय आवडेल ह्या गोष्टीचा विचार करूनच कुठलीही कलाकृती, म्हणजे अगदी एक डान्स जरी आपण बसवत असलो तरी तो डान्स लोकांना आवडला पाहिजे हे पहिल्यांदा मनात ठाम असते.
0: एखाद्या आठवणीत राहिलेली दाद, प्रतिसाद,
1: दाद बऱ्याच आहेत, पण अगदी काहीही न समजणाऱ्या मुलांना नेमिनाथ नगरवरती महानाट्याचा प्रयोग होता, तर त्याच्या घरातल्यांनी त्याला एका गाडीमधून आणलं होतं तिथं, तर तो मुलगा साधारण आपण म्हणून स्पेशल चाइल्ड होता तो. तर ते महानाट्य बघितल्यानंतर त्याला एक दोन तीन शब्द म्हणायला तो म्हणा लागला की राजे, महाराज, आऊसाहेब, ही शब्द त्याच्या कानावर पडल्यानंतर त्याच्या घरच्यांनी आवर्जून फोन केला की त्याच्या तोंडातनं अजून शब्द उमटली नव्हती, ती पहिली तीन शब्द होते. आणि त्यांनी आम्हाला कॉल करून ते सगळं सांगितलं. तो खूप माझ्यासाठी सार्थकी लागणारा प्रसंग होता,
0: खूप मोठी दाद.
1: नंतर आम्ही त्याच्यावरती खूप वेळा व्हिडिओ कॉलवरती आम्ही बोललो आणि त्याच्यावरती एवढा पगडा होता की त्या महानाट्यातल्या पात्रांना आम्ही व्हिडिओ कॉलवर जेव्हा त्याला दाखवलं तर तो ही पात्र ती म्हणजे ही लोक ती नाही आहेत, मग त्यांचे जेव्हा फोटो दाखवले मग तो त्यांना ओळखतो की हे आऊसाहेब आहेत, हे महाराज आहेत. तर हे आमच्यासाठी खूप वेगळंच आहे, ते अविस्मरणीय, म्हणजे कधीही त्या गोष्टीचा खूप माझ्यावर
0: मौल्यवान अशी दाद आहे.
1: हा, आजपर्यंत खूप खोलवर मला त्या गोष्टीचा
0: इम्पॅक्ट झाला.
1: हा, की आपण जे करतोय ते 10,000 लोकांच्या मध्ये आवडलेलं 100 लोक येऊन सांगतील, पण या प्रसंगामुळे मला हे कळलं की आपण काहीतरी वेगळं करू शकतो, वेगळे आहोत हे सांगणारा प्रसंग होता माझ्यासाठी.
0: अनेक विद्यार्थी तुमच्या हाताखालून शिकून गेलेले आहेत,
1: बरोबर.
0: मग असे काही विद्यार्थी सांगता येतील का, किंवा असे काही उदाहरणं सांगता येतील का की तुमच्याकडून शिकून गेलेत आणि या क्षेत्रामध्ये करिअर करून नावलौकिक मिळवलं?
1: बऱ्याच विद्यार्थ्यांनी नावलौकिक तसा मिळवला आहे, अजूनही खूप मुलं काम करतात. मी काही लोकांची नावं घेतली तर काही लोक नाराज होतील, पण खूप चांगल्या पद्धतीने काम करतात. काही डान्स अकॅडमीच्या माध्यमातून काम करतात, काही मराठी चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करतात, काही अभिनय करतायत, अभिनेते म्हणून मुलं पुढे येतात, काही मुली उत्तम पद्धतीनं नॅशनल इंटरनॅशनल सेंटर्समध्ये शिकल्यात, काही मुली माझ्याकडच्या भरतनाट्यममध्ये कथकमध्ये त्यांच्या लेवलवरती वेगवेगळ्या, हा विचारत तर आहेच, पण काहींनी PhD केल्या, काहींनी बॅचलर इन फाईन आर्ट्स केलंय, खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं ते शिकतायत आणि त्याचं मला खूप अभिमान वाटतं. एका विद्यार्थ्याचं नाव घेतलं तर खूप सारे नाराज होतील, एक दोन नावं घेतले, त्यामुळे जे विद्यार्थी आता काम करतात ते सगळ्यांनाच माहिती आहेत आणि नेहमीच मी त्यांच्यासोबत असतो, तेही माझ्यासोबत नेहमी काम करतात.
0: नक्कीच नक्कीच. हा प्रवास आता नुकताच सुरू झालाय तर एवढं कृतकृत्य व्हायला होतंय आणि हा तर खूप लांबचा प्रवास आहे. तर या प्रवासामध्ये आलेली स्थित्यंतर म्हणजे अनेक तुम्ही अल्बमसाठी नृत्य दिग्दर्शन केलं असेल, चित्रपटांसाठी नृत्य दिग्दर्शन केलं असेल, ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही वळला आहात, पण श्रीमंत योगी हे महानाट्य सुरू करण्याच्या मागचा काही विशिष्ट हेतू होता का?
1: ह्याच्या मागचा हेतू म्हणजे साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराज म्हणलं की आधीपासूनच म्हणजे असं
0: अस्मिता आहे ती मराठी
1: माणसाची. आपल्याला जी कला येते त्या माध्यमातून आपल्याला काहीतरी चांगल्या पद्धतीचं रंगमंचावरती सादर करायला पाहिजे, तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे की आपण या मराठी मातीत जन्माला आलोय आणि आपल्याला खूप मोठा इतिहास आहे, तर तो इतिहासच आपण मांडला तर, अशी एक संकल्पना माझ्या मनात आली आणि मग मी त्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास वाचला पूर्ण, त्याचा अभ्यास केला, योग्य पद्धतीने समजून घेतला आणि ऑब्व्हियसली राजेंद्र पोळसर आहेत लेखक, त्यांनी खूप आधी या पद्धतीनं शिवरायांवर आधारित काही गोष्टी लिहिल्या होत्या आणि मग मी सरांना सांगितलं की सर महानाट्य पण नृत्याचा त्याच्यामध्ये समावेश करायला पाहिजे, तर मग सरांनी सांगितले की हा सांग कशा पद्धतीनं आपण त्याचा एक ड्राफ्ट बनवू शकतो आणि त्या माध्यमातून मला असं वाटतं की मला आता काय सांगायचं आहे त्याची एक मला शैली सापडली आणि ह्या माध्यमातून मी मांडणार आहे, म्हणजे सरांचं लिखाण आणि माझं नृत्य दिग्दर्शन या माध्यमातून मी खूप उत्तम पद्धतीनं कुठलीही गोष्ट मांडू शकतो असं मला वाटतं.
0: हे खूप मोठी आणि एक सुंदर कलाकृती तुमच्याकडून घडलेली आहे आणि या मागेच असलेली प्रेरणा सुद्धा तितकीच महत्वाची आहे. मग अनेक म्युझिक अल्बमला सुद्धा तुम्ही डान्स कोरिओग्राफ केलेले आहेत, तर तो अनुभव

0: कसा होता?
1: म्हणजे मला सांगायला आवडेल की मी अगदी सुरुवातीच्या काळात जे सीडीज मिळायचे आपल्याकडं बाजारामध्ये, त्या सीडीजसाठी वेगवेगळ्या म्हणजे देवी देवतांच्या सीडीज मिळतात ना, तिथपासून मी नृत्य दिग्दर्शन करतोय असं म्हणाला. म्हणजे अगदी तुम्ही ज्योतिबा डोंगरावरती गेलात कर्नाटकात, तुम्ही सौंदतीच्या रेणुका देवीच्या इथं गेलात, रेणुकाईला चिंचणीला गेलात, तर तिकडे ज्या सीडी मिळायच्या त्या सीडीमध्ये 10 ते 12 गाणी असायची. ती 10 ते 12 गाणी आम्ही 2 दिवसात व्हिडिओ शूट करायचो. तिथपासून मी कोरिओग्राफी करतोय. त्यानंतर मग एक्सक्लुझिव्ह सॉंग्स आले जे टेलिव्हिजनवरती दाखवले जायचे आणि युट्यूबवरती त्या त्या चॅनलवर यायचे. त्याच्यानंतर मग चित्रपटांचा प्रवास सुरू झाला. मराठी टायगर्स नावाचा चित्रपट सांगलीमध्ये ज्याची निर्मिती झाली, अवधूत कदम
0: पहिला होता तो.
1: हा ते पहिला म्हणजे मला त्या चित्रपटामध्ये मी पहिलं एक गाणं माझी टीम घेऊन चांगल्या पद्धतीनं मी ते कोरिओग्राफ केलं. हा मग त्याच्यानंतर खूप चित्रपटांच्या निर्मिती प्रोसेसमध्ये मला सहभागी होता आलं. म्हणजे उदाहरणार्थ कट्यार काळजात घुसले असेल, डॉक्टर काशीनाथ घाणेकर असेल, झी स्टुडिओचा बसता बसताचं मी नृत्य दिग्दर्शन पण केलं. डॉक्टर काशीनाथ घाणेकर आणि कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटांचे निर्माते आपल्या सांगलीचे सुनील पडतरे सर आहेत. त्यामुळे त्या चित्रपटाच्या निर्मितीच्या प्रोसेसमध्ये खूप गोष्टी मला शिकता आल्या, चांगल्या पद्धतीनं जवळनं अनुभवता आल्या, त्यामुळं पण मला खूप गोष्टी समजत गेल्या.
0: कशा प्रकारचा सहभाग होता तिथं?
1: निर्मिती व्यवस्थापनामध्ये सहभाग होता. कट्यार काळजात घुसली मधल्या सूर निरागस हो गाण्यामध्ये बरेच विद्यार्थी आहेत माझे नृत्य कलाकार म्हणून. तर या गोष्टी करत असताना नेमक्या पद्धतीने चित्रपट कसा बनतोय आणि त्याचं प्रोडक्शन काय असते, त्याचं प्रोडक्शन डिझाईन, ह्या सगळ्या गोष्टी मी जवळून बघितल्या आणि अनुभवायला मला मिळाल्या, ज्याचा उपयोग मी माझ्या आत्ता महानाट्यासारख्या गोष्टींमध्ये असेल किंवा मला आता जर एक्सक्लुझिव्ह एखादं सॉन्ग करायचं असेल तर त्याचं प्रोडक्शन डिझाईन कशा पद्धतीने केलं जातंय, म्हणजे अगदी वाहतुकीपासून ते रंगभूषा वेशभूषा मग सगळ्याच गोष्टी आल्या, तर त्या गोष्टी मला खूप चांगल्या पद्धतीनं तिथं शिकता आल्या चित्रपटाच्या माध्यमातून.
0: परत ते सोपं गेलं, पुढे
1: सोपं गेलं अगदी.
0: एखादा चांगला नृत्य प्रशिक्षक कसा असावा तुमच्या?
1: नृत्य प्रशिक्षकानं उत्तम पद्धतीने ट्रेनिंग घेतलेलं असावं, त्याचा अभ्यास असावा, त्याचं व्यक्तिमत्व चांगलं असावं, त्याला लोकांशी कम्युनिकेट कसं करायचं आहे हे माहिती असावं आणि त्याला उत्तम पद्धतीनं पुढच्या व्यक्तीला नृत्य शिकवता आलं पाहिजे असं मला वाटतंय. म्हणजे नृत्य करायला स्वतःला येणं हा भाग वेगळा
0: आहे
1: आणि शिकवता येणं वेगळा आहे. मग नृत्य म्हणजे उदाहरणार्थ काय की पुढच्याला काय झेपणार आहे त्या पद्धतीनं त्याला डिझाईन करून ते शिकवता आलं पाहिजे आणि त्याच्याही पुढे जाऊन त्याला ते चांगलं दिसलं पाहिजे आणि लोकांना आवडलं पाहिजे, ह्या गोष्टीपर्यंत आपण येतोय.
0: अनेक विद्यार्थी आता डान्स हे करिअर म्हणून निवडायचा प्रयत्न करत आहेत आणि ही क्रांती घडतच आहे आता,
1: बरोबर?
0: तर अशा विद्यार्थ्यांना काय मार्गदर्शन करायचं?
1: त्यांना डान्समध्ये नेमकं कुठल्या सेक्टरमध्ये काम करायचं आहे हे त्यांनी ठरवलं पाहिजे. म्हणजे यामध्ये कसं आहे, रियालिटी शो करणारे कोरिओग्राफर्स वेगळे आहेत, अवॉर्ड शोज करणारे कोरिओग्राफर्स आहेत, तुम्हाला डान्स क्लासेस चालवायचे आहेत का ह्याचा विचार केला पाहिजे, स्कूल कोरिओग्राफीज करायचे का ह्याचा विचार केला पाहिजे, तुम्हाला मेगा इव्हेंट्स कोरिओग्राफ करायचे आहेत का ह्याचा विचार केला पाहिजे. वेडिंगसाठी संगीत संध्या हा खूप मोठा सेक्टर काम करतो वेडिंग इंडस्ट्री म्हणून, त्याच्यामध्ये काम करायचे का हे केलं पाहिजे. तुम्हाला इंस्टाग्रामवरती डान्सचे रील शूट करून पोस्ट करायचे आहेत आणि त्या माध्यमातून तुम्हाला काम करायचं आहे का, मग काही जाहिराती घ्यायच्या आहेत का ह्याचा विचार केला पाहिजे. अशा वेगवेगळे खूप खूप दालनं आहेत,
0: अनलिमिटेड आहेत,
1: त्या कुठल्या क्षेत्रात तुम्ही काम करणार हे आधी व्यवस्थित ठरवलं पाहिजे, त्यातलं ट्रेनिंग घेतलं पाहिजे आणि मग या क्षेत्रात तुमचं करिअर म्हणून तुम्ही आला पाहिजे अशा पद्धतीने मला वाटतं.
0: म्हणजे स्वतःचा गोल निश्चित केला पाहिजे,
1: निश्चित केला पाहिजे. खूप वेगवेगळे सेक्टर्स आहेत, डान्स हा एक कॉमन पार्ट आहे त्यातला. ह्याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळ्या सेक्टर्स मध्ये काम चालतंय, तिथं काम केलं पाहिजे असं मला वाटतं.
0: आजपर्यंत या क्षेत्रामध्ये हे झालेलं जे काम आहे त्यासाठी अनेक पुरस्कारांनीही तुम्हाला सन्मानित करण्यात आलंय, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत.
1: मला इचलकरंजीचा, माझं मूळ गाव इचलकरंजी आहे, म्हणजे लहानपणापासून वडील लहान असल्यापासून आम्ही सांगलीत राहतोय, पण मूळचे इचलकरंजी. तर इचलकरंजी वडिलांचं गाव, तर इचलकरंजीचा भूमिपुत्र पुरस्कार मला मिळालाय, तर तो प्रेस क्लबचा भूमिपुत्र पुरस्कार, त्याच्यामध्ये खूप उत्तम अशा लोकांसोबत मला तो पुरस्कार मिळाला, तो एक मला उत्तम लक्षात राहणार आहे. संस्कार भारतीचा गुरु शिष्य पुरस्कार आहे तो मला मिळालाय सांगलीचा. त्याच्यानंतर कलारत्न पुरस्कार, बऱ्याच संस्थांकडे कलारत्न किंवा नृत्यरत्न असे पुरस्कार मिळाले. आमच्या राजेंद्र पोळ सरांची एक संस्था आहे, त्या संस्थेच्या माध्यमातून मला 5 तत्वांना पुरस्कार दिले जातात, त्यातला एक पुरस्कार मिळाला.
0: हे
1: मला कला संदर्भातला आकाश तत्वाचा मला पुरस्कार सरांच्या संस्थेचा मला मिळालाय. बरेच पुरस्कार मिळालेत, यावर्षी काही पुरस्कार मिळणार होते कामामुळं, आता यावर्षी मिळतील शासनाचे काही आहेत?

0: तर ते मिळतील. पुरस्कारांचं मला असं वाटतंय पुरस्कार आपल्याला प्रेरणादायी असतात, प्रेरणा मिळते त्यातनं,
1: नक्कीच
0: ते आहेच. पण कामाला जास्त मला असं वाटतं की महत्व, म्हणजे मी जास्त असं
1: पुरस्कारांपेक्षा कामाला
0: महत्व पाहिजे. तुम्हाला एक पुरस्कार मिळाला तर तो पुरस्कार कामांमुळे मिळालाय तर तेवढंच काम तुम्ही पुढे करायला पाहिजे असं माझं पुरस्कार घेताना असं मत असतं.
1: पुरस्कार मिळाला की जबाबदारी वाढते
0: आणि पुरस्कार मिळायला पाहिजेत. आणि पुरस्कारांबद्दल माझं मत असं आहे की पुरस्कार योग्य वयात मिळायला पाहिजे तर तुम्हाला प्रेरणा मिळणार
1: कामासाठी.
0: ती एक ऊर्जा असते,
1: नक्की
0: ती ऊर्जा घेऊन पुढे काम करत राहायचं.
1: या पुढे भविष्यातले तुमचे काही प्रोजेक्ट, तुमचे भविष्यातले काही नियोजन, पुढे अजून काय काय करायचं आहे, याचे काय गोल्स आहेत, काय ठरवलंय तुम्ही?
0: आपल्याला वाटणाऱ्या काही गोष्टी कलेच्या माध्यमातून मांडायच्या. मगाशी सांगितल्याप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांचा जो काही जीवन प्रवास आहे तो नृत्य आणि नाट्याच्या माध्यमातून मला मांडायचा आहे. ते रंगमंचासाठी आहे. काही चित्रपट आहेत ज्यांचं काम सुरू आहे सध्या, काही एक्सक्लुझिव्ह सॉन्ग आहेत, त्याचे काही प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्यावरती काम सुरू आहे, ते आगामी काळात येत आहेत. त्याचबरोबर मुलांना उत्तम पद्धतीनं शिक्षण मिळेल अशी संस्था आहे, ती संस्था योग्य पद्धतीनं चालली पाहिजे, ती चालवायची आहे, हेच काही ते आहे. उत्तम कलाकार घडवत राहायचे आहेत, ज्या लोकांना काम करायचं आहे, घडायचं आहे, शिकायचं आहे, त्या लोकांसाठी नेहमी उपलब्ध राहायचं आहे, हा मेन मोठा आहे पुढचा.
1: आणि स्वतः आपण काय नवीन शिकावं असं तुम्हाला वाटतं?
0: नेहमी शिकावं असं वाटतं. मी आता AI तंत्रज्ञानाचा खूप सारा वापर माझ्या कलाकृतींमध्ये करतोय, माझ्या अकॅडमीमध्ये करतोय. AIच्या काही डिजिटल मधल्या काही गोष्टी मी शिकतोय सध्या,
1: नवीन तंत्रज्ञानाच्या.
0: अगदी AI खूप, मला असं AI बद्दल सांगायला वाटतं की ते खूप अद्ययावत तंत्रज्ञान आहे, त्याला आपण शिकलं पाहिजे. आपल्या कामामध्ये आत्मसात जर केलं तर खूप गोष्टी सोप्या होतात. त्यांचं हे क्षेत्र आहे, या गोष्टींवर विचार करून प्रत्येक कलाकारानं काम करावं, यावं. उत्तम क्षेत्र आहे, या क्षेत्रासारखं आनंद आणि या क्षेत्रासारखं समाधान देणारं दुसरं क्षेत्र नाही असं मला वाटतंय. कलाक्षेत्र हे उत्तम क्षेत्र आहे हे माझ्यासाठी.
1: जर तुम्ही डान्सर नसता तर कुठल्या क्षेत्रामध्ये करिअर केलं? हा एक वेगळा खरं तर प्रश्न आहे.
0: तसं मी विचारच करू शकत नाही, कारण मला कलाक्षेत्रातच काम करायचं असं पहिल्यापासूनच डोक्यात होतं. आणि इतर कुठल्या क्षेत्रात मी काम करू शकत नाही एवढं निश्चित आहे. त्यामुळे नृत्य आणि कलाक्षेत्रातच, म्हणजे डान्स कोरिओग्राफ करायचं पण आवडते तेवढंच, आणि परफॉर्म करायला पण आवडते. अजूनही मी परफॉर्म करतोय, खूप आवडीनं करतोय. आता महानाट्यामध्ये माझे जवळजवळ 3 ते 4 परफॉर्मन्सेस आहेत. इतर शोजना पण मी परफॉर्म करतोय, आणि परफॉर्म करणं हे अगदी शेवटपर्यंत, म्हणजे जिथपर्यंत शक्य आहे तिथपर्यंत करत राहायचं असं मानत ठाम आहे माझ्या. मी डान्स परफॉर्मन्स करतोच आहे. आत्ता जे काम आहे किंवा परफॉर्मन्स आहे ते त्या पद्धतीनं रेस आणि एंट्रीज त्या सगळ्या डिझाईन केलेल्या आहेत. तिथे होऊन जाते आता सरावाचं झालंय ते. कुठलाही शो एकदा सुरू झाला की कोरिओग्राफरचं तसं काही काम नाही, मग परफॉर्मर म्हणूनच काम करायला लागते असं आहे.
1: अल्बम, डान्स अल्बम पासून चित्रपटांपर्यंत तुमचा प्रवास पोहोचलेला आहे. हा प्रवास अजून पुढे जाईल याची आम्हाला नक्कीच खात्री आहे.
0: नक्कीच, धन्यवाद.
1: कलेसाठी वाहून घेताना किंवा एखाद्या कुठल्याही आपल्या ध्येयासाठी वाहून घेताना आपलं कौटुंबिक आयुष्यही आपल्याला जपणं खूप महत्वाचं असतं खरं तर कुटुंबाला वेळ देताना कसरत होते का?
0: कसरत नाही, ते कुटुंबाला आपण वेळ देऊ शकत नसतो. हे कुटुंबालाही माहीत असते आपण कुठल्या क्षेत्रात काम करतोय, आणि आपल्यालाही हे माहीत असते. आता ती तारेवरची कसरत नसते, ती ते शक्यच नाही आहे. ती कलाकार म्हणून तुम्हाला जर झोकून द्यायचं असेल, म्हणजे मी आत्ता ज्या लोकांना बघून शिकतोय ते त्यातले काही लोक तर पूर्ण वाहूनच घेऊन काम करत असतात ह्या गोष्टीला. तर ते करत असताना कुटुंबाला माहीत असते, आणि तुम्ही एकदा त्या पद्धतीचं काम करत असाल, रिझल्ट देत असाल, तर तुम्हाला कुटुंबातला प्रत्येक सदस्य समजून घेऊ शकतोय असं मला वाटतंय. किमान माझ्या बाबतीत तरी ते झालं, म्हणजे मला आईनंच या क्षेत्रात काम करायला प्रेरणा दिली, आणि त्यानंतर आईनंतर कुटुंबातून पाठबळ किंवा आधार म्हणलं तर अनुराधा असेल बायको म्हणून, तर ती देखील माझ्यासोबतच काम करते. त्यामुळं असं काय नाही, पण नक्कीच तारेवरची कसरत हा प्रकार आहेच. ते आता आपल्या आपल्या पद्धतीनं जरा व्यवस्थित करत काम करत राहायचं.
1: कुटुंबाचा पाठिंबा असेल तरच आपण लढू
0: करू शकतो. ह्या कुटुंब तुमच्यासोबत पाहिजे, आणि कलाक्षेत्रात काम करत असताना तर डेफिनेटली पाहिजे. कुटुंब तुमच्यासोबत आहे तर तुम्ही 100% यशस्वी होणार, यात शंका नाही.
1: नृत्य याला तुम्ही कसं काय डिस्क्राईब कराल? नृत्य म्हणजे काय?
0: माझ्यासाठी नृत्य म्हणजे आयुष्य, बाकी काय व्याख्या काय सांगू शकत नाही. कारण डान्स जिथे शब्द येतो तिथे सुमित शब्द येतोय. माझं लाईफच मी त्या गोष्टीला वाहून घेतलंय, त्यामुळं नृत्य असं दुसरं काही नाही माझ्यासाठी.
1: नक्कीच नक्कीच. हे जे तुमचं आयुष्य आहे, ही जी तुमची कला आहे, या कलेची जी साधनं आहे, या साधनेमध्ये, या तुमच्या सगळ्या प्रोजेक्ट्समध्ये तुम्हाला उत्तरोत्तर भरपूर यश मिळत जावं, सांगलीचं नाव

0: जसं तुम्ही देशपातळीवरती चमकवलंय तसं विदेशातही तुमचं नाव चमकू दे. आणि आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आजचे पाहुणे या कार्यक्रमातून आपला सगळा प्रवास श्रोत्यांपर्यंत पोहोचवलात, त्याबद्दल आकाशवाणीकडून आणि सगळ्या रसिक श्रोत्यांकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: आजचे पाहुणे या कार्यक्रमामध्ये नृत्य कलाकार आणि नृत्य दिग्दर्शक सुमित साळुंखे यांच्या मुलाखतीचा दुसरा आणि अंतिम भाग आपण ऐकला. श्रोतेहो, या कार्यक्रमातून मला आता अपर्णा कल्लोळला आणि या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या तेजा दुर्वे यांना निरोप द्या. पुन्हा भेटूया, तोपर्यंत नमस्कार.
1: आजचे पाहुणे हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून पुन्हा प्रसारित करण्यात आला. श्रोतेहो, आता प्रसारित करीत आहोत नादब्रह्म. शास्त्रीय संगीताच्या आजच्या या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत मंजुषा कुलकर्णी यांचं गायन राग छायानट.

श्रोतेहो, नादब्रह्म हा कार्यक्रम आता समाप्त होतोय. आजच्या कार्यक्रमामध्ये मंजुषा कुलकर्णी यांनी गायलेला राग छायानट आपण ऐकलात. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या सांगली केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. रात्रीचे 11 वाजता आहेत. सुरुवातीला हिंदीमधल्या बातम्या, 11:05 इंग्रजीमधल्या बातम्या दिल्ली केंद्रावरून दिल्या जातील. आम्ही सहक्षेपित करीत आहोत.